FM बँड 102.7 मेगाहर्ट्ज वर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. आज रविवार, भारतीय सौर दिनांक 13 वैशाख शके 1948, 3 मे 2026. आमच्या आजच्या प्रसारात सभेला प्रारंभ होत आहे. सभेची सुरुवात मंगलध्वनीनं.

रसिक श्रोते हो नमस्कार. आजच्या अमृतधारा या भक्तिसंगीताच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया सुमन कल्याणपूर यांनी गायलेल्या सुरेश भट यांच्या रूपाणीनं.

सहकाऱ्यांसमेत सुरेश वाडकर यांनी गायलेली ज्योतिबाची भक्तिरचना आपण ऐकली. आपण ऐकत आहात भक्तिसंगीताचा कार्यक्रम अमृतधारा आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. कार्यक्रमात गेल्यानंतर ऐकूया मीरा नारायणगावकर यांनी गायलेली मधुकर विचारी यांचं गीत.

सहकाऱ्यांसमवेत पुष्पा पागधरे यांनी गायलेलं बुद्धगीत आपण ऐकलं. भक्तिसंगीताचा कार्यक्रम अमृतधारा आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया सुधीर फडके यांनी गायलेलं महावीर गीत.

अमृतधारा हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. 6:36 होत आहेत. ऐकूया आजच्या दिवसभरातील उर्वरित कार्यक्रमांची रूपरेषा. यानंतर ठीक 6:40 कृषी वार्ता. याअंतर्गत जमीन सुपीकता जपण्यासाठी द्रवरूप जीवाणू खतांचा वापर याविषयीची माहिती आपण ऐकू शकाल. 6:45 आरोग्यम धनसंपदा. यामध्ये निसर्गोपचार शाश्वत जीवनशैली याविषयी डॉक्टर सुरवी कोहजकर यांनी दिलेली माहिती आपण ऐकू शकाल. 6:50 परिसर याअंतर्गत हवामान बदलाचे सागरी परिसंस्थेवर होणारे परिणाम याविषयी सागरी जीवशास्त्रज्ञ डॉक्टर श्वेता चिटणीस यांची रोशन जाधव यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल. त्यानंतर सुलभ ग्राहक संवाद. 7:00 ऐशी अक्षर रसिके या साहित्यविषयी कार्यक्रमात संदीप फनाळे यांचा ललितबंध आपण ऐकू शकाल. सावली 7:25 प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी मुंबई केंद्रावरून. 7:40 प्रायोजित कार्यक्रम लक्ष किरण सौंदर्य नजराणा आणि त्यानंतर भावगीत. 7:50 आपण ऐकू शकाल दिशा भविष्यातील शिक्षणाचे हा प्रायोजित कार्यक्रम. 8:00 ऋषिरा मसाले खवैगिरी हा कार्यक्रम. यामध्ये लिंबू रस्सम मकाई मिर्च कॉर्न बिर्याणी इंदोरी शिकंजी हे पदार्थ कसे करायचे याच्या पाककृती आपण ऐकू शकाल. 8:40 चिंतन हाच चिंतामणी हा प्रायोजित कार्यक्रम. 9:00 गीत बहार हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. 9:30 कायदेविषयी बोलू काही. यामध्ये आज पर्यावरण संरक्षण कायदा याविषयी डॉक्टर जुई कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा बातचीत दिव्या अष्टपुत्रे सादर करते डॉक्टर दीपक ठमके. 10:00 आपण ऐकू शकाल आपली आवड. 10:30 जितेंद्र घोडकेसराव पुणे हा प्रायोजित कार्यक्रम. आणि त्यानंतर आम्ही प्रसारित करू लोकसंगीत. 11:00 आपण ऐकू शकाल रामचरित मानस गान या कार्यक्रमाचा भाग 337. 11:10 गप्पा गाणी हा फोन इन कार्यक्रम. यामध्ये तुमच्या दृष्टीने महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वोच्च अभिमानाचा क्षण याविषयी श्रोत्यांनी व्यक्त केलेली मतं आणि त्यांची आवडीची गीतं. संवादिका शिल्पा भातकर. 12:00 आमच्या भगिनींसाठी कार्यक्रम वनिता मंडळ. यामध्ये दिव्यांग आणि विशेष मुलांसाठी आणि पालकांसाठी कार्य केल्याबद्दल ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार प्राप्त संगीता राणे यांची अमृता खानोलकर यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग पहिला आपण ऐकू शकाल. सादर करते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती आहे. 1:00 वाजल्यापासून विविध भारतीचे विविध कार्यक्रम मुंबई केंद्रावरून संक्षेपित केले जातील.

सायंकाळी 5:30 युवक मित्रांसाठी कार्यक्रम युववाणी यामध्ये आज कॉम्प्युटर सायन्समधील करिअरच्या संधी याविषयी डॉक्टर शीतल गायकवाड यांच्याशी अमृता दैनी यांनी केलेली बातचीत आपण ऐकू शकाल. सादर करते डॉक्टर सुनील गायकवाड. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती आहे. 6:35 आपण ऐकू शकाल गंमत जम्मत. 7:30 शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम आवड शेतकऱ्यांची आपण ऐकू शकाल आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. याशिवाय मराठी हिंदी इंग्रजीतून बातम्या पुणे मुंबई दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित केल्या जातील. ही होती आमच्या आजच्या दिवसभरातील उर्वरित कार्यक्रमांची रूपरेषा. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण.

तर महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रातला जे स्वतंत्र राज्याचा जो दर्जा मिळाला 1960 दरम्यान मिळाला, म्हणजे 105 लोकांचा हौतात्म्य यासाठी गेलेला आहे. त्यानंतर महाराष्ट्राला महाराष्ट्राचं स्थान प्राप्त झालं, कारण पूर्वी तो मुंबई इलाका होता, म्हणजे गुजरात महाराष्ट्र आणि कर्नाटक. त्यानंतर महाराष्ट्राला स्वतंत्र असं राज्याचं स्थान प्राप्त झालं. महाराष्ट्रामध्ये स्त्रियांना सन्मान देण्याचं काम हे नेहमीच केलं जातं, म्हणजे शिवाजी महाराजांपासून ते आपल्याला उदाहरण आहे की वृत्ती एकूण समाजाची आहे, त्याच्यापेक्षा महाराष्ट्रातले लोक आजही स्त्रियांना सन्मानाने वागवतात.

0: श्रोतेहो जरूर ऐका फोन इन कार्यक्रम गप्पा गाणी आज सकाळी 11:10 आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून
1: ऐकूया कृषी वार्ता।
2: कृषी वार्ता आज या कार्यक्रमात ऐकूया, जमीन सुपीकता जपण्यासाठी द्रवरूप जीवाणू खतांचा वापर याविषयी माहिती। आज या माहितीचा भाग पहिला।
3: मंडळी, पिकांमध्ये अन्नद्रव्यांचं शोषण होण्यासाठी जमिनीतील अनेक सूक्ष्मजीव मोलाची भूमिका निभावत असतात। निसर्गत जमिनीमध्ये जीवाणू, बुरशी, ॲक्टिनोमायसिट्स यांसारखे उपयुक्त सूक्ष्मजीव आढळून येतात। हे सूक्ष्मजीव जमिनीमध्ये अन्नद्रव्य आणि इतर उपयुक्त सेंद्रिय घटक पिकांना उपलब्ध करून देण्याचं काम करतात। मातीची सुपीकता राखून उत्पादकता वाढवण्यासाठी या सूक्ष्मजीवांची संख्या योग्य असणं गरजेचं आहे। जमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी जैविक खतांचा वापर हाच शाश्वत शेतीचा आधार ठरू शकतो। शाश्वत पीक उत्पादनासाठी जमीन निरोगी असणं आवश्यक आहे। सध्या संकरित वाणांचा मोठ्या प्रमाणात वाढलेला वापर, रासायनिक खतांचा असंतुलित वापर, सेंद्रिय आणि जैविक खत वापराचा अभाव या कारणांमुळे जमिनीचं आरोग्य बिघडत असल्यामुळे पीक उत्पादनावर विपरीत परिणाम होतोय। जमिनीचं आरोग्य सुधारण्यासाठी आणि टिकवण्यासाठी रासायनिक आणि सेंद्रिय खतासोबत जीवाणू खताचा वापर करणं काळाची गरज आहे। जीवाणू खत बियाणं आणि रोपाला अंतक्षीकरण मातीतून किंवा ठिबक सिंचनातून वापरलं तर जमिनीत मोठ्या प्रमाणात त्यांची संख्या वाढते। नत्र स्थिरीकरण, स्फुरद विरघळवणं, वेगवेगळ्या अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढवणं, सेंद्रिय पदार्थांचं विघटन अशा उपयुक्त प्रक्रियेतून पिकांना आवश्यक अशा अन्नद्रव्यांचा भरपूर पुरवठा होऊन उत्पादनात लक्षणीय वाढ होऊ शकते। जमिनीच्या गुणधर्मामध्ये सुधारणा होते। जीवाणू खत वापरल्यानं रासायनिक खताची उणीव संपूर्णपणे भरून काढता येत नसली तरी ही खतं पूरक खत म्हणून वापरणं फायद्याचं आहे। शाश्वत पीक उत्पादनासाठी जमिनीचं आरोग्य सुदृढ असणं आणि ते जोपासणं आवश्यक आहे। जमिनीचं आरोग्य सुधारण्यासाठी आणि टिकवण्यासाठी जैविक खतांचा वापर करणं अत्यंत आवश्यक आहे। मंडळी, किफायतशीर कापूस उत्पादनासाठी एकात्मिक खत व्यवस्थापनात ॲझोटोबॅक्टर आणि स्फुरद विद्राव्य जीवाणू या दोन्ही संवर्धनांची बीज प्रक्रिया केली तर शिफारस केलेली रासायनिक खताची केवळ 75% मात्रा द्यावी। यामुळे रासायनिक खतावरील खर्चात सुमारे 25% बचत होते।

0: कृषी वार्ता या कार्यक्रमात आत्ताच आपण जमीन सुपीकता जपण्यासाठी द्रवरूप जीवाणू खतांचा वापर याविषयीची माहिती ऐकलीत. हा होता या माहितीचा भाग दुसरा आणि शेवटचा. संकलक आणि वाचक अंजर मुजावर.
1: कृषी वार्ता हा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
2: श्रोतेहो, दररोज सकाळी 6:50 जरूर ऐका पर्यावरण विषयक माहितीपूर्ण कार्यक्रम परिसर आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावर. परिसर.
3: श्रोतेहो अवश्य ऐका कायद्याविषयी बोलू काही या कार्यक्रमामध्ये पर्यावरण संरक्षण कायदा या विषयाची माहिती येत्या रविवारी म्हणजे 3 मेला सकाळी 9:30.
4: जीवन जगण्याचा अधिकार पाहिजे असेल तर त्याच्यासाठीचं हे कर्तव्य आहे आणि प्रदूषण मुक्त पर्यावरणात जगण्याचा हक्क हा मूलभूत अधिकार म्हणून मान्य केलेला आहे, ज्यामुळे नागरिक पर्यावरणाच्या रक्षणासाठी न्यायालयात दाद मागू शकतात.
3: डॉक्टर जुई कुलकर्णी यांनी दिलेली माहिती अवश्य ऐका आकाशवाणी कोल्हापूर केंद्र आणि न्यूज ऑन AIR या प्रसारभारतीच्या ऑफिशियल ॲपवर जगभरात कुठेही.
1: सहा 6:45 झाली आहेत. ऐकूया आरोग्यम धन संपदा.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत निसर्गोपचार शाश्वत जीवनशैली याविषयी डॉक्टर सुरभी कोहजकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा.
1: नमस्कार श्रोतेहो, आज आपण एक महत्वाचा मुद्दा समजून घेणार आहोत, सामान्य तक्रारींमध्ये निसर्गोपचार कसा काम करतो. आजकाल ॲसिडिटी, डोकेदुखी, थकवा, झोप न लागणं अशा तक्रारी खूप सामान्य झाल्या आहेत. पण निसर्गोपचारात ह्या तक्रारींना आपण फक्त आजार म्हणून पाहत नाही, तर त्या शरीराने दिलेले संकेत म्हणून पाहतो. म्हणूनच निसर्गोपचारात डायग्नोसिस म्हणजे फक्त नाव ठेवणं नाही, तर त्या तक्रारींमागचं मूळ कारण शोधणं आहे. जेव्हा आपण एखादा रुग्णाला बघतो तेव्हा आपण फक्त त्याचे सिम्पटम्स ऐकत नाही, तर त्याची पूर्ण जीवनशैली समजून घेतो. त्याचा आहार कसा आहे, झोपेचं पॅटर्न कसं आहे, दिवसभरातील ॲक्टिव्हिटी किती आहे आणि मानसिक ताण किती आहे, कारण शरीर, मन आणि जीवनशैली हे सगळं एकमेकांशी जोडलेलं असतं. बऱ्याच वेळा एकच तक्रार वेगळ्या वेगळ्या लोकांमध्ये वेगळ्या वेगळ्या कारणांमुळे दिसते. म्हणूनच निसर्गोपचारात सेम डिसीज सेम ट्रीटमेंट असा दृष्टिकोन नसतो. उपचार नेहमी व्यक्तीनुसार बदलतो. उदाहरणार्थ ॲसिडिटी ही तक्रार एखाद्या व्यक्तीत चुकीच्या आहारामुळे असेल, तर दुसऱ्यात ती ताणतणावामुळेही असू शकते. म्हणूनच उपचार देताना आपण शरीराला समजून घेतो आणि त्यानुसार त्याला संतुलित करण्यावर भर देतो. निसर्गोपचारात डायग्नोसिस म्हणजे शरीराची भाषा समजून घेणं आणि उपचार म्हणजे त्या भाषेनुसार योग्य प्रतिसाद देणं. हा दृष्टिकोन वेगळा आहे पण खूप नैसर्गिक आणि परिणामकारक आहे. यामध्ये अजून एक महत्त्वाचा भाग म्हणजे शरीराचे संकेत वेळेवर ओळखणं. बऱ्याच वेळा आपण छोट्या तक्रारींकडे दुर्लक्ष करतो, जसं की थोडासा थकवा, हलकी ॲसिडिटी किंवा झोप नीट न लागणं, पण हेच छोटे छोटे संकेत पुढे जाऊन मोठ्या आजारांचं रूप घेतात. निसर्गोपचारात आपल्याला सजग बनवतो, आपल्याला शरीरातील सूक्ष्म बदलही ओळखायला शिकवतो आणि जेव्हा आपण वेळेवर लक्ष देतो तेव्हा या मोठ्या समस्यांना टाळणं शक्य होतं. म्हणूनच अवेअरनेस हीच पहिली पायरी आहे आरोग्याकडे जाण्याची. आणि म्हणूनच पुढच्या वेळी एखादी तक्रार झाली तर फक्त ती दाबण्याचा प्रयत्न करू नकात, तर शरीर काय सांगतंय हे समजून घ्या. उद्याच्या आणि शेवटच्या भागात आपण हे सगळं आपल्या जीवनात प्रॅक्टिकली कसं आणायचंय आणि सुरुवात कुठून करायची आहे हे जाणून घेऊया.

0: श्रोतेहो, आताच आपण निसर्गोपचार शाश्वत जीवनशैली याविषयी डॉक्टर सुरभी कोहजकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा ऐकलात. उद्याच्या भागात ऐकूया याच माहितीचा भाग चौथा आणि शेवटचा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते राजकुमार भारत.
1: हा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
2: श्रोतेहो, दररोज सकाळी 7 वाजता जरूर ऐका वैचारिक आणि ललित विषयांवर आधारित कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावर. ऐसी अक्षरे रसिके.
1: श्रोतेहो, अवश्य ऐका सकाळी 7:40 लक्ष्यकिरण समुद्र नजराणा हा प्रयोग कार्यक्रम, 7:50 दिशा भविष्यातील शिक्षणाची, 8:15 रुचिरा मसाले खवेगरी आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
3: श्रोतेहो, या रविवारी वनिता मंडळ या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत दिव्यांग आणि गतिमंद मुलांच्या पुनर्वसनासाठी तसंच महिलांचं संघटन आपत्ती निवारण आणि आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल महाराष्ट्र शासनाचा ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार प्राप्त संगीता राणे यांची मुलाखत. तेव्हा अवश्य ऐका रविवारी 3 मे रोजी दुपारी 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून.
4: श्रोतेहो नमस्कार. मरीन बायोलॉजिस्ट डॉक्टर श्वेता चिटणीस यांच्याशी आपण बातचीत करत आहोत. आजच्या भागात आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया की समुद्राच्या पाण्यामध्ये कार्बन डायऑक्साईडचं जर प्रमाण वाढलं तर त्यामुळे एकूणच पाण्याच्या गुणवत्तेवर आणि या पाण्यामध्ये जगणाऱ्या जीवांवर त्याचा काय परिणाम होतो?
5: कार्बन डायऑक्साईडचं जर का प्रमाण वातावरणात वाढलं तर तो अतिरिक्त कार्बन डायऑक्साईड समुद्राचं पाणी शोषून घेतं, कारण की त्याच्यात वनस्पती प्लवक जे असतात ते तो कार्बन शोषून प्रकाशा संश्लेषण करून त्यातून खाद्य बनवतात आणि त्यावर जगतात. हे कार्बन डायऑक्साईड त्याच्यानंतर प्राणी प्लवक जे हे वनस्पती प्लवक खातात त्यांना सुद्धा हा कार्बन डायऑक्साईड मिळतो आणि त्याच्यामुळे एक असा जैविक पंप तयार होतो की वातावरणातला जो कार्बन डायऑक्साईड आहे तो समुद्रात शोषला जातो आणि त्याच्यानंतर तो पुन्हा समुद्रतळाशी जातो आणि समुद्रतळाशी तो अनेक वर्षानुवर्ष साठला जातो आणि त्यामुळेच जर का पृथ्वीचं संतुलन किंवा कोणत्याही परिसंस्थेचं संतुलन या कार्बन डायऑक्साईडमुळे नीट राहतं. परंतु अतिरिक्त जर का कार्बन डायऑक्साईड निर्माण झाला जो सध्या होतोय की प्रदूषणामुळे किंवा मानवी हस्तक्षेपामुळे, तर तो सुद्धा पाण्यात शोषला जातो आणि त्याच्यामुळे समुद्राच्या पाण्याचं आम्लीकरणाची सुरुवात होते.
4: आम्लीकरण म्हणजे ऍसिडिफिकेशन.
5: हां, ऍसिडिफिकेशन ज्याला आपण ओशन ऍसिडिफिकेशन म्हणतो, तर ते या अतिरिक्त कार्बन डायऑक्साईडमुळे निर्माण होतं, ज्याच्यामुळे पीएच कमी होऊन पुन्हा पाण्याची चाचणी जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्याला आढळतं की ह्याच्यात म्हणजे जैवविविधता कमी झालेली आहे, कारण ॲसिडिक पाण्यामध्ये जास्त जैवविविधता तग धरू शकत नाही. दुसरा मुद्दा आहे की एक कार्बोनेट पंपसुद्धा काम करत असतो, म्हणजे आपले पंप कसे एका टोकाहून पाणी ओढून दुसऱ्या टोकाला पोचवतात तसं आपण जैविक पंप बघितला की जो वातावरणातला कार्बन शोषून समुद्र तळाशी कार्बन साठवतो. आणि दुसरा एक कार्बोनेट पंप आहे जो प्रवाळ आणि प्लवक पाण्यातला अजैविक कार्बन वापरून कॅल्शियम कार्बोनेट बनवतात. अजैविक किंवा इनऑर्गेनिक कार्बन ज्याला आपण म्हणतो की त्याच्यामधून ते कठीण कवच आणि त्यांच्या अवतीभोवती सुरक्षा कवच असं बनवतात, किंवा प्रवाळ कॅल्शियम कार्बोनेट वापरून कठीण कवच बनवतात जेणेकरून
4: कवच म्हणजे जे शंख शिंपले आहेत
5: त्यांना, तर ते कॅल्शियम कार्बोनेट वापरून ते कवच बनवतात. समुद्र तळाशी हा जेव्हा कार्बन साठतो तेव्हा त्याचं लाईमस्टोनमध्ये रूपांतर होतं जे शाश्वत असतं आणि चिरकाल असतं, जोपर्यंत आपण काढणार नाही तोपर्यंत ते तिकडेच

0: जाणार. नंतर तिसरा अशी एक प्रक्रिया होते की ज्याला आपण रासायनिक बफरिंग असं सुद्धा म्हणू शकतो, की महासागरातील कार्बन डायऑक्साइड रासायनिक अभिक्रियांद्वारा वातावरणाचे संतुलन राखतो, परंतु जास्त प्रमाणात कार्बन शोषल्यामुळे पुन्हा आम्लता वाढते, की पुन्हा तोच परिणाम होतो की ॲसिडिफिकेशन सुरुवात होते. नंतर जेव्हा सागरी जीव धोक्यात येतात आणि गार पाण्यातला कार्बन डायऑक्साईड, उदाहरणार्थ जे आर्क्टिक किंवा अँटार्क्टिक असे जे दोन ध्रुवीय प्रदेश आहेत, तिकडे तापमान अतिशय कमी असतं आणि तिकडला जो कार्बन डायऑक्साईड विरघळलेला असतो तो जेव्हा ते गार पाणी उष्ण पाण्यात मिसळतं तेव्हा तिथून तो पुन्हा कार्बन डायऑक्साईड मिसळतो आणि पुन्हा तो समुद्रात दोन मुख्य प्रक्रिया सतत सुरू असतात, एक डाऊनवेलिंग असतं आणि एक अपवेलिंग असतं. तर डाऊनवेलिंग जेव्हा घडतं तेव्हा सगळे समुद्रातले न्यूट्रियंट्स आणि कार्बन डायऑक्साईड समुद्र तळाशी जातात, आणि अपवेलिंग जेव्हा होतं तेव्हा हे पुन्हा सगळे न्यूट्रियंट्स समुद्र सपाटीवर येतात.
1: श्रोतेहो, मरीन बायोलॉजिस्ट डॉक्टर श्वेता चिटणीस यांच्याशी आपण बातचीत करत आहोत. आज आपण ओशियन ॲसिडिफिकेशन म्हणजे समुद्रामध्ये कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण जर वाढत गेलं तर त्यामुळे काय होतं हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. पुढच्या भागामध्ये आपण हवामान बदलामुळे भारतातील प्रवाळ कट्ट्यांवर काय परिणाम होत आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. धन्यवाद. परिसर.
2: परिसर हा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोते हो अवश्य ऐका, आज सकाळी 8:40 चिंतन हा चिंतामणी आणि 10:30 जितेंद्र घोडके सराफ हे प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
3: पहिलं प्रेम आवाजावर, त्यासाठी रिचार्जेबल सुविधेसह स्मार्ट श्रवण यंत्रे,
4: ज्यासाठी 80 वर्षे विश्वासाची अविरत सेवेची
3: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस,
4: संगीत व्हिडिओ ईबुक ऐका उत्कृष्ट आणि स्पष्ट आवाजामध्ये, टीव्ही स्मार्टफोनशी कनेक्ट करा,
3: श्रवण दोष तपासणी मार्गदर्शन, श्रवण यंत्र विक्री पश्चात सेवा यासाठी
4: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस, हरिप्रिया प्लाझा, राजाराम रोड, कोल्हापूर.
3: फोन 940-440-8000.
5: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिवसमर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी.
6: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा.
7: शिवसमर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.
8: सर्व सणात सर्व ऋतूत प्रत्येकाला स्फूर्ती हवी.
9: उन्हाळ्यात थंडाव्यासाठी सर्वांना स्फूर्तीच हवी.
8: स्फूर्ती दही ताक आणि लस्सी, थंडगार मस्त मजेदार,
9: सर्वत्र उपलब्ध. कोल्हापूरची स्फूर्ती.
10: कम्प्युटर सायन्स आणि त्यातील करिअरच्या संधी.
11: आता बघायला गेलं तर असा एकही सेक्टर नाहीये की ज्याच्यामध्ये कॉम्प्युटरचा किंवा सॉफ्टवेअरचा युज होत नाही. ऍग्रीकल्चर असेल, बँकिंग असेल, ग्रॉसरी स्टोअर असेल, किंवा एज्युकेशन सेक्टरमध्ये, हेल्थ सेक्टरमध्ये, आर्किटेक्चर फील्ड असू देत, व्हर्च्युअल रियालिटी असू देत, गेम डेव्हलपमेंटमध्ये असू देत, सगळीकडे सर्रास यूज होताना दिसतो. कॉम्प्युटर सायन्सला खूपच संधी आहेत.
12: याविषयी जरूर ऐका डॉक्टर शीतल गायकवाड यांच्याशी अमृता दैनी यांनी केलेली बातचीत.
13: रविवारी 3 मे संध्याकाळी 5:30 आकाशवाणी कोल्हापूर निर्मित युववाणी या कार्यक्रमात. आकाशवाणी महाराष्ट्राच्या सर्व केंद्रांवरून.
14: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण. FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन एअर ऍप वर.
15: सुलभ ग्राहक सुसंवाद, लेखन प्रसाद बुरांडे.
16: काका
17: या,
16: मला आता हे सांगा की माहितीच्या अधिकाराचा वापर करून कुणाचा मोठा फायदा झालाय असं तुम्हाला माहिती आहे का काही?
17: हो, आपला एक बंधू सरकारी कार्यालयातील मागास वर्गातील पदोन्नती मिळवण्यासाठी सर्वदृष्टीने पात्र होता. मागास वर्गासाठी पदोन्नतीची पदे आरक्षित असताना देखील त्याला पदोन्नती पासून डावलण्यात येत होतं. प्रशासनाकडून त्याला काहीच माहिती मिळत नव्हती. 2005 माहिती अधिकार कायदा अस्तित्वात आल्यानंतर त्या कर्मचाऱ्याने मागील वर्षाच्या ज्येष्ठता यादी, रोस्टर म्हणजे बिंदू नामावली, अनुशेष, आरक्षणाची पदे भरण्याची स्थिती, पदोन्नती समित्यांचे निर्णय, त्याचे इतिवृत्त, पदोन्नती आदेश ही

0: सगळी माहिती मागवली असता तो 10 वर्षापूर्वीच आरक्षणाच्या बिंदूवर पदोन्नती मिळण्यास प्राप्त होता. त्याच्या मागास वर्गाचा अनुशेष देखील शिल्लक होता. परंतु त्याच्या जागेवर भलत्याच व्यक्तीला पदोन्नती दिल्याचं माहितीतून उघड झालं आणि मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यांनी ही अनियमितता राज्याच्या सामाजिक न्याय विभागाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांच्या समाज कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यालयाकडून अहवाल मागवला आणि ही अनियमितता उघड झाली. शासनाने संबंधित विभागावर आरक्षण विषयक कायद्याचा तरतुदीचा भंग केल्याबद्दल कारवाई केली आणि मागास वर्गाच्या पदावर नियमबाह्यपणानं पदोन्नती दिलेल्या कर्मचाऱ्यास खालच्या पदावर पदावनत करून अर्जदार कर्मचाऱ्याला भूतलक्षी प्रभावानं पदोन्नती देण्याचे आदेश दिले. हे सगळं फक्त 10 रुपयात साध्य झालं मॅडम.
1: वा,
0: मी तर असं म्हणेन की खऱ्या अर्थानं दस का दम क्या आहे हे माहितीचा अधिकार आपल्याला सांगू शकतो. एका झोपडपट्टी धारकानं शिदावाटप पत्रिका मिळावी म्हणून अर्ज केला होता, पण त्याची कोण दाद घेईना. त्यांनी माहिती अधिकार कायद्याखाली अर्ज केला. शिदापत्रिकेसाठी त्याच्या अर्जाची दैनिक प्रगती अहवाल मागितला. त्याला अशी माहिती मिळाली की त्याच्यानंतर अर्ज करणाऱ्या व्यक्तीला शिदापत्रिका देण्यात आली आहे. ती माहिती त्याने योग्य तऱ्हेने वापरली त्यामुळे तात्काळ त्याला शिदापत्रिका मिळाली. अहो, अशी कितीतरी उदाहरणं आहेत. ज्यावेळी ग्राहक संरक्षण कायदा नव्हता, माहितीचा अधिकार कायदाही नव्हता, त्यावेळी सुद्धा ग्राहकाबद्दलचे महात्मा गांधींचे विचार मला खूप महत्वाचे वाटतात. महात्मा गांधी म्हणतात, आपल्या आवारात भेट देणाऱ्या व्यक्तीमध्ये सर्वात महत्वाची व्यक्ती म्हणजे ग्राहक होय. तो आमच्यावर अवलंबून नाही तर आम्ही त्याच्यावर अवलंबून आहोत. आमच्या कामामध्ये ग्राहक म्हणजे अडथळा नाही तर आमच्या कामाचा मूळ हेतूच तो आहे. आमच्या धंद्यात तो कोणी त्रयस्थ नसून तो आमच्या धंद्याचाच एक भाग आहे. आम्ही त्याची सेवा करतो म्हणजे त्याच्यावर आम्ही उपकार करत नाही तर आम्हाला त्याची सेवा करण्याची संधी देऊन तोच आमच्यावर उपकार करतो.
1: हे किती समर्पक आहे ना.
0: हो, जय भारत,
1: जय ग्राहक. सुलभ ग्राहक सुसंवाद, लेखन प्रसाद बुरांडे.
2: हा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. ऐकूया आजचे काही ठळक दिनविशेष. आज 3 मे सहकार चळवळीचे आद्य प्रणेते अर्थशास्त्रज्ञ थोर विचारवंत डॉक्टर धनंजय रामचंद्र गाडगीळ यांचा आज स्मृतिदिन. लेखक कवी शिक्षणतज्ञ वी द घाटे यांचा आज स्मृतिदिन. भारतीय जनता पक्षाचे तत्कालीन नेते, कुशल संघटक, प्रभावी वक्ते प्रमोद महाजन यांचा आज स्मृतिदिन. आज जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य दिन. हे होते आजचे काही ठळक दिनविशेष. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण. श्रोते हो, सकाळचे ठीक 7 वाजलेत. सकाळ झाली स्मार्ट निर्णयाची, शिवसमर्थ गुंतवणूक सर्वाधिक फायद्याची. ऐकूया साहित्यविषयक कार्यक्रम ऐशी अक्षरे रसिके. आज या कार्यक्रमात संदीप फनाळे यांचा ललितबंध सावली.

सावली हा शब्द उच्चारताच मनामध्ये एक प्रकारचा आनंद निर्माण होतो. तप्त उन्हामधून जात असताना दूर कुठेतरी झाडाची सावली दिसली की मनाला दिलासा मिळतो. क्षणभराच्या विश्रांतीचं ठिकाण जरी ते असलं तरी जगण्याचा भार ती हलका करते. तशी सावली प्रत्येकाला हवीहवीशी वाटते, पण ती कधीच कोणाची नसते, ती प्रत्येकाचीच असते. तिच्याकडे दुजाभाव आपरभाव नसतो, ती दुसऱ्याला आनंद देण्याचं काम करत असते. सावली ही उन्हा वाचून किंवा प्रकाशा वाचून अपुरी आहे. जसं स्त्री विना पुरुष अपुरा आहे, स्त्री असेल तरच पुरुषपणाला अर्थ आहे, अगदी तसेच ऊन किंवा प्रकाश असेल तरच सावली आहे. विना प्रकाशाची सावली तयार होऊ शकत नाही. प्रकाशाच्या अभावातून निर्माण झालेली ती फक्त आकृती नाही, तर ती त्याची सोबती आहे. माणूस आणि सावली यांचं एक आगळं वेगळं नातं आहे. माणूस कुठेही जाओ तो आपली सावली आपल्या सोबतच घेऊन फिरतो. सावली कधी माणसाच्या पुढे पुढे करते, तर कधी त्याच्या पायाशी लोळण घेते, तर कधी त्याच्या मागे लपते, पण ती सावली कधीच त्या माणसाला सोडत नाही. कदाचित ती सावली माणसाला नम्रपणा शिकवते. जशी ती नेहमी पायाजवळ राहते, तसंच माणसानं अहंकार बाजूला ठेवून साधेपणानं आणि नम्र राहायला शिकायला हवं. जिथं प्रकाश असतो तिथं सावली आहे, तसंच जिथं नम्रपणा असतो तिथं यश आणि प्रसिद्धी नक्कीच येते. बालपणी आपण या सावलीला पकडण्याचा खेळ खेळायचो. सावली पकडण्यासाठी आपण धावायचो, पण सावली काही आपल्याला सापडायचीच नाही. तीही आपल्या सोबत पुढे पुढे जायची. आपण थांबलो की ती थांबायची, आपली साथ मात्र कधीही सोडायची नाही. अगदी तसेच

पैसा, यश, प्रसिद्धी यांच्या पाठीमागे आपण धावायला लागलो की सावलीसारखे ते पुढे पुढे जात असतात आणि आपल्या जीवनातला खराखुरा आनंदच मग आपण गमावून बसतो. पण प्रामाणिकपणानं, सत्यानं आणि नम्रतेनं आपण आपलं काम, कार्य अथवा कर्म करत राहिलो की पैसा, प्रसिद्धी आणि यश त्या सावलीसारखे आपल्या पायाशी लोळण घेत असतात. जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर काही माणसं सावलीसारखी भेटतात आणि अडचणीत सावलीसारखी सोबतही राहतात. शांतपणे त्या दाहकतेतही गारवा देतात, साथ देतात, सोबत राहतात, कोणताही गाजावाजा करत नाहीत, दुःखात पाठीशी ठामपणे उभं राहतात, आपल्याला बळ देतात, सावली बनून आपल्या सोबत नेहमीच राहत असतात. प्रत्येकाच्या आयुष्यात अशी एक सावली असतेच, दिसणारी किंवा न दिसणारी, वेगवेगळ्या रूपामध्ये असते. काही वेळा आई वडिलांच्या रूपात असते, काही वेळा पत्नीच्या रूपात असते, मित्राच्या रूपात असते. ती सावली आपल्याला कधीच काही कमी पडू देत नाही, प्रत्येक प्रसंगात आपल्या सोबत असते, जगण्याचा आधार बनते. दुःखातही ती सुखाची सावली असते, संकटातही दिलासा असते. जीवनातली काही नाती ही सावलीसारखीच असतात, ती नेहमी आपल्या जवळ आणि सोबत असतात, पण त्यांची आपल्याला कधीच कदर वाटत नाही. जेव्हा अंधार पसरतो आणि मग आपली सावलीच आपल्याला दिसेनाशी होते ना, तेव्हा मन मात्र घाबरून जातं. त्या सावलीचं महत्व तेव्हा जाणवू लागतं, कारण तीच सावली काही वेळा योग्य दिशेला आपल्याला नेत असते. पण ती सावली आता आपल्याला दिसत नसेल तर मग मात्र आपण अंधारात चाचपडत राहतो. एक गोष्ट नक्की लक्षात ठेवावी, सावली म्हणजे आपला आरसा असतो. आपण जसे असतो तशीच ती दिसते, आपण जशी कृती करतो तशीच ती करते. त्यामुळे आयुष्यात चांगली कृती करून आपली चांगली सावली निर्माण करणं आवश्यक आहे.

0: ऐसी अक्षरे रसिके या साहित्यविषयी कार्यक्रमात आज आपण संदीप फणाळे यांचा ललितबंध ऐकलात सावली. सादर करते प्रवीण चिपळूणकर. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: स्फूर्ती दही वाटीभर
2: थंडावा पोटभर
1: उन्हाळा असो वा उपवास
2: स्फूर्ती दही एकदम खास
0: स्फूर्ती. आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. सकाळचे 7:07 होत आहेत. ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून. दरम्यान काही माहिती संदेश आणि जाहिरातींसाठी आकाशवाणीचं पुणे केंद्र.

आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. 7:07 झालेत. थोड्याच वेळात म्हणजेच 7:10 ऐकणार आहोत प्रादेशिक बातम्या.

0: हिरवी वनराई निळे डोंगर पक्ष्यांची किलबिल गाणारे निर्झर
1: निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा.

0: यावेळच्या वनिता मंडळ कार्यक्रमात काय आहे म्हणताय? मग अवश्य ऐका बुधवारी 6 मे रोजी नेपाळच्या देशातून हा कल्पना देशपांडे यांचा ललितबंध.
1: सप्टेंबर महिना हा शरद ऋतूचा ऑटम पहिला महिना असतो. या महिन्यात तापमान थंड होऊ लागतं आणि पानं रंग बदलून पिवळी, नारंगी आणि लाल रंगाची होऊन गळू लागतात. निसर्ग जणू होळीच्या रंगात रंगून गेल्यासारखा वाटतो.
0: अंजली कुलकर्णी यांचं कविता वाचत.
2: पण मला बनायचं नसते चौकट राणी किंवा बदाम राणी सुद्धा, मला हवे असते समाजासह

0: यांचं कविता वाचत.
1: पण मला बनायचं नसते चौकट राणी किंवा बदाम राणी सुद्धा, मला हवे असते समाजासह जीवन, पण मला कुठल्याच राजाची राणी बनून राहायचे नसते. मला माझ्याच स्वतःच्या साम्राज्याची सम्राज्ञी बनायचे असते. मला माणूस म्हणून जगायचे असते.
0: आणि विद्या गौरी ताम्हणकर लिखित सखी विश्व हा आपला लाडका कार्यक्रम.
2: स्वतःला चॅलेंज करायचं म्हणजे कम्फर्ट झोन मध्ये असतो ना आपण, तो कम्फर्ट झोन थोडासा मोडायचा प्रयत्न करायचा आणि निसर्गात काही काळ घालवून मेडिटेशन करायचं.
0: बुधवारी 6 मे रोजी आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवरून अवश्य ऐका वनिता मंडळ.

0: आकाशवाणी पुणे. विजयालक्ष्मी साळवी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना संदेश पाठवण्याच्या प्रणालीची यशस्वी चाचणी. तालुका पातळीवर उमेद मॉल नेण्याचा मुख्यमंत्र्यांचा मानस. महिलांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी महालक्ष्मी सरस प्रदर्शनाचा प्रारंभ. राज्य शिक्षण मंडळाच्या 12वीच्या परीक्षेचा निकाल जाहीर. 89.79% विद्यार्थी उत्तीर्ण. सलग 15व्या वर्षी कोकण विभाग अव्वल. आणि नसरापूर इथं 4 वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून तिचा खून करणाऱ्या 65 वर्षीय आरोपीला अटक. घटनेच्या निषेधार्थ पुण्यात नागरिकांचं आंदोलन. केंद्र सरकारनं आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांपर्यंत त्वरित संदेश पोहोचवण्यासाठी सेल ब्रॉडकास्ट या संदेश प्रसारण प्रणालीचा काल शुभारंभ केला. या अंतर्गत सराव चाचणीचा भाग म्हणून संपूर्ण देशभरात एकाच वेळी नागरिकांना त्यांच्या मोबाईलवर इंग्रजी आणि स्थानिक भाषेतून आपत्कालीन इशारा देणारे संदेश पाठवण्यात आले. केंद्रीय दूरसंवाद विभागानं स्वदेशी तंत्रज्ञान वापरून ही सुविधा विकसित केली असल्याची माहिती केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिली. हे संदेश म्हणजे सराव चाचणी असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये असंही त्यांनी सांगितलं. ही चाचणी यशस्वी झाल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आनंद व्यक्त केला. ते म्हणाले,
1: युद्धाच्या काळात, आपत्तीच्या काळात, आणीबाणीच्या काळात प्रत्येक व्यक्तीच्या मोबाईलवर त्याच्या भाषेमध्ये आता आपल्याला अलर्ट देता येणार आहे. त्याचं टेस्टिंग आज करण्यात आलं आणि ते पूर्णपणे यशस्वी झालेलं आपण सगळ्यांनी बघितलं. आपल्या प्रत्येकाच्या मोबाईलवर त्या ठिकाणी अलर्ट आला, मेसेज आला, सगळ्या भाषांमध्ये तो आला. त्यामुळे मला असं वाटतं की भारताने डिझास्टर प्रिपेअरनेस मध्ये किंवा युद्धजन्य परिस्थितीमध्ये जो प्रिपेअरनेस आहे त्यामध्ये अतिशय उत्तम अशा प्रकारची कामगिरी केली आहे.
0: महिला बचत गटांच्या उत्पादनासाठी सुरू केलेली उमेद मॉलची व्यवस्था तालुका पातळीवर पोहोचवण्याचा मानस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल व्यक्त केला. सध्या 20 जिल्ह्यांमध्ये उमेद मॉलचं काम सुरू आहे तर उर्वरित 16 जिल्ह्यांमध्येही ते लवकरच काम सुरू करू असं त्यांनी सांगितलं. ग्रामीण महिलांच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं आयोजित महालक्ष्मी सरस विक्री आणि प्रदर्शन 2026चं उद्घाटन काल मुंबईत करताना ते बोलत होते. शासनाच्या ग्रामविकास आणि पंचायत राज विभागाअंतर्गत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान म्हणजेच उमेद यांच्या वतीनं हे प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे. 14 मे पर्यंत बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स इथल्या MMRDA मैदानावर हे प्रदर्शन खुलं असेल. या प्रदर्शनात 500 दालनं उभारण्यात आली आहेत. राज्यातील विविध भागातील पारंपरिक खाद्यपदार्थही इथे उपलब्ध आहेत. मुंबई महानगर प्रदेशात विविध पायाभूत सुविधा निर्मितीचे प्रकल्प सुरू आहेत. या विकास प्रकल्पांमुळे बाधित होणाऱ्या नागरिकांकरिता घरांची व्यवस्था करण्यात येते. अशा हाऊसिंग स्टॉकमधील घरांच्या प्रभावी उपयोगासाठी धोरण तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिले. त्यांच्या वर्षा या निवासस्थानी मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघातील विविध प्रश्नांबाबत बैठक झाली. या बैठकीला केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल उपस्थित होते. विकास कामांकरता लागणाऱ्या जमिनींबाबत संपूर्ण जागांचा एकच प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवण्यात यावा. तसंच न्यायप्रविष्ट प्रकरणांमध्ये न्यायालयाच्या निर्देशानुसार पाठपुरावा करून प्रकरणं तातडीनं निकाली निघण्यासाठी मध्यवर्ती अधिकारी नियुक्त करावा असे निर्देश फडणवीस यांनी दिले. गोराई भागात दिल्लीतील भारत मंडपमच्या धर्तीवर कन्व्हेन्शन

डिटेंशन सेंटर निर्माण करण्याकरता कार्यवाही करण्याचे निर्देशही फडणवीस यांनी दिले. राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाच्या माध्यमातून कौशल्य विकास केंद्र उभारण्यात येत असल्याची माहिती या बैठकीत केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी दिली. उत्तर मुंबईमधील शिंपोनी कौशल विकास केंद्र तयार असून ते कार्यान्वित करण्यात यावं असंही गोयल यांनी सांगितलं. बैठकीला मुख्य सचिव राजेश अग्रवाल, मुख्य गृह सचिव मनीषा म्हैसकर आणि अन्य अधिकारी उपस्थित होते. मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे दूरस्थ पद्धतीनं सहभागी झाल्या होत्या. उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची जनगणना 2027 सक्रिय सहभाग नोंदवून आपली स्वगणना काल पूर्ण केली. जनगणना 2027 ही केवळ नोंदणी नसून शाळा, रुग्णालय तसंच कल्याणकारी योजनांची सुनिश्चिती करते. यामध्ये राज्यातील प्रत्येक व्यक्ती कुटुंबाला विविध पायाभूत सुविधांचा लाभ मिळावा याकरिता नागरिकांनी या राष्ट्रीय मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवावा असं आवाहन पवार यांनी केलं आहे. स्वगणना प्रक्रिया 15 मे पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे.

0: बातमीपत्रात पुन्हा स्वागत. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं फेब्रुवारी मार्चमध्ये घेतलेल्या 12वीच्या परीक्षेचा निकाल काल जाहीर झाला. यंदा परीक्षा देणाऱ्या एकंदर विद्यार्थ्यांपैकी 89.89% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत अशी माहिती राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत दिली. राज्यातून या परीक्षेसाठी 14,44,000 अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, त्यापैकी 12,86,000 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्याविषयीचा हा वृत्तांत.
1: यावर्षी कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक 94.14% लागला आहे, तर पुणे विभाग 91.25% दुसऱ्या स्थानावर आहे. मुंबईत 90.8%, नाशिकमध्ये 90.72%, तर छत्रपती संभाजीनगर विभागात 88.68% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. लातूर विभागाचा निकाल सर्वात कमी म्हणजे 84.14% लागला आहे. 12वीच्या निकालात यंदा मुलींनी बाजी मारली असून 93.15% मुली उत्तीर्ण झाल्या आहेत, तर 86.8% मुलं उत्तीर्ण झाली आहेत. विद्यार्थ्यांना गुण पडताळणीसाठी येत्या 17 मे पर्यंत अर्ज करता येतील. यावर्षी विद्यार्थ्यांना व्यावसायिक अभ्यासक्रम म्हणजे नीट जेईई या परीक्षांची तयारी करण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा म्हणून परीक्षा नेहमीपेक्षा 10 दिवस अगोदर ठेवण्यात आली होती. आकाशवाणीच्या बातम्यांसाठी पुण्याहून संध्या खान.
0: पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातल्या नसरापूर इथं 4 वर्षांच्या मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याप्रकरणी 65 वर्षीय आरोपीला अटक करण्यात आली असून न्यायालयानं त्याला 7 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपीनं या लहानग्या मुलीला आमिष दाखवून हे कृत्य केल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना अतिशय निंदनीय असून हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवून कमीत कमी वेळात आरोपीच्या मृत्यूदंडाची मागणी आम्ही उच्च न्यायालयाकडे करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पीडित कुटुंबियांची भेट घेतली. नसरापूर बालिका अत्याचार आणि हत्या प्रकरणी बालहक्क संरक्षण आयोगानं दखल घेतली असून आरोपीला कठोर शिक्षा देण्यासाठी विशेष सरकारी वकिलाची शिफारस करण्यात येईल असं राज्य बालहक्क आयोगाचे अध्यक्ष संजय पुराणिक यांनी सांगितलं. या घटनेच्या निषेधार्थ पुण्यात आंदोलकांनी नवले पूल काही तास अडवून धरला होता. पोलिसांनी हस्तक्षेप करत वाहतूक मोकळी केली. घटनेतील मृत मुलीवर पुण्यातल्या वैकुंठ स्मशानभूमीत पोलीस बंदोबस्तात अंत्यसंस्कार करण्यात आले. भंडारा जिल्ह्यातल्या कमकासूर इथं या सुमारे 300 लोकवस्तीच्या गावात आजही संपूर्ण गाव एका विहिरीवर अवलंबून आहे. पुनर्वसन होऊ नये या गावात मूलभूत सोयी सुविधांचा अभाव असल्यानं ग्रामस्थांना प्रचंड हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. अनेक वेळा पाण्यासाठी तासन तास प्रतीक्षा करावी लागते. प्रशासनानं या आदिवासी गावाकडे लक्ष देऊन पाण्याची कायमस्वरूपी सोय करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातही पाणी टंचाई मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे. जिल्ह्यातली 34 गावं आणि 162 वाड्यावस्त्यांमध्ये पाणी टंचाईची स्थिती निर्माण झाली असून नागरिकांना टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. संगमनेर पारनेर आणि नगर तालुक्यांमध्ये टंचाईचं प्रमाण अधिक असल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे. छत्तीसगडमधील कांकेर

0: नारायणपूर सीमेवर काल झालेल्या आयईडी स्फोटकांच्या स्फोटात 3 जवान हुतात्मा झाले तर 1 जवान गंभीर जखमी झाला आहे. छोटे बेथिया पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. जिल्हा राखीव दलाचे जवान शोधमोहीम राबवत असताना नक्षलवाद्यांनी पेरलेली आयईडी स्फोटक निकामी करण्याच्या प्रयत्नात हा शक्तिशाली स्फोट झाला. या घटनेत जखमी झालेला जवान परमानंद कोमरा यांना पुढील उपचारांसाठी कांकेर इथं विमानाद्वारे हलवण्यात आलं आहे. हवामान. कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान कोरडं राहील. विदर्भात तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा आणि विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना संदेश पाठवण्याच्या प्रणालीची यशस्वी चाचणी. तालुका पातळीवर उमेद मॉल नेण्याचा मुख्यमंत्र्यांचा मानस. महिलांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी महालक्ष्मी सरस प्रदर्शनाचा प्रारंभ. राज्य शिक्षण मंडळाच्या 12वीच्या परीक्षेचा निकाल जाहीर. 89.79% विद्यार्थी उत्तीर्ण. सलग 15व्या वर्षी कोकण विभाग अव्वल. आणि नसरापूर इथं 4 वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून तिचा खून करणाऱ्या 65 वर्षीय आरोपीला अटक. घटनेच्या निषेधार्थ पुण्यात नागरिकांचं आंदोलन. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: जुन्या मैत्रिणींची रस्त्यात अचानक झाली आहे भेट. आणि मग काय झाल्या की सुरू त्यांच्या गप्पा. मागच्या पानावरून पुढे. आपण स्वतःला ओळखायला लागलो ना की सगळं हळूहळू बदलत जात, खरं की नाही?
2: आणि मैत्री सुद्धा. काही वेळा मैत्री काळाबरोबर फिकी होते, पण काही आपल्यासारखी अजून घट्ट होत जाते.
1: तेव्हा अवश्य ऐका वनिता मंडळ कार्यक्रमात दुपारी 12:30 सखी विश्व, बुधवार 6 मे रोजी आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून आणि 7 मे रोजी विविध भारती सेवेच्या पुणे केंद्रावरून वनिता मंडळ कार्यक्रमात सखी विश्व.
3: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र.
4: ही यादी ब्याडगी संकेश्वरी मिरची 26 प्रकारचे स्वच्छ निवडक मसाले आजच्याच घेऊन या.
5: आणि उद्या ते घेऊन डंगात जावा म्हणशील काही आणणार नाही.
4: काय
5: अग रुचिराची एवन चटणी घेऊन येतो. तुझा त्रास कमी, चवीची हमी.
6: खास घरगुती पद्धतीने तयार केलेली रुचिराची एवन चटणी.
3: श्रोते हो, अवश्य ऐका. आज सकाळी 7:40 लक्ष्यकिरण सौंदर्य नजराणा, 7:50 दिशा भविष्यातील शिक्षणाची, 8:15 रुचिरा मसाले खवेगिरी, 8:40 चिंतन हा चिंतामणी आणि 10:30 जितेंद्र घोडके सराफ हे प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
7: उन्हाळा आणि महागाई दोन्ही वाढतंय, काय करायचं कळत नाही.
8: काळजी करू नकोस, थंड हो.
7: कसं काय?
8: उन्हाळ्यात थंडगार स्फूर्ती ताक घे, पूर्वीच्या किमतीत फक्त 20 रुपयात.
7: मस्त चवदार थंडगार आरोग्यदायी
8: स्फूर्तीचं थंडगार ताक सर्वत्र उपलब्ध.
7: भारत डेअरीच्या स्फूर्तीचे दर्जेदार उत्पादन, साधे आणि मसाला ताक उपलब्ध फक्त 20 रुपयात.
9: आयएस मानांकित कोल्हापूर जिल्ह्यातील पहिली निवासी शाळा डीसी नरके विद्यानिकेतन कुडित्रे आता डे बोर्डिंग बस सेवेसह.
10: मराठी आणि सेमी इंग्रजी माध्यमासाठी कोल्हापूर मधील पहिली डिजिटल शाळा. इंग्रजी भाषेवर प्रभुत्व, लायब्ररी मॉडेल, ऑनलाईन शिक्षण, सकस आणि पौष्टिक आहार, तसेच विशेष आरोग्य सुविधेसह 14 खेळांचा समावेश.
9: शैक्षणिक गुणवत्ते बरोबरच क्रीडा आणि तंत्रज्ञानामध्ये अग्रेसर डीसी नरके विद्यानिकेतन मध्ये इयत्ता 5वी ते 10वी निवासी आणि डे बोर्डिंग प्रवेश सुरू.
10: सोबतच ज्युनियर आणि सिनियर कॉलेजची सुविधा उपलब्ध. संपर्क 02131244461.
1: श्रोते हो, अवश्य ऐका. कायद्याविषयी बोलू काही या कार्यक्रमामध्ये पर्यावरण संरक्षण कायदा या विषयाची माहिती येत्या रविवारी म्हणजे 3 मेला सकाळी 9:30.
11: जीवन जगण्याचा अधिकार पाहिजे असेल तर त्याच्यासाठीचं हे कर्तव्य आहे. आणि प्रदूषण मुक्त पर्यावरणात जगण्याचा हक्क हा मूलभूत अधिकार म्हणून मान्य केलेला आहे, ज्यामुळे नागरिक पर्यावरणाच्या रक्षणासाठी न्यायालयात दाद मागू शकतात.
1: डॉक्टर जुई कुलकर्णी यांनी दिलेली माहिती अवश्य ऐका. आकाशवाणी कोल्हापूर केंद्र आणि न्यूज ऑन AIR या प्रसारभारतीच्या ऑफिशियल ऍपवर
12: जगभरात कुठेही।

0: श्रोते हो, या रविवारी वनिता मंडळ या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत दिव्यांग आणि गतिमंद मुलांच्या पुनर्वसनासाठी तसंच महिलांचं संघटन आपत्ती निवारण आणि आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल महाराष्ट्र शासनाचा ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार प्राप्त संगीता राणे यांची मुलाखत. तेव्हा अवश्य ऐका रविवारी 3 मे रोजी दुपारी 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून.
1: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र यानंतर ठीक 7:25 मिनिटांनी अभिजात मराठी आपली मराठी कार्यक्रम मुंबई केंद्रावरून.

0: श्रोतेहो नमस्कार. अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात मी वासंती काळे आपलं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, मागील वर्षात आपण मराठी भाषा विभाग आणि त्या अंतर्गत येणारी क्षेत्रीय कार्यालये मराठी भाषा विषयक कोणतं आणि कसं काम करतात याविषयी जाणून घेतलं. तसंच आंतरराष्ट्रीय मंच, बृहन महाराष्ट्र मंडळ आणि बेळगाव जिल्ह्यातील मराठी भाषा विषयक काम करणाऱ्या संस्था यांच्याविषयी देखील जाणून घेतलं. आजपासून नवीन पर्व जे सुरू होत आहे त्यामध्ये आपण विश्वकोश, परिभाषा कोश, ज्ञानकोश यांच्याविषयी जाणून घेणार आहोत. त्यासाठी डॉक्टर जगतानंद भटकर सर विद्याव्यासंगी वाई जिल्हा सातारा इथून आपल्याकडे आलेले आहेत. सर नमस्कार. अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत.
1: नमस्कार मॅडम.
0: सर, विश्वकोश म्हणजे काय आणि कोश म्हणजे काय, म्हणजे या दोघांमध्ये काहीतरी फरक आहे का?
1: हा, कोश हा दोन भागांमध्ये असतो, एक शब्दकोश आणि एक ज्ञानकोश. शब्दकोशाचे खूप सारे प्रकार आहेत, त्यामध्ये समानार्थी, विरुद्धार्थी किंवा नानार्थकोश, ज्याला परिभाषा कोश आहे, व्युत्पत्ती कोश आहे किंवा उपयोजन शब्दकोश आहे, हे शब्दकोशाचे प्रकार झाले. याशिवाय ज्ञानकोश हा एक प्रकार आहे, त्यामध्ये ज्ञानकोशामध्ये आपण सगळ्या विषयांचं ज्ञान संकलित संपादित करून वाचकांसाठी अभ्यासकांसाठी उपलब्ध करत असतो. हा कोश तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी मराठी विश्वकोशाची निर्मिती केली. ती निर्मिती करत असताना त्यांनी एक परिचय कोश तयार केला आणि त्याचं एक मुखपृष्ठ तयार केलं. त्याच्यावरती मधमाशी ज्या पद्धतीने जंगलांमधून मध गोळा करतात आणि त्याचा एक कंद करतात, त्याला मी कोश म्हणतो, त्या कोशात गोळा करतात, तर तसं ते मुखपृष्ठ आहे. म्हणजे काय की ज्या पद्धतीचं ज्ञान समाज व्यवहारामध्ये विखुरलेलं असतं ते गोळा करायचं आणि त्याचं एकत्रित संकलित स्वरूप लोकांसमोर मांडायचं, म्हणजे लोकांना ते सहज उपलब्ध होईल, त्याला आपण कोश म्हणतो.
0: अच्छा.
1: आता हा जो विश्वकोश आहे, विश्वकोश म्हणजे काय की ज्ञानकोशाचे दोन प्रकार असतात, एक विषयकोश आणि एक सर्व विषय संग्राहक कोश. म्हणजे एखाद्या कोशामध्ये एनिथिंग अंडर द स्काय, म्हणजे ब्रह्मांडातली सगळी माहिती दिली जाते, त्याला आपण विश्वकोश म्हणतो. मराठी विश्वकोश हा एक मुळात पहिल्यांदा ज्ञानकोश आहे, तो विश्वकोश यासाठी की त्यामध्ये विश्वातली सगळी माहिती आलेली आहे, म्हणून तो विश्वकोश.
0: अच्छा, म्हणजे मराठी विश्वकोश हा आणखीन वेगळा प्रकार म्हणता येईल का आपल्याला?
1: मराठी विश्वकोश हा आणखी एक वेगळा प्रकार नाही, तर कोशामध्ये ज्ञानकोश ही एक महत्वाची गोष्ट, त्या ज्ञानकोशांतर्गत सुद्धा एक विश्वकोश हा एक भाग ज्याच्यामध्ये सगळ्या विश्वातली माहिती मी सांगितल्याप्रमाणे येईल. आणि काही विषय कोश असतात, जसं की आपल्याकडे मराठीमध्ये समा गर्गे यांचा समाज विज्ञान कोश आहे, सूर्यचंद्र नाडकर्णी यांचा क्रीडा कोश आहे, याशिवाय देविदास वाडेकर यांचा मराठी तत्वज्ञान महाकोश आहे,

0: अशा पद्धती जे विषय कोश आहेत त्यांना आपण फक्त कोश म्हणू शकतो, ज्ञानकोश म्हणू शकतो, पण मराठी विश्वकोश किंवा श्रीधर व्यंकटेश केतकरांचा जो महाराष्ट्रीय ज्ञानकोश आहे त्याला आपण विश्वकोश म्हणू शकतो, कारण त्यात सगळ्या विश्वाची सगळी माहिती आलेली आहे.
1: सर मग हे विश्वकोश असे किती आहेत? कारण तुम्ही सांगताय ती माहिती तर खूपच आहे, त्यामुळे हे विश्वकोश असे किती आपल्याकडे तयार?
0: आपल्याकडे महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश त्रिमिती मंडळ हे यशवंतराव चव्हाण यांच्या भूमिकेमधून, म्हणजे मराठी ही जी आपली लोकभाषा आहे ती ज्ञानभाषा व्हावी आणि जगामध्ये ज्या पद्धतीने एन्सायक्लोपीडिया ब्रिटॅनिका सारखा एक मोठा ज्ञानकोश होता तशा पद्धतीचा एक कोश मराठीमध्ये तयार व्हावा या भूमिकेतून आपल्याकडे मराठी विश्वकोशाच्या निर्मितीची कल्पना पुढे आली. त्याचं सारथ्य हे तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांनी केलं आणि त्यांनी 1960 पासून या प्रकल्पाला सुरुवात केली. आज मितीस या मराठी विश्वकोशाचे 20 संहिता खंड प्रकाशित आहेत आणि एक 21वा जो खंड आहे तो सूचीखंड आहे, म्हणजे या 20 खंडांमध्ये जे घटक आलेले आहेत ते घटक अनुक्रमे मांडण्यात आलेले आहेत की लोकांना ते शोधता येतील. आणि याशिवाय मराठी विश्वकोशाने जीवसृष्टी आणि पर्यावरण या विषयाअंतर्गत 4 खंडांमध्ये कुमार विश्वकोशाचं प्रकाशन केलेलं आहे. आणि मराठी विश्वकोशाच्या निर्मितीसाठी जे आवश्यक घटक आहेत त्यामध्ये भाषा, परिभाषा, शब्द हे जे असतील याच्यासाठी त्यांनी एक परिभाषा कोश सुद्धा निर्माण केलेला आहे. तर हे विश्वकोशाचे 20 खंड आहेत, ते मराठी विश्वकोशाच्या संकेतस्थळावर आज उपलब्ध आहेत, जे वाचकांना उपलब्ध आहेत वाचण्यासाठी.
1: मराठी कोश साहित्याची जी सुरुवात आहे आपण म्हटलं त्याप्रमाणे तर्कतीर्थांनी ती केली, तर ही सुरुवातच कधी झाली, कोणत्या परिस्थितीत झाली आणि ती करावी असं का वाटलं?
0: मराठी कोश साहित्याला जी मोठी पार्श्वभूमी आहे ती शब्दकोशाच्या दृष्टीने खूप मोठी आहे. मराठीमध्ये विलियम केरी किंवा आपण ज्या पद्धतीने ब्रिटिश काळामध्ये पाहतो तेव्हा त्या काळामध्ये शब्दकोशांची निर्मिती होत होती. इंग्रजांना इथल्या भाषा जाणून घ्यायच्या होत्या आणि इथल्या लोकांशी संपर्क साधायचे होते, त्यामुळे त्यांनी आधी शब्दकोशांची निर्मिती केली. शब्दकोश निर्मितीचा म्हणजे कोश साहित्यामध्ये एक मोठा इतिहास आहे. परंतु जे आपण ज्ञानकोशावरती जी आज चर्चा करतोय त्यामध्ये सगळ्यात महत्वाचा जो प्रयत्न आहे कोश निर्मितीमध्ये तो श्रीधर व्यंकटेश केतकरांचा आहे, की ज्यांनी महाराष्ट्रीय ज्ञानकोशाची निर्मिती केली. त्यांनी त्यांच्या प्रस्तावनेमध्ये एक वाक्य वापरलं होतं की जगातलं जे सगळं ज्ञान आहे ते सोप्या सहज भाषेमध्ये कथेच्या स्वरूपामध्ये मला लोकांसमोर मांडायचं आहे, म्हणजे जगामध्ये जे ज्ञान उपलब्ध आहे, जी माहिती उपलब्ध आहे ती लोकांना मिळेल आणि त्यातून आपल्या भाषेचा, आपल्या समाजाचा, आपल्या संस्कृतीचा विकास होईल अशी त्यांची धारणा होती. तिथून मग मराठीमध्ये अनेक पद्धतीचे अनेक विषयांवरचे कोश निर्माण झाले. मी जसं उल्लेख केला त्याच्यामध्ये मग मानवविद्या विषयातले कोश असतील, क्रीडा, व्यायाम, पक्षीकोश. अगदी अलीकडच्या काळात आपण विचार केला तर वसंत आवाजी डहाके यांनी संज्ञा संकल्पना कोश केला आहे. कला, साहित्य, संस्कृतीमधल्या ज्या जागतिक दर्जाच्या संकल्पना आहेत त्या संकल्पनांचं विश्लेषण करण्याचा प्रयत्न या कोशामध्ये केलेला आहे. गावखेड्यामध्ये किंवा शहरांमध्ये सुद्धा अनेक पद्धतीने लोक कृषी, संस्कृती, ग्रामीण जीवन याच्यामध्ये अनेक छोट्या छोट्या ज्या संकल्पना असतात, घटक असतात, यांचं विश्लेषण करणारे कोश करते. त्यामुळे मराठीमध्ये साहित्य अकादमीच्या तज्ज्ञांनी हे मान्य केलं आहे की मराठीमध्ये जे कोश साहित्य निर्माण झालंय तसं इतर कुठल्याही भाषांमध्ये निर्माण झालेलं नाही, त्यामुळे मराठी भाषेला कोश साहित्याची एक मोठी परंपरा आहे.
1: सर मराठीमध्ये मग महत्वाचे ज्ञानकोश जे आहेत तर ते कोणकोणते आहेत?
0: मराठीमध्ये मी तुम्हाला सांगेल की 3 महत्वाच्या कोश परंपरा आहेत. एक पहिली जी आहे श्रीधर व्यंकटेश केतकरांची आहे, ती परिचयात्मक आहे. दुसरी महत्वाची परंपरा जी आहे ती तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांनी मराठी विश्वकोशाच्या निमित्ताने तयार केलेली, ती इन्फॉर्मेटिव्ह म्हणजे माहितीपर आहे. आणि तिसरी जी एक परंपरा आहे ती वसंत आबाजी डहाके यांनी निर्माण केलेली आहे, ती सिलेक्टिव्ह आहे, म्हणजे निवडक या पद्धतीची आहे. म्हणजे काय तर तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी हे आपल्या मराठी विश्वकोशामध्ये विश्वव्यापी स्वरूपाने सगळी माहिती एकत्रित करतायत. मानवी जीवनाला स्पर्श करणारी प्रत्येक गोष्ट ही माणसाला जाणून घ्यायची असते आणि त्याच्याविषयीची माहिती मला कुठे मिळेल तर ती मराठी विश्वकोशात मिळावी या हेतूने एकूण या मराठी विश्वकोशाचं स्वरूप तर्कतीर्थांनी असं विश्वव्यापी ठेवलेलं आहे. वसंत आबाजी डहाके हे काय करतायत की वसंत आबाजी डहाके कला, साहित्य, संस्कृती मधले घटक लोकांसमोर मांडतात, तर त्यांचे वाचक हे त्या विषयातले वाचक आहेत.
1: सर शब्दकोश आणि ज्ञानकोश हे वेगळे आहेत का, याविषयी जरा आम्हाला सांगा.
0: शब्दकोश आणि ज्ञानकोश यामध्ये एक मी महत्वाचा फरक असा सांगेल, आंबा असं जर मी म्हटलं तर शब्दकोशात आंबा म्हणजे एक गोड फळ असा एक अर्थ सांगितला जाईल शब्दकोशामध्ये, पण हाच आंबा

0: जर ज्ञानकोशामध्ये शोधायला गेलो तर आंबा म्हणजे काय इथपासून त्याची सुरुवात नाही, तर त्या आंब्याच्या झाडाच्या स्वरूपापासून, त्या आंब्याचं झाड कुठल्या देशातून पहिल्या त्याची उत्पत्ती झाली, त्याचे त्या आंब्याचे प्रकार काय आहेत, त्या आंब्याच्या चवी काय असतात, त्या झाडाचं स्वरूप काय असतं, पानाचे आकार काय असतात, कुठल्या देशात कुठल्या प्रकारची झाडं लावली जातात. आता भारताचा विचार केला तर भारतातल्या कुठल्या राज्यात कुठल्या प्रकारची आंबे, म्हणजे दशहरा असेल, हापूस आंबा असेल, असे आपण प्रकार पाहतो. तर ही जी सर्वांगीण माहिती आहे ही ज्ञानकोशामध्ये येते,
1: शब्द
0: हा इत्यंभूत. आणि शब्दकोशामध्ये मात्र काय येतं, त्या शब्दाचा अर्थ, त्या शब्दाचा विरुद्धार्थी अर्थ, त्या शब्दाचं उपयोजन काय असेल, त्या शब्दाची व्युत्पत्ती काय असेल, त्या शब्दाचं व्याकरण कसं चालवलं जाईल, या पद्धतीची माहिती येते. आणि ह्या दोन्ही गोष्टी वाचकांना सहज शोधनक्षम असतात, म्हणजे वाचकांना ते शोधता येतात. शब्दकोश हा ज्ञानकोशाचा एक अनन्यश्रयी भाग आहे, म्हणजे शब्दकोशाच्या आधारेच ज्ञानकोश निर्माण होत असतात, किंवा एखाद्या ज्ञानकोशातूनही शब्दकोश निर्माण होत असतात. त्यामुळे शब्दकोशामध्ये आणि ज्ञानकोशामध्ये हा एक महत्वाचा फरक आहे की तुम्ही शब्दकोशातून हवी ती माहिती चटकन तुम्हाला मिळते, ज्ञानकोशामध्ये मात्र तुम्हाला ती माहिती विस्ताराने आवश्यकता घटकांसह मिळते.
1: ज्ञानकोश म्हणजे पूर्ण ज्ञान त्यातून मिळतं
0: मिळतं
1: थोडक्यात आपल्याला म्हणता येईल. आता मराठीमध्ये कोणकोणते ज्ञानकोश उपलब्ध आहेत किंवा आतापर्यंत तयार झालेले आहेत?
0: आम्ही तुम्हाला सांगितलंय की मराठीमध्ये जे महत्वाचे ज्ञानकोश आहेत विषयानुरूप आहेत, पण यामध्ये सगळ्यात महत्वाचं जे मराठीमधल्या कोश साहित्याचा जो मानबिंदू समजला जातो तो मराठी विश्वकोश समजला जातो. मी मराठी विश्वकोशाचा एक घटक आहे म्हणून हे सांगत नाही, परंतु जे विचारवंत अभ्यासक आहेत ते हे मानतात की मराठीमध्ये महत्वाचा जो कुठला कोश असेल तर तो मराठी विश्वकोश आहे, कारण त्यामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि मानवी विद्या या दोन्हीही ज्ञान घटकांमधले किंवा विद्याशाखांमधले सगळे विषय अंतर्भूत आहेत. त्यामध्ये वाचकांना 18,244 नोंदी वाचायला उपलब्ध आहेत, म्हणजे अभियांत्रिकीसारखं एक विषय असेल, भौतिकी हा विषय असेल, या विषयांमध्ये मराठीमध्ये लेखन उपलब्ध नाही, परंतु ते मराठी विश्वकोशात मात्र उपलब्ध आहे. त्यामुळे मराठीतला मराठी विश्वकोश हा एक महत्वाचा कोश आज वाचकांना उपलब्ध आहे.
1: सर, आपण मगाशी म्हणालात की एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिकाच्या धर्तीवर हे मराठी विश्वकोश आपले तयार करण्यात आले, तर तसे ते का तयार करण्यात आले किंवा त्यामध्ये मग असे विषय असावे असं कसं ठरवण्यात आलं?
0: मराठी विश्वकोश हा एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिकाच्या धर्तीवर तयार करण्यात आलाय असं बोललं जातं, परंतु नंतरच्या काळात हा प्रकल्प जेव्हा पूर्णत्वास आला तेव्हा या प्रकल्पाचा एक स्वतंत्र चेहरा आपल्या समोर उभा राहतो. एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका हा जागतिक दृष्ट्या अत्यंत महत्वाचा असणारा कोश आहे. जगातल्या ज्या महत्वाच्या भाषा असतील, युरोपीय भाषा असतील किंवा मॅन्डरिन भाषा असेल, कोरियन, जापानीज भाषा असेल, या भाषांमध्ये एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका सारखा कोश आपल्यामध्ये असावा म्हणून एक ओढ होती. त्यांनी त्यांच्या भाषांमध्ये आपले स्वदेशाचे संदर्भ राखून तसे कोश निर्माण केले आणि त्या दृष्टीने एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिकाची जगभरामध्ये प्रसिद्धी झाली. असे जर कोश आपण आपल्या भाषांमध्ये तयार केले तर आपल्या भाषांमधून आपल्या वाचकांना एक चांगलं मोठं ज्ञानभांडार उपलब्ध होईल ही गोष्ट अनेक अभ्यासकांना जाणवत होती. त्या दृष्टीने तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशींनी हा पुढाकार घेतला. जगामध्ये एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका सारखेच काही डॅडीकोश आहेत. डॅडीकोश म्हणजे काय? कर महत्वाचे कोश. तर मराठी विश्वकोशाने हे सगळ्या कोशांचा अभ्यास करून त्यांची मदत घेऊन याची यादी आकाराला आली, मग त्याच्यावरचं लेखन वेगवेगळ्या लेखकांकडून करून घेऊन हा विश्वकोश आपल्यासमोर आता आज उपलब्ध आहे.
1: सर, आपण म्हणालात आता की हे विश्वकोश उपलब्ध आहे, तर कोणत्या संकेतस्थळावर हे उपलब्ध आहेत?
0: मराठी विश्वकोश .org असं संकेतस्थळाचं नाव आहे. याशिवाय जर आपण गुगलवरती साधं मराठीमधून टाईप केलं मराठी विश्वकोशाने आपल्याला आवश्यक असणारा एखादा घटक, तर मराठी विश्वकोशाची जी काही संकेतस्थळ आहे ते प्रारंभीच आपल्यासमोर उपलब्ध होईल.
1: भटकर सर, आज आपण इथं आलात आणि मराठी विश्वकोश याविषयी आम्हाला छान माहिती दिलीत, आपले खूप खूप आभार.
0: धन्यवाद मॅम.
1: श्रोते हो, मराठी विश्वकोशाविषयी आपण जाणून घेतलं, परंतु विषयाची व्याप्ती पाहता हा संवाद आपण पुढे असाच चालू ठेवणार आहोत. तेव्हा पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी सकाळी 7:25 दरम्यान. आपली मतं, सूचना, अभिप्राय याविषयी आम्हाला या ईमेलवर जरूर कळवा. आपली मराठी 210@gmail.com, aaplimarathi210@gmail.com. वासंती काळे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी आपण ऐकत होतात. आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून मध्यम लहरी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलो हर्ट्स वर FM 103.6 मेगा.
1: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र 7:40 झाले. ऐकूया प्रायोजित कार्यक्रम लक्ष्य किरण सौंदर्य नजराना.
2: लक्ष्यकिरण सौंदर्य नजराणा या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लक्ष्यकिरण लेसर सेंटर, ट्रेड सेंटर, स्टेशन रोड, कोल्हापूर. फोन 94-2295-2295.
3: लेसर ऑन व्हील्स, शरीराच्या कोणत्याही भागावरील नको असलेल्या केसांसाठी कायमस्वरूपी वेदनारहित लेसर उपचार.
4: कोल्हापूरच्या लक्ष्यकिरणचे लेसर ऑन व्हील्स नियमित येत आहे तज्ञ डॉक्टरांसहित आपल्या शहरात.
5: स्त्री आणि पुरुष दोघांसाठी एक परिपूर्ण मोबाईल युनिट. आता तुमच्या चेहऱ्यावर फक्त हास्यच उमलू द्या.
3: अधिक माहितीसाठी मोबाईल वर त्वरित संपर्क साधा 94-224-14-324. लक्ष किरण सौंदर्य नजराणा या कार्यक्रमात माझ्या बरोबर आहे कोल्हापुरातील नामांकित कॉस्मेटिक सर्जन डॉक्टर उद्धव पाटील. श्रोते हो, मुलायम काळे भोर लांब सडक केस म्हणजे स्त्रीच्या सौंदर्याचं प्रतीक मानलं गेलंय. परंतु हेच केस तिच्या शरीरावर आणि विशेषतः चेहऱ्यावर उगवले की तिच्या सौंदर्याला ग्रहण तर लागतच, पण ती एक जन्मभर सलत राहणारी समस्याच बनून राहते. हो ना डॉक्टर?
6: हो, पण तुम्हाला असं नाही वाटत की 21व्या शतकातलं हे आधुनिक राहणीमान आणि वेशभूषा तुम्हा स्त्रियांना अत्यंत टापटीप आणि स्वच्छ राहायला सांगतं?
3: हो तर, चेहऱ्यावरीलच काय पण हातापायावरील अनावश्यक केसांकडे आता केवळ कुरूपपणाच्या दृष्टिकोनातून पाहिले जात नाही, तर ते एक असंस्कृतपणाचं लक्षण मानलं जाऊ लागलंय.
6: आणि म्हणूनच आता मॉडेल्स, ऍक्टर्स, ऍक्ट्रेसेस यांच्या बरोबर विद्यार्थी, नोकरदार, उद्योजक आणि गृहिणी सुद्धा अनावश्यक केसांपासून कायमचं मुक्त होण्यासाठी लेझर सेंटर्स कडे येत आहेत.
3: सर, आमच्या श्रोत्यांना आता असं सांगा की मुळातच हे अनावश्यक केस उगवतातच का?
6: अनावश्यक केस उगवण्यामाग असंख्य कारण आहेत.
3: कोणती?
6: त्यात अनुवंशिकता, शरीरातील हार्मोनचं असंतुलन, त्वचेला वारंवार होणारी इजा आणि काही औषधांचा साईड इफेक्ट ही मुख्य आहेत.
3: अनुवंशिकता म्हणजे काय?
6: अनुवंशिकता म्हणजे गुणसूत्रांच्या माध्यमातून आई वडील आणि पूर्वजांकडून आपल्याला मिळालेली देणगी. काही घराण्यांमध्ये पुरुष जास्त केसाळ असतात, त्यांच्यातील स्त्रियांना सुद्धा लव जास्त प्रमाणावर असते आणि त्यांच्या मुला मुलीत हे पुढे सुरू राहतं.
3: आणि हे हार्मोन्सचं असंतुलन म्हणजे नेमकं काय हो?
6: हे फक्त मुली आणि स्त्रियांच्या बाबतीतच आढळतं.
3: बर.
6: स्त्रीच्या शरीरात स्त्रीत्व आणि पुरुषत्व या दोन्हीचे हार्मोन्स असतात.
3: अच्छा.
6: काही वेळेला जर पुरुषत्वाची हार्मोन्स वाढली तर अनावश्यक केस उगवू लागतात. याला हिरसुटिझम म्हणतात.
3: बऱ्याचदा अशा मुलींची पाळीची तक्रार असते, ती अनियमित आणि महिन्याच्या महिन्याला येत नाही, उशिरा येते. बरोबर ना?
6: बरोबर. जर MC 35 दिवसांपेक्षा उशिरा येत असेल, मुलीचे वजनही जास्त असेल, चेहऱ्यावर मोड्या व अनावश्यक केस असतील, तर अशा मुलींचा अल्ट्रासाऊंड आणि हार्मोनची ब्लड टेस्ट तपास करून औषधोपचार करावा लागतो.
3: लेसर ऑन व्हील्स, शरीराच्या कोणत्याही भागावरील नको असलेल्या केसांसाठी कायमस्वरूपी वेदनारहित लेसर उपचार.
4: कोल्हापूरच्या लक्ष्य किरणचे लेसर ऑन व्हील्स नियमित येत आहे तज्ञ डॉक्टरांसहित आपल्या शहरात.
5: स्त्री आणि पुरुष दोघांसाठी एक परिपूर्ण मोबाईल युनिट. आता तुमच्या चेहऱ्यावर फक्त हास्यच उमलू द्या.
3: अधिक माहितीसाठी मोबाईल वर त्वरित संपर्क साधा 94-224-14-324. लेसर उपचाराचा शोध लागण्यापूर्वी अनावश्यक केसांसाठी कायमस्वरूपी असा एकही उपाय नव्हता ना?
6: अगदी अलीकडं म्हणजे 1997 पर्यंत अनावश्यक केसांसाठी कायमस्वरूपी असा एकही उपाय नव्हता. शेविंग, थ्रेडिंग, वॅक्सिंग आणि हेअर रिमुव्हल क्रीमचा वापर हे सर्व तात्पुरते उपाय होते. या उलट लेझर किरणांच्या एका फ्लॅशनं, ज्याला आम्ही पल्स म्हणतो, एक दोन नव्हे तर

0: शेकडो केशमुळं निमिषार्धात एकाच वेळी नष्ट होतात.
1: अरे वा,
0: हातापायासारख्या विस्तृत भागावरचा उपचार सुद्धा काही मिनिटातच करता येतो.
1: लक्ष किरण अनावश्यक केसांवर नेमका कसा परिणाम करतात हे जरा आमच्या श्रोत्यांना सांगा ना.
0: केसांना काळा रंग देणाऱ्या मेलॅनिन द्रव्यात या लेझर किरणांच्या 645 ते 1064 नॅनोमीटर पर्यंतच्या तरंग लहरी शोषल्या जातात. या तरंग लांबीची लक्ष किरणे केस असलेल्या भागावर सोडल्यानंतर त्वचेतील केसांचा भाग व त्याची मुळे क्षणार्धात इतकी गरम होतात की केशमुळातील केस तयार करणाऱ्या पेशीच कायमच्या नष्ट होतात.
1: अच्छा, म्हणजे लक्ष किरणांनी केशमुळातील केस तयार करणाऱ्या पेशींचाच नाश होतो आणि त्यामुळं ते केस परत कधीच उगवत नाहीत, असंच ना?
0: होय होय.
1: आपल्याला अनावश्यक केसांबद्दल अजून खूप काही माहिती श्रोत्यांना सांगायची आहे. आपण पुढच्या भागात श्रोत्यांना या अनावश्यक केसांबद्दलच माहिती देऊया. तर श्रोते हो, लक्ष किरण सौंदर्य नजराणा या कार्यक्रमात आपले प्रश्न, आपल्या शंका किंवा आपल्याला काही माहिती हवी असेल तर आमच्याशी जरूर संपर्क साधा.
2: लक्ष किरण सौंदर्य नजराणा या कार्यक्रमाचे प्रायोजक होते लक्ष किरण लेसर सेंटर, ट्रेड सेंटर, स्टेशन रोड, कोल्हापूर. फोन 94-2295-2295.
3: हा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. 7:50 झाले. ऐकूया दिशा भविष्यातील शिक्षणाची हा प्रायोजित कार्यक्रम.
1: कार्यक्रम सादर करत आहे क्रिएटिव्ह पीपल ऍडव्हर्टाइजमेंट सातारा.
2: दिशा भविष्यातील शिक्षणाची.
3: श्रोत्यो नमस्कार. दिशा भविष्यातील शिक्षणाची या मालिकेत आपलं स्वागत. प्रत्येक विद्यार्थ्यासाठी शिक्षणाची समज उमज निरनिराळे असते आणि म्हणूनच शिक्षणातील अडचणींचं स्वरूप हे प्रत्येक पालकासाठी वेगवेगळं असतं. शिक्षणातील अडसर दूर करण्यासाठी शिक्षणतज्ञ प्राध्यापक डॉक्टर नितीन कदम आता सुजान पालकत्वाच्या या प्रवासात विद्यार्थी आणि पालकांसोबत आहेत. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण शैक्षणिक विकासासाठी जाणून घेऊयात प्राध्यापक डॉक्टर नितीन कदम यांच्याकडून.
4: मागील भागात आपण मुलांच्या 10वीनंतरच्या करिअरसाठी ज्या नैसर्गिक क्षमता आहेत त्यांच्या आधारावर करिअर कसं निवडलं पाहिजे याबद्दलची चर्चा सुरू केलेली होती. अगदी त्यांच्या 8वी-9वीपासून ते त्यांच्या ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशननंतर प्रोफाईलपर्यंतचे आपण सगळे टप्पे पाहिलेले होते. तर मुलं 10वीमध्ये किंवा 12वीमध्ये आता जे आहेत त्यांच्यासाठी आपण थोडंसं बोलतोय, त्यामुळे त्याच्या अनुषंगानं की जर गेल्या 2 वर्षापूर्वी 10वीतल्या मुलांना 2 वर्षापूर्वी जर आपण काही स्पेसिफिक काही वेगळ्या पद्धतीचे फाउंडेशन कोर्सेसच्या माध्यमातून मुलांचं स्ट्रीम फायनल केलं असेल, म्हणजे त्यांना इंजिनिअरिंग मेडिकलच्या काही साठी परीक्षांच्या तयारीसाठी काही बेसिक शिकवलं असेल तर ती गोष्ट निश्चित उत्तम आहे. पण समजा नसेल तरी यानंतर मात्र पुढे 11वी-12वीचा प्रवेश घेताना याच्यावर काळजी आता खूप घेतली गेली पाहिजे. इंजिनिअरिंग करताना 2 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत की मुलांचं लॉजिक उत्तम पाहिजे. आता लॉजिक उत्तम करण्यासाठी काय समजू शकतो आपण की त्याचं बेसिक मॅथमॅटिक्स चांगलं आहे का, त्याला गणितातली आवड बऱ्यापैकी आहे का, मार्क किती पडतात हा नंतरचा भाग आहे पण त्याला गणित थोडं आवडतं का, आणि लॉजिकल थिंकिंग तार्किक विचारक्षमता त्याची ठीक आहे का उत्तम आहे का, हा खरं तर इंजिनिअरिंगचा एक कोअर पार्ट आहे. मेडिकल फील्डमध्ये जात असताना मुलांच्या अभ्यासाची त्याची बैठक आहे, त्याच्यातले वाचनाची आवड आहे, मुलांचा थोडा पेशन्स आहेत, ह्या काही स्वभावातल्या गोष्टी पण मॅटर करतात की ज्या तुम्हाला वरवर ऑब्झर्वेशनने नक्की कळू शकतात. आता हे नाही समजलं लक्षात आलं तर आपण जे बोललोय ते या 2 किंवा 3 प्रकारच्या कोणत्याही टेस्टला, सायकोमेट्रिक टेस्ट असेल, ऍप्टिट्यूड टेस्ट असेल, DMIT टेस्ट असेल, कुठल्याही टेस्टला आपण प्रेफर करा, जावा ती टेस्ट कंडक्ट म्हणजे करा ती मुलांची, त्याच्यातून उत्तम मार्गदर्शन आपल्या कन्सल्टंटकडून काउन्सिलरकडून तुम्हाला मिळेल आणि मग तुम्हाला निर्णय घेता येऊ शकेल. दिशा या टेस्टवर काम खरोखर करतोय त्यामुळे म्हणून मी ते तुम्हाला जबाबदारीने सांगतोय की त्याचा नक्की फायदा होतो. एकदा टेस्ट झाल्यानंतर तुम्हाला एकदा क्लिअर समजलं की टेक्निकल फील्ड आहे तर मग CET का JEE हा जो पहिला प्राथमिक प्रश्न समोर येईल त्या प्रश्नाचं उत्तर दोन्ही अर्थाने येऊ शकेल की सरासरी आपण मार्कांचा विचार आता केला तर 75-80% पुढच्या मुलांना JEEचा कोर्स हा पेलू शकतो, त्यामुळे पहिलं वर्ष JEEची तयारी करायला हरकत नाही आणि फार कमी स्कोर येतो असं वाटलं, पेलत नाही असं वाटलं तर 12वीला ते CET कोर्सला किंवा CET टार्गेटला कन्वर्ट करू शकतात आणि CET सगळा अभ्यासक्रम 12वीचा असल्यामुळे फार मोठा फरक पडेल निश्चित नाही. ज्या मुलांना थोडंसं 70-75% मार्क कमी आहेत तर विनाकारण JEEचा आग्रह न धरता CET तयारी बोर्डच्या तयारीवरनं पुढे मुलं गेली तरी चालतील, ती

0: पुरेशी तयारी करू शकतील. मेडिकल स्ट्रीममध्ये सेम असंच आहे की बऱ्याच वेळा पालकांना मेडिकल म्हणजे फक्त एमबीबीएस किंवा बीडीएस असं वाटतं, तर ऍज अ मेडिकल किंवा मेडिकोज म्हणून प्रॅक्टिस करणं हा वेगळा भाग आहे. पण त्याच्यावर आधारित असणाऱ्या अनेक पॅरामेडिकलच्या ब्रांचेस आहेत की जिथं मुलांचं करिअर पण उत्तम होऊ शकतं. त्यामुळे तीही पालकांना संधी आहे की जरी एमबीबीएस किंवा ॲलोपॅथी किंवा आयुर्वेदातल्या कुठल्याही मेडिकल ब्रांचला जर मूल जाऊ नाही शकलं, कारण दोन काळजी पालकांना असते की इतके मार्क जर नाही पडले, कारण त्यात स्कोर खूप पाहिजे, आउट ऑफ 720 पैकी खूप चांगला स्कोर पाहिजे तर गव्हर्नमेंट कॉलेज आहे, आणि गव्हर्नमेंट कॉलेज नाही मिळालं तर आपण प्रायव्हेट कॉलेजला ऍडमिशन घेऊ शकत नाही, त्याला लागणारा पैसे किंवा फंड आहेत ते उपलब्ध होऊ शकतील असं सांगता येत नाही. म्हणून पालक मेडिकल फील्ड हे टाळतात. पण मेडिकल फील्डमध्ये सुद्धा पॅरामेडिकलच्या ऑप्शनवर आपण नक्की विचार करू शकतो. फिजिओथेरपी, ऑक्युपेशनल थेरपी असे जवळपास 30-40 कोर्सेस आहेत की जे तुम्हाला उत्तम करिअर देऊ शकतील. तर बेसिक ट्रेंड काय, तर मुलांचा 10वीनंतरच्या ह्या ज्या वाटा निवडाल त्यावेळेस तुम्हाला अशा मल्टिपल कोर्सेसला जाण्यासारखं आहे. मी आता दोनच गोष्टीवर बोललो, असंच तुम्हाला डिफेन्ससाठी वर्क करता येण्यासारखं आहे. स्पेशली मुलांचा एनडीएतला इंटरेस्ट असतो, पण एनडीएसाठी सुद्धा इंटरेस्ट घेताना त्या परीक्षेचं स्वरूप, त्याची डेप्थ, त्याची लेवल ही निश्चित चांगली आहे. त्यामुळे मुलांच्या कपॅसिटीचा विचार करून पण आपण पर्यायी निवडलं पाहिजेत. अगदीच नसेल तर पॅरलली काही SSB बेस्ड इंटरव्ह्यूज आहेत, त्याच्यासाठी पण मुलं पण तयारी करू शकतो. त्यामुळे डिफेन्समधला पार्ट आपल्याकडे आहे, फार्मास्युटिकल्सला पार्ट आहे, ॲग्रिकल्चरमध्ये काही तुम्हाला करिअर करता येऊ शकेल, अशा अनेक संधी आहेत. पुढच्या काही भागात आपण करिअर कोर्सेसची थोडी नावं आणि त्याच्याबद्दलचं डिस्कशन करूया.
1: शिक्षणतज्ञ प्राध्यापक डॉक्टर नितीन कदम यांचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांचा सर्वांगीण शैक्षणिक विकास आणि सुजाण पालकत्वाच्या प्रवासात नक्कीच फायदेशीर ठरेल याची आम्हाला खात्री आहे. आपल्याला शैक्षणिक मार्गदर्शन हवं असल्यास आपले प्रश्न किंवा शंका आम्हाला 777-592-592-3 या क्रमांकावर व्हॉट्सअपद्वारे कळवा. पुढील भागात प्राध्यापक डॉक्टर नितीन कदम आपल्या प्रश्नांची उत्तरे देतील.
2: या मालिकेची निर्मिती केली आहे श्रीनिवास डोंगरे क्रिएटिव्ह पीपल ऍडव्हर्टाइजमेंट सातारा यांनी.
3: हा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
4: कम्प्युटर सायन्स आणि त्यातील करिअरच्या संधी.
5: आता बघायला गेलं तर असा एकही सेक्टर नाहीये की ज्याच्यामध्ये कॉम्प्युटरचा किंवा सॉफ्टवेअरचा यूज होत नाही. ऍग्रीकल्चर असेल, बँकिंग असेल, ग्रॉसरी स्टोअर असेल, किंवा एज्युकेशन सेक्टरमध्ये, हेल्थ सेक्टरमध्ये, आर्किटेक्चर फील्ड असू देत, व्हर्च्युअल रियालिटी असू देत, गेम डेव्हलपमेंटमध्ये असू देत, सगळीकडे सर्रास यूज होताना दिसतो. कॉम्प्युटर सायन्सला खूपच संधी आहेत.
4: याविषयी जरूर ऐका डॉक्टर शीतल गायकवाड यांच्याशी अमृता दैनी यांनी केलेली बातचीत. रविवारी 3 मे ला संध्याकाळी 5:30 आकाशवाणी कोल्हापूर निर्मित युववाणी या कार्यक्रमात आकाशवाणी महाराष्ट्राच्या सर्व केंद्रांवरून. श्रोते हो माझे जीवन गाणे या कार्यक्रमात या सोमवारी आपण ऐकणार आहोत डॉक्टर RS म्हणजेच डॉक्टर रामचंद्र अडसूळ यांचा जीवन प्रवास. तेव्हा अवश्य ऐका सोमवारी 4 मे रोजी 5:30 कार्यक्रम माझे जीवन गाणे आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
6: नमस्कार, मी दीपाली डोईफोडे, सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कोल्हापूर. दिनांक 9 मे 2026 जिल्हा व सत्र न्यायालयात राष्ट्रीय लोक न्यायालयाचे आयोजन केले आहे. या लोक न्यायालयामध्ये न्यायालयातील प्रलंबित वाद, दाखलपूर्व प्रकरणे, तडजोडीस पात्र खटले निकाली काढण्यासाठी या राष्ट्रीय लोक न्यायालयाचे आयोजन करण्यात आले आहे. या लोक न्यायालयात दिवाणी व फौजदारी प्रकरणे, बँक वसुली प्रकरणे, मोटार अपघाताची प्रकरणे, पाणी आकार प्रकरणे राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये ठेवण्यात येणार आहे. जास्तीत जास्त प्रकरणे तडजोडीतून निकाली काढण्याच्या उद्देशाने न्यायाधीश व वकील यांचे पॅनल संबंधितांना मदत करणार आहे. विशेष म्हणजे या प्रकरणासाठी कुठलेही शुल्क आकारले जाणार नाही. तेव्हा ज्या न्यायालयात प्रकरणे दाखल आहेत तेथे अर्ज करावा. लोक न्यायालयाद्वारे तातडीने व विनामूल्य न्याय मिळण्यास मदत होत असल्याने पक्षकारांनी 9 मे 2026 होणाऱ्या राष्ट्रीय लोक न्यायालयाचा अधिकाधिक लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव मी दीपाली डोईफोडे करत आहे. माननीय प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश KB अग्रवाल मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व दिवाणी फौजदारी न्यायालय, औद्योगिक न्यायालय, सहकार न्यायालय, कौटुंबिक न्यायालय, कामगार न्यायालय व शाळा न्यायाधिकरणामध्ये राष्ट्रीय लोक न्यायालयाचे आयोजन करण्यात येणार आहे. धन्यवाद.
7: माननीय जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कोल्हापूर आणि आकाशवाणी कोल्हापूर केंद्रातर्फे जनहितार्थ

तर महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रातला जे स्वतंत्र राज्याचा जो दर्जा मिळाला 1960 दरम्यान मिळाला, म्हणजे 105 लोकांचा हौतात्म्य यासाठी गेलेलं आहे. त्यानंतर महाराष्ट्राला महाराष्ट्राचं स्थान, महाराष्ट्रामध्ये स्त्रियांना सन्मान देण्याचं काम हे नेहमीच केलं जातं. म्हणजे शिवाजी महाराजांपासून

0: श्रोते हो जरूर ऐका फोन इन कार्यक्रम गप्पा गाणी आज सकाळी 11:10 आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून
1: 8 वाजता समाचार प्रभात दिल्ली केंद्रावरून.

0: मतदान का आदेश दिया। रक्षा मंत्री राजनाथ सिंह ने कहा, ऑपरेशन सिंदूर निर्णायक कार्रवाई के माध्यम से आतंकवाद खत्म करने के सरकार के दृढ़ संकल्प का प्रतीक। भारत आने वाला एक और LPG टैंकर ने हॉर्मुज जल डमरू मध्य सुरक्षित पार किया। अमेरिका जर्मनी से अपने 5,000 सैनिकों को वापस बुलाएगा। मौसम विभाग ने आज पूर्वोत्तर सहित देश के कुछ हिस्सों में तेज बारिश का अनुमान व्यक्त किया। देश के मध्य भागों में गरज के साथ आंधी आने और बिजली गिरने की आशंका। और मध्य प्रदेश के पोल वॉल्टर कुलदीप कुमार ने राष्ट्रीय रिकॉर्ड बनाया। इसके साथ ही समाचार प्रभात का ये अंक समाप्त हुआ। नमस्कार।
1: आकाशवाणी प्रेजेंट्स
2: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र सकाळचे ठीक 8:15 वाजले।
3: ऐकूया खवय्यांसाठीचा चटकदार कार्यक्रम रुचिरा मसाले खवय्यगिरी।
4: रुचिरा मसाले खवय्यगिरी या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत रुचिरा मसाले बाजारगेट कोल्हापूर।
5: ही यादी ब्यार्गी संकेश्वरी मिरची 26 प्रकारचे स्वच्छ निवडक मसाले आजच्याच घेऊन या
6: आणि उद्या ते घेऊन डंगात जावा म्हणशील काही आणणार नाही।
5: काय
6: अग रुचिराची एवन चटणी घेऊन येतो तुझा त्रास कमी चवीची हमी।
7: रुचिराची एवन चटणी
8: खास घरगुती पद्धतीने तयार केलेली रुचिराची एवन चटणी।
4: रुचिरा मसाले खवय्यगिरी या कार्यक्रमात सर्व खवय्या श्रोत्यांचं मी निर्मला भंडिग्रे सहर्ष स्वागत करते। श्रोते हो, आजच्या खवय्यगिरी कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण जाणून घेणार आहोत व्हेजिटेबल सूपचा एक प्रकार लिंबू रस्सम। पुन्हा एकदा आजची आपली पहिली रेसिपी आहे लिंबू रस्सम। तर हा सूपचा प्रकार बनवत असताना आपल्याला साहित्य काय काय घ्यायचं आहे लिहून घ्या। 1.5 लिंबू, 4 भांडी भरून पाणी, 1 चमचा धने, 4 लसणाच्या पाकळ्या, 1 तुकडा आल्याचा, 8 मिरे, 1/2 चमचा मेथी, 1/2 जुडी कोथिंबीर, 1/2 चमचा जिरे आणि चिमूटभर हळद। आता आहे लिंबू रसम बनवायचं कसं। तर सुरुवातीला 1 चमचा धने, लसणाच्या पाकळ्या, आलं, मिरे, मेथी, कोथिंबीर आणि 1/2 चमचा जिरे तसंच चिमूटभर हळद हे सर्व पदार्थ एकत्र करायचे आणि ते वाटून घ्यायचे आणि मग पाणी उकळत ठेवायचं। त्यात हा वाटलेला मसाला घालायचा, मीठ घालायचं, शेवटी 1 चमचा साजूक तुपात कढीलिंब, लाल मिरच्या, मोहरी, हिंगाची फोडणी द्यायची। श्रोते हो, तोंडाला चव नसेल तर उत्तम असं हे लिंबू रसम सूप नक्की करून बघा। आता हे करत असताना एक छोटीशी टीप आपण ध्यानात घेऊया। लिंबाचा रस यामध्ये खाली उतरवून घालायचा। मंडळी, यानंतर खवय्यगिरी कार्यक्रमातली पुढची पाककृती आहे मकई मिर्च। हॉटेलमध्ये कॉर्न अँड कॅप्सिकम या नावानं ही भाजी सर्व्ह केली जाते। तर मकई मिर्च कशी बनवायची आणि त्याच्यासाठी लागणारं साहित्य काय काय ते आपण जाणून घेऊया। मकई मिर्च तयार करण्यासाठी आपल्याला लागतील 5 ते 6 कोवळी कणसं, 2-3 तास पाण्यात भिजवून ठेवायचे आहेत म्हणजे दाणे लवकर निघतील। यानंतर 4 ते 5 सिमला मिरच्या चिरून घेतलेल्या, 1 कप दूध, 3 टोमॅटो, 3 कांदे, 4 हिरव्या मिरच्या, 2 चमचे आलं, 2 चमचे लसणाची पेस्ट। तर हे झालं साहित्य मकई मिर्च बनवण्यासाठी। आता पाककृतीकडे वळूया। सुरुवातीला तापलेल्या तेलात कांदे चिरून घालायचे आहेत आणि चांगलं परतून घ्यायचं आहे। यामध्ये टोमॅटो चिरून घालायचा, दुसरीकडे दुधात आलं, लसणाची पेस्ट, तिखट, हळद हे घालून घ्यायचं आहे। हे दूध, कांदा, टोमॅटो जो आपण भाजून घेतलेला आहे यामध्ये घालायचं, कणसाचे दाणे आणि थोडं पाणी घालून नरम अशी ही भाजी शिजू द्यायची आणि मग शिजल्यानंतर यामध्ये ढबू मिरची, मीठ घालून एक वाफ द्यायची। मिरचीचा रंग मात्र हिरवा राहिला पाहिजे। आता ही भाजी बनवत असताना डब्यातले कॉर्नही आपण वापरू शकता, तसंच दुधाऐवजी पाण्याचाही वापर करता येईल। मात्र दुधामुळे या भाजीला चव छान येते, तेव्हा जरूर करून बघा मकई मिर्च म्हणजेच कॉर्न अँड कॅप्सिकम।

0: श्रोते हो, खवहीगिरी या कार्यक्रमातली पुढची रेसिपी आहे पुन्हा एकदा कॉर्न पासून बनवलेली, म्हणजेच मक्यापासून बनवलेली कॉर्न बिर्याणी। तर कॉर्न बिर्याणी करत असताना बिर्याणीसाठीचा भात आणि भाजी आधी आपल्याला करून घ्यायची आहे। मग सुरुवातीला भात कसा करायचा? तर पहिल्यांदा 2 वाट्या तांदूळ, 1 इंच दालचिनी, 3 लवंगा, 2 हिरवे वेलदोडे हे जिन्नस घेऊन भात करून घ्यायचा आहे। भात मोकळा होण्यासाठी त्यात थोडंसं तेल आणि मिठाचा वापर करायचा। ही झाली भाताची कृती। आता भाजीसाठीचं साहित्य आणि कृती जाणून घेऊया। 2 वाट्या मक्याचे दाणे, 2 वाटे टोमॅटो, 2 कांदे, आलं, लसूण प्रत्येकी 1 चमचा, 1 लिंबाचा रस, 1 चमचा जिरेपूड, 1 चमचा गरम मसाला, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या आणि टोमॅटो। आता हिरव्या मिरच्या पहिल्यांदा बारीक चिरून घ्यायच्या आहेत। मक्याचे दाणे वाफून घ्यायचे आहेत। 2 कांदे चिरून घ्यायचे आणि तेलावर पारदर्शक करून त्यामध्ये आलं लसणाची पेस्ट, मिरच्या, जिरेपूड, गरम मसाला घालायचा आहे। तसंच टोमॅटोचे तुकडे, मटार, मक्याचे दाणेही घालायचे आहेत। यानंतर लिंबाचा रस, मीठ घालून भाजी तयार करून घ्यायची आहे। गरम मसाल्याऐवजी आपण इथं पावभाजी मसाला देखील वापरू शकता, यामुळे एक वेगळी चव या भाजीला येते। आता तयार भात आणि भाजीचे थर द्यायचे। सजावटीसाठी योग्य असे तळलेले कांदे त्यावर पेरून द्यायचे आहेत आणि बिर्याणी सज्ज करायची आहे। श्रोते हो, थर न देता कॉर्नची भाजी आणि भात एकत्रही आपण देऊ शकता, तेव्हा जरूर करून बघा कॉर्न बिर्याणी। आणि कशी झाली हे सांगायला विसरू नका। श्रोते हो, खवहीगिरी या कार्यक्रमातला आजचा शेवटचा पदार्थ आहे इंदोरी शिकंजी, अर्थातच एक गोड पदार्थ। या पदार्थाविषयी बोलायचं झालं तर इंदोरचा हा अतिशय प्रसिद्ध असा पदार्थ आहे। यासाठी लागणारं साहित्य 1 वाटी रबडी, 1 वाटी घट्ट साईचं दही, चवीला साखर, थोडासा मध म्हणजे 1 चमचा, चिमूटभर मीठ। हे सगळे पदार्थ मिक्सरमध्ये घुसळून गार करायचे आहेत। आता यामध्ये संत्री, द्राक्षे, आंबा, खरबूज, डाळिंबाचे दाणे, केळी, सफरचंद या सगळ्या फळांचे तुकडे करून एकत्र करून गार करून घ्यायचे। आणि ही इंदोरी शिकंजी देण्यापूर्वी गार रबडी पहिल्यांदा ग्लासमध्ये घालायची, त्यावर चिरून गार केलेली ही सगळी फळं घालायची आणि वर दुधाचा मसाला पेरायचा आणि अर्थातच खाण्यासाठी तयार ही इंदोरी शिकंजी सर्व्ह करायची। श्रोते हो, खवहीगिरी या कार्यक्रमाची वेळ आता संपत आलीये, पण नेहमीप्रमाणेच काही कुकिंग टिप्स आपण जाणून घेऊया आणि कार्यक्रमात रजा घेऊया। कोबीची भाजी उरली तर आपण यापासून एक वेगळा पदार्थ बनवू शकतो। या भाजीला फोडणी द्यायची आणि परतताना यामध्ये बेसन लावायचं आणि मग थोडंसं मिश्रण घट्ट झालं की त्याच्या वड्या पाडायच्या। शिळं दूध साठल्यास त्याचा खिरीमध्ये वापर करायचा। यापासून दही लावू नये कारण त्याला तार सुटू शकते। फोडणीचे पोहे उरले तर त्यात आपण कणिक, 1 उकडलेला बटाटा, मीठ, तिखट मसाला घालून हे मिश्रण कालवायचं आणि गोळा मळायचा। याचे चपटे वडे करून तव्यावर ते तळून घ्यायचे। तर या होत्या आजच्या काही कुकिंग टिप्स। तेव्हा श्रोते हो, रुचिरा मसाले खवहीगिरी या कार्यक्रमात आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या रविवारी। तोपर्यंत ऐकत रहा आकाशवाणी कोल्हापूर केंद्र। नमस्कार। या कार्यक्रमाचे सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर।
1: अरे वा, अगदी झकास झाली बिर्याणी, हॉटेलमधून आणली का?
2: सारखं म्हणत होतात ना तुला बिर्याणी जमत नाही म्हणून, आज कशी झाली हॉटेल सारखी। त्यासाठी रुचिराचा बिर्याणी पुलाव मसाला वापरलाय म्हंटल म्हणून हे जमलं। अगदी पाहिजे तेवढी घ्या।
1: बिर्याणी पुलाव मसाले भात, प्रकार कोणताही, मसाला एकच, रुचिरा बिर्याणी पुलाव मसाला। रुचिरा

0: मसाले खवय्येगिरी या कार्यक्रमाचे प्रायोजक होते रुचिरा मसाले बाजारगेट कोल्हापूर.
1: हा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

माझा डोळे सोळे ग हुंकरीचे मग निमित्त

सुलोचना चव्हाण यांनी गायलेलं मल्हारी मार्तंड या चित्रपटातला सवाल जबाब आपण ऐकलात. यानंतर ठीक साडेआठ वाजता राष्ट्रीय मराठी बातमीपत्र सहक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पश्चिम बंगालमध्ये फलता मतदारसंघातील सर्व प्रभागात पुन्हा मतदान होणार, निवडणूक आयोगाचा निर्णय. पश्चिम बंगालमध्ये काल पार पडलेल्या पुनर्मतदान प्रक्रियेत 90% मतदान. उद्या मतमोजणी. आपत्कालीन परिस्थितीत सतर्कतेसाठी मोबाईल ब्रॉडकास्ट या संदेश प्रसारण सुविधेचा शुभारंभ. आणि मालीमध्ये 200 हल्लेखोरांना ठार केल्याचा मालीच्या संरक्षण दलाचा दावा. आता सविस्तर बातम्या. पश्चिम बंगालमध्ये दक्षिण 24 परगणा जिल्ह्यात फलता मतदारसंघात सर्व प्रभागात मतदान प्रक्रिया रद्द करण्यात आली असून येत्या 21 मे रोजी पुनर्मतदान घेण्याचा निर्णय निवडणूक आयोगानं घेतला आहे. सहाय्यक मतदान केंद्रांसह सर्व 285 मतदान केंद्रांवर नव्याने मतदान घेतलं जाईल. मतांची मोजणी 24 मे रोजी होईल असं निवडणूक आयोगाने जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. 29 एप्रिल रोजी झालेल्या मतदानादरम्यान गंभीर स्वरूपाचे निवडणूक गुन्हे घडल्याचं आणि लोकशाही प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर व्यत्यय आणल्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये फेरफार करणं, मतदारांना धमकावणं, अनेक मतदान केंद्रांवर मतदान यंत्रांची बटणं हेतुपुरस्सर काळ्या टेपने झाकण्यात आली होती, ज्यामुळे मतदारांना योग्य रीतीनं मतदान करणं अशक्य झालं होतं. तसंच अनधिकृत व्यक्ती मतदान केंद्रांमध्ये प्रवेश करत असल्याचे आणि इतरांच्या वतीने मतदान करत असल्याचेही आढळून आले होते. अशा घटनांमुळे ही प्रक्रिया पुन्हा राबवली जात आहे. काल झालेल्या फेरमतदानात एकंदर 90% मतदानाची नोंद झाली. यामध्ये मगराहाट पश्चिम मतदारसंघातील 11 आणि डायमंड हार्बर मतदारसंघातील 4 मतदान केंद्रांचा समावेश आहे. या दोनही विधानसभा मतदारसंघांमध्ये फेरमतदान शांततेत पार पडलं. या मतदान केंद्रांवर विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याअंतर्गत गेल्या महिन्याच्या 29 तारखेला मतदान झालं होतं. सर्व केंद्रांवरील मतमोजणी उद्या पार पडणार आहे. निवडणूक आयोगाकडून पश्चिम बंगालमध्ये मतमोजणी निरीक्षकांना सहाय्य करण्यासाठी 165 अतिरिक्त मतमोजणी निरीक्षक नेमण्यात आले आहेत. तर मतमोजणी केंद्रांच्या परिसरात सुरक्षा व्यवस्था बळकट करण्यासाठी आणि कायदा आणि सुव्यवस्थेवर देखरेख ठेवण्यासाठी 77 पोलीस निरीक्षक तैनात करण्यात आले आहेत. पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू, आसाम आणि केंद्रशासित प्रदेश पुद्दुचेरी इथं पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांची मतमोजणी उद्या होणार आहे. आसाममधील सर्व 126 जागा, केरळमधील 140 आणि पुद्दुचेरीमधील 30 जागांसाठीचं मतदान 9 एप्रिल रोजी पार पडलं होतं. तामिळनाडूतील सर्व 234 विधानसभा मतदारसंघांसाठी 23 एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांपर्यंत जलदगतीनं सुरक्षा आणि इशाराविषयक संदेश पोहोचवण्यासाठी केंद्र सरकारनं मोबाईल ब्रॉडकास्ट या संदेश प्रसारण सुविधेचा काल प्रारंभ केला. या अंतर्गत सराव चाचणीचा भाग म्हणून संपूर्ण देशभरात एकाच वेळी नागरिकांना त्यांच्या मोबाईलवर इंग्रजी आणि स्थानिक भाषेतून आपत्कालीन इशारा देणारे संदेश पाठवले गेले. केंद्रीय दूरसंवाद विभागानं स्वदेशी तंत्रज्ञान वापरून ही सुविधा विकसित केली असल्याची माहिती केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिली. हे संदेश म्हणजे सराव चाचणी असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये असंही त्यांनी म्हटलं आहे. भविष्यात कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत या सुविधेचा वापर करून नागरिकांना योग्य वेळेत त्या ठिकाणच्या स्थानिक भाषांमध्ये संदेश पाठवले जातील असं त्यांनी सांगितलं. नागरिकांच्या सुरक्षेला बळकटी देणं तसंच आपत्कालीन परिस्थितीत जलदगतीनं माहिती पोहोचवण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकारनं टाकलेलं हे महत्वाचं पाऊल असल्याचं त्यांनी म्हटलं आहा.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉ आर बालसुब्रमण्यम आणि डॉ जोराम अनिया यांची नीती आयोगाचे पूर्णवेळ सदस्य म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल अभिनंदन केलं आहे. त्यांचा समृद्ध अनुभव आणि विविध विषयांची सखोल जाण धोरण निर्मितीला मोठ्या प्रमाणात बळ देईल असं त्यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. मंत्रिमंडळ सचिवालयानं राजपत्र अधिसूचनेद्वारे डॉ बालसुब्रमण्यम आणि डॉ अनिया यांच्या नियुक्तीबाबत माहिती दिली. प्रसार भारतीच्या अध्यक्षपदी गीतकार प्रसून जोशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं काल ही माहिती दिली. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी जोशी यांच्या नियुक्तीबद्दल अभिनंदन केलं आहे. जोशी यांनी यापूर्वी मुंबईच्या केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाचे अध्यक्ष म्हणून काम पाहिलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. मालीमध्ये सुरक्षा दलांनी शुक्रवारी सकाळी केलेल्या हवाई हल्ल्यांमध्ये 200 अधिक हल्लेखोरांना ठार केलं असा दावा मालीच्या सरकारी दूरचित्रवाणी वाहिनीने केला आहे. सशस्त्र दलांच्या जनरल स्टाफच्या निवेदनाचा संदर्भ देत हा अहवाल त्यांनी प्रसारित केला आहे. हे हवाई हल्ले सशस्त्र अतिरेक्यांच्या एका मोठ्या ताफ्यावर करण्यात आले. सशस्त्र दहशतवादी गटांनी 25 एप्रिल रोजी मालीतील अनेक शहरांमध्ये हल्ले केले. तसंच त्यांनी राजधानी बामाकोजवळ असलेल्या काटी शहरात संरक्षण मंत्री जनरल सादिओ कामारा यांच्या निवासस्थानावरही हल्ले केले. या हल्ल्यात संरक्षण मंत्री आणि त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला. 28 एप्रिल रोजी भारताने या आफ्रिकन राष्ट्रात झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला आणि जनरल सादिओ कामारा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर मालीमध्ये वास्तव्यात असलेल्या सर्व भारतीय नागरिकांनी अत्यंत सावधगिरी बाळगावी असं आवाहन मालीतील भारतीय दूतावासाने केलं आहे. दहशतवादाच्या समूळ उच्चाटनासाठी केंद्र सरकारनं निर्धार केला असून ऑपरेशन सिंदूर हे याच निश्चयाचं प्रतिबिंब असल्याचं प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी काल केलं. या मोहिमेदरम्यान सशस्त्र दलांनी दर्शवलेल्या अतुलनीय शौर्यामुळे लष्कराच्या इतिहासात याची नोंद सुवर्ण अध्याय म्हणून केली जाईल असंही ते म्हणाले. ऑपरेशन सिंदूरच्या वर्षपूर्तीनिमित्त दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या शौर्य या कार्यक्रमाला संबोधित करताना सिंग बोलत होते. सशस्त्र दलं युद्धभूमी असो अथवा नैसर्गिक आपत्तीत लोकांचा बचाव करण्यासाठी दोनही ठिकाणी सर्वोत्तम काम करतात असे गौरवोद्गार त्यांनी काढले. या कार्यक्रमाला सरसेनाध्यक्ष जनरल अनिल चौहान, हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल एपी सिंग, लष्कराचे उपप्रमुख लेफ्टनंट जनरल धीरज सेठ तसंच दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता आदी मान्यवर उपस्थित होते. अमेरिका आणि युरोपीय संघटनेदरम्यान सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका जर्मनीमधील आपल्या सैन्याची संख्या कमी करेल असा निर्णय राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केला आहे. युरोपीय सुरक्षेप्रती अमेरिकेची बांधिलकी कमी करण्याचा ट्रम्प यांचा प्रयत्न आहे. या निर्णयामुळे जर्मन चॅन्सलर फेडरिक मर्ज यांच्याशी ट्रम्प यांचा असलेला वाद समोर आला आहे. जर्मनीमधील अमेरिकन सैन्याची तैनाती सध्या 36,000 अधिक सक्रिय सैनिक आहेत. इटलीमध्ये सुमारे 12,000 आणि युनायटेड किंगडममध्ये 10,000 अमेरिकन सैनिक तैनात आहेत. आपल्या किफायतशीर दरांसाठी ओळखल्या जाणाऱ्या अमेरिकन विमान कंपनी स्पिरिट एअरलाइन्सने 34 वर्षांनंतर आपला व्यवसाय बंद केल्याची घोषणा केली आहे. एकेकाळी दररोज शेकडो उड्डाणांची सेवा देणाऱ्या आणि एकंदर 17,000 लोकांना रोजगार देणाऱ्या या अत्यंत कमी खर्चाच्या विमान कंपनीनं कामकाज प्रक्रिया तात्काळ परंतु टप्प्याटप्प्याने बंद करत असल्याचं जाहीर केलं आहे. इराणसोबतचं युद्ध आणि त्याचा परिणाम तसंच विमान इंधनाच्या किमतीमध्ये टिकून राहणं अशक्य असल्याचं विमान कंपनीने संकेतस्थळावर म्हटलं आहे. जमैका, सुरीनाम, त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या दौऱ्यावर असलेले परराष्ट्रमंत्री डॉ एस जयशंकर आज सकाळी जमैकाची राजधानी किंगस्टन इथं पोहोचले. जमैकाच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री कामिना जे स्मिथ यांनी त्यांचं विमानतळावर स्वागत केलं. पुढील 2 दिवसात जमैकातील प्रमुख नेते, व्यापारी समुदाय आणि भारतीय वंशाच्या नागरिकांशी संवाद साधण्यास उत्सुक असल्याचं डॉ जयशंकर यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. भारतीय रेल्वेकडून पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणासाठी 895 कोटी रुपयांच्या प्रकल्पांना मंजुरी देण्यात आल्याची घोषणा काल रेल्वे मंत्रालयानं केली. मेट्रो रेल्वेची क्षमता वाढवण्याच्या दिशेनं हे एक महत्वपूर्ण पाऊल मानलं जात आहे. कोलकाता मेट्रो रेल्वेच्या उत्तर दक्षिण कॉरिडॉरला बळकटी देण्यासाठी 671 कोटी रुपये

0: रुपयांपेक्षा अधिकच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये 291 कोटी रुपयांहून अधिक खर्चाचे 7 नवीन ट्रॅक्शन सबस्टेशन उभारण्याच्या तरतुदींचा समावेश आहे. पदवीपूर्व वैद्यकीय शिक्षण प्रवेशासाठी घेतली जाणारी राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा अर्थात नीट यूजी आज देशभरात होणार आहे. नियोजित वेळेनुसार दुपारी 2 वाजता परीक्षा सुरू होणार असून संध्याकाळी 5 वाजता ती संपेल. विद्यार्थ्यांनी वेळेआधी अर्धा तास परीक्षा केंद्रात पोहोचणं अपेक्षित आहे. हवामान. अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, केरळ, माहे, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, पश्चिम बंगालचा काही भाग, सिक्कीम, तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि कराईकल या भागात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पश्चिम बंगालमध्ये फलता मतदारसंघातील सर्व प्रभागात पुन्हा मतदान होणार, निवडणूक आयोगाचा निर्णय. पश्चिम बंगालमध्ये काल पार पडलेल्या पुनर्मतदान प्रक्रियेत 90% मतदान, उद्या मतमोजणी. आपत्कालीन परिस्थितीत सतर्कतेसाठी मोबाईल ब्रॉडकास्ट या संदेश प्रसारण सुविधेचा शुभारंभ आणि मालीमध्ये 200 हल्लेखोरांना ठार केल्याचा मालीच्या संरक्षण दलाचा दावा. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र, 8:40 झाले. ऐकूया चिंतन हा चिंतामणी हा कार्यक्रम.
2: चिंतन हाच चिंतामणी.

0: शुद्धतेचं खरं प्रमाण गोकुळ दूध।
1: चिंतन हाच चिंतामणी। सद्गुरु वामनराव पै यांचे विचार।
2: सर्व अरिष्ट आणि अनिष्ट गोष्टींना प्रमुख कारण एकच आहे, ते म्हणजे लोकसंख्येमध्ये प्रचंड होत असलेली वाढ। हे होय, नोकऱ्या कमी आणि पदवीधर संख्येनं अधिक, त्यामुळे सर्वांनाच नोकऱ्या मिळणं शक्य नाही हे ओघानं चालं। त्यात भर कॉम्प्युटरची। पूर्वीपेक्षा कमी वेळात आणि कमी माणसात उत्तम कार्य त्यामुळे साधता येतं। कॉम्प्युटरमुळे सुद्धा बेकारीमध्ये वाढ झालेली आहे, म्हणून पदवीधर तरुणांनी नोकऱ्यांच्या पाठी न लागता स्वतंत्र व्यवसाय करण्याचा पर्याय शोधला पाहिजे। अडाणी अशिक्षित माणसं सुद्धा स्वतंत्र उद्योगधंदे करून पैसा आणि संपत्ती मिळवतात, मग पदवीधर तरुणांना तसं करण्यास काहीच अडचण असता कामा नये। दुसरा मुद्दा असा की नोकऱ्यांच्या मागे धावणाऱ्या तरुणांना नोकऱ्या न मिळाल्यामुळं त्यांच्या ठिकाणी नैराश्य आणि वैफल्य येतं। अशा परिस्थितीत ही पदवीधर तरुण मुलं वाटेल ते करण्यास प्रवृत्त होतात। अशा परिस्थितीत नेमका फायदा समाजातील दुर्जन माणसं अचूक उठवतात। नोकऱ्या देण्याच्या निमित्तानं या तरुण मुलांना ती दुर्जन माणसं अनिष्ट गोष्टी करण्यास सांगतात आणि एकदा

का त्यांच्या हातून गुन्हा घडला की मग त्या तरुण मुलांना दुर्जन माणसांच्या पाठीमागे फरफटत जाण्याशिवाय पर्याय उरत नाही. वाघाच्या गुहेत गेलेला माणूस परत येऊ शकत नाही, त्याप्रमाणे दुर्जन माणसांच्या आहारी गेलेल्या तरुण मुलांना परतीचा मार्ग बंद होतो. अशा परिस्थितीमध्ये कितीही पश्चाताप झाला तरी त्याचा काहीच उपयोग होत नाही, कारण वेळ निघून गेलेली असते. तिसरा मुद्दा असा की काळे धंदे करून काळा पैसा मिळवणारी अशिक्षित किंवा सुशिक्षित माणसं गडगंज संपत्ती मिळवतात, चैन चंगळ करतात हे जरी खरं असलं तरी हे लोक सुखी जीवनाला संपूर्ण पारखे झालेले असतात. ही गोष्ट युवा पिढीनं आणि विद्यार्थी वर्गानं लक्षात ठेवली पाहिजे. काळा धंदा करून काळा पैसा संपादन करणारी माणसं हे प्रत्यक्षात गुन्हेगार असतात, परंतु प्रत्यक्ष गुन्हा साबित होईपर्यंत ही माणसं उजळ माथ्यानं समाजात वावरत असतात. अशा या गुन्हेगार लोकांना सुख शांती समाधान केव्हाही मिळत नाही, उलट हे लोक भयंकर टेन्शनखाली जीवन जगत असतात, जे जगणं म्हणजे प्रत्यक्षामध्ये क्षणाक्षणाला मरण असतं. निसर्ग नियमाप्रमाणे काळेधंदे करणाऱ्या माणसांची दुष्कृत्य आज ना उद्या बुमरँग होऊन त्यांच्यावर उलटतात. सर्व प्रकारचे शारीरिक आणि मानसिक रोग, संकट, आपत्ती, विपत्ती, क्लेश, दुःख, व्यसनांच्या आहारी गेलेली मुलं अशा अनिष्ट गोष्टींना या लोकांना सामोरं जावं लागतं. अनिष्ट आणि भ्रष्ट मार्गाने मिळवलेला शापित पैसा तो मिळवणाऱ्यांना तापदायक तर ठरतोच, पण तो पैसा त्यांच्या मुलाबाळांना आणि पुढील पिढ्यांना वारसा हक्कानं आणि निसर्ग नियमानुसार अत्यंत क्लेशकारक, दुःखकारक आणि हानिकारक ठरतो. हे सर्व लक्षात घेऊन युवा पिढीनं, विद्यार्थ्यांनी अशा दुर्जन माणसांच्या आहारी जाऊ नये हेच त्यांच्या आणि राष्ट्राच्या हिताचं आहे. चौथा मुद्दा असा की पैसा मिळवणं या गोष्टीला विद्यार्थ्यांनी वाजवीपेक्षा फाजील महत्व देऊ नये. पैसा कोणीही मिळवू शकतो, चोर, दरोडेखोर, दहशतवादी, वेश्या, काळा बाजार करणारे लोक, भ्रष्टाचारी सुद्धा अनिष्ट गोष्टी करून पैसा मिळवतात आणि चैन चंगळ करतात, परंतु ही माणसं आत्ता म्हटल्याप्रमाणे कधीही सुखी होऊ शकत नाहीत. प्रत्यक्ष ब्रह्मदेव जरी खाली उतरला तरी तो सुद्धा या लोकांना सुखी करू शकणार नाही. दुसऱ्यांना फसवून, लुबाडून आणि दुःखाच्या खाईत लोटून पैसा मिळवणारा कोणीही माणूस कधीही सुखी होऊ शकत नाही. पैसा म्हणजे लक्ष्मी असं सर्वसामान्यपणे समजलं जातं, परंतु हे पूर्ण सत्य नाही. अनिष्ट मार्गाने मिळवलेला पैसा म्हणजे प्रत्यक्षात कडक लक्ष्मी असून, चांगल्या मार्गाने मिळवलेला पैसा ही महालक्ष्मी होय. कडक लक्ष्मी जीवनात सर्व प्रकारच्या कटकटी, क्लेश आणि कलह निर्माण करण्यास कारणीभूत ठरते, तर त्याच्या उलट महालक्ष्मी माणसाच्या जीवनात सुख शांती यश आणि समृद्धी प्राप्त करून देते. ज्याप्रमाणे निसर्ग नियमांना अनुसरून माणसाच्या पोटी माणूसच जन्माला येतो, वाघाच्या पोटी वाघच जन्माला येतो, त्याचप्रमाणे दुःखातून दुःखच निर्माण होतं आणि सुखातून सुखच निर्माण होतं. म्हणून जे दुसऱ्यांना सुख किंवा दुःख देतात ते सुखदुःख बुमरँग होऊन सहस्रपटीनं परत येऊन त्यांना सुखी किंवा दुःखी करण्यास कारणीभूत ठरतं. विद्यार्थ्यांनी आणि युवकांनी हे लक्षात ठेवावं की चैन चंगळ करणाऱ्या लोकांच्या वाट्याला सरते शेवटी दैन्य आणि ओंगळ जीवन हमखास येतं. शिवाय जे लोक अनिष्ट मार्गाने काळा पैसा संपादन करतात ते लोक राष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला भयंकर धोका निर्माण करतात. असे हे लोक समाजद्रोही आणि राष्ट्रद्रोही असून राष्ट्राचे एक नंबरचे शत्रू होत. पैसा या संदर्भात जीवनविद्येचा दृष्टिकोन काय आहे ते थोडक्यात पाहण्याचा आपण प्रयत्न

0: प्रयत्न करूया. मानवी जीवनात पैशाला इतकं महत्व दिलं गेलेलं आहे की पैसा हेच माणसाचं सर्वस्व होऊन बसलेलं आहे. असं घडण्याचं प्रमुख कारण हे की पैशाच्या बळावर माणसाला सर्व काही विकत घेता येतं. इतकंच नव्हे तर माणसाला सुद्धा विकत घेण्याचं सामर्थ्य पैशामध्ये आहे. पैशासाठी माणसं अक्षरशः पिशी होतात आणि त्यापैकी ते स्वतःला जीवनामध्ये हरवून बसतात. जीवनविद्या सांगते की पैसा हे वास्तविक साधन आहे पण ते साध्य मात्र नाही. आणि ही महत्वाची गोष्ट विसरल्यामुळेच सर्व अनिष्ट प्रकार घडत असतात. पैशासाठी मरमर मरणाऱ्या माणसांना पैशानं मिळणाऱ्या संपत्तीचा उपभोग घ्यायला मरेपर्यंत वेळच मिळत नाही. त्यांनी मिळवलेला पैसा मात्र इतरांच्याच कामी येतो आणि प्रत्यक्षात ती माणसं पैशाचा दुरुपयोग करून कामातून जातात. थोडक्यात, पैशाचा हव्यास हा सर्वांच्याच नाशाला कारणीभूत ठरत असतो. आमचे काही अमृत तुषार या संदर्भात ध्यानात घेणं अत्यंत आवश्यक आहे. जीवनविद्या सांगते की पैसा हा जीवनात अत्यंत आवश्यक आहे खरं, परंतु त्याची मर्यादा ओळखणं बरं. खऱ्या अर्थानं तोच श्रीमंत जो पूर्ण झाला निरासक्त. मनी इज समथिंग बट नॉट एव्हरीथिंग. पैशाची कमाई संसार सुखाचा करण्यास जितकी आवश्यक आहे त्याहून अधिक महत्वाची आहे पुण्याईची कमाई. पैसा ही लक्ष्मी नसून शांती ही वास्तविक खरी लक्ष्मी आहे. शांती हेच खरं ऐश्वर आणि खरी संपत्ती तीच होय. सुखसोय प्राप्त करून देण्याचं सामर्थ्य पैशात आहे, परंतु सुखशांती प्राप्त करून देण्यास मात्र पैसा असमर्थ ठरतो. जीवनविद्या सांगते की जीवनात पैसा जितका आवश्यक तितकंच पुण्यही आवश्यक असतं. या सत्याची जाणीव मानवजातीला जेव्हा होईल तेव्हाच विश्वामध्ये खरी क्रांती घडेल. वास्तविक पैसा हा देव आहे जर त्याचा सदुपयोग केला तर, या उलट पैसा हा दैत्य आहे जर त्याचा दुरुपयोग झाला तर. जीवनविद्या सांगते की पैसा हे सर्वस्व आहे असं जोपर्यंत माणसांना वाटत राहील तोपर्यंत ते खऱ्या अर्थानं सर्वस्वाला मुकत राहतील हे निश्चित. संपादित केलेली गडगंज संपत्ती मुलांच्या बुद्धीला गंज चढवते. गांजा, अफू, दारू, गर्द अशा अनिष्ट व्यसनांच्या आहारी नेते आणि सरते शेवटी त्यांना रसातळाला नेऊन पोचवते. पैसा हाच देव आणि संपत्ती हीच लक्ष्मी असं माणसाला जोपर्यंत वाटत राहील तोपर्यंत माणसातील माणुसकी निर्माण होणार नाही आणि मानवजातीला अपेक्षित असलेले सुख, शांती, समाधान कधीही प्राप्त होणार नाही. ओम शांती शांती शांती.
1: आताच आपण सद्गुरु वामनराव पै यांचे विचार ऐकले. चिंतन हाच चिंतामणी.

0: शुद्धतेचं खरं प्रमाण गोकुळ दूध।
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते गोकुळ दूध, शुद्धता की पहचान गोकुळ दूध।
2: गोकुळ असता घरी शरीरात चुस्ती मनात मस्ती, सोन्यासारखे शुद्ध 24 कॅरेट गोकुळ दूध।
0: शुद्धतेचं खरं प्रमाण गोकुळ दूध।

0: हा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: ही यादी ब्यार्गी संकेश्वरी मिरची 26 प्रकारचे स्वच्छ निवडक मसाले आजच्याच घेऊन या.
2: आणि उद्या ते घेऊन डंगात जावा म्हणशील काही आणणार नाही.
1: काय
2: अग रुचिराची एवन चटणी घेऊन येतो, तुझा त्रास कमी, चवीची हमी.
3: खास घरगुती पद्धतीने तयार केलेली रुचिराची एवन चटणी.
4: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिव समर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी.
5: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा.
6: शिव समर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.
7: स्फूर्ती दही वाटीभर,
8: थंडावा पोटभर,
7: उन्हाळा असो वा उपवास,
8: स्फूर्ती दही एकदम खास.
9: उन्हाळा आणि महागाई दोन्ही वाढतंय, काय करायचं कळत नाही.
10: काळजी करू नकोस, थंड हो.
9: कसं काय?
10: उन्हाळ्यात थंडगार स्फूर्ती ताक घे, पूर्वीच्याच किमतीत फक्त 20 रुपयात.
9: मस्त चवदार थंडगार आरोग्यदायी
10: स्फूर्तीचं थंडगार ताक सर्वत्र उपलब्ध.
9: भारत डेअरीच्या स्फूर्तीचे दर्जेदार उत्पादन, साधे आणि मसाला ताक उपलब्ध फक्त 20 रुपयात.
11: आयएसओ मानांकित कोल्हापूर जिल्ह्यातील पहिली निवासी शाळा डीसी नरके विद्यानिकेतन कुडित्रे आता डे बोर्डिंग बस सेवेसह.
12: मराठी आणि सेमी इंग्रजी माध्यमासाठी कोल्हापूर मधील पहिली डिजिटल शाळा, इंग्रजी भाषेवर प्रभुत्व, लायब्ररी मॉडेल, ऑनलाईन शिक्षण, सकस आणि पौष्टिक आहार तसेच विशेष आरोग्य सुविधेसह 14 खेळांचा समावेश.
11: शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच क्रीडा आणि तंत्रज्ञानामध्ये अग्रेसर डीसी नरके विद्यानिकेतन मध्ये इयत्ता 5वी ते 10वी निवासी आणि डे बोर्डिंग प्रवेश सुरू.
12: सोबतच ज्युनियर आणि सिनियर कॉलेजची सुविधा उपलब्ध. संपर्क 02131224426261.

0: सुरेश वडकर यांनी गायलेली अभंगरचना आपण ऐकली. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण. सकाळचे ठीक 9 वाजले.
1: हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार.
0: रसिक श्रोते हो नमस्कार. हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत.

0: सच्चा झुटा या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. श्रोते वावश ऐका उमंग हा NCERTचा प्रायोजित कार्यक्रम सोमवार ते शुक्रवार सकाळी 9:30 आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
1: नमस्कार, मी दीपाली डोईफोडे, सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कोल्हापूर. दिनांक 9 मे 2026 रोजी जिल्हा व सत्र न्यायालयात राष्ट्रीय लोक न्यायालयाचे आयोजन केले आहे. या लोक न्यायालयामध्ये न्यायालयातील प्रलंबित वाद, दाखलपूर्व प्रकरणे, तडजोडीस पात्र खटले निकाली काढण्यासाठी या राष्ट्रीय लोक न्यायालयाचे आयोजन करण्यात आले आहे. या लोक न्यायालयात दिवाणी व फौजदारी प्रकरणे, बँक वसुली प्रकरणे, मोटार अपघाताची प्रकरणे, पाणी आकार प्रकरणे राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये ठेवण्यात येणार आहेत. जास्तीत जास्त प्रकरणे तडजोडीतून निकाली काढण्याच्या उद्देशाने न्यायाधीश व वकील यांचे पॅनल संबंधितांना मदत करणार आहे. विशेष म्हणजे या प्रकरणासाठी कुठलेही शुल्क आकारले जाणार नाही. तेव्हा ज्या न्यायालयात प्रकरणे दाखल आहेत तेथे अर्ज करावा. लोक न्यायालयाद्वारे तातडीने व विनामूल्य न्याय मिळण्यास मदत होत असल्याने पक्षकारांनी 9 मे 2026 रोजी होणाऱ्या राष्ट्रीय लोक न्यायालयाचा अधिकाधिक लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव मी दीपाली डोईफोडे करत आहे. माननीय प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश KB अग्रवाल मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व दिवाणी फौजदारी न्यायालय, औद्योगिक न्यायालय, सहकार न्यायालय, कौटुंबिक न्यायालय, कामगार न्यायालय व शाळा न्यायाधिकरणामध्ये राष्ट्रीय लोक न्यायालयाचे आयोजन करण्यात येणार आहे. धन्यवाद.
2: माननीय जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कोल्हापूर आणि आकाशवाणी कोल्हापूर केंद्रातर्फे जनहितार्थ

0: दिल वाले दुल्हनिया ले जाएंगे या चित्रपटातलं गीत आपण ऐकत आपण ऐकत आहात गीत बहार हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
1: श्रोते हो, या रविवारी वनिता मंडळ या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत दिव्यांग आणि गतिमंद मुलांच्या पुनर्वसनासाठी तसंच महिलांचं संघटन आपत्ती निवारण आणि आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल महाराष्ट्र शासनाचा ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार प्राप्त संगीता राणे यांची मुलाखत. तेव्हा अवश्य ऐका रविवारी 3 मे रोजी दुपारी 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून.

0: हम साथ साथ है या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं.
1: कम्प्युटर सायन्स आणि त्यातील करिअरच्या संधी.
2: आता बघायला गेलं तर असा एकही सेक्टर नाहीये की ज्याच्यामध्ये कॉम्प्युटरचा किंवा सॉफ्टवेअरचा यूज होत नाही. ऍग्रीकल्चर असेल, बँकिंग असेल, ग्रॉसरी स्टोअर असेल किंवा एज्युकेशन सेक्टरमध्ये, हेल्थ सेक्टरमध्ये, आर्किटेक्चर फील्ड असू देत, व्हर्च्युअल रियालिटी असू देत, गेम डेव्हलपमेंटमध्ये असू देत, सगळीकडे सर्रास यूज होताना दिसतो. कॉम्प्युटर सायन्सला खूपच संधी आहेत.
1: याविषयी जरूर ऐका डॉक्टर शीतल गायकवाड यांच्याशी अमृता दैनी यांनी केलेली बातचीत. रविवारी 3 मे ला संध्याकाळी 5:30 वाजता आकाशवाणी कोल्हापूर निर्मित युववाणी या कार्यक्रमात आकाशवाणी महाराष्ट्राच्या सर्व केंद्रांवरून.

0: हम आपके है कौन या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. आपण ऐकत आहात गीत बहार हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
1: नमस्कार, मी दीपाली डोईफोडे, सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कोल्हापूर. दिनांक 9 मे 2026 रोजी जिल्हा व सत्र न्यायालयात राष्ट्रीय लोक न्यायालयाचे आयोजन केले आहे. या लोक न्यायालयामध्ये न्यायालयातील प्रलंबित वाद, दाखलपूर्व प्रकरणे, तडजोडीस पात्र खटले निकाली काढण्यासाठी या राष्ट्रीय लोक न्यायालयाचे आयोजन करण्यात आले आहे. या लोक न्यायालयात दिवाणी व फौजदारी प्रकरणे, बँक वसुली प्रकरणे, मोटार अपघाताची प्रकरणे, पाणी आकार प्रकरणे राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये ठेवण्यात येणार आहेत. जास्तीत जास्त प्रकरणे तडजोडीतून निकाली काढण्याच्या उद्देशाने न्यायाधीश व वकील यांचे पॅनल संबंधितांना मदत करणार आहे. विशेष म्हणजे या प्रकरणासाठी कुठलेही शुल्क आकारले जाणार नाही. तेव्हा ज्या न्यायालयात प्रकरणे दाखल आहेत तेथे अर्ज करावा. लोक न्यायालयाद्वारे तातडीने व विनामूल्य न्याय मिळण्यास मदत होत असल्याने पक्षकारांनी 9 मे 2026 रोजी होणाऱ्या राष्ट्रीय लोक न्यायालयाचा अधिकाधिक लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव मी दीपाली डोईफोडे करत आहे. माननीय प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश KB अग्रवाल मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व दिवाणी फौजदारी न्यायालय, औद्योगिक न्यायालय, सहकार न्यायालय, कौटुंबिक न्यायालय, कामगार न्यायालय व शाळा न्यायाधिकरणामध्ये राष्ट्रीय लोक न्यायालयाचे आयोजन करण्यात येणार आहे. धन्यवाद.
2: माननीय जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कोल्हापूर आणि आकाशवाणी कोल्हापूर केंद्रातर्फे जनहितार्थ

भारतातला जे स्वतंत्र राज्याचा जो दर्जा मिळाला 1960 दरम्यान मिळाला, म्हणजे 105 लोकांचा हौतात्म्य यासाठी गेलेला आहे. त्यानंतर महाराष्ट्राला महाराष्ट्राचं स्थान प्राप्त झालं, कारण पूर्वी तो मुंबई इलाखा होता, म्हणजे गुजरात महाराष्ट्र आणि कर्नाटक. त्यानंतर महाराष्ट्राला स्वतंत्र असं राज्याचं स्थान प्राप्त झालं. महाराष्ट्रामध्ये स्त्रियांना सन्मान देण्याचं काम हे नेहमीच केलं जातं, म्हणजे शिवाजी महाराजांपासून ते आपल्याला उदाहरण आहे की वृत्ती एकूण समाजाची आहे, त्याच्यापेक्षा महाराष्ट्रातले लोक आजही स्त्रियांना सन्मानाने वागवतात.

0: मोहम्मद रफी यांनी गायलेलं नीलकमल या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. रसिक हो या गीताबरोबर आजच्या गीत बहार या हिंदी चित्रपट गीताच्या कार्यक्रमाची सांगता होत आहे. नमस्कार.
1: हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार.
0: गीत बहार हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: श्रोते हो माझे जीवन गाणे या कार्यक्रमात या सोमवारी आपण ऐकणार आहोत.

0: डॉक्टर आर एस म्हणजेच डॉक्टर रामचंद्र आडसूळ यांचा जीवन प्रवास, तेव्हा अवश्य ऐका सोमवारी 4 मे रोजी सकाळी 10:30 कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून।
1: सकाळचे ठीक 9:30 वाजले।
2: कायद्याविषयी बोलू काही,

0: श्रोतेहो नमस्कार. कायद्याविषयी बोलू काहीच्या आजच्या या भागामध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो, पर्यावरण संरक्षण कायदा या विषयाची माहिती मागच्या दोन भागांमधून आपण घेतली आहे आणि आजही आपण याच विषयाची माहिती घेणार आहोत. श्रोतेहो, वायू प्रदूषण, जल प्रदूषण आणि भूमी प्रदूषणाविषयीचे कायदे, त्याचबरोबर धोकादायी कचरा व्यवस्थापनाविषयी कायदा काय सांगतो आणि सार्वजनिक दायित्व कायदा आपल्याला कसा उपयोगी पडतो याविषयीची माहिती आपण मागच्या भागामध्ये घेतली आहे. तर श्रोतेहो, याच विषयाची म्हणजे पर्यावरण संरक्षण कायद्याची माहिती आजही आपण घेणार आहोत आणि ही माहिती दिली आहे डॉक्टर जुई कुलकर्णी यांनी. त्यांच्याशी बातचीत केली आहे दिव्या अष्टपुत्रे यांनी. श्रोतेहो, या माहितीचा भाग तिसरा आणि शेवटचा आज आपण ऐकणार आहोत. चला ऐकूया. पर्यावरण संरक्षण कायद्यानं सामान्य माणसाला काही अधिकार सुद्धा दिलेले असणार आहेत आणि ते कोणत्या स्वरूपात आहेत हे आपल्या सगळ्या श्रोत्यांना जर कळलं तर नक्कीच त्यांना दैनंदिन जीवनामध्ये त्याचा फायदा होईल.
1: पर्यावरण संरक्षण कायद्यानं म्हणजे माणसाला थेट अधिकार दिले या कायद्यानं असं म्हणता नाही येणार, पण त्याच्याऐवजी कलम 51 अ जी द्वारे पर्यावरणाचे रक्षण करणे हे मूलभूत कर्तव्य बनवलं. म्हणजे अधिकार देण्याआधी कर्तव्य बनवलेलं आहे. कारण असं आहे की जीवनाचा अधिकार, जीवन जगण्याचा अधिकार पाहिजे असेल तर त्याच्यासाठीचं हे कर्तव्य आहे. आणि प्रदूषण मुक्त पर्यावरणात जगण्याचा हक्क हा मूलभूत अधिकार म्हणून मान्य केलेला आहे, ज्यामुळे नागरिक पर्यावरणाच्या रक्षणासाठी न्यायालयात दाद मागू शकतात आणि सरकारवर जबाबदारी आणू शकतात, म्हणजे की आहे याची जाणीव करून देऊ शकतात. तसेच नागरिक पर्यावरणाचे नुकसान करणाऱ्या विरुद्ध माहिती मिळवू शकतात आणि नियमांचे पालन होते आहे की नाही हे पण पाहू शकतात. कारण हा कायदा केंद्र सरकारला प्रदूषण नियंत्रणाचे अधिकार देतो, तर मग त्यांच्याकडून ते काम होत आहे की नाही हे नागरिक बघू शकतात. मग आता प्रत्यक्ष नाही म्हणत आहोत, पण अप्रत्यक्षपणे काय काय मिळालंय सामान्य माणसाला हे आपल्याला यात बघता येते. तर प्रदूषण मुक्त वातावरणात जगण्याचा अधिकार जो सगळ्यात महत्वाचा
2: आणि अत्यंत गरजेचा,
1: हा त्याशिवाय जीवनच असू शकणार नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार निरोगी पर्यावरणात राहणे हा कलम 21 अंतर्गत मूलभूत अधिकार आहे, ज्यामुळे नागरिक पर्यावरणाचे संरक्षण मागू शकतात. जनहित याचिका दाखल करण्याचा अधिकार आहे यासाठी. या हक्कामुळे सामान्य नागरिक पर्यावरणाचे नुकसान होत असताना न्यायालयात याचिका दाखल करू शकतात आणि न्याय मिळवू शकतात. माहिती मिळवण्याचा अधिकार आहे. पर्यावरण संरक्षण कायदा 1986 नुसार अधिकृत व्यक्तींना पाहणी आणि तपासणीचा अधिकार आहे, पण सामान्य नागरिकही पर्यावरणाशी संबंधित माहिती मागू शकतात. कर्तव्याचे पालन करण्याची अपेक्षा. राज्यघटनेतील 51 अ जी याद्वारे नागरिकांना पर्यावरणाचे रक्षण करण्याचे कर्तव्य दिलेले आहे. म्हणजेच नागरिकांना सरकार आणि इतर संस्थांकडूनही पर्यावरणाचं रक्षण अपेक्षित आहे. शासनाच्या धोरणांवर दबाव आणण्याचा अधिकारही नागरिकांना मिळतो. म्हणजे नागरिक पर्यावरणाच्या मुद्द्यांवर आवाज उठवून शासनाला अधिक कठोर कायदे धोरणे बनवायला भाग पाडू शकतात, मदत करू शकतात. थोडक्यात म्हणजे आपण म्हणतो ना की आपल्याकडे लोकशाही आहे, जनताच जर एखाद्या गोष्टीची मागणी करत असेल तर त्यात सरकार निश्चितपणे ठाम ठोस आणि कठोर कारवाई करू शकते. तर पण मग हे आपलं कर्तव्य आहे की आपण तसा आवाज उठवणं आणि मग त्याच्यावर सरकार आपल्याला निश्चितच मदत करेल. थोडक्यात कायद्यानं नागरिकांना थेट अधिकार देण्याऐवजी नागरिकांच्या कर्तव्यांना आणि जीवनाच्या हक्काला

0: जोडून पर्यावरणाचे रक्षण करण्याची जबाबदारी आणि त्यातून निर्माण होणारे न्यायिक अधिकार हे दिलेले आहेत, जेणेकरून पर्यावरण संरक्षणाच्या प्रक्रियेत ते सक्रियपणे सहभागी होऊ शकते.
1: आता पर्यावरण संरक्षण कायद्यानं आपल्याला दिलेले अधिकार आणि आपली कर्तव्य हे आपल्याला लक्षात आलेली आहेत, पण या सगळ्यामध्ये आपण सगळ्यांनी म्हणजे प्रत्येक नागरिकांनी कशा प्रकारे योगदान दिलं तर त्याचा फायदा आपल्या सगळ्यांनाच होणार आहे.
0: आता याच्यावरती तर म्हणजे मला वाटतं शाळकरी मुलांना सांगितलं ती बहुतेक निबंध यावर लिहितात, भाषणं यावर देतात आणि बाकी कुठल्याही मोकळ्या जगात याच्यावरती खूपच बोललं जातं.
1: पण बोललं जात आहे पण कृती अशी घडत नाहीये.
0: तर नेमकं आपण काय करू शकतो आणि समाज आपण जे काही म्हणतो तर समाज म्हणजे तरी कोण? व्यक्तींचा समुदाय. म्हणजे मी करतो, एक व्यक्ती करते, तशा अनेक व्यक्ती करायला लागल्या तर जे काही घडणार आहे त्याचा एक आपल्याला सामूहिक परिणाम दिसणार. आणि म्हणून पर्यावरणाच्या संरक्षणात व्यक्तीची आणि तीही विशेषतः मी ची भूमिका ही अत्यंत महत्वाची.
1: प्रत्येक चांगल्या गोष्टीची सुरुवात आधी मी पासूनच
0: झाली पाहिजे. प्रत्येक वैयक्तिक प्रत्येक लहान कृती सुद्धा पर्यावरणावर मोठा सकारात्मक बदल करू शकते. आणि जेव्हा अनेक व्यक्ती जबाबदारी घेतात तेव्हा समाजात जागरूकता पसरते आणि एकत्रितपणे मोठे बदल घडलेले दिसतात. म्हणूनच वैयक्तिक पातळीवर पाणी आणि विजेची बचत करणं, प्लास्टिकचा वापर टाळणं, झाडं लावणं, सार्वजनिक वाहतुकीचा वापर करणं, शक्य तिथे गोष्टींचा पुनर्वापर करणं आणि स्थानिक उत्पादनं खरेदी करणं या गोष्टींद्वारे किंवा यासारख्या कृतींद्वारे आपण पर्यावरणाचं रक्षण करू शकतो आणि इतरांनाही जागरूक करून एका निरोगी पृथ्वीसाठी योगदान देऊ शकतो. म्हणजे आपण करतोय पण दुसऱ्यांनाही माझ्याबरोबर ते करण्याची जाणीव आणि हे अगदी छोट्या छोट्या गोष्टीत करता येतं. म्हणजे आजकाल जेव्हा नळ वाहते असं पाणी मिळायला लागलंय तेव्हा मुलांना महत्व कळत नाहीये पाण्याचं.
1: खरंय.
0: हा, मुलांना असं म्हणण्याचं कारण काय, ज्या मोठ्या लोकांनी आधी विहिरीतून किंवा कुठून तळ्यावरून पाणी आणून वापरलंय त्यांना नळाचं पाणी सुद्धा वाचवावं हे कळतं, पण ज्यांना जन्मापासून ते वाहतानाच पाहिलंय ना त्याला ते वाचवण्याचं महत्व पटकन कळतं असं नाहीये. आणि त्यामुळे त्यांना या गोष्टी आपल्याला म्हणजे की हा किती रोज किती मग पाणी घेऊन आंघोळ करतोस मोज आणि त्यात किती कमी करता येईल मोज, अशा छोट्या छोट्या गोष्टीतून हे बिंबवणं सहज शक्य. म्हणजे असे उपाय तर अनेक जण करतायत बरं का, म्हणजे मी हे नवीन सांगत नाही, पण हे करणं आणि ते सातत्यानं अंमलात आणणं हे महत्वाचं ठरतं. आणि पर्यावरणाचं रक्षण करणं ही फक्त आपल्यासाठी नाही तर आपली आणि भविष्यातल्या पिढ्यांची गरज आहे हे लक्षात घेऊन त्या पिढ्यांनाही त्या दृष्टीने संस्कार द्यावे लागतात. म्हणजे फक्त आम्ही केलं आमच्या पुरतं झालं असं नाही चालणार आहे. म्हणजे खूपदा असं घडतं की आया किंवा घरातली मोठी माणसं येता येता कुठे दिवा चालू दिसला बंद करत येतात, पण मुलांच्या हाताला ती सवय लागतच नाही. तर आपल्याला वाटतं की नाही मी सुपर मॉम, मी करते सगळी मदत किंवा माझं बाई फारी लक्ष आहे, पण उद्या ते मूल जेव्हा मोठं होईल तेव्हा ते काय करेल मग? तर आज त्यांना या सवयी लावणं अशा दृष्टीनं आपण प्रयत्न करायला हवेत. म्हणजे जागरूकता वाढवायला हवी, जशी ती पुढच्या पिढीत आहे तशी समवयस्क आपल्या बरोबरच्या लोकांमध्येही आहे. पर्यावरण विषयक समस्यांबद्दल स्वतः शिकणं आणि इतरांना आणि विशेषतः मुलांना आता जसं म्हटलं तसं त्यांना त्याबाबतीत शिक्षित करणं, जागरूक करणं हे गरजेचं आहे. वृक्षारोपणवर तर आपण खूप बोलतोय आणि खूप करतोय, पण जास्त झाडं लावणं एवढं महत्वाचं नाही तर ती जगवणं आणि वृक्षतोडीला विरोध करणं हे सगळं त्याच्या जोडीला आलंच. प्लास्टिकचा कमीत कमी वापर हे याच्यावरती आपण म्हणजे हे आता मला सांगायलाही अभिमान वाटतो की आता हे आम्ही केलेलं आहे की बरोबर जाताना कुठेही स्टीलचा पेला बरोबर आणि कापडी पिशवी बरोबर. म्हणजे कोणी यूज अँड थ्रोच्या कप मध्ये जरी मला देणार असेल ग्लास मध्ये चहा कॉफी नको, मला माझ्या पेल्यात घाला आणि मग ते विसरून ठेवणं. आता इथे काय आहे, एक अपरिहार्यपणे एखादी त्यात प्लास्टिकची पिशवी कदाचित वापरावी लागते की मला तिथे धुवायला ग्लास माझा पाणी मिळणार नसेल तर मला तो घरी आणेपर्यंत तो काही मला माझ्या बाकी पिशवीत घालता येणार नाही. तर असं हे अपरिहार्य कारण आहे. तिथे आपण प्लास्टिकचा तेवढाच छोटा वापर करू पण बाकीचा टाळता येतो मग, आणि जिथे पाणी आहे तिथे तर ग्लास धुतला आणि बरोबर आणला. तर अशा प्रकारच्या उपाययोजना असतात छोट्या पण काम मोठं करतात.
1: म्हणजे खरं तर प्लास्टिकच्या पिशवीचा

0: वापर टाळण्यासाठी कापडी पिशवी आपल्याबरोबर असणं हे गरजेचं आहे आणि हे माहीत होतं. पण जर कुठे बाहेर चहाची किंवा काही यूज अँड थ्रो ग्लास वापरायची गरज लागली तर स्टीलचा ग्लास कॅरी करणं हे सुद्धा महत्वाचं ठरतंय.
1: म्हणजे हे अभिमानानं सांगते की आता मी एक सुट्टी टूर करून आलो, पण त्या टूर मध्ये सुद्धा आमचे दोघांचे असे ग्लास बरोबर होते आणि दोन जादाचे की नाही आपण म्हणजे काही वेळेला काही वेळेला नाही विचारायचे लोक वाय दिस वन, पण म्हणजे लक्षात आलं ओके दिस वन इज गुड असं.
0: हा पण
1: म्हणजे कळलं ना तर त्याच्यावर लोकही रिस्पॉन्ड करतात. आपण तो कधी देत नाही मुद्दा
0: किंवा लक्षात नाही आलं, पण जर कुठून कल्पना आली तर आपण हे फॉलो करू शकतो.
1: अगदी अगदी अगदी. आणि म्हणून म्हणलं ना त्याच्यासाठी लागते एक छोटी प्लास्टिकची पिशवी. म्हणजे आमची कन्सेप्ट म्हणजे बाहेर जाताना नेहमी तो ठेवायचाच बरोबर, आणि कुणी देतो म्हणलं तर त्यातनंच प्यायचं. पण एकत्र काही खायला बसायचं असं वगैरे ठरलेलं असेल तर आम्ही ते पण सांगतो की आपापली डिश घेऊनच यायची बरोबर.
0: म्हणजे पेपर प्लेट्स
1: देणार नाही, देणारच नाहीये. प्लास्टिकचा कमीत कमी वापर करणं आपण म्हटलं तसं, ऊर्जेचा कमीत कमी वापर करणं म्हणजे मला शेंगदाणे कुठून घेता येत असतील तर त्यालाही मिक्सर लावला पाहिजे अशी गरज नाहीये. म्हणजे आपण ऊर्जेचा वापर म्हणजे लाईट बंद एवढंच डोक्यात ठेवतो असं काही नाहीये.
0: बरोबर.
1: ज्या गोष्टी मला भाजून गरम करून घ्यायच्या पण त्या कडक उन्हात ठेवून काम भागणार आहे तर त्या तशा वापरायला हरकत नाही. थोडा वेळ आणि पूर्व नियोजन लागतं पण या गोष्टी करणं कठीण नाहीये. ऊर्जेचा वापर कमी म्हणताना विजेचा वापर कमी आणि त्यात ऊर्जा कार्यक्षम उपकरणं वापरणं म्हणजे ती जर त्यांच्यात योग्य ऊर्जा वापराचं नियामक असेल ना तर त्याच्यामध्ये जास्त वीज वाया जात नाही. म्हणजे ते स्टँडर्डाईज्ड असतात उपकरणाची प्रमाणित म्हणूया.
0: बरोबर.
1: हा तर त्यांनी पण आपल्याला हे विजेचा वापर नियंत्रित करता येतो. वाहतुकीच्या बाबतीत तुम्हीच म्हटलं तसं सायकल वापरणं, चालणं किंवा सार्वजनिक वाहतुकीचा वापर, शक्य असल्यास इंधनयुक्त वस्तूंचा वापरच कमी करणं एकूण, अशा प्रकारे आपल्याला असे बदल करता येऊ शकतात. फ्रीज, एसी, ग्रीन हाऊस इफेक्ट येतो म्हणून ग्रीन हाऊस या गोष्टींचा वापर कमी करता येतोय का हे पाहणं म्हणजे हे म्हणणं कठीण आहे थोडस, पण तरी आपल्याला यावर काही पर्यायी व्यवस्था म्हणजे हे संशोधकांना पुन्हा आव्हान आहे की यावरही काही मात करणारे. आणि नोट मला शंका नाही वाटत की इतके वेगवेगळे शोध येतात ना तर याच्यावरही कोणी काही नक्की आणेल असं वाटतं. पाण्याची बचत, पाण्याचा जपून वापर, कुठे गळती होत असेल पाण्याची तर ती लगेच निकाली काढणं, पावसाचं पाणी साठवणं हे पण उपाय आपल्याला यात करता येतात. कचरा व्यवस्थापन याच्यामध्ये आपण 3 R's म्हणत आलोय नुसतं, रिड्यूस, रियूज आणि रिसायकल. म्हणजे एकतर आधी वापर कमीच करा नाही तर पुनर्वापर करा आणि शक्य तितकं त्याचं पुनर्नवीकरण करता येतं का की पुन्हा ती वस्तू वेगळ्या प्रकारे वापरात आणता येते का, तर या गोष्टी आपल्याला करता येतील का याचा सतत विचार मनात हवा. म्हणजे आजकाल आपण जेव्हा म्हणतो ना मला निरोगी जीवन जगण्याचा हक्क हवाय, आहे हक्क, तर तेव्हा आपल्याला ही कर्तव्य त्याची मनात सतत उजळणीच होत असली पाहिजे की मी त्याच्यासाठी काय केलं पाहिजे म्हणजे माझा हक्क अबाधित राहील. तर याचा विचार करणं, कंपोस्ट खत तयार करणं म्हणजे त्या कंपोस्ट साठी आज तसंही म्हटलं तर इव्हन गुगल सर्च केलं किंवा आपल्या कोल्हापुरात सुद्धा असे सांगणारे जाणकार आहेत की अगदी रोजच्या तुमच्या भाज्यांची देठ अमुक तमुक पासून सुद्धा छोट्या प्रमाणातलं कंपोस्ट हे तुम्ही कसं तयार करू शकता, असं अनेक त्याच्यावर पर्याय आज उपलब्ध आहेत.
0: त्याच्यासाठी वेगवेगळी उपकरणंही
1: आहेत म्हणजे जी सुटसुटीत आहेत वापरायला, तर यांचा वापर पण करावा. आपण म्हणतो हा हो ते सगळं खरं आहे पण करू, तर ते करू नको करीन सुरुवातच केलं पाहिजे. हा या गोष्टी आपण करू शकतो. सामाजिक सहभागही महत्वाचा आहे. पर्यावरण संवर्धनासाठी काम करणाऱ्या संस्था ज्या असतात त्यांच्या कामात आपण सहभाग आपला दाखवला पाहिजे. ते त्यांना एका प्रकारे प्रेरणा आहे, बुस्टिंग आहे की यस तुमचं काम चांगलं चाललंय आणि हे आम्हाला आवडतंय, आम्ही तुमच्या बरोबर आहोत. हे सहभागातून दाखवणं किंवा त्यांना इव्हन मदत करणं कोणत्याही म्हणजे जी शारीरिक असेल शक्यतो ती आर्थिक स्वरूपात किंवा जशी त्यांना आवश्यक असेल त्या स्वरूपात ती मदत करणं हे पण इथे गरजेचं आहे. पर्यावरणपूरक जीवनशैली, नैसर्गिक उत्पादनं जास्तीत जास्त वापरणे म्हणजे आता जसं म्हटलं तर यूज अँड थ्रो ऐवजी पत्रावळी केळीची पानं वापरणं हे म्हणजे एका परीनं आरोग्यासाठी सुद्धा आवश्यक आहे असं सांगितलं जातं. आणि त्या केळीच्या पानांचा वापर करून

0: थोड्या स्टीफ असणाऱ्या पत्रावळी अमुक गोष्टी बनवल्या आहेत, त्या काही ठिकाणी तशा उपलब्ध आहेत, थोड्या कमी प्रमाणात आहेत, पण आता त्या नो डाऊट येतीलही. आणि नसेल तर अशा प्रकारच्या प्रयोगांना आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे ना. थोड्या कदाचित त्याच्या नवीन येत आहेत म्हणून वस्तू त्या आता थोड्याशा महाग पडत असतील, तर मग आपण ती किंमत मोजली पाहिजे ना. तर जास्त मागणी वाढली की त्यांचा तेवढा पुरवठा वाढेल आणि मग त्या सहजी उपलब्ध होतील. पण ती सुरुवात आपण केलीच पाहिजे. म्हणजे महाग आहे म्हणून मी ते घेणार नाही असं करून चालणार नाही. स्थानिक स्तरावरती खरेदी करणं आणि विषारी रसायनं शक्य तितकी टाळणं या गोष्टी पण आपण करायला पाहिजेत. मगाशी म्हणलं तसं स्टीलचा पेला कापडी पिशवी बरोबर ठेवणं, पाण्याचे नळ दिव्याची बटणं वापर नसताना नको असताना बंद ठेवणं, आणि मेन म्हणजे आपल्याबरोबर सगळ्यांना त्याची सवय लावणं. रस्त्यावरती वगैरे असे नळ दिसले तर जाऊ दे, किंवा मी जर करायला गेले की अरे कोण आहे घरात तिथे शेजारी म्हणाले जाऊ दे ना गप गप ते काय म्हणतील, ते काही म्हणू देत पण पाणी व्हायला चाललंय, हे आपल्याला करायला जमणं, या बाबतीत निर्लज्ज व्हायला हरकत नाही असं मला वाटतं की इथे कोण काय म्हणेल हा विचार बाजूला ठेवावा. पण अशा प्रकारची वागणं ही आपली जीवनशैली बनली पाहिजे. आज केलंय किंवा कोणीतरी चार जण बघतायत म्हणून आत्ता केलंय असं नाही व्हायला पाहिजे, तर ती माझी लाईफस्टाईल आहे, मी रोज तसंच वागत असेन असं जर केलं तर म्हणजे ते फॅशन फॅड असं त्याचं स्वरूप राहणार नाही आणि त्याचा दीर्घकालीन परिणाम आपल्याला निश्चित दिसेल. आणि या अशा सवयी आपण अंगीकारल्या तर यानं आपलंच आयुष्य फक्त सुखकर होणार आहे असं नव्हे, तर भविष्यातल्या पिढ्यांसाठी एक निरोगी प्रदूषण मुक्त ग्रह देऊ शकतो जो त्यांचा अधिकार आहे. म्हणजे पूर्वीच्या नववीच्या पुस्तकात एक धडाच होता जो मी शिकवत पण होते तेव्हा, थिंक आफ्टर ऑल यू हॅव ओनली वन अर्थ, ओनली वन मदर अर्थ. सध्याच्या काळात तरी अजूनही आपल्याला राहण्यायोग्य ग्रह हा आहे, संशोधनाने अजूनही आपण कुठे जाऊ, पण तिथे जाऊन तिथेही प्रदूषणानं आपण आणि काही करू का, असं जर होणार असेल तर त्याच्यावरचा उपाय हा आपल्याच हातात आहे हे आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे. आणि याच पर्यावरण पूरक शैलीचा वारसा आपण पुढच्या पिढीला दिलेला असेल तर त्यांना तो पुढचा लोकांना देण्यासाठी आणखी उपयोगी पडेल असं नक्कीच वाटतं.
1: अगदी बरोबर आहे मॅडम. एकंदर काय तर पर्यावरण संरक्षण ही एक साखळी आहे जिथं प्रत्येकाची लहान कृती सुद्धा महत्वाची ठरते. आपण पर्यावरणाचं रक्षण करून आपल्या येणाऱ्या पिढ्यांसाठी एक सुरक्षित आणि सुंदर भविष्य देऊ शकतोय. एकमेकास सहाय्य करू अवघे धरू सुपंथ या उक्तीप्रमाणे प्रत्येकानं पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी पुढाकार घेणं हे अत्यावश्यक आहे. पर्यावरण संरक्षण हे केवळ सरकारचं काम नसून प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. एकत्रित प्रयत्नांमधून आपण आपल्या पृथ्वीचं आणि पर्यायानं भविष्यातील पिढ्यांचं रक्षण करू शकतो हे आज आपल्याला लक्षात आलंय. आणि ही माहिती म्हणजे एकंदर पर्यावरण संरक्षण कायदा आणि त्या संदर्भातली ही माहिती अत्यंत सोप्या शब्दात आपल्याला सांगितली आहे डॉक्टर जुई कुलकर्णी मॅडमनी. मॅडम आज तुम्ही इथे आलात आणि ही अगदी महत्वाची माहिती अत्यंत सोप्या शब्दात आमच्या सगळ्या श्रोत्यांना सांगितली, त्याबद्दल मी आकाशवाणी कोल्हापूर केंद्र परिवारातर्फे तुमचं मनापासून आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: श्रोते हो, आत्ताच आपण पर्यावरण संरक्षण कायदा याविषयी माहिती घेतली. तर मंडळी, पर्यावरण संरक्षण कायद्यानं कोणकोणते अधिकार दिले आहेत आणि त्याचबरोबर आपलं कर्तव्य काय आहे, नागरिकांनी कशा प्रकारे योगदान द्यावं, आपली भूमिका इथे कशी असावी आणि कोणत्या उपाययोजना आपल्याला पर्यावरण संरक्षणासाठी उपयोगी पडतील किंवा मग आपल्याला कोणत्या सवयी बाळगाव्या लागतील जेणेकरून पर्यावरण संरक्षण होणार आहे, तर याविषयीची माहिती आपण या भागामध्ये घेतली. श्रोते हो, पर्यावरण संरक्षण कायदा या माहितीचा भाग तिसरा आणि शेवटचा आज आपण ऐकला. ही माहिती आपल्याला दिली डॉक्टर जुई कुलकर्णी यांनी, त्यांच्याशी बातचीत केली होती दिव्या अष्टपुत्रे यांनी. बरे तर श्रोते हो, आज इथेच थांबू. पुन्हा भेटू पुढच्या रविवारी सकाळी 9:30 वाजता कायद्याविषयी बोलू काही या कार्यक्रमात एका नव्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार.

0: कायद्याविषयी बोलू काही, सादर करते डॉक्टर दीपक ठमके.
1: कायद्याविषयी बोलू काही

0: पहिलं प्रेम आवाजावर, त्यासाठी रिचार्जेबल सुविधेसह स्मार्ट श्रवण यंत्रे,
1: ज्यासाठी 80 वर्षे विश्वासाची अविरत सेवेची
0: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस,
1: संगीत व्हिडिओ ईबुक ऐका उत्कृष्ट आणि स्पष्ट आवाजामध्ये, टीव्ही स्मार्टफोनशी कनेक्ट करा,
0: श्रवण दोष तपासणी मार्गदर्शन, श्रवण यंत्र विक्री पश्चात सेवा, यासाठी
1: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस, हरिप्रिया प्लाझा, राजाराम रोड, कोल्हापूर,
0: फोन 940-440-8000।
2: सर्व सणात सर्व ऋतूत प्रत्येकाला स्फूर्ती हवी,
3: उन्हाळ्यात थंडाव्यासाठी सर्वांना स्फूर्तीच हवी,
2: स्फूर्ती दही ताक आणि लस्सी थंडगार मस्त मजेदार
3: सर्वत्र उपलब्ध, कोल्हापूरची स्फूर्ती।
4: श्रोतेहो, या रविवारी वनिता मंडळ या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत दिव्यांग आणि गतिमंद मुलांच्या पुनर्वसनासाठी, तसंच महिलांचं संघटन आपत्ती निवारण आणि आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल महाराष्ट्र शासनाचा ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार प्राप्त संगीता राणे यांची मुलाखत, तेव्हा अवश्य ऐका रविवारी 3 मे रोजी दुपारी 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून। श्रोते हो माझे जीवन गाणे या कार्यक्रमात या सोमवारी आपण ऐकणार आहोत डॉक्टर RS म्हणजेच डॉक्टर रामचंद्र आडसूळ यांचा जीवन प्रवास, तेव्हा अवश्य ऐका सोमवारी 4 मे रोजी सकाळी 10:30 वाजता कार्यक्रम माझे जीवन गाणे आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून।
5: कम्प्युटर सायन्स आणि त्यातील करिअरच्या संधी,
6: आता बघायला गेलं तर असा एकही सेक्टर नाहीये की ज्याच्यामध्ये कॉम्प्युटरचा किंवा सॉफ्टवेअरचा युज होत नाही। ऍग्रीकल्चर असेल, बँकिंग असेल, ग्रॉसरी स्टोअर असेल किंवा एज्युकेशन सेक्टरमध्ये, हेल्थ सेक्टरमध्ये, आर्किटेक्चर फील्ड असू देत, व्हर्च्युअल रियालिटी असू देत, गेम डेव्हलपमेंटमध्ये असू देत, सगळीकडे सर्रास यूज होताना दिसतो। कॉम्प्युटर सायन्सला खूपच संधी आहेत।
5: याविषयी जरूर ऐका डॉक्टर शीतल गायकवाड यांच्याशी अमृता दैनी यांनी केलेली बातचीत रविवारी 3 मेला संध्याकाळी 5:30 वाजता आकाशवाणी कोल्हापूर निर्मित युवावाणी या कार्यक्रमात आकाशवाणी महाराष्ट्राच्या सर्व केंद्रांवरून।

FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण. रसिको, सकाळचे ठीक 10 वाजलेत.

हे होतं माझं घर माझा संसार या चित्रपटातलं गीत। या गीतासाठी आवड होती या सर्वांची, पांडुरंग सातप्पा बाजीराव टिपुगडे, सानिका ज्योतिराम खांडेकर आणि खांडेकर परिवार सोन्याची शिरोली, अर्शद अली संधी, सदीन अली संधी कबणूर, शहबाज नायकवडे, सदिया नायकवडे, जिरणा नायकवडे, शबीर नायकवडे रुई हातकणंगली, महादेवराव डोंगळे आणि डोंगळे परिवार घोटवडे राधानगरी, महेंद्र सरकटे, विजया सरकटे, मिलिंद सरकटे, स्वराज वानखेडे, वरुड जवळकरा। आपली आवड कार्यक्रमात यानंतर ऐकूया या सर्वांच्या आवडीचं गीत। बाजीराव ढेरे, शाहूनगर परिते, सोनाली, रणजित बारड, दीपक डोरकर, बारडवाडी राधानगरी, बुलढाणा महाराष्ट्रातून नरेंद्र नरवाडे, ज्योती नरवाडे, आकांक्षा नरवाडे, आकाश कुंभार आणि परिवार, बोरी तालुका जाफराबाद जिल्हा जालना येथून सुधाकर राजे जाधव, डॉक्टर प्रशांत राजे जाधव, सौ जगुताई राजे जाधव, साक्षीताई राजे जाधव, संचित वायाळ, प्रथमेश संचित देशमुख, स्वाती देशमुख, प्रणाली देशमुख, सानवी देशमुख आणि मित्रपरिवार जालना, या सर्वांना ऐकायचं आहे राम राम गंगाराम या चित्रपटातलं गीत। ऐकूया आपली आवड।

0: श्रोते हो, या रविवारी वनिता मंडळ या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत दिव्यांग आणि गतिमंद मुलांच्या पुनर्वसनासाठी तसंच महिलांचं संघटन आपत्ती निवारण आणि आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल महाराष्ट्र शासनाचा ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार प्राप्त संगीता राणे यांची मुलाखत. तेव्हा अवश्य ऐका रविवारी 3 मे रोजी दुपारी 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून.
1: आपण ऐकत आहात आपली आवड हा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया या सर्वांच्या आवडीचं गीत तेजस प्रतीक्षा वैशाली आणि दत्ता चौगले दोनोडे तालुका करवीर. रमेश डावकरे अनिल कुंभार सुधीर समीक्षा अथर्व अविरा आरव सुहास लोले शानू विश्वास निर्मला आणि गजानन लोले समस्त लोले परिवार राकेश शेटके शेटके परिवार संग्राम चौक इचलकरंजी दीपाली अमोल सुलाताई एकनाथ कांबळे सांगाव कागल त्याचबरोबर संगीता काशीनाथ रेश्मा अंकुश विराज अर्जुन चेतना वनिता भिकाजी गायकवाड वरंगे तालुका करवीर या सर्वांना ऐकायचं आहे चिमणी पाखरं या चित्रपटातलं गीत. ऐकूया आपली आवड.

0: कम्प्युटर सायन्स आणि त्यातील करिअरच्या संधी.
1: आता बघायला गेलं तर असा एकही सेक्टर नाहीये की ज्याच्यामध्ये कॉम्प्युटरचा किंवा सॉफ्टवेअरचा युज होत नाही. ऍग्रीकल्चर असेल, बँकिंग असेल, ग्रॉसरी स्टोअर असेल किंवा एज्युकेशन सेक्टरमध्ये, हेल्थ सेक्टरमध्ये, आर्किटेक्चर फील्ड असू देत, व्हर्च्युअल रियालिटी असू देत, गेम डेव्हलपमेंटमध्ये असू देत, सगळीकडे सर्रास यूज होताना दिसतो. कॉम्प्युटर सायन्सला खूपच संधी आहेत.
0: याविषयी जरूर ऐका डॉक्टर शीतल गायकवाड यांच्याशी अमृता दैनी यांनी केलेली बातचीत. रविवारी 3 मे ला संध्याकाळी 5:30 वाजता आकाशवाणी कोल्हापूर निर्मित युववाणी या कार्यक्रमात आकाशवाणी महाराष्ट्राच्या सर्व केंद्रांवरून.
2: आपली आवड हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. यानंतर ऐकूया या सर्वांच्या आवडीचं गीत. शनिवार पेठ बीड येथून PB कुलथे, हनुमंत कुलथे, समर्थ कुलथे, वल्लभ कुलथे, श्रावणी कुलथे, प्रथमेश कुलपे आणि समस्त कुलथे परिवार, श्रुतिका, प्रथमेश, ज्ञानदेव, भक्ती, भूषण, नामदेव, आकाशकुमार, तुकाराम, अनुराधा, छाया कांबळे, कांबळे परिवार, हसूर तुम्हाला, करवीर, कार्तिक, अर्पित, अनुराधा, आकाश शिंदे, कंदलगाव, करवीर, कोल्हापूर, सुप्रिया, ओंकार, विद्या, साईनाथ, संस्कार, प्रतीक, सरिता आणि प्रकाश सुतार, बनाचीवाडी, राधानगरी. या सर्वांना ऐकायचं आहे नाव मोठे लक्षण खोटं या चित्रपटातलं गीत. ऐकूया आपली आवड.

आपली आवड कार्यक्रमात शेवटी ऐकूया या सर्वांच्या आवडीचं गीत. संपत्ती खेमलापुरे, राणी अंकिता खेमलापुरे, तानाजी खेमलापुरे, अंकुश पार्थ, धनाजी खेमलापुरे, दत्तवाड शिरोळ, ओंकार आणि माधुरी, सतीश कोथमिरे राधानगरी, अंजू शनिराज रविराज, छाया चौगुली तानाई चौगुली उजाळेवाडी करवीर, त्याचबरोबर श्रेयस सुयोग संस्कृती शिवज्ञ शिवशंभो शिया पिया सोनम राजाराम गायकवाड राज पेंटर तेरवाड शिरोळ अभि आदिती मंजुळा अजय राधाकृष्ण बिरंगे कसबा वावडा कोल्हापूर सुशीला विलास दावणे कागल सुभाष मिंजे शिरडोन सचिन किल्लेदार बडगाव श्रीनिवास कांबळी यड्राव या सर्वांना ऐकायचं आहे तू सुखी रहा या चित्रपटातलं गीत. ऐकूया आपली आवड.

0: आपली आवड हा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळच्या ठीक 10:30 वाजलेत. ऐकूया प्रायोजित कार्यक्रम. जितेंद्र घोडके सराफ पुणे.
1: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे व्यक्तिगत आहेत. आकाशवाणी केंद्र किंवा ऍड एजन्सी या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, मी प्रियांका गोगटे. श्रोते हो, जितेंद्र घोडके सराफ अर्थात पुण्यातील सुप्रसिद्ध सराफ व्यावसायिक मेसर्स पिंपळदास सीताराम घोडके हे नाव तुमच्या परिचयाचं असेलच. यंदा या पेढीचं हे 100वं वर्ष आहे. आज आपल्याबरोबर आहेत जितेंद्र घोडके सराफ पेढीचे 5व्या पेढीचे संचालक जितेंद्र घोडके सराफ अर्थात दादा. नमस्कार दादा.
3: नमस्कार
2: दादा. आता आपण मूळ विषयाकडे येऊयात, ते म्हणजे श्री गजांत लक्ष्मी अंगठी, जी केरळ सोडल्यास भारतात इतरत्र जितेंद्र घोडके सराफ पेढीशिवाय कुठेच मिळत नाही, त्याबद्दल काय सांगाल?
3: ह्या अंगठीची एक गोष्ट आहे. आमच्या पूर्वजांना या अंगठीची माहिती जवळपास 65 वर्षापूर्वी एका मल्याळी महिलेकडून मिळाली.
2: बर.
3: ही श्री गजांत लक्ष्मी अंगठी ही संपूर्णतः मल्याळी शास्त्रावर आधारित आहे. केरळ सोडल्यास हे शास्त्र भारतात कुठेही कोणाला माहीत नाहीये. दुसरी गोष्ट अशी की ही मल्याळी लोक किंवा या व्यक्ती हे शास्त्र इतर कुठल्याही लोकांना शेअर करत नाहीत. 65 वर्षापूर्वी आमच्या पूर्वजांना ज्या एका महिलेने हे शास्त्र शेअर केलं किंवा हे शास्त्राची महती सांगितली, त्यावेळेला त्यांना एक वचन आमच्या घराण्याकडनं दिले गेलेले आहे की या अंगठीचा आम्ही व्यावसायीकरण व्यापारीकरण यातून नफा मिळवणे यासाठी याचा वापर करणार नाही आणि हे आम्ही पाळतो, म्हणूनच त्याचं पावित्र्य टिकून आहे.
2: अच्छा, मग दादा या श्री गजांत लक्ष्मी अंगठीची शास्त्रोक्त माहिती देऊ शकाल का?
3: हो नक्कीच, कारण ती माहिती दिल्याशिवाय लोकांना कळणार कसं की का ही अंगठी धारण करायची. प्रथम लक्षात घ्या, मी कुठलीही चुकीची माहिती तुम्हाला देणार नाहीये. श्री गजांत लक्ष्मी अंगठी कुठल्याही शारीरिक व्याधी किंबहुना शिक्षण याच्यावरती कामाची नाहीये. आर्थिक प्राप्ती आर्थिक धनलाभ यासाठीच फक्त ही अंगठी धारण करण्यात येते. वर्षातील 365 दिवसांपैकी फक्त एक दिवस म्हणजे 24 तास पण नाही, फक्त एक प्रहर 1 तास 45 मिनिटं हा अंगठी धारण करण्याचा मुहूर्त असतो, तो म्हणजे दीपावलीमधील लक्ष्मी पूजनाची अमावस्या. त्या दिवशी एक छोटासा विधी कशा पद्धतीने करायचा तुमचा तुम्ही घरी, याची पूर्ण माहिती आम्ही तुम्हाला अंगठी घेतल्यानंतर देत असतो. अगदी 5 मिनिटं आणि 5 मिनिटात 5 पैसेही खर्च न करता, वेगळी पूजा न मांडता, फक्त प्रॉपर आम्ही सांगितलेल्या पद्धतीप्रमाणे तो विधी करून तुमची तुम्ही धारण करायची घरच्या घरी. त्या दिवशीपासून अंगठी धारण करायला सुरुवात करायची. कुठेही मध्ये काढायची नाहीये. या अंगठीचा कुठल्याही ग्रहाशी संबंध नाहीये, त्यामुळे त्याच्याबरोबर इतर कुठल्या ग्रहाची अंगठी जरी धारण केली तरी काहीही फरक पडत नाही. श्री गजांत लक्ष्मी अंगठीचा संबंध फक्त धनाशी, धनप्राप्ती धनवृद्धी आर्थिक वाढ व्यवसायात वाढ प्रगती यासाठीच आहे.
2: बर, पण मग दादा ही अंगठी लक्ष्मी पूजनाच्या अमावस्येलाच धारण करायची पद्धत आहे, पण आपल्याकडे अमावस्या अशुभ मानली जाते, याबद्दल काय सांगाल?
3: तुम्ही म्हणता अमावस्या ही चांगली नाही. भारतातील सगळ्यात मोठा सण कुठला आहे ग?
2: दीपावली.
3: दीपावली. दीपावलीच्या 5 दिवसांमधला सगळ्यात महत्वाचा दिवस कुठला आहे?
2: अर्थातच लक्ष्मी पूजन.
3: कुठल्या दिवशी येतं?
2: अमावस्येला.
3: मग अमावस्या अशुभ कशी असू शकते? इतर अमावस्येला तुम्ही घरी काय करता ग? संपूर्ण घर साफ करून घेता.
2: बरोबर आहे.
3: तुमच्याकडे लहान बाळ असेल तर त्याची दृष्ट काढता.
2: हो.
3: घरातली जळमट काढता. म्हणजे काय? तर तुम्ही घरातली निगेटिव्हिटी सगळी बाहेर काढता.
2: बरोबर.
3: त्यासाठी कुठला दिवस निवडलाय?
2: अमावस्येचा.
3: म्हणजे तो दिवस अशुभ नाहीये. आपल्याकडे ना खूप गैरसमजुती आहेत, मी माझ्या परीनं त्या दूर करण्याचा प्रयत्न करतोय.
2: अरे वा, मग दादा या श्री गजांत लक्ष्मी अंगठीबद्दल अजून विस्ताराने सांगा ना.
3: जास्त विस्ताराने मी याबद्दल सांगू शकणार नाही ऑन एअर.
2: का?
3: कारण माझ्या आडनावाच्या साधर्म्यामुळे किंवा या श्री गजांत लक्ष्मी अंगठीच्या प्रसिद्धीमुळे अनेक लोकांनी याची नकल करण्याचा प्रयत्न केलेला आहे, जे तुम्ही गुगलवर चेक करू शकता.
2: बर, पण मग ही अंगठी कोणी कुठल्या धातूत घालावी याचे काही नियम आहेत का?
3: प्रथम याचा नियम असा आहे की अंगठी आम्ही सोन्यामध्ये प्रथम देत नाही.
2: बर.
3: अनेक ग्राहकांशी याच्यावरनं वादविवाद सुद्धा होतात की आम्हाला सोन्याची हवी, तुम्ही देत का नाही.
2: हो.
3: तर या शास्त्राप्रमाणे प्रथम ताम्र म्हणजे तांब.
2: अच्छा.
3: रजत म्हणजे चांदी. आणि हल्ली आम्ही नवीन पंचधातूमध्ये अंगठ्या करायला सुरुवात केली, कारण मुंबईच्या ग्राहकांची संख्या खूप वाढली.
2: अच्छा.
3: आणि मुंबईच्या आर्द्रतेमुळे चांदी ही काळी पडते, म्हणून त्याच्यासाठी आम्ही पंचधातूमध्ये अंगठी करायला सुरुवात केली. यामध्ये अजिबात धातूला महत्व नाही.
2: अच्छा.
3: त्याच्यामध्ये

0: ते असणारा अत्यंत दुर्मिळ घटक पदार्थ हा सर्वात महत्वाचा.
1: हा
0: पुढच्या वर्षी म्हणाल तुम्ही तर तुम्ही सोन्याची करू शकता.
1: अच्छा.
0: आणि माझा अनुभव असा आहे की नॉर्मली एक अंगठी गेल्यानंतर खरेदी केलेल्या ग्राहकांनी ते तर पुढच्या वर्षी सोन्याची स्वतःची करण्यास येतातच, पण त्यांचा उत्कर्ष पाहून पुढच्या वर्षी त्यांचे 10 ते 12 नाही नव्याने अंगठी खरेदी करण्यासाठी येत असतात.
1: दादा आता एक महत्वाचा प्रश्न, ही अंगठी स्त्रियांनी धारण केली तर चालते का?
0: हा तुझा आडमार्गाने विचारलेला प्रश्न मला कळलाय बरं का. बरोबर बेटा, लक्षात ठेव तुला हेच विचारायचं आहे ना, मंथली प्रॉब्लेम्स
1: करेक्ट करेक्ट
0: किंवा लेडीज प्रॉब्लेम्स.
1: हो हो
0: बरोबर ना.
1: बरोबर बरोबर.
0: मला सांग हे नैसर्गिक आहे का? नाही
1: आहे.
0: मगाशीच सांगितलं मी तुम्हाला की आपण खूप मोठे गैरसमज करून घेतलेले आणि ते आपल्या डोक्यात फिट केलेले. आता सांग हे नैसर्गिक आहे?
1: बरोबर.
0: देवानी दिलेले.
1: हो.
0: ज्या लेडीजला हा प्रॉब्लेम येत नाही त्या लेडीजला जगातलं सगळ्यात महत्वाचं मोठं सुख म्हणजे मातृत्व हे लाभेल का ग? याचाच अर्थ मासिक धर्म आणि मातृत्व हे देवानी दिलेलं स्त्रीला सगळ्यात मोठं वरदान आहे. त्यामुळे स्त्रिया संपूर्ण वर्षभर ही अंगठी धारण करू शकतात.
1: वा दादा, वर्षभर ही अंगठी विक्रीसाठी उपलब्ध असते का?
0: साधारण 20-22 वर्षापूर्वी जेव्हा अंगठीचं माझ्यापर्यंत आलं म्हणजे माझ्या पिढीपर्यंत जेव्हा हे आलं शास्त्र तेव्हा मी 2 ते 2.5 महिने अगोदर सुरुवात करायचो. साधारण गणपतीपासून आम्ही अंगठी द्यायला सुरुवात करायचो.
1: अच्छा.
0: त्याच्यानंतर याची एवढी प्रचंड प्रमाणात मागणी वाढत चालली की 2 महिने 4 महिने 6 महिने कॅन यू बिलीव्ह या वर्षी दिवाळी 21 ऑक्टोबरला संपल्यानंतर नोव्हेंबर पासून माझ्याकडे अंगठीसाठी मागणी वाढली. जानेवारी पासून आम्ही अंगठीचं बुकिंग घ्यायला सुरुवात केली आणि आता त्याचं वितरण सुरू झालेलं आहे. पण लक्षात ठेवा, लवकर अंगठी घेतली त्याच्यानंतर मला पाडवा, अक्षय तृतीया, गुरुपुष्यामृत, दसरा हे 3.5 मुहूर्त येतात. चांगले दिवस आहेत. पण अंगठी धारण करण्यासाठी नाही, ह्या अंगठी धारण करण्याचा दिवस मगाशीच सांगितल्याप्रमाणे एकच आहे, तो म्हणजे लक्ष्मीपूजनाची अमावस्या. फक्त त्यावेळेला होणारी गर्दी आणि लाईन टाळण्यासाठी आम्ही लवकर अंगठीची विक्री करण्यास सुरुवात केलेली आहे.
1: अच्छा दादा, या अंगठीची वर्ड ऑफ माउथ पब्लिसिटी खूप झाली आहे त्यामुळे मागणीही वाढली आहे. मग नवीन लोकांना ज्यांना ही अंगठी खरेदी करायची असेल त्यांनी काय करावं?
0: अगदी सोपं आहे. ही अंगठी प्रथम लक्षात घ्या, ही अंगठी लहान किंवा मोठी करता येत नाही. आता नागपूरवरनं एखाद्या कस्टमरनी मला अंगठीसाठी ऑर्डर दिली तर मला त्यांच्या पोटाचं माप लागणार. त्यावेळेला आमच्या फोन नंबरवर फोन आपण केला तर आम्ही व्यवस्थित त्यांना माहिती देतो की कशा पद्धतीने तुम्ही आम्हाला माप कळवा.
1: अच्छा.
0: पेमेंट सांगू शकतो. व्हिडिओ कॉल केला तर त्यांना 1 लाईन 2 लाईन 3 लाईन चांदीची, तांब्याची, पंचधातूची सगळ्या व्हरायटी दाखवू शकतो. त्याच्यानंतर त्यांनी डिसाईड करायची कुठली हवी, त्यांच्या बोटाच्या साईज प्रमाणे त्याची किंमत ठरलेली असते. आपण UPI किंवा डिजिटल पद्धतीने पेमेंट करू शकता. त्याची रिसीट ताबडतोब त्याच दिवशी आपल्याला व्हॉट्सअपवर पाठवण्यात येईल. जर पुण्यातून कोणी येणार असेल आपले स्नेही तर त्यांना ती रिसीट आपण व्हॉट्सअप करावी, म्हणजे ती रिसीट पाहून ती अंगठी आम्ही त्यांच्या हस्ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करू. अन्यथा भारतभरात कुठेही आम्ही ती अंगठी कुरिअर करू शकतो.
1: अरे वा दादा, आता श्री गजांत लक्ष्मी अंगठीच्या किमती साधारण कशा असतात?
0: यामध्ये लक्षात घ्या, धातूच्या किमतीला अर्थ नाहीये. अगदी नगण्य किंमत आहे त्याची. त्याच्यामध्ये वापरला जाणारा दुर्मिळ घटक पदार्थ हा सगळ्यात महत्वाचा आहे.
1: ओके.
0: तो अत्यंत महाग असतो. ती अंगठी बनवण्याची पद्धत ही फक्त बंगाली कारागिरांनाच येते.
1: बरं.
0: त्यामुळे साधारण 8,500 रुपये सुरुवात. त्यानंतर त्याच्या तुमच्या बोटाचा साईज, त्यात तुम्हाला लागणाऱ्या किती 1 लाईनची 2 लाईनची 3 लाईनची कुठल्या धातूमध्ये हवी त्याच्यावर त्याच्या किमती ठरलेल्या असतात.
1: अच्छा दादा, आता विदेशातल्या लोकांना जर ही अंगठी हवी असेल तर काय करता येईल, म्हणजे ही अंगठी त्यांच्यापर्यंत कशी पोहोचेल?
0: आता इथे काय होतं प्रॉब्लेम माहिती का? युरोप किंवा US मधून येणारे लोक ही नॉर्मली डिसेंबर एंडला येतात.
1: हो.
0: ख्रिसमसच्या सुट्ट्या असतात.
1: करेक्ट.
0: पण तोपर्यंत मात्र दिवाळी संपून गेली असती, हा अंगठी आल्याचा मुहूर्त संपलेला असतो.
1: बरोबर.
0: त्यावेळेला मी त्यांना सांगतो, आज अंगठी देतोय पण धारण करायची तुम्हाला पुढच्या वर्षी.
1: अच्छा.
0: पण पुढच्या वर्षी पूर्ण येताना ते डिसेंबर मध्येच येणार
1: आहे. बरोबर आहे.
0: तेव्हा परत 1 वर्ष पुढे जाईल. तर आता घेऊन जा तुम्ही, पण आधे मध्ये न घालता बरोबर भारतीय टायमिंग प्रमाणे लक्ष्मीपूजनाच्या अमावस्येला विधीपूर्वक ती धारण करावी.
1: दादा धन्यवाद, खूप छान माहिती दिलीत श्री गजांत लक्ष्मी अंगठीची.
0: धन्यवाद प्रियांका आणि आकाशवाणीवरील सर्व श्रोत्यांचे अगदी मनापासून आभार.
1: जितेंद्र घोडके सराफ. आमचा पत्ता: बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, चितळे बंधू मागील लेन, सदाशिवपेठ, पुणे. आमचे फोन नंबर्स: 93 56 360 175 किंवा 93

0: छप्पन्न 370 970 किंवा 83 90 212 143 किंवा 98 81 211 748 आमचे लँडलाईन नंबर्स 020 244 78 286 किंवा 020 244 80 135.
1: हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आता ऐकूया लोकसंगीताचा कार्यक्रम. यामध्ये शहीर धोंडूराम मगदूम आणि सहकारी यांनी गायलेला शिवाजींचा पोवाडा.
2: ओम नमो आद्य स्वरूपात

रानी लक्ष्मीबाई। ह्या धडपडायला लागले आहेत, जगदंबेला साकडे घालत आहेत। दुसरी रात्रही निघून गेली, तिसरा दिवस उगवला आणि तिसरा दिवस असताना जात असताना आतून एक अर्धवट ताई पळत आली, काय म्हणते अहो ऐकलं का राणी।

अशा पद्धतीनं बारशाचा सोहळा साजरा झाला चंद्रकलेप्रमाणे. हळूहळू बाळ वाढू लागला, दुडू दुडू चालू लागला. जिजामातेनं शिवरायांना जन्म द्यायचं काम नाही केलं,

लोकसंगीताच्या कार्यक्रमात आज आपण शहीर धोंडीराव मगदूम आणि सहकारी दर्याचे वडगाव यांनी गायलेला छत्रपती शिवरायांचा पोवाड ऐकलात. याबरोबरच हा लोकसंगीताचा कार्यक्रम समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे ठीक 11 वाजलेत. ऐकूया रामचरित मानस गान या कार्यक्रमाचा भाग 337 वा.

रामचरित मनसगान या कार्यक्रमाचा भाग 337 ऐकला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. 11:10 झाले. ऐकूया फोन इन कार्यक्रम गप्पा गाणी.

श्रोतेहो नमस्कार. गप्पा गाणी कार्यक्रमात आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो, 1 मे हा आपल्या महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिवस, ज्यामुळे शासकीय स्तरावर आपल्याला ओळख मिळाली. पण महाराष्ट्राचा इतिहास हा खरं तर शतकानुशतकांचा. या भूमीनं अनेक शूरवीर राजे, योद्धे, अनेक धुरंधर व्यक्तिमत्व या देशाला दिले. शेती, कला, क्रीडा, राजकारण, अध्यात्म, उद्योजकता, विज्ञान

0: व्यक्तिमत्व या देशाला दिले. शेती, कला, क्रीडा, राजकारण, अध्यात्म, उद्योजकता, विज्ञान, तंत्रज्ञान, लोकसंस्कृती या सगळ्या क्षेत्रातली उत्तुंग व्यक्तिमत्व या महाराष्ट्राच्या मातीनं दिली, ज्यांनी देशाला सुद्धा समृद्ध वैचारिक वारसा दिला. म्हणजे या सगळ्या गोष्टी आपल्याला अभिमानास्पदच आहेत. तेव्हा आज महाराष्ट्राच्या इतिहासातला सर्वोच्च अभिमानाचा क्षण किंवा सर्वोच्च अभिमानाची घटना कोणती याविषयी प्रत्येकाच्या वैयक्तिक दृष्टिकोनातून आपण बोलणार आहोत. तेव्हा ऐकूया याविषयी श्रोत्यांची मतं.
1: माझं नाव योगेश शेंडगे, मी कासरपत्री तालुका राधानगरीत बोलतोय. मला असं वाटतं की शिवाजी महाराजांचा जो जन्म ते मला महाराष्ट्राच्या जडणघडणीसाठी किंवा एक चांगला जो एक क्षण आहे किंवा एक वेळ आहे असं मला वाटतं.
0: बरोबर. एकूण महाराष्ट्र असा विचार केला तर शतकानुशतकांची परंपरा आहे आपल्याला, तो काही वर्षांचा इतिहास आहे अशातला नाही.
1: बरोबर. पण तरी देखील तिथून जी कलाटणी मिळाली महाराष्ट्राच्या इतिहासाला,
0: बरोबर,
1: त्याच्यामुळे जे आजची परिस्थिती आहे त्या लाटणीमुळे झालेली आहे असं मला वाटतं. की त्याच्या पाठीमागे जो मुघलांचा जो इतिहास बघितला तर आपल्या महाराष्ट्रावर होणारे किंवा मराठी माणसावर होणारे अन्याय अत्याचार होते, ते शिवाजी महाराजांच्या जन्मानंतर पूर्णपणे बंद झाले, स्वराज्य स्थापन झाले, त्यानंतर त्याला एक वेगळीच वळण मिळालं आणि आता जी परिस्थिती आहे ती त्या शिवाजी महाराजांचा पाया घातला त्याच्यावर आता म्हणजे उभी आहे असं मला वाटतं.
0: नक्की निद्रिस्त झालेली होती जनता किंवा स्वतःमधलं स्वत्व जे आहे ते विसरली होती, तर ते जागृत करण्याचं खूप मोठं काम शिवाजी महाराजांनी
1: केलं.
0: आणि प्रत्येक घरातल्या व्यक्तीला लढायचं कसं हे शिकवलं त्यांनी. गनिमी कावा जो होता, तर म्हणजे राज्यकर्ते येतात, शासनकर्ते येतात, ते त्यांचं त्यांचं लढाया करतात, आपला त्याच्याशी काही संबंध नाही अशी जी भावना होती लोकांच्या मध्ये, तर ती पुसून टाकली शिवाजी महाराजांनी. आणि आपलं राज्य आहे तर ते राखायचं असेल, त्याचं रक्षण करायचं असेल तर घरातल्या प्रत्येकाने लढाऊ वृत्ती ठेवली पाहिजे. म्हणजे महिलांनी म्हणा, लहान मुलांनी म्हणा, घरातल्या सगळ्यांनीच, की आपलं संरक्षण झालं पाहिजे, आपल्या कुटुंबाचं संरक्षण झालं पाहिजे, पर्यायाने आपल्या राज्याचं राष्ट्राचं संरक्षण झालं पाहिजे, आणि आपलेपणाची जी भावना होती
1: ती निर्माण झाली पाहिजे.
0: ती निर्माण केली शिवाजी महाराजांनी आणि म्हणून पुढच्या अनेक पिढ्या लढत राहिल्या. म्हणजे त्यांनी महत्वाचं जे काम केलं की शासनकर्ते कुणीही येऊ देत, आपलं राज्य आहे, आपलं रक्षण, त्याचं वाढवणं, संवर्धन करणं हे आपलं काम आहे, ही भावना मुळात त्यांनी रुजवली. ती कृतज्ञता आपण त्यांच्या प्रती कायम ठेवली पाहिजे. आणि फक्त जयंती पुण्यतिथीला त्यांचं स्मरण न करता
1: रोज करायला लागतं शिवाजी, आपण करतोय
0: शिवाजी महाराजांना खऱ्या अर्थाने आपण आत्मसात करायला पाहिजे त्यांच्या विचारांमधून असं म्हणायला हवं. ठीक आहे, तुमच्या आवडीचं गाणं पण सांगाल.
1: मॅडम मुकद्दर का सिकंदर मध्ये रोते हुए आते हे गाणं माझ्यासाठी.
0: बरं, चालेल चालेल, नक्की फोन केलात, आभारी आहे.
1: थँक्यू मॅडम, थँक्यू, आभारी.

0: मी इचलकरंजीहून गुरुनाथ महतोकडे बोलतोय.
1: हो बोला.
0: तर सुवर्ण क्षण महाराष्ट्रातला जो असेल हा जो विषय आहे त्या विषयाचं 1 मे 1960 मुंबई ला आणि संबंध महाराष्ट्राला जो राज्याचा दर्जा मिळाला स्वतंत्र राज्याचा तो दिवस हा सुवर्णाक्षरानं लिहून ठेवण्याचा जागा आहे. एक दुसरी गोष्ट अशी की माझ्या दृष्टीनं ज्या वेळेला पंडित नेहरूंनी कोयना धरणाचं उद्घाटन केलं तो दिवस सुद्धा माझ्या स्मरणातला आहे. तिसरं महत्वाचं असं की 1 मे 1960 हा दिवस उजळण्यासाठी मात्र माझ्या मराठी बांधवांनी 107 मराठी बांधवांनी स्वतःच्या प्राणाची आहुती दिली हाही मी क्षण विसरू शकत नाही. परंतु मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण झाल्यानंतर संपूर्ण जो बहुभाषिक महाराष्ट्र होता तो एकत्रित करण्याचं फार मोठं भाग्य त्यांना लाभलं आणि त्यांनी ते केलं हा एक सुवर्ण क्षण आहे. आणि हे राज्य त्यांनी सांगितलं, पत्रकारांनी त्यांना विचारलं की हे राज्य मराठा की मराठी, तर त्यावेळेला यशवंतराव चव्हाणांनी सांगितलं हे राज्य मराठी भाषेचं असेल, मराठीच राज्य असेल, बहुभाषिक असेल, बहुजन समाजाचं असेल हे सांगितलं. आणि सांगणारे उद्गार जे आहेत ते सुद्धा मी विसरू शकत नाही. त्याचबरोबर महाराष्ट्रामधले हा दिवस उजाडावा म्हणून वसंत बापट वगैरे सारख्या कवीने काव्य सगळं पणाला लावलं, अण्णाभाऊ साठेने आपली वाणी पणाला लावली. नंतर तुम्हाला सांगतो अमर शेखांनी तर डपावर थाप मारून कडी कपऱ्यातून जाऊन मराठी माणसाला जागृत केलं. आणि मॅडम तुम्हाला सांगतो आनंदाचा क्षण, मला असा भाग्याचा वाटतोय की अण्णाभाऊ साठेंना आणि अमर शेखांना चहा देण्याचं काम वयाच्या 7व्या ते 8व्या वर्षी मी केलेलं आहे. मला खरा तुम्हाला सांगतो आनंदाचा क्षण आहे. आणि महाराष्ट्र हा फुलला आज जो फुललेला दिसतोय तो महत्वाचा वाटतोय. आणखीन जाता जाता एकच क्षण सांगतो की जो नरेंद्र मोदीने आम्हाला दिला तो म्हणजे 3/10/2024 मराठी भाषेला प्राकृत दर्जा दिला आणि मराठी भाषेचं वैभव वाढवलं हा माझ्या जीवनातला मला अत्यंत आनंदाचा अभिमानाचा विषय आहे एवढं सांगतो. आणि माझ्या आवडीचं गाणं म्हणजे भाग्य आमचे बोलतो मराठी हे गाणं लावा.
1: नक्की. धन्यवाद.
0: ओके ओके ओके.
1: फोन केलात, आभारी आहे.

0: श्रोतेहो, आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात 102.7 MHz तसंच न्यूज ऑन AIR ऍपवरून सुद्धा. कार्यक्रम सुरू आहे गप्पा गाणी आणि आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे 1 मे हा महाराष्ट्र दिन. या दिनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या इतिहासातला सर्वोच्च अभिमानाचा क्षण किंवा सर्वोच्च अभिमानाची घटना कोणती याविषयी आपण बोलतो आहोत. ऐकूया याविषयी श्रोत्यांची मतं.
1: हॅलो.
0: हा नमस्कार, बोला.
1: श्रीकांत अडिवरेकर बोलतो.
0: हा बोला.
1: आजचा विषय की महाराष्ट्राच्या दृष्टीने सर्वोच्च क्षण कोणता?
0: हो, आनंदाचा अभिमानाचा.
1: कोणत्याही देशाचा ज्यावेळी आपण विचार करतो त्यावेळी त्या राष्ट्राची जी असलेली स्वतंत्रता हा त्या दृष्टीने राष्ट्राचा तो महत्वाचा सर्वोच्च असा क्षण असतो. मग रशियन क्रांती असेल, चीन राज्यक्रांती, अमेरिकन किंवा भारताचं स्वातंत्र्य, या चारही गोष्टींकडे एका दृष्टीने बघितलं तर भारताच्या दृष्टीने सर्वोच्च क्षण, व्यक्तीच्या जीवनातला सर्वोच्च क्षण. तर महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रातला जे स्वतंत्र राज्याचा जो दर्जा मिळाला तो 1960 दरम्यान मिळाला. म्हणजे 105 लोकांचा हौतात्म्य यासाठी दिलेला आहे. त्यानंतर महाराष्ट्राला महाराष्ट्राचं स्थान प्राप्त झालं, कारण पूर्वी तो मुंबई इलाका होता, म्हणजे गुजरात, महाराष्ट्र आणि कर्नाटक. त्यानंतर महाराष्ट्राला स्वतंत्र असं राज्याचं स्थान प्राप्त झालं. त्यामुळे महाराष्ट्राच्या दृष्टीने ही एक महत्वाची गोष्ट आहे. त्याचबरोबर एकूण भारतातली जे एकूण घटक राज्य आहेत त्या घटक राज्यांमध्ये महाराष्ट्र हे औद्योगिक दृष्ट्या दुसऱ्या क्रमांकावर आहे, सांस्कृतिक दृष्ट्या प्रथम क्रमांकावर आहे. त्यामुळे ह्या सर्व गोष्टी लक्षात घेता महाराष्ट्र सर्वार्थाने सर्व क्षेत्रात अग्रगण्य आहे आणि त्यामुळे मला त्याचा सर्वोच्च अभिमान वाटतो.
0: खरंय, महिलांच्या दृष्टीने म्हणा किंवा एकूण सांस्कृतिक दृष्ट्या म्हणा, म्हणजे रोजच्या जीवनात आपण पाहतो तेव्हा खूप चांगल्या पद्धतीचं आयुष्य आपण जगतो आहोत. शिक्षण पद्धती म्हणा किंवा
1: रोज आपण एका गोष्टीचा विचार करू, भारतातली इतर घटक राज्य आहेत

0: परंतु भारत महाराष्ट्रामध्ये असलेला प्रत्येक जण हा समाधानाने आनंदाने जपतोय, कारण भारत महाराष्ट्राची भूमी आहे ती सुजलाम सुफलाम जशी आहे तशी ती सांस्कृतिक दृष्ट्या आणि संस्कार दृष्ट्या महत्वाची आहे. भारतात महाराष्ट्रामध्ये जे वेगवेगळे सामाजिक कार्य नेते होऊन गेले त्यांनी जी आपल्याला शिकवण दिले संस्कार दिलेले आहेत त्याचा परिणाम हा प्रत्येक पिढीवर होत गेलेला आहे आणि ती पिढी अतिशय पुढे गेलेली आहे आणि त्यामुळे ती पुढे पिढी पुढे गेल्यामुळे अर्थातच महाराष्ट्र हा अग्रेसर राहिला अग्रगण्य राहिला त्याचा निश्चितपणे सर्वांना अभिमान वाटावा अशी गोष्ट आहे.
1: नक्कीच नक्कीच. आणि संतांची भूमी म्हणतो आपण आता बाकी
0: महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे कारण महाराष्ट्रामध्ये असे एका एकापेक्षा एक असे संत महात्मे होऊन गेले की ज्ञानेश्वरे रचिला पाया तुका झालासे कळस हे जे आपण म्हणतो ते महाराष्ट्रामध्ये संतांची थोर परंपरा आहे आणि ती आपल्याला आषाढी कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने त्याचं खरं दृश्य आपल्याला पाहायला मिळतं. सर्व दृष्टीने जर आपण भारतात महाराष्ट्राकडे नजर टाकली तर ते कोणत्याही क्षेत्रामध्ये मागे नाही तर ते अव्वल दर्जाचं आहे आणि त्याच्यामध्ये असलेले सर्व गोष्टी आहेत त्या आपल्याला नेहमीच अभिमानास्पद वाटतील असं मला वाटतं.
1: अगदी अगदी. साहित्य संस्कृती कला विज्ञान या सगळ्या गोष्टींमध्ये आपण अग्रेसर आहोत, प्रगती आपली होते आहे आणि एक राज्य म्हणून कुठल्याही संकटाला आपण एकजुटीने सामना त्याचा करू शकतो.
0: बरोबर.
1: कारण कुटुंब
0: गोष्टी आहेत की संकट ज्यावेळी आली त्या संकटात सुद्धा महाराष्ट्राने जी भूमिका बजावली, कोरोनाचा काळ असेल किंवा वेगवेगळ्या नैसर्गिक आपत्ती आलेली असेल भूकंपासारख्या किंवा पुरासारख्या त्या ठिकाणी सुद्धा महाराष्ट्राने आपला दिलदारपणा आणि आपली जी समाजाबद्दलची कृतज्ञता आहे ती त्या याच्यातून व्यक्त केलेली आहे हे आपल्याला निश्चितच भावणार आहे किंवा जाणवणार आहे.
1: अगदी. आणि नेहमी आपण उदाहरण देतो की हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावून जातो हे तर कायम सत्य आहे.
0: 1962 साली ज्यावेळी चीनचं युद्ध झालं त्यावेळी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि त्यावेळी तो हा शब्द प्रयोग केला गेला.
1: आणि एकच क्षण असं सांगता येणार नाही खरं तर आपल्याला अभिमानाचे असे अभिमानाचे
0: त्या क्षणांची आपल्याला गणती करण्यात येणार नाही कारण सर्व क्षेत्रात आहे कोणतं क्षेत्र ते डावं आहे उजवं आहे प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्राने आपलं स्वतःच एक वेगळं स्थान संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निर्माण केलेलं आहे. जगाच्या पाठीवर जर म्हटलं तर आर्थिक राजधानी म्हणून मुंबईकडे पाहिलं जातं म्हणजे महाराष्ट्राकडे पाहिलं जातं.
1: खरंय. आणि महाराष्ट्रातली एकूण कुटुंब व्यवस्था किंवा महिलांना जे आदराचं स्थान आहे तर तुलनेनं ते सुद्धा
0: महाराष्ट्रामधली जी लोकसंख्या आहे किंवा महाराष्ट्रामधले जे लोक आहेत ते अतिशय चांगल्या पद्धतीने स्त्रियांचा सन्मान करतात. जे आता आपण जे भारतामध्ये जे वेगवेगळ्या घटना घडतात काही घटना अपवादात्मक असतील नाही असं नाही परंतु महाराष्ट्रामध्ये स्त्रियांना सन्मान देण्याचं काम हे नेहमीच केलं जातं. म्हणजे शिवाजी महाराजांपासून तो काही आपल्याला उदाहरण आहे की वृत्ती एकूण समाजाची आहे त्याच्यापेक्षा महाराष्ट्रातले लोक आजही स्त्रियांना सन्मानाने वागवतात. सावित्रीबाई फुले असू देत किंवा कोणी असू देत त्यांच्याबद्दल लोकांच्या मनामध्ये नितांत आदर आहे.
1: बरोबर. आणि क्रांतिकारकांना किंवा क्रांतिकारी विचार असणाऱ्यांना सुरुवातीला सगळ्यांनाच समाजाच्या रोषाला तोंड द्यावं लागतं कारण समाजाच्या हिता बद्दल जनता जागरूक नसते किंवा त्याचं महत्व त्यांना कळत नाही.
0: समाजामध्ये परिवर्तन करणारा जो माणूस असतो प्रवाहाच्या दिशेने जाणं सोपं असतं प्रवाहाच्या विरोधात जाणारी माणसाची दमछाक होते. समाजामध्ये तत्कालीन परिस्थिती आणि तत्कालीन परिस्थितीमध्ये लोकांनी जो आवाज उठवला त्या आवाजातून महाराष्ट्र हा खऱ्या अर्थाने लोकांच्या समोर आला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1947 साली महाराष्ट्र सत्याग्रह केला असेल किंवा काळाराम मंदिरामध्ये असेल किंवा आपण अगदी विचार करता पंढरपूरचं मंदिर सर्वांसाठी खुलं केलं असेल हे जे सगळे बघितलं म्हणजे स्पृश्यता अस्पृश्यता हे समाजामध्ये असलेल्या गोष्टी वाईटच आहेत पण त्या काळामध्ये सुद्धा ह्या लोकांनी आपलं बाकीच्या गोष्टी बाजूला ठेवल्या आणि समाजाला एक वेगळं दिशा आणि स्थान देण्याचं काम केलं. समाजामध्ये जे विविध समाजातले पंथातले धर्मातले लोक होते त्यांनी तो विचार केला नाही फक्त राष्ट्र म्हणजे जसं राष्ट्र प्रथम तसं आपलं राज्य प्रथम क्रमांकाचं आर्थिक दृष्ट्या सांस्कृतिक दृष्ट्या शैक्षणिक दृष्ट्या सामाजिक दृष्ट्या असं निर्माण केलंय त्यामुळे त्याचा सर्वोच्च अभिमान राखणं हे आपलं कर्तव्य आहे अभिमान आहे.

0: अगदी अगदी अगदी फार महत्वाचे मुद्दे तुम्ही मांडलेत या निमित्तानं.
1: गाणं जे आहे ते देश हा देश सेवा असे माझं हे गाणं लावलं तरी चालेल.
0: हो अगदी धन्यवाद, फोन केलात, आभारी आहे.

0: दिनकर नरडे बोलतोय मॅडम.
1: हा बोला बोला.
0: हा, 1 मे 1960 साली महाराष्ट्र स्वतंत्र राज्य म्हणून अस्तित्वात आलं हा माझ्या दृष्टीने सर्वात जे क्षण आहे असं मी मानतो. तसेच मराठी ही राजभाषा म्हणून सुद्धा अस्तित्वात आली. त्याखेरीज कामगार दिन हा सुद्धा त्यावेळी म्हणजे त्याचे जे निर्माण झाले सगळ्या त्या कामगारांच्या हक्कांच्या, परत त्यांच्या काय अडचणी असतील, वेतन रचना वगैरे, हे 3 पॉइंट फार महत्वाचे आहे म्हणजे माझ्या दृष्टिकोनातून ना. आणि महाराष्ट्राला कसा ऐतिहासिक, धार्मिक, कला, क्रीडा सर्वात मोठा पुरस्कार म्हणजे सर्वात मोठी आपली झेप आहे महाराष्ट्राची. महाराष्ट्र म्हणजे महाराज्य आहे असं माझं मत आहे. तरी शिवाजी महाराज, अहिल्याबाई होळकर, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांचा वारसा आहे. तसेच अष्टविनायक, परत 5 ज्योतिर्लिंग, परत अशा अनेक जे हे असे देवांची मंदिरे आहेत. तसेच सर्व कामगारांसाठी त्यांना न्याय मिळावा म्हणून कामगार न्यायालय सुद्धा स्थापन झालेले आहेत. त्यांच्या वेतनाची पुनर्रचना वगैरे करण्यासाठी खास न्यायालय काढलेले आहेत. तरी त्यांच्यावर आपण त्यांच्या कामगारांनाच पहिलं प्रथम प्राधान्य आम्ही दिलं पाहिजे. कारण का कामगारामुळे आपला देश बलवान होतो. त्यांच्या हे म्हणजे ह्याच्या

0: पाठकडून चालणार नाही, त्यांच्या कामगिरीकडे, त्यांच्या कुटुंबाकडे, त्यांच्या म्हणजे वैयक्तिक त्यांना मदत, त्यांचा पगार, हे सर्व आपण व्यवस्थित त्यांना दिलं पाहिजे. तसंच महाराष्ट्रात आपलं आपण महाराष्ट्रात जन्म घेतलाय, त्यामुळे आपली ते आम्हाला त्याचा अभिमानही आहे. आणि 160 आपल्या काय लोकांनी या स्वतंत्र महाराष्ट्रासाठी आत्मबलिदान दिलेलं आहे, त्याची आपण कायम जाणून ठेवली पाहिजे. आज 67 वर्षांनी महाराष्ट्र हा देशातील सर्वात प्रगत राष्ट्र म्हणून ख्याती आहे त्याची. तरी त्याचा आपण म्हणजे त्याचा आपण विचार करून आपल्या राज्यासाठी आपण नियमित चांगल्या चांगल्या निर्मितीकडे लक्ष दिलं पाहिजे. खेळ क्रीडा या सगळ्या ठिकाणी महिला पुरुष या सर्वांनी मोलाचं सहकार्य दिले. त्यामुळे महाराष्ट्र दिन 67वा साजरा करताना मला अति आनंद होत आहे. माझ्या या आनंदासाठी मला गंगा मेरी माँ का नाम बाप का नाम हे गाणं तुमच्या आजच्या कोण मधले आहे ते लावावं अशी मी विनंती करून मी आपली माझी इच्छा पूर्ण करतो.
1: धन्यवाद.

0: 102.7 मेगाहर्ट्स तसंच न्यूज ऑन AIR ऍपवर आपण ट्यून केलंय आकाशवाणी FM सेवेचं कोल्हापूर केंद्र. कार्यक्रम सुरू आहे गप्पा गाणी आणि मी आहे तुमच्यासोबत शिल्पा.
1: हॅलो, आकाशवाणी कोल्हापूर केंद्र का?
0: हो बोला, नमस्कार.
1: हा गप्पा गाणी, मी महादेव पारेकर, महादेव भीमराव पारेकर, वसंतनगर सांगलीहून बोलतो.
0: हा बोला.
1: आजचा विषय 1 मे महाराष्ट्राचा स्वतंत्र दिनचा विषय चांगला आहे मॅडम. हा, आपलं महाराष्ट्र राज्य हे स्थापन होऊन 66 वर्ष तरी होऊन गेले, ह्यासाठी हे काही सहजासहजी मिळालं नाही, ह्याला बऱ्याच हुतात्म्यांनी बलिदान दिलेलं आहे आणि त्यामुळे आपण आपला एक अभिमानानं महाराष्ट्रात आपण राहू शकतो. पण मॅडम, माझ्या मते महाराष्ट्र 1 मे हा दिन कामगार दिन म्हणून भी चांगला साजरा केला जातो. म्हणजे जे कष्टकरी कामगार आहेत त्यांची कृतज्ञ मानण्यासाठी आणि जे चांगले काम करतात त्यांना म्हणजे कामगार पुरस्कार देण्यासाठी हा दिवस चांगला आहे मॅडम माझ्या मते. महाराष्ट्रात आपली महाराष्ट्र भूमी अशी आहे की तिथं आपली राजधानी महाराष्ट्राची ते आर्थिक राजधानी आहे, म्हणजे ही आम्हाला एक अभिमानाची गोष्ट आहे त्यासाठी. आणि

0: त्याच्यामध्ये हे जे आपल्याला स्वतंत्र म्हणजे स्वतंत्र राज्य जे करून दिले ज्या लोकांनी बलिदान करून ते खरंच कौतुकास्पद आहे मॅडम आपल्याला आणि अभिमानाची गोष्ट आहे. आणि कामगार वर्गासाठी एक मे एक दिन म्हणून हा एक त्यांचा पुरस्कार दिला जातो आणि त्यांना एक सुट्टी दिली जाते, त्यांचा सन्मान केला जातो, जे चांगलं प्रामाणिक काम करतात त्यांना पुरस्कार दिला जातो, त्यासाठी हा म्हणजे चांगली गोष्ट आहे.
1: आणि अगदी तळागाळातल्या लोकांचा सुद्धा विचार केला गेला जातो महाराष्ट्रामध्ये. हे म्हणजे कामगार दिनाच्या निमित्ताने आपण अधोरेखित करू शकतो. हे एक चांगलं लक्षण आहे की आपल्या राज्यामध्ये इतर राज्यांच्या तुलनेनी महिला वर्ग, कामगार वर्ग, तळागाळातला जो वर्ग आहे, गरीब वर्ग
0: किंवा
1: कष्टकरी वर्ग, या सगळ्या लोकांचा, सगळ्या वर्गांचा विचार केला जातो सारख्याच पद्धतीने.
0: होय मॅडम, पूर्वी लोकांना, कामगार लोकांना भरपूर काम करायला लागायचं, म्हणजे त्यांना असं काही असं स्वतंत्र नव्हतं, काही कायदा नव्हता, म्हणजे ह्याप्रमाणे ज्या जे कामगारांना ज्यावेळेस न्याय हो त्यांचे हक्क व्यवस्थित वेळोवेळी मिळायला लागले, म्हणून ह्या दिवसाची आठवण सर्व कामगार आणि कष्टकरी वर्ग लोकांना चांगली राहते आणि त्यांनी आनंद व्यक्त करतात, म्हणून ह्या दिवसाचं आम्हाला फार कौतुक वाटतं.
1: खरं. आणि त्यांच्या कष्टाची दखल शासन स्तरावर घेतली गेली.
0: हो, या दिवसात घेतली जाते, पुरस्कार दिला जातो, चांगला आहे त्याचं तसं व्यवस्थित.
1: मुळात आपल्या महाराष्ट्राची म्हणा,
0: पुरुष कामगार असा भेदभाव नाही, सगळ्यांचाही सन्मान केला जातो.
1: मुळात आपल्या महाराष्ट्राची किंवा आपल्या देशाचीच संस्कृती ही शेतीप्रधान संस्कृती आहे, म्हणजे कष्टकरी लोकांचीच आहे संस्कृती.
0: होय, शेतमजूर, कष्टकरी, शेतकरी कामगार
1: अशीच संस्कृती राहिलेली आहे आपली. फक्त त्याला जी मान्यता मिळायला हवी होती तर ती आत्ताच्या काळात, अलीकडच्या काळामध्ये मिळायला लागलेली आहे असं म्हणायला पाहिजे आपण. कारण
0: तसंच
1: महाराष्ट्रापुरता जर विचार करायचा झाला तर महाराष्ट्राच्या भूमीनी प्रत्येक क्षेत्रामध्ये उत्तुंग व्यक्तिमत्व दिलेली आहेत आणि बऱ्याच अंशी ती सामान्य घरातूनच आलेली आहेत. म्हणजे कुठल्याही क्षेत्रातलं तुम्ही नाव घ्या, राजकीय, कला, क्रीडा, साहित्य, तंत्रज्ञान म्हणा, विज्ञान म्हणा, वेगवेगळ्या क्षेत्रातून जी आलेली लोक आहेत, आपली संत परंपरा खूप मोठी आहे, तर संत चोखा मेळा म्हणा किंवा हे सगळेजण सामान्य घरातून, कष्टकरी घरातूनच वर आलेले आहेत
0: आणि या लोकांनी भरपूर कष्ट केले, मेहनत घेतल्या, म्हणून त्यांचं नाव एवढं उदयाला आलंय. डॉक्टर आंबेडकर सर किती अभ्यास करून त्यांनी त्यांचं नाव कमवलं, ते महाराष्ट्रातलेच की.
1: खरंय, खरंय. म्हणूनच म्हणलं, प्रत्येक क्षेत्रातली असामान्य व्यक्ती जर आपण पाहिलं तर ती सामान्य घरातून, कष्टकरी वर्गातूनच वर आलेली आहे अशी पण आपली, महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर ती पण आपली एक संस्कृती आहे आणि तो आपल्या सगळ्यांसाठी अभिमानाचा विषय आहे असं म्हणायला पाहिजे.
0: आणि मॅडम 66 वर्ष झाली, ह्या एक अभिमान आहे, कारण आम्ही जन्मलो नव्हतो त्याच्या अगोदर महाराष्ट्र स्वतंत्र झालाय.
1: खरंय,
0: है ना, महाराष्ट्राची स्थापना दिन साजरा करतोय आपण.
1: खरंय. आणि एक सुसंस्कृत राज्य, प्रगत राज्य म्हणून आपण या राज्यामध्ये, या राज्याचे नागरिक म्हणून आपण आहोत, हा आपल्याला सगळ्यात महत्वाचा अभिमान
0: आहे. मोठा अभिमान आहे मॅडम आम्हाला तरी सुद्धा. आणि महाराष्ट्राचे कितीतरी नेते दिल्लीच्या म्हणजे जे तख्त राखण्यासाठी तिथं सदैव तयार होऊन गेलेले तिथं माणसं आपल्यासाठी.
1: खरं. अनेक सुसंस्कृत व्यक्तिमत्व आपण देशाला, जगाला दिलेली आहेत असं सुद्धा म्हणायला हरकत नाही.
0: हो हो, असंच आहे.
1: प्रत्येक क्षेत्रातला विचार केला तरी
0: आपले गायक कलाकार सुद्धा, लता मंगेशकर घे, आशाताई म्हणा, या सगळ्या महाराष्ट्रातल्या भूमीतच जन्मलेले आहे.
1: त्यांनी सचिन तेंडुलकर
0: केलेला आहे, हा आपला अभिमान आहे मॅडम.
1: सचिन तेंडुलकर, गावस्कर,
0: हो हो हो,
1: सगळ्याच म्हणूनच म्हणलं. नावं
0: किती घेईल तेवढं म्हणजे कमी पडेल, एवढं एवढे भरपूर माणसं आपल्या आपल्या महाराष्ट्रानं भारत देशासाठी किंवा जगात त्यांनी नाव कमवलेलं आहे.
1: बरोबर, बरोबर. म्हणूनच म्हणलं, प्रत्येक क्षेत्रामध्ये आपला मराठी माणूस पुढे आहेच आहे, ही सगळ्यात मोठी अभिमानाची गोष्ट आहे.
0: हो हो, फार अभिमानाची गोष्ट आहे.
1: ठीक आहे, तुमच्या आवडीचं गाणं सांगाल.
0: हा मॅडम, मला ते शाहीर साबळीने गावलेलं माझी काय ते म्हणतात ना, माझी मैना गावाकडे राहिली, माझी जीवाची होती कायली, हे गाणं लावायला का मॅडम?
1: अण्णाभाऊ साठेंचं.
0: हो हो हो, असंच आहे, छान आहे ते गाणं.
1: हो,
0: ते लावलं तर बरं होईल.
1: हो,
0: धन्यवाद मॅडम, नमस्ते.
1: धन्यवाद.

पोटासाठी पाठ धरली होती मी कामाची, परवा नाही केली थंडीची उन्हाची पावसाची, पाण्यानं भरलं खिस माझं वाहन मला एका छत्रीची। त्या दरम्यान उठली चळवळ संयुक्त महाराष्ट्राची, मुंबई बेळगाव कारवा निपाणी गोवा सह एक बाजू राज्याची।

अण्णा भाऊ साठे घर बुडाली गर्वाची, म्हणे अण्णा भाऊ साठे घर बुडाली गर्वाची, मी तू पणाची जुलमाची जबरीची अन्यायाची तस्कराची, निकुंबळीला कत्तल झाली इंद्रजिताची, आणि 14 चौकड्याचं राज्य रावणाचं लंका जळाली त्याची, ती गत झाली कलियुगा माझी महाराष्ट्र द्वेष्ट्यांची, अखेर झाली मुंबई महाराष्ट्राची, अखेर झाली मुंबई महाराष्ट्राची, शिवाजी पार्कच्या मातीचे परळच्या प्रलयाची लालबागच्या लढायची।

0: Riley.
1: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र ना?
2: हो बोला.
1: गप्पा गाणी मध्ये फोन लागलाय.
2: हो स्वागत आहे कार्यक्रमात, बोला.
1: सर्वप्रथम महाराष्ट्र दिनाच्या आपल्या सर्व आकाशवाणी केंद्रातल्या सर्व स्टाफ बरोबर सर्व श्रोत्यांना सुद्धा महाराष्ट्र दिनाच्या या महिन्याच्या पहिल्या तारखेला जो आपला महाराष्ट्र दिन, सगळ्यांना शुभेच्छा मॅडम.
2: धन्यवाद. आपल्याला सुद्धा. बोला.
1: आजचा विषय खूप नेहमीच प्रमाणे छान निवडलेला आहे. आपल्या महाराष्ट्राला जो गौरवस्पद अशी काही घटना असते, तर ह्या घटना कोणत्या आहेत? तर माझ्या दृष्टिकोनातून एक मॅडम, जसा आपला औद्योगिक विकास होत आहे आपल्या महाराष्ट्राचा, आणि औद्योगिक विकास आणि आता असलेला ज्या स्टेजवर आपण आहोत, तर या स्टेजचा विकास हा आपल्या महाराष्ट्राचा एक गौरवस्पद काम असं माझ्या दृष्टिकोनातून मला जाणवतो, दिसतो. त्याचबरोबर आपला सांगली कोल्हापूर भाग जर बघितला, विशेषतः कोल्हापुरातले आपले जुनेचा विचार केला, तर खाशाबा जाधव आपले असतील, तर हा सुद्धा आपल्या महाराष्ट्रातला एक हिराच आहे आणि अख्ख्या जगात त्यांचं नाव करून आलेली पहिली व्यक्ती आपण म्हणावी लागेल. ह्या दोन घटना, ह्या दोन व्यक्ती तर आहेतच आहेत, आणि ह्या खूप चांगल्या गोष्टी आपल्या महाराष्ट्राला देऊन गेलेल्या आहेत आणि चांगल्या गोष्टी होत आहेत. एक माझा काय असा आहे. त्याचबरोबर मॅडम, बऱ्याच अशा काही घटना आपल्याला सांगता येतील, कारण आपण एक, मला वाटतंय की खूप एक समाधान व्यक्त करतो मी नेहमी, की आपण छत्रपती शिवशंभूच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाराष्ट्राच्या भूमीत राहतो, त्यामुळं आपला इतिहास पाहता आणि आत्ताचा जो काळ पाहता, 350-400 वर्षापूर्वीचा काळ आणि आत्ताचा काळ, महाराष्ट्र हा क्या भारतामध्ये नक्कीच अगदी गौरवास्पद काम करणाऱ्यामध्ये अग्रेसर असलेला राष्ट्र आहे, स्टेट आहे, असं एक माझ्या दृष्टिकोनातून मला ते गौरव वाटतं मॅडम.
2: जवळजवळ प्रत्येक क्षेत्रामध्ये एक नेतृत्व महाराष्ट्रामधून उदयाला आलं आणि त्यांनी त्या त्या क्षेत्रामध्ये देशाला सुद्धा दिशा देण्याचं एक काम केलं, असं पण म्हणायला
1: काम केलेलं आहे. अगदीच, क्रीडा क्षेत्र असो, राजकीय क्षेत्र असो, कला क्षेत्र, वेगळे अगदी किती असंख्य नावं मॅडम सांगता येतील आपल्याला. लता मंगेशकर असतील आपल्या भारताच्या, आशाताई जे परवा आपल्या आपल्यातून सोडून गेल्या, किती तर असंख्य राजकीय क्षेत्रातील सुद्धा सांगता येतील, क्रीडा क्षेत्रातील सचिन तेंडुलकर म्हणा, किती मॅडम असे, म्हणजे बरंच सांगता येतील आपल्याला.
2: बरोबर. म्हणजे तेच आपण म्हणू शकतो की एक

0: घटनाच नाही तर अनेक घटना आपल्याला अभिमानास्पद आहेत आणि आत्ताच्याच काळातल्या अशा नाही तर अनेक शतकांपासूनच्या या घटना आहेत.
1: अगदी अगदी मॅडम, अगदी अगदी
0: असं म्हणायला हवं.
1: अगदी अगदी, आपला इतिहासच असा गौरवास्पद आहे मॅडम. त्या मातीतच सुगंध असा आहे, त्यामुळे हे मातीचा गुण आहे आणि या मातीत घडणारे जे आहेत ते सर्व श्रेय आपल्या मातीला जातं. सगळ्या क्षेत्रात अगदी खूप छान आहे मॅडम आपला, आणि आपला विषय मला खूप आवडला मॅडम.
0: धन्यवाद.
1: योगिराज बत्ते सर असतील वगैरे छान होईल. माझे काही बरेचसे कार्यक्रम मॅडम आपल्या आकाशवाणीवर झालेले आहेत, त्यामुळे.
0: अच्छा, आपलं नाव सांगितलं नाही.
1: मी प्राध्यापक आरिफ शेख सांगलीहून बोलतोय मॅडम.
0: अच्छा, खूप छान पद्धतीने आपण याबद्दल बोलू शकतो आणि म्हणजे किती बोलायचं ह्याला पण मर्यादा आहे असा प्रकार आहे की आपण जेवढं बोलू तेवढं थोडंच आहे.
1: वेळेअभावी आपण थांबूया. आणि मॅडम, जय जय महाराष्ट्र माझा हे गीत मला वाटतंय तुम्ही लावला तर मला खूप आनंद होईल आणि मला आपल्या असंख्य श्रोत्यांना पण कदाचित आवडेल.
0: नक्की नक्की. आणि खरंच या गीतांमधून म्हणल्याप्रमाणे
1: एक वेगळी प्रेरणा मिळते मॅडम, वेगळा उत्साह निर्माण होतो.
0: खरंय खरंय. आणि म्हणजे महाराष्ट्र तर आपला अग्रेसर आहेच आहे, प्रश्नच नाही. महाराष्ट्राने मग अशी म्हटलं त्याप्रमाणे की खरंच प्रत्येक क्षेत्रामध्ये दिशा दिलेली आहे देशाला, असं म्हणायला हरकत नाही. आणि त्यामध्ये आणखीनही अभिमानाची गोष्ट म्हणजे आपल्या कोल्हापूर सांगली भागाने सुद्धा यामध्ये खूप उत्तुंग व्यक्तिमत्व महाराष्ट्राला दिली आहे, देशाला दिली आहे आणि पुढे जाऊन जगाच्या नकाशावर त्यांनी आपलं नाव कोरलेलं आहे. ही सुद्धा आपल्यासाठी फार आनंदाची अभिमानाची गोष्ट आहे.
1: अगदीच अगदीच मॅडम. सगळं शेती क्षेत्र असो, क्रीडा क्षेत्र असो दे, कला क्षेत्र असो दे, अगदी म्हणजे सगळ्या क्षेत्रात आपण जसं एखादा 40 वर्ग संख्येतला पट संख्येतला विद्यार्थी असेल, एखादा दोन विद्यार्थी हुशार जशी नजरेत भरतात तसं अख्ख्या भारतामध्ये महाराष्ट्र हा सगळ्यांच्या नजरेत भरणारा आहे मॅडम, असं एक माझ्या दृष्टिकोनातून मला असं वाटतं.
0: खरंय. खूप सुंदर मॅडम. आणि तरी सामान्य जनता म्हणून आपण किंवा समाज म्हणून सुसंस्कृत आहोत. खूप तुलनेनी इतर राज्यांचा किंवा इतर गोष्टींचा विचार केला तर तुलनेनी आपलं राज्य त्या मानाने खूप चांगल्या पद्धतीने आपण आपला काळ व्यतीत करतो आहोत असं म्हणायला हवं आपण.
1: अगदीच अगदीच मॅडम. एवढी लोकसंख्या असून सुद्धा छान पद्धतीने सगळे सुख समाधानाने जगतायत, आपली प्रगती करतायत आणि किती तर आपण पुढे गोष्टी करत असतो.
0: आणि सामान्य माणूस एक सुजाणत्व जे असतं नागरिकांमध्ये किंवा जबाबदारीची जाणीव म्हणा, ही तुलनेने इतर राज्यांच्या तुलनेमध्ये महाराष्ट्रामध्ये खूप छान पद्धतीने दिसून येते असं म्हणाला.
1: दिसून येते, दिसून येते.
0: हे सामान्य माणसाचं यश आहे.
1: सॉरी मॅडम, प्लीज बोला.
0: आणि त्याच्यासाठी कारणीभूत आपल्याला ज्यांनी दिशा दिली, एक समाज म्हणून आपलं समाजभान ज्यांनी जागृत केलं, क्रांतिकारी विचारांनी ज्यांनी आपल्याला एक दिशा दिली आपल्या जगण्याला, आपल्या आयुष्याला, तर त्यांचे आपण आभार मानायला हवेत.
1: आभार आभार मानलेच पाहिजेत कारण तोच त्यांचा दिवस आहे. आणि हे पूर्ण एक महाराष्ट्र दिन आपण एक दिवसासाठी साजरा करतो पण मला वाटतं 365 दिवस ती एक मेणबत्ती जी आहे ती एक पणती आहे आपल्या हृदयात नेहमी ठेवून आपण सुद्धा येणाऱ्या काळामध्ये काय करून आपल्या पुढच्या पिढीनं काय ठेवावं याचं एक भान ठेवून आपण सुद्धा आपलं कार्य केलं पाहिजे मॅडम असं मला वाटतंय. आणि नेहमी केलं पाहिजे.
0: अगदी अगदी.
1: येणारी पिढी सुद्धा आपण सुद्धा त्या पंक्तीत जाऊन बसू कदाचित.
0: नक्की नक्की. आपल्यातलं महाराष्ट्रीयत्व जे आहे ते आपण सगळ्यांनीच ते आपल्यामध्ये जागृत ठेवलं पाहिजे असं वाटतं. धन्यवाद, फोन केलात, आभारी.
1: ओके, थँक्यू मॅडम, थँक्यू सो मच.

0: श्रोते हो, आपल्या महाराष्ट्राच्या समृद्ध वारशाबद्दल आज आपण बोललो. या अभिमानास्पद परंपरेची जाणीव आपण आपल्या रोजच्या जगण्यात वागण्यात जर ठेवली आणि ही उज्ज्वल परंपरा पुढे नेण्याचा सातत्याने जर आपण प्रयत्न केला तर महाराष्ट्राचं नाव जगाच्या कानाकोपऱ्यात कायमच गाजत राहील हे नक्की. तेव्हा एक खरा महाराष्ट्रीयन म्हणून ही उज्ज्वल परंपरा वाढवण्यासाठी आपण प्रत्येकजण कटिबद्ध होऊया. श्रोते हो, याच नोटवर आज आता इथेच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन विषयासह आपल्या पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. गप्पा गाणी हा फोन इन कार्यक्रम आताच आपण ऐकलात. संवादिका शिल्पा पातकर. या कार्यक्रमासाठी आकाशवाणी कोल्हापूर केंद्राच्या ध्वनिमुद्रण कक्षामधून आपल्याला ध्वनिमुद्रण सहाय्य केलं होतं प्रशांत चव्हाण यांनी आणि पन्हाळा प्रक्षेपण केंद्रावरून प्रक्षेपण सहाय्य केलं होतं झडन मुजावर यांनी. हा कार्यक्रम आपल्यासाठी प्रसारित केला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रानं.
1: श्रोते हो, 10 मे हा मातृदिन या निमित्तानं बोलूया आपल्या आयुष्यातील विविध स्त्री रूपातील मातृशक्तीविषयी. तेव्हा जरूर फोन करा येत्या शनिवारी म्हणजेच 9 मे रोजी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत. संपर्कासाठी आमचा फोन क्रमांक 0231-2562-24. दुपारचे 12 वाजता, ठीक 12 वाजता, वनिता मंडळ मुंबई केंद्रावरून.

0: श्रोते हो मैत्रिणींनो, आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या आजच्या भागात मी अमृता खानोलकर आपल्या सर्वांचं स्वागत करते. सख्यांनो, आपण जेव्हा समाजात राहतो, समाजाचा एक भाग असतो, तेव्हा त्या समाजाप्रती काही देणंही लागत असतो. आणि हा विचार ठेवून काम करणारी अनेक मंडळी आपल्या आजूबाजूला असतात की ज्यांच्यामुळे खरं तर हा आपला समाज निकोप आणि एकसंध राहत असतो. कारण हे सर्व कार्य करताना एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ या उक्तीप्रमाणेच कार्य जर आपण प्रत्येकानं केलं तर कोणत्याही सामाजिक कार्याला हातभार हा लागतच असतो. आणि अशा पद्धतीचं काम करणाऱ्यांना अनेक विविध संस्थांमार्फत, संघटनांमार्फत तसंच शासनामार्फतही गौरवलं देखील जात असतं. तर यामध्येच महाराष्ट्र शासनाच्या उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाच्या वतीनं ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार हा सामाजिक समता, स्त्री शिक्षण, महिला सबलीकरण या क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिलांना दिला जातो. आणि 2023-24 आणि 24-25 या वर्षांसाठीचा हा पुरस्कार मिळालेला आहे कोल्हापूरच्या संगीता राणे यांना. दिव्यांग आणि गतिमंद यांच्या पुनर्वसनासाठी आणि महिलांचं संघटन, आपत्ती निवारण आणि आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. तर याच सर्व त्यांच्या कार्याबद्दल आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आपण जाणून घेणार आहोत. तेव्हा ऐकूया ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार प्राप्त संगीता राणे यांची मुलाखत. नमस्कार ताई, तुमचं कार्यक्रमात स्वागत. पहिल्यांदा
1: नमस्कार.
0: हा जो ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार तुम्हाला मिळाला, हा पुरस्कार जाहीर झाला जेव्हा तुम्हाला कळलं, त्यावेळी तुमची भावना काय होती?
1: पुरस्कार म्हटलं की अगदी लहानपणापासून आपल्याला बक्षीस मिळणार म्हटलं की आनंद होतोच, पण हा पुरस्कार जास्त महत्वाचा आणि अतिशय अभिमानाचा वाटला. कारण ज्या महिलेने ज्ञानाबद्दल आपल्या नारी शक्तीला खरं तर मोटिवेट पण केलं आणि त्यांनी सुरुवात केली, अशा या महिलेच्या नावानं आपल्याला हा पुरस्कार मिळतो त्याचा सार्थ अभिमान होता मला. आणि खरंच म्हणजे उच्च पातळीवर आपण गेलोय अशी कल्पना मनातून येत होतीच, पण ती शासनाने पण आपल्याला दाखवून दिली, त्याबद्दल मी शासनाची पण आभारी आहे.
0: नक्कीच नक्कीच. हा पुरस्कार जेव्हा मिळाला, मुंबईमध्ये हा समारोह झाला आणि तुमच्या ह्या कार्याचा गौरव केला गेला, इतकी वर्ष म्हणजे ह्या एकूणच 35 वर्षांच्या कार्याचा हा गौरव म्हणावा लागेल.
1: साधारण माझा मुलगाच दिव्यांग असल्यामुळं त्याच्यामुळं मी तयार झाले. खरं तर म्हणजे आपण म्हणतो ना, आपली आयडी आपण तयार करायची तर आपल्याला स्वतःला हे करावं लागतं, प्रूफ करावं लागतं, पण माझ्या ह्या मुलामुळं मला हे कार्य करायची प्रेरणा मिळाली आणि त्यानुसार मी हे 35 वर्ष हे कार्य मी करत आहे.
0: बरोबर.
1: सतत कसं होतं, नॉर्मल मुलं आपल्या आईच्या नंतर आपला पण शिकत राहतात, म्हणजे त्यांना थोडंफार आईचं गायडन्स असतोच, शिक्षकांचं असतोच आणि ती शिकत राहतात. पण अशा मुलांसाठी कंपल्सरी त्यांच्या आईचे, शिक्षकांचे आणि समाजाचे

0: दोघांचेही खूप आपल्याला म्हणजे मदतीची गरज असते. अशा ह्याच्यात जर समाज ह्या मुलांना मदत करत नसेल तर त्या आईला 101% म्हणण्यापेक्षा 200% त्या आईला राबावं लागतं. आणि ते करताना ह्या मुलांच्या पेशन्स आणि त्याच्या सोबत आपल्या पेशन्स हे दोन गोष्टी म्हणजे तारेवरची कसरत आपण म्हणतो ना, जेव्हा ही म्हण आहे की तारेवरची कसरत. तारेवरची कसरत नॉर्मल मुलांच्या आईला पण करावीच लागते, पण ह्या मुलांच्या बाबतीत मात्र ती तार पण दिसत नाही आणि कसरत मात्र करावी लागते असं होतं.
1: बरोबर. तुम्ही जी सुरुवात केलीत म्हणजे तुमच्या मुलाला वाढवताना तुम्हाला ज्या काही अडचणी आल्या, ज्या काही समस्या आल्या, त्यानुसार तुम्ही स्वतः देखील एक शिकत गेलात काय उपाययोजना कराव्यात, काय करावं, असं करावं, आणि त्यानुसार तुम्ही तुमच्या मुलाला घडवलं. पण हाच उपयोग इतरांना होऊ देत, त्या मुलांच्या पालकांना असेल, यासाठी हे तुम्ही कार्यानंतर करत गेलात. तर हे कोणत्या प्रकारचं कार्य होतं त्याबद्दल काय सांग.
0: बरेचदा असं होतं की काही पालकांना हे मूल दिव्यांग म्हणजे काय आहे, फिजिकली हँडिकॅप कळतं, नंतर अंध मुलांचं पण कळतं, नंतर मुखबधिरांचं पण कळतं, पण ह्या मुलाच्या बाबतीत असं होतं की हे बाळ काय आहे, म्हणजे याचा काय, याला आपण एवढं सगळं शिकवत असतो पण ह्याचं ग्रास्पिंग पॉवर कमी आहे किंवा की हे बाळ काय आहे. आणि ते समजण्यासाठी प्रथम आपल्याला एक्सेप्ट करावं लागतं की नाही आपलं बाळ काहीतरी स्पेशल आहे. आणि ते एक्सेप्ट करताना खरं तर खूप त्रास होतो आणि समाजाकडून घरातल्यांच्याकडून आपल्याला त्याच्या बाबतीत खूप आपल्याला सोसावं लागत असतं. आणि असं असताना लक्षात येतं की नाही आपलं बाळ असं आहे तर आपल्याला एवढा त्रास होतोय, मग इतर मुलांसाठी पण आपण थोडस एकाच करायचंच आहे, तर आणि 10 जणांचं आपण केलं तर त्यातून आपल्याला आणि त्या 10 जणांना पण फायदा होऊ शकतो. आणि कधीही एकटं लढण्यापेक्षा आपल्या सोबत आणि 4 जण घेतली जोडली झाली तर त्या सगळ्यांच्या सोबत लवकर काम होतं. हे मी अनुभवलं आणि मग ठरवलं की नाही आपल्या बरोबर आपल्याला जेवढ्या यातना होतात, आपल्याला जेवढा त्रास होतो तेवढा त्रास इतर पालकांना पण होत असणार आहे आणि तो होऊ नये म्हणून प्रयत्न करूया. आणि अशा बाबतीत मी सुरुवात केली आणि मग असं ठरवलं की नाही एका बरोबर 10 जणांचं करायचंच.
1: हा जो तुमचा विचार होता हा खूप कौतुकास्पद आहे. आता तुमचं जे कार्य म्हणत होतात की तुम्ही ठरवलं आणि त्यानुसार मग करत गेलात, मग या मुलांना घडवायचं, पालकांच्या समोरच्या समस्या असतील, मग त्याच्यासाठी तुम्ही काय पद्धतीनं काम केलं.
0: कसं होतं, आधी पालकांना या मुलांचा आपला मुलगा स्पेशल आहे किंवा आपली मुलगी स्पेशल आहे हे पटवून द्यावं लागतं. आणि ते पटवून देताना खूप त्रास होतो, कारण कसं होतं की समोरच्याला अरे तुझा मुलगा असा आहे हे सांगणं त्या मुलाच्या बाबांचा किंवा मुलाच्या आईचा आपण द्वेष पत्करणं हे असतं. आणि तसं सांगायची आपल्यात पहिला तयारी केली पाहिजे. आणि तसं सांगण्यासाठी मी प्रथम काय केलं, मग त्यासाठी मी बचत गट सुरू केला त्या मुलांच्या पालकांचा.
1: बर.
0: त्याच्यानंतर असं केलं की त्या मुलांच्या पालकांची पालक संघटना केली.
1: बर.
0: की ज्या संघटनेमार्फत आपण त्यांना शासकीय योजना त्यानंतर त्या योजनेच्या तुम्ही कशा पुढे घेऊन जाऊ शकता, कारण योजना भरपूर असतात पण त्या पुढे जायला किंवा पुढे न्यायला कोणीतरी एक असा गायडन्स आपल्याला द्यायला कोणीतरी असावा लागतो.
1: बरोबर.
0: तर ते आपण का होऊ शकत नाही, मग त्यासाठी आपण अभ्यास केला पाहिजे. आणि तो अभ्यास करून मी ह्या पालकांना एकत्र आणलं आणि त्या पालकांना जे शासकीय योजना आहेत किंवा आता बँकेत आपल्याला ह्या मुलाचं खातं उघडायचंय तर एक जण गेला तर ते सगळं त्या काय होतं, ते एक मूल एकदम रडत असतं किंवा ते त्रास देत असतं, त्याचा अंगठा घेता येत नाही, त्याचं हे कर, म्हणजे बऱ्याच गोष्टी असतात. म्हणून मी काय केलं, बँक मॅनेजरांशी बोलून एकदम 200 मुलांचं बँकेत खातं एकत्र उघडलं. म्हणजे एकत्र त्यांना मॅनेजरना बोलवून पालकांना एकत्र आणून त्यांचे फॉर्म भरणं वगैरे. खरंच आहे की आपण म्हणतो की आपल्याला त्रास देणारे अधिकारी असतात असं नाहीये, आपण जर त्यांचे सहकार्य करणारे पण अधिकारी असतात. आणि ते खरंच त्यावेळेसच्या बँक मॅनेजरने आमच्या मुलांची खाती उघडून दिली. म्हणजे असं एकत्र असलं ना की त्याला ताकद भरपूर येते.
1: नक्कीच नक्कीच. एकीचं बळ हे जे आहे ते तुम्ही दाखवून दिलं तुमच्या या कार्यातून. आणखी तुमच्या समोर समस्या काय होत्या, म्हणजे तुम्ही आता म्हणलात की पहिल्यांदा पालकांना हे पटवून देणंच खरं तर पहिली एक अवघड स्टेप असते म्हणूया आपण, आणि त्यानंतर मग त्या

0: मुलांना उभं करणं घडवणं आहे त्या स्थितीत त्यांची पुढे प्रगती होईल किंवा त्यांच्यातला जो काही चांगला गुण आहे तर ते ओळखून त्यामध्ये त्याला पुढं ते मूल जावं यासाठी प्रयत्न करणं यासाठी विशेष असं काय तुम्ही वेगळ्या स्तरावर काम केलं?
1: हा मी आधी माझ्या मुलावर प्रयोग केले. सगळे करताना मी विचार केला की ह्या मुलांना भूक कळत नाही, म्हणजे भूक लागली की ते खूप चिडचिड होतात किंवा ते समजत नाही की आपल्याला भूक लागली आहे आणि किती खायचं हे पण कळत नाही.

0: पण द्यायचं, त्यानंतर त्याचा व्यायाम करून घ्यायचा. हे सगळं मी करत गेले. करताना लक्षात आलं की ह्या सगळ्या सिक्वेन्सनं जर आपण आपल्या बाळाला वाढवलं तर त्याच्यात थोडी थोडी का होईना प्रगती होती. म्हणजे एका दगडावर तुम्ही एकदा दगड मारलात तर तो फुटणार नाही, पण त्याच्यावर 100 वेळा जर घाव घातले तर तो फुटेल. तसंच आहे, फक्त काही दगडांना 10 वेळा घाव घातल्यावर फुटतो, काही 100 वेळा. तसं आपल्या ह्या मुलांच्या बाबतीत असं आहे की 100 वेळा घाव घालावा लागतो, आणि 100 वेळा घाव घालताना तेवढे पेशन्स त्या पालकांच्यात असले पाहिजे.
1: बरोबर.
0: आणि ते पालकांच्यातले पेशन्स जे आहेत ते बघूनच त्या मुलांच्यात होणारी सुधारणा आपल्याला दिसून येते. मग ती सुधारणा होतीये ही जाणीव मी पालकांना माझ्या मुलामुळे करून देत होते.
1: नक्कीच.
0: जर हा करतोय तर तुमचाही मुलगा करू शकतो. आणि ते करताना थोडा त्रास होणारच आहे, कारण आपण आई आहोत, आईला त्रास होणारच आहे.
1: बरोबर.
0: आणि तो आपण केलाच पाहिजे. त्या मुलांच्यावर प्रयोग करणे हे सगळं आईनंच करावं लागतं. महाराष्ट्रातल्या पहिलं दिव्यांगांचं शिबिर मी घेत होते. म्हणजे त्याच्यात कसं केलं की मुलांना दाढी करायला शिकवायचं, त्याच्यानंतर मुलींना वेणी घालायला, भाजी निवडायला, मुलांना बटणं आपली आपली लावायला, मग ती बटणं लावायला येत नसायची, मग ती ओळीनं कशी लावायची, असं त्या शिबिरातले जे वेगळेच होते. म्हणजे आत्ताच्या नॉर्मल मुलांच्या शिबिरात कसं तुम्ही ड्रॉइंग वगैरे असं आम्ही नव्हतो घेत.
1: बरोबर.
0: मी तिथे कुंभार बोलवायचे, ते कुंभार सगळं मळून त्यांना पणती बनवायची किंवा असं काय काय जे असतं ना, की जे ह्या मुलांना ओके एवढं जरी आलं तरी खूप झालं. स्वतःच प्राथमिक जे स्वतःच आहे, शूला जाणं किंवा शूला आली आहे हे कळणं, हा हे सुद्धा खूप आहे. मग हे समजण्यासाठी अशा पद्धतीची मी शिबिर घेत होते. आणि त्या शिबिरात एक मुलगा येत होता रुकडीचा, तर तो मुलगा तंबाखू खात होता.
1: बापरे.
0: आणि त्याला इतकी सवय होती, तो वॉचमन कडनं मागून घ्यायचा किंवा मग बाबांच्या खिशातून पैसे घेऊन ते आणायचा. तो शिबिरात आल्यानंतर त्याला ते अस्तव्यस्त होत होता, म्हणजे असं पाहिजे ती गोष्ट पाहिजे. मग त्यांच्या बाबांनी मला सांगितलं होतं की त्याला तंबाखूची सवय आहे मॅडम. म्हटलं एक दिवस आपण असं करूया, खरंच मी तंबाखू आणली होती, त्याच्यासोबत बडीशेप पण आणली होती आणि खायचे ना तुला, म्हटलं चला आपण दोघं मिळून खाऊया. तर त्याला ते कसं करायचं रे बाळ, म्हणून मी ते सगळं अगदी त्याच्याप्रमाणे करत गेले. आणि जेव्हा मी ते खायच्या ह्याच्यात अशी त्या पुढे गेल्यानंतर त्याला लक्षात आलं की नाही बाई तू खाऊ नको, बाई तू खाऊ नको. म्हणजे त्याला ते का जाणवलं की हे वाईट आहे आणि बाईंनी खायचं नाही.
1: नाही बरोबर.
0: काय माहिती नाही, तो असा म्हटला नाही नाही म्हटलं तू खातोस ना मग मी पण खाणार, आपण दोघं मिळून खाऊया. मग त्याला ते काय सुचेना, मग त्यानं ते पण टाकून दिलं. आणि मग मी म्हटलं आपण आता हे पण खाऊन बघूया, हे कसं खाल्ल्यानंतर होतंय आता हे खाऊन बघूया. मग त्याला बडीशेप दिली आणि ती बडीशेप म्हटलं तुला भूक लागली ना, तंबाखू खायची असेल त्यावेळेस हे खायचं, म्हटलं कसं लागतंय बघ. मग हे तो खायला लागला. आणि तुम्हाला सांगते 2 दिवसात त्याची तंबाखूची सवय सुटली. अजूनही त्याचा फोन येतो, बाई तुम्हाला नवीन वर्ष, बाई तुम्हाला पुढचं एवढं काही म्हणता येत नाही, पण एवढं गोड वाटतं ना
1: खरंच
0: की खरंच माझं नवीन वर्ष सुखाचं आणि समृद्धीचं जात.
1: नक्कीच.
0: म्हणजे हा अनुभव एक होता, माझ्या मुलावर केलेला एक प्रयोग होता, तो तर अतिशय म्हणजे असा भीतीदायक होता. म्हणजे सगळेजण रागवायचे मारायचे, म्हणजे असं त्याला एक्सेप्ट करण्याचं त्यांचं कमी होतं.
1: बरोबर.
0: एकत्र कुटुंबात होणारच तसं. आणि त्याला ना टीव्ही समोर बसवायचे मी आणि माझी कामं उरकायची. आणि एक दिवस त्यानं ते आत्महत्या करतात हे त्यानं टीव्ही मध्ये बघितलं. आणि ते बघितल्यानंतर ह्यालाही काय वाटलं काय मला कळालं नाही. आणि मी स्वयंपाक करत असताना त्यानं ते घेतलं, गेला, सुरुवात केलं होतं. आणि ते दाराला कडी लावली, त्या मुलानं लावली म्हणून ह्यानं पण लावली.
1: बर.
0: मी खिडकीतून हे बघितलं, मला एक मिनिट सुचेना की आपण काय करायचं. आणि याची हाईट वगैरे आहे त्यामुळे तशी भीती जास्त वाटत नव्हती, पण वाटत होतं की अरे काय करायचं
1: चुकीचं काही.
0: पण त्याच वेळेस मग माझ्या लक्षात आलं, मग मी त्याला हात मारली, भैया काय करतोस, मला नकोय, सगळे मला रागवतात, सगळे माझे काय तर करतात, मला नकोय, मी नाही जाणार आहे आता, मी कुठं तर जाणार आहे. मग मी म्हटलं हो, मला पण म्हटलं तुझी आजी रागवती, बाबा रागवतात, सगळे रागवतात, आपण काय करूया तू आणि मी दोघं पण तसंच करूया, दरवाजा उघड की म्हटलं दादा आपण दोघं जण करूया. मग हो आई तुला पण रागवतात, बाबा आजी पण रागवती, चल चल आपण दोघं मिळून करूया. म्हणजे हे जे आहे, हा मग त्यानं दार उघडलं, दार उघडल्यानंतर पण

0: असं आहे की ह्या मुलाला आत्ता त्याच्या डोक्यातून हे काढलंय पण केव्हा तरी मी नसताना हे केलं तर काय होईल. म्हणून मग त्याला ती दोरी जी होती ती माझ्या इथे घशाजवळ खूप जोरात मी स्वतःच दाबली, कारण आता त्याला कळायला पाहिजे ना की काय होतंय. आणि ती दाबताना माझ्या लक्षात आलं की आपल्या डोळ्यातून पण पाणी येते. आणि मग त्याला ते लक्षात आलं की आई रडतीये. तू का रडती, तू का रडती? म्हटलं हे असं करायचं तू म्हटलंस ना मग मला इथं लागलं बघ आणि ते आता होणार म्हटलं असं. नाही आई मी असं कधी करणार नाही, मी परत कधी असं करणार नाही. म्हणजे मी रडतीये हे बघून त्याला ते वाटलं. मग खरं तर मला लक्षात आलं की ह्या मुलांना समजावून सांगता येतं पण त्याचे सांगण्याची पद्धती फार वेगळ्या, फार पद्धती वेगळ्या.
1: आणि आपल्याकडे तेवढा पेशन्स पाहिजे नक्कीच.
0: खरं
1: आणि खरं तर मी असं म्हणेन की ज्या वेळेला आपलं मूल हे असं विशेष असतं त्यावेळेला खरं तर आई पालकच जास्त, कारण आईच जवळची असते आपण म्हणतो, तर तिच्याकडे आपसूक असं चातुर्य पण येत असावं नक्कीच, कारण त्यातून आपण शिकत जातो नाही का की ह्याला आता रोखायचंय कसं, याला आता घडवायचंय कसं, काय करायचंय कसं.
0: म्हणजे स्पेशल म्हटलं की स्पेशल मदर पण होऊन जातो आपण
1: नक्कीच.
0: म्हणजे परमेश्वर सुद्धा असं स्पेशल मदर कोण आहे बघूनच त्यांच्या जवळ हे बाळ पाठवत असेल मे बी असं असं.
1: आपण म्हणतोच ना की एखाद्याच्या आयुष्यात कष्ट, एखाद्याच्या आयुष्यात समस्या ह्या वारंवार येतात का, कारण त्या माणसाकडे तेवढं ते पेलवायची ताकद असते म्हणून हे सगळं येत असतं. मला आणखी पुढचा एक प्रश्न असा विचारायचा आहे की तुम्ही तुमच्या मुलावरून शिकत गेलात आणि तसं इतरांना मार्गदर्शन करत गेलात, मग यासाठी दिव्यांग मुलांच्या शाळा असतील म्हणजे त्या त्या मार्फत तुम्ही हे सगळं कार्य केलं तर त्याबद्दल काय सांगाल?
0: मी बघते ना की संस्था मोठ्या होतात पण मूल मोठं होत नाही. ह्याचं कारण असं की त्या मुलाला संस्थेमध्ये जेव्हा जेव्हा आपण एखाद्या कार्यशाळेमध्ये घालतो तर त्या कार्यशाळेमध्ये जी वस्तू बनवायला शिकवायची असती ती पूर्ण बनवायला त्या मुलाला येत नाही.
1: बर
0: म्हणजे तो स्वतः स्वावलंबी होऊ शकत नाही असं मला वाटतं. मला स्वावलंबी व्हावं असं वाटतं. ते बाळ स्वतःच स्वतः म्हणजे समजा आता घरटी बनवणे आहे, चिमणीचं घरटं बनवणं आहे, तर ते चिमणीचं घरटं त्याला स्वतःला बनवता आलं पाहिजे एकट्याला.
1: बर
0: की ज्या योगे त्याला चुकेल, एकदा दोनदा शंभर वेळा चुकेल पण त्याला ते आलं पाहिजे. आणि ते येण्यासाठी त्या संस्थांनी किंवा त्या शाळेनं तो प्रयत्न केला पाहिजे. हा आम्ही पण पालकांनी करायलाच पाहिजे पण 50% त्यांचंही योगदान असलं पाहिजे तेव्हा आमचं पण 50% योगदान. कारण घरटं बनवायला काय आईला आधी माहीत नसतं.
1: बरोबर.
0: त्यामुळे शिक्षक जे शिकवतात ते ती मुलं करतात. त्यामुळे मी काय केलं, लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये माझ्या बाळाला मी घरटी बनवायला शिकवलं. तुम्हाला सांगते मी जवळजवळ 400 ते 500 घरटी बनवून शाळेला दिली होती त्यावेळेस. आणि सगळी लॉकडाऊन पिरियड मध्ये ह्या मुलानं केली होती माझ्या.
1: अरे वा,
0: पूर्ण. म्हणजे त्याला कुठलीही अशी चूक जमली नाही करायला. प्रथम केल्या पण नंतर जेव्हा मी सोबत घेऊन त्याला ते करायला लावले तेव्हा लॉकडाऊन पिरियड मध्ये म्हणजे मला ह्या मुलाला कसं सांभाळायचं
1: बरोबर
0: असा प्रश्नच पडला नाही.
1: बरोबर. मला असं म्हणायचं की तुम्ही आता सांगितलेला हा योग्य मुद्दा होता की ते मूल पूर्णतः स्वावलंबी व्हायला पाहिजे आणि असे प्रयत्न केले गेले पाहिजेत. या दृष्टीनं तुम्ही प्रयत्न केलेत, तुमच्या मुलाला घडवलं, पण इतर दिव्यांग मुलांसाठी सुद्धा तुम्ही हे कार्य केलं की ती मुलं स्वावलंबी व्हावीत यासाठी. मग हे जे काही प्रयत्न आहेत असे वेगवेगळे जे काही उपक्रम तुम्ही केलेत ते कोणते, त्याबद्दल काय सांगा?
0: एक तर शिबिर घेतली, तर माझ्या शिबिराला येणाऱ्या काही मुली पण होत्या की ज्यांना पिरियडचं म्हणजे घरातल्यांना पण त्रास होत होता आणि तेवढं ज्ञान पण नव्हतं, तर अशा मुलींना मी स्वतः माझ्या सोबत एक मुलगी होती ती माझ्या शिबिराला कायम असायची आणि तिच्या समोर म्हणजे रेड शाई घेऊन जात होतो आम्ही किंवा मग लाल रंगाचं पाणी घेऊन जायचं आणि ते कसं घ्यायचं हे मी तिच्या शरीरावर माझ्या स्वतःच्या शरीरावर ह्या मुलींना मी करून दाखवत होते. 10 मुलींपैकी एका जरी मुलीला आलं तरी आपण घेतलं म्हणून
1: प्रयत्न सफल झाले.
0: अशा 2 मुली तयार झाल्या होत्या म्हणजे शिबिरातनं जे होतं तर त्या ह्याच्यातून त्या मुलींना ते जमायला लागलं. पण दर शिबिराला हे मी घेतच होते. त्यानंतर मुलांच्या बाबतीत एक मोठा टास्क असा होता की दाढी करणे. मग आता दाढी करणे कोण शिकवणार त्यांना?
1: बरोबर.
0: मी स्वतःच्या माझ्या चेहऱ्यावर फोम लावून

0: ब्लेड न घालता ते मी फिरवायचे आणि दाढी शिकवत होते. त्याचा प्रयत्नाचा तो पहिला मुद्दा म्हणजे माझा मुलगा स्वतःची स्वतः दाढी करतो, त्यामुळे त्याला दाढीला न्यावं लागायचं सगळीकडे आणि दरवेळेस कोण नेणार ना. मग ते मात्र मी माझ्या स्वतःच्या चेहऱ्यावर ते सुरुवात केली. त्यानंतर ह्या मुलांचं रोजचा व्यायाम घेणं, त्यांना त्या त्या वेळेलाच खाणं घालणं, त्याच्यानंतर प्रत्येक वेळेस त्यांना जो आहार दिला जातो त्याची लिस्ट मी सगळ्या लोकांना पण देत होते आणि त्यानंतर ज्या त्यांच्यासाठी असणाऱ्या योजना होत्या त्या योजना सुद्धा मी शिबिराच्या मार्फत पूर्ण करत होते. म्हणजे कधीही कुठल्याही मुलाला डोळ्याची तपासणी मी सीपीआरला कायम ह्या मुलांना घेऊन जात होते. जेवढी मुलं येतील तिथं त्या पालकांना पण घेऊन जायचं, डोळ्या तपासणी, नाक कान घसा तपासणी. आणि सगळ्यात एक काम असं केलं होतं की मला असं वाटायचं की आपण आई म्हणून आपल्याला कोणीही कुठेही नेत नाही. मग मला असं वाटलं की प्रत्येक आईला ही इच्छा होतच असणार
1: बरोबर.
0: तर मी अशा 52 विद्यार्थी आणि त्यांच्या आया यांना फ्री मध्ये तिरुपतीला घेऊन गेले होते.
1: अरे वा.
0: आणि तेही मी माझ्या LIC कमिशन मधून नेलं होतं. म्हणजे पालकांनी घरात पण कोणी मला रागवायला नाही पाहिजे आणि इकडे तर माझी जी इच्छा होती की असं करायचंय तसं मी हे घेऊन गेले होते मुलांना, आई आणि मुलं.
1: अरे वा,
0: फार मजा आली होती आणि त्या मुलांनी पण एन्जॉय केलं. मला बरेच जण असं म्हटले त्या मुलांना कुठं कळतंय तो तिरुपती आहे का काय आहे, इथे आंबाबाईला न्या आणि गप घरी आणा की असं बरेच जणांनी मला म्हटले. पण म्हटलं त्या मुलांना नाही पण त्यांच्या आयांना कळते ना
1: बरोबर.
0: आणि त्यांच्या आयांना जो आनंद मिळतोय त्या मुलांच्या सोबत आपण जाण्याला तो आनंद म्हटलं मला पण अनुभवायचा आहे
1: नक्कीच.
0: आणि त्यांच्या चेहऱ्यावरून मलाही घ्यायचा आहे
1: नक्कीच नक्कीच
0: असं म्हणून केलेलं आहे
1: नक्कीच. आताच तुम्ही जे म्हणलात की अशी शिबिर की ज्यातून त्या मुलांना छोट्या छोट्या बेसिक स्वतःच्या स्वतःच्या गोष्टी ज्या आपण करू शकू त्या तुम्ही शिकवल्यात, ही शिबिरं तुम्ही पूर्वीपासून म्हणजे पहिल्यापासून ते आज ताकायत घेता अजूनही?
0: हा नाही, आता मी नाही घेते कारण आता तर असे नियम आलेत की नॉर्मल मुलांना सुद्धा मारायचं नाही, रागवायचं नाही, असे भरपूर नियम आलेत. मग आम्हाला तर आता हे अशा मुलांच्या बाबतीत करताच येत नाही, त्यामुळे मी आता गेली 8-10 वर्ष झाली मी हे शिबिर घेणं बंद केलंय. फक्त ज्यांचे काही प्रॉब्लेम असतील तर ते मी घरी जाऊन त्यांना त्याची मदत करणं, किंवा आता औषधं वगैरे आणता येत नाहीत, पैसे नाहीयेत किंवा काय, पूर्ण करोना काळात मी बऱ्याच कुटुंबांना म्हणजे ज्यांची मुलं अशी आहेत आणि ते देवळाजवळ फुगे विक्री किंवा कांदा बटाटा विक्री असे करणारे गरीब आहेत त्यांच्यासाठी मी पूर्ण धान्याचा पूर्ण महिन्याभराचा कोटा त्यांचा भरून देत होते.
1: अरे वा.
0: त्यानंतर फिटची औषधं होती की जी मिळत नव्हती त्या करोना काळामध्ये, तर ती औषधं सुद्धा अवेलेबल केली होती आणि त्यात मला मेडिकल ऑफिसरांनी खूप मदत केली आणि काही माझ्या मैत्रिणींनी पण मदत केली. मी त्यांना सांगायचे की अरे वाढदिवस करण्यापेक्षा असं जर तुम्ही मदत केलीत तर त्याचा फायदा खूप
1: होईल आपल्या हातून आणि समाज उपयोगी ही गोष्ट आहे खरं तर. श्रोते हो, मैत्रिणींनो, आपण आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ हा कार्यक्रम ऐकत आहात आणि यामध्ये आता आपण ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार प्राप्त संगीता राणे यांच्या कार्याविषयी त्यांच्याकडून जाणून घेत आहोत. पण या ठिकाणी पुढे जाण्याआधी घेऊया एक सांगीतिक विश्रांती.

0: श्रोतेहो मैत्रिणींनो, आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आपल्या सोबत आहेत संगीता राणे. त्यांना 2023-24 आणि 24-25 या वर्षाचा ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार मिळालेला आहे. तो म्हणजे त्यांच्या दिव्यांग आणि गतिमंद या मुलांच्या पुनर्वसनासाठी, त्याचबरोबर महिलांचं संघटन, आपत्ती निवारण आणि आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल. त्यांच्या या सगळ्या कार्याबद्दल आज आपण त्यांच्याकडूनच जाणून घेतो आहोत. आता या मुलांना घडवण्यासाठी तुम्ही बरंच काम केलं. पालकांच्यासाठी तुम्ही म्हणलात की मगाशी अशा मुलांचे पालक एकत्र करून त्यांच्यासाठी बचत गट सुरू केला. त्या पालकांसाठी आणखी काही वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही केल्यात?
1: हा, बचत गट केला. त्याच्यानंतर मग आम्ही काय केलं की नुसताच बचत गट करून पैसे भरणे आणि काढणे वगैरे अशापेक्षा आपण दिवाळीचं फराळाचं बनवूया की ज्या योगे आपल्या शाळेतल्या शिक्षक पालक ज्यांना जॉब करणारे वगैरे असतात ते करत नसतात, वेळ नाहीये, तर त्यांना आपण हे विक्री करूया. असं आम्ही एक वर्ष केलं आणि तुम्हाला सांगते 400 ते 500 किलो आम्ही फराळ केला होता.
0: बरं.
1: आणि सगळ्यांना त्याचा फायदा झाला. बचत गटातील सगळ्या म्हणजे हा पालकांना खूप फायदा झाला, त्यामुळे सगळ्यांना एवढा आनंद झाला. त्यानंतर बऱ्याच गोष्टी अशा आहेत की कुठे कुठे स्टॉल असतील तर त्या स्टॉलमध्ये आपण आपल्या वस्तू मांडूया की आपण त्यातून विक्री होईल मुलांसाठी किंवा आपल्या स्वतःसाठी, ते सुरुवात केली. त्यानंतर मी काही असे भजनी मंडळ सुरुवात केली, म्हणजे जवळजवळ 8 ते 10 भजनी मंडळ सुरुवात केली, म्हणजे तिथे शिकवायला जायचे.

0: शिकवायचे तिथे नंतर त्यांना ते मानसिक जे स्वास्थ्य आणि म्हणतो ना योगा आणि महायोग मग महायोग म्हणजे भजन
1: बरोबर
0: म्हणजे त्याच्यातून मेडिटेशन होतं सगळंच होतं आणि मला ह्या मुलाच्या बाबतीत लढायला ताकद मला भजनामुळे
1: नक्कीच नक्कीच
0: त्यामुळे मी तसं सुरू केलं त्यानंतर महिला मंडळ सुरू केली
1: बर
0: त्यात मंगेश लक्ष्मी एक आहे सीमंतिनी महिला भजनी मंडळ आहे त्यानंतर सीमंतिनी मराठा मंडळ आहे असं बरीच मंडळ सांगरूळमध्ये पण मी जय भवानी म्हणून एक मंडळ सुरू केलं
1: म्हणजे फक्त हे कार्य तुमचं कोल्हापूरपुरतं मर्यादित न ठेवता बाकी इतर ठिकाणी सुद्धा तुम्ही हे अशा पद्धतीने काम केलं अरे वा खूपच छान आणि खरंच खूप विधायक विचार आहे ह्या मार्गातून मानसिक स्वास्थ्य तर त्या पालकांना लाभतच आणि त्याचबरोबर मुलांसाठी कार्य करण्याची मुलांना घडवण्याची आणखी उर्मी ताकद त्या पालकांना येत राहते अशा पद्धतीने तुम्ही
0: खरंय खरंय
1: आणि म्हणलं तसं म्हणजे महिला सबलीकरण तुम्ही ह्या गोष्टींमधून केलं
0: म्हणजे
1: त्यांना एक व्यवसाय छोटा मोठा सुरू करून द्यावा त्या स्वावलंबी व्हाव्यात त्यांनी उभं राहावं आपल्या मुलाला सांभाळता सांभाळता हे सुद्धा कार्य बाजूनी चालू राहावं यासाठी तुम्ही हे प्रयत्न केलेत
0: स्वावलंबी व्हायचं म्हणजे काय करायचं असं होतं ना आता पालकांना असं वाटतं आता हा मुलगा काय करेल स्वावलंबी करायचंय करायचंय पण काय करेल काय पण आता असं कसं आहे की काही काही मशीन असे आहेत की ज्यामुळे आई आणि म्हणजे तो विद्यार्थी किंवा मुलगा मुलगी जे असतील ते दिव्यांग ते ह्या कामातून आपलं थोडं का होईना अर्थार्जन करू शकतात तर त्यासाठी आम्ही आटा चक्की ओला मसाला त्यानंतर अगरबत्तीचं मशीन असे बरेच मशीनचं वाटप एक माझ्या आहेत पटवर्धन म्हणून त्यांच्या मदतीनं हे सगळं कार्य आम्ही केलं अशा जवळजवळ 11 नाही आता 17 झालेले आहेत 17 विद्यार्थ्यांना आम्ही हे वाटप केलं आणि त्यांना ते स्वावलंबी तर आहेच पण अर्थार्जन पण मिळावं अशा योगे त्या मुलांना आम्ही हे वाटप केलेलं आहे ज्याचे पालक अजूनही छान हे करत आहेत
1: बरोबर बरोबर
0: म्हणजे
1: ते कार्य करत आहेत आणि आपलं एक छोटं मोठं का होईना उत्पन्न त्यातून त्यांना मिळतंय त्यांच्या कुटुंबाला
0: रेग्युलर रोजच्या रोज काहीतरी मिळतंय हे जर आपल्या मुलाला पण आणि आईला पण आनंददायी होत असेल तर ते खूप छान आहे म्हणजे नुसतंच असं आम्ही मदत करू किंवा मदत करतोय असं नाही तर त्यासाठी ते अवेलेबल करून दिलं
1: बरोबर
0: म्हणजे मोफत दिलं
1: बरोबर
0: म्हणजे त्यासाठी मला त्या पटवर्धन यांचे खूप आभार आहेत कारण त्यांनी खूप मदत केली यासाठी तर त्यांनी त्या मशीनची आम्हाला हे करून दिलं आणि आम्ही ह्या मुलांना वाटप केलं त्यानंतर काही वेळेला कसं होतं की आर्थिकदृष्ट्या त्रास होत असतो की दिवाळी वगैरे पण करता येत नाही तर अशा मुलांच्या घरी दिवाळीचं सगळं म्हणजे जे फराळाला लागेल ते सगळं आम्ही वाटप करून आलो
1: बर
0: परत जेव्हा जेव्हा मी काहीतरी करते म्हणजे आता समजा मी पूजेचा पुडा आहे मी शाळेत पूजेचा पुडा बनवणे हे मी सुरुवात केली
1: बर
0: आणि त्या शाळेत पूजेचा पुडा बनवण्यासाठी जे जे साहित्य लागतं त्या साहित्यासाठी जो आर्थिक मदत असती ते शाळेतून आम्ही घेतली होती आणि ते आम्ही केलं पण त्याच्यातून जो मला फायदा झाला किंवा त्याच्यातून मला जे काही मिळालं थोडंफार ते सगळं मी त्या वर्षी ह्या मुलांना म्हणजे ज्यांनी ज्यांनी त्या शाळेत मला त्या कामासंदर्भात मदत केली आहे त्या सगळ्या मुलांना त्या वर्षाचं दिवाळीचं सगळं साहित्य वाटप केलं मी
1: अरे वा
0: म्हणजे तो जो मिळालेला अर्थार्जनातला जो मिळालेला लाभ असेल तो सगळा लाभ मी ह्या मुलांसाठीच वाटप केला
1: नक्कीच
0: म्हणजे तुम्ही कमवा आणि शिका हे नॉर्मल मुलांसाठी आहेच पण ह्या मुलांना पण तसं करू शकतो
1: नक्कीच
0: हे मी त्यावेळेस सुरुवात केली होती
1: नक्कीच नक्कीच आणि त्याचबरोबर तुम्ही स्नेह संमेलन पण घेतलं
0: वृद्धाश्रमात मी गेले होते अशा मुलांना घेऊन त्यानंतर भजन वगैरे घेऊन गेले होते आणि वृद्धाश्रमात काय होतं प्रत्येक जण आपल्या मुलाची नातवाची वाटच बघत असतो
1: बरोबर बरोबर
0: तर आपण निदान तिथं जाऊन यांनाही आनंद त्यांनाही आनंद असं आहे म्हणून मग अशा मुलांना घेऊन एकदा गेलो होतो की जिथं आम्ही त्या वृद्धांचे खेळ घेतले
1: बरं बरं
0: म्हणजे त्यांच्यातले बरेच असे खूप छान हुशार असतात ज्यांना गायला येत असतं ज्यांना माउथ ऑर्गन वगैरे वाजवता येत असतं पण त्यांना ते कुणासमोर सादरीकरण करायचं असं नव्हतं ना म्हणून मग आम्ही सगळे तिकडे गेलो त्यांना त्याचं सादरीकरण करायला लावलं, त्या सादरीकरणानंतर त्यांचे नंबर केले म्हणजे स्पर्धा घेतल्यासारखं.

0: बरोबर.
1: आणि त्यांना तिथे बक्षीस म्हणून नी पॅड, सगळ्या प्रकारचे बाम, म्हणजे त्यांना जे गरजेचं आहे ते सगळं वस्तूचं वाटप केलं. त्यानंतर काही असे होते की माझ्याकडे ते पार्लरवाले जे असतात त्यांना असं कुठेतरी करायचंय पण त्यांना प्लॅटफॉर्म मिळत नाही, मग त्यासाठी मी आमच्या शाळेतल्या मुलांचं सगळ्यांचं कटिंग त्यांच्यातर्फे केलं होतं. त्यानंतर वृद्धाश्रमात पण आम्ही हे केलं होतं, म्हणजे त्यांना घेऊन गेले, या लोकांना कोणाकोणाला काय करायचंय ते सगळं करून घ्या म्हटलं, म्हणजे त्याही आनंदी हे आनंदी.
0: बरोबर. म्हणजे ह्या गोष्टीतून तुम्ही स्वार्थ आणि परमार्थ
1: दोन्ही साध्य
0: केलं. खरे. आता ह्या सगळ्या गोष्टी करत असताना, म्हणजे दिव्यांग मुलांसाठी हे कार्य करत असताना, त्याचबरोबर त्यांच्या आई पालकांना, एकूणच सगळ्या पालकांनाही काही ना काही मदत करत असताना, घडवत असताना, सामान्य नॉर्मल जी मुलं असतात त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही शिबिरं घेतलीत,
1: हा
0: ते का वाटलं तुम्हाला आणि कोणत्या प्रकारची ती शिबिरे?
1: कसं झालं की मला एक दिव्यांग आणि एक सामान्य असं दोन मुलं आहेत.
0: बरं.
1: मग याच्याकडे बघता बघता याच्याकडे पण अन्याय होऊ नये म्हणजे मला असं वाटायचं. आणि खरं सांगू का, कसं व्हायचं की हा मुलगा छोटा होता तेव्हापर्यंत ते दोघांचं बॉन्डिंग खूप छान, अजूनही खूप बॉन्डिंग छान आहे त्या दोघांचं, अगदी एकमेकांना हे केल्याशिवाय जेवण नाही किंवा असं खूप छान बॉन्डिंग आहे. पण एक असा एज येतं, कॉलेज लाईफ असती किंवा असं एज येतं की ज्यावेळेस आपल्याला ह्या भावाची कधीतरी लाज वाटती.
0: बरोबर.
1: पण मग त्यावेळेस सुद्धा मी कसं की ह्या मुलाच्या मनातून त्याच्याबद्दलचा पण राग कमी व्हावा आणि त्याच्याबद्दल सहानुभूती नाही,
0: बरोबर,
1: पण ही जबाबदारी आहे हे यावं म्हणून मग मी ह्याचं जर शिबिर घेतोय तर ह्याचंही घेतलं पाहिजे. आणि मग नॉर्मल मुलांच्या शिबिरात हा असायचा.
0: बरोबर.
1: आणि हा सगळं तिथे कायम जी मुलं ती करतायत ते तो करायचा. आणि म्हणजे दिव्यांगांसाठी घेतलेल्या शिबिरात हा असायचा.
0: बरोबर.
1: त्यामुळं दोन्ही शिबिरांचा बॅलन्स मला ठेवावा लागायचा. खरं तर हे गोष्ट अशी आहे की दोन्हीकडे बॅलन्स करणं म्हणजे फार अवघड जायचं.
0: बरोबर. कारण कसरत आहे यामाग.
1: आणि मी हे शब्द ऐकायचे, आई लाडका आणि दोडका हे शब्द प्रत्येक वेळेस आपल्याला नॉर्मल मुलं ऐकवतातच.
0: बरोबर.
1: पण नंतर नंतर जेव्हा तो मॅच्युअर झाला की त्याला कळायला लागलं की खरंच आईची खूप तारांबळ हे होतीये किंवा ते, पण आता तो खूप छान त्याला सांभाळतो, त्याच्यासाठी हा अगदी म्हणजे पालक म्हणूनच हे
0: करतो. बरोबर.
1: खरंच छान
0: छान पेलवतो. बरोबर.
1: त्यामध्ये त्या मुलांना लाठीकाठी भाला, म्हणजे स्वतःच संरक्षण आणि आपलं आपलं स्वावलंबीन होणं अशा सगळ्या गोष्टी घेत होते, म्हणजे चित्रकला असू दे. त्यानंतर आपले उदय गायकवाड यायचे, ते पण बऱ्याच गोष्टी निसर्गाबद्दलच्या. नंतर आपले निसर्गमित्र अनिल चौगुले ते पण त्या शिबिरात मदत करायला यायचे.
0: तर
1: त्यांनी पण बऱ्याच गोष्टी निसर्गाच्या बाबतीत, अंधश्रद्धा श्रद्धा याबद्दल सगळं सांगायचे. भरपूर छान, म्हणजे सगळे हे जे दिग्गज आहेत आणि ते येऊन सगळं हे या मुलांना शिकवायचे. त्यानंतर ओरोगामी असायची की त्यांच्या हाताचे, त्यांचा माइंड सेट होण्यासाठी त्यांना एकाग्रता वाढली पाहिजे तर त्यासाठी ओरोगामी शिकवायला यायचे. आणि मी कसं करायचे की त्या शिबिरात स्वतःचा स्वयंपाक स्वतःच करायचा आहे.
0: बरं.
1: त्यासाठी ह्या मुलांना भाज्या निवडणे, त्यामुळे ते सगळं, म्हणजे प्रत्येक गोष्टी, प्रत्येक भाज्यांची माहिती होतीये प्रत्येकाची. आणि हे आईला किती वेळ लागतो आणि तुम्ही लगेच ओरडून तिला म्हणत असता की दे की किती वेळ झाला, तर हे तुम्हाला कळावं ही तर प्राथमिक आहे की ह्या तुमच्या सगळ्या समस्याला आईला किती काय काय होत असतं हे कळण्यासाठी मी हे खरं तर दिव्यांगांसाठी आणि नॉर्मल मुलांसाठी हे दोन्ही जेवणाचा भाग जो आहे तो कायम मी करत होते. नंतर नंतर हा जो भाग आहे तो मी माझ्या बचत गटाला देत होते.
0: बरोबर.
1: कारण बचत गटाला पण त्याचा
0: पण काम मिळते
1: आणि चपाती भाजीच असायची त्यामुळे ते त्यायचे. आणि तेव्हा पण मी कधीही प्लास्टिक कधीही वापरलं नाही. आताही मी प्लास्टिक विरोध जी आहे त्या ह्याच्यात आहेच. माझ्याकडे स्टील बँक आहे, म्हणजे कोल्हापुरात ज्या तीन स्टील बँक आहेत त्या तीन स्टील बँक मधली माझी एक आहे.
0: अरे वा.
1: हा, म्हणजे मोफत
0: निसर्ग संरक्षण करण्यासाठी ज्या ज्या गोष्टी आहेत त्या सुद्धा तुम्ही ह्या
1: माध्यम
0: कार्यामध्ये त्याचाही समावेश केलेला आहे. आणि त्या तत्वावर खरं तर तुम्ही स्वतःची वाटचाल करत आहात. आणखी एक महत्वाचं की हे सगळं कार्य करताना विशेष मुलांसाठी तुम्ही शाळा सुरू केलीत, स्वतः ती चालवलीत शाळा, त्या

0: बद्दल काय
1: शाळा म्हणजे अंकुर म्हणून परितेला एक शाळा आहे जी कांबळे सर चालवतात.
0: बरं.
1: त्यांचं डिव्होशन फार छानच आहे. तर ते एक दिवस मला म्हटले की तुमचा अनुभव आहे, तुमचं सगळं आहे, तर माझ्या शाळेत तुम्ही ऍज अ संचालिका म्हणून काम कराल काय.
0: बरं.
1: तर नेकीवर पुछपुस म्हणतो आपण, तसं झालं. आणि मी त्यांना नाही म्हटले नाही आणि त्यांच्या शाळेशी मी जोडले गेले आणि तेव्हापासून मी सुरुवात केली. म्हणजे ह्या मुलांची त्यांची रेसिडेन्शियल स्कूल आहे आणि विना अनुदानित आहे, पण छान म्हणजे चालू आहे. आता खूप छान आहे, निसर्गाच्या सानिध्यात आहे आणि झिरो पोल्युशन आहे.
0: अरे वा,
1: अतिशय छान. म्हणजे जेव्हा जेव्हा कधी कधी आपण स्वतः पण डिप्रेशन मध्ये असू तेव्हा तेव्हा तिथे गेलो ना की रिचार्ज मिळतो.
0: अरे वा, छान. म्हणजे त्या सरांचं कार्य इतकं छान चालू आहे. तुम्ही जेव्हा हे पद स्वीकारलं किंवा तुम्ही पुढाकार घेतलात आणि छान आपल्याला ही छान एक संधी आली आहे असं म्हणून तुम्ही जेव्हा तिथे कार्य करायला सुरू केलं, तर तो अनुभव किती वर्षांचा आणि एकूण त्याबद्दल काय सांगाल?
1: हा, त्यांनी 2006 ला ती सुरू केली होती. मी त्यांच्या सोबत जोडले 2008-09 ला आणि त्यानंतर मी हे सतत म्हणजे जे काय लागते तिथे, अगदी त्यांनी तर ती शाळा जेव्हा सुरू केली ना तेव्हा काहीतरी भाड्याच्या रूम मध्ये सुरू केली होती आणि आता स्वतःची जागा वगैरे सगळं आहे तिथे. म्हणजे अतिशय छान आहे. असं नाहीये की कोणतरी डोनर बघायचं आणि ते बांधकाम करून घ्यायचं. बेस्ट मध्ये आम्ही ती शाळा बेस्ट बनवलेली आहे.
0: अरे वा,
1: तुम्हाला जे नकोय म्हणजे अगदी कपड्यापासून ते तुमच्या राहिलेल्या बांधकामातल्या टाइल्स किंवा विटा किंवा तुमचे ते वाळू खडी जे काय तुमचं राहिलंय ते सगळं आम्ही परितेला घेऊन जात होतो.
0: बरं.
1: म्हणजे वेस्ट पासून बेस्ट असं केलेलं आहे. कोणी आम्हाला कॉट दिल्या मग त्या शाळेच्या तिथे त्या कॉटचा आम्ही जे आम्ही मुलांना जेवायला बसवतो त्या जेवायला बसवायच्या खिडक्या म्हणून वापर केला.
0: बरोबर.
1: म्हणजे त्याचे साईड काढून वगैरे म्हणजे व्हेंटिलेशन पण झालं आणि वेस्ट पाजून बेस्ट झालं.
0: अरे वा,
1: अशा बऱ्याच गोष्टी तिथे बघायला मिळतील. पण त्याचं सगळं श्रेय मी कांबळे सरांना देते. तिथे आता आम्ही कुक्कुटपालन एक सुरू केलंय. त्यानंतर आपण नर्सरी टाईप झाडं लावणे किंवा हे करणे, बांबूवर काम करणे, बांबूच्या वस्तू बनवणे, त्यानंतर नारळाच्या करवंटीच्या घासून वगैरे त्याच्या शोभेच्या वस्तू बनवणे, की ज्या पहिल्यापासून आपल्याला वेस्ट मधून बेस्ट जे म्हणतोय ना ते करायचंय तेच करत आम्ही सुरू केलेलं आहे.
0: बरोबर.
1: आणि माझं म्हणजे काय, म्हणजे जिथं कमी तिथे आम्ही तसं आम्ही जे काय कमी पडतंय ते आम्ही तिथे पोच करतो. ज्या गोष्टीचा तिथे अवेअरनेस आहे म्हणजे मेडिकल कॅम्प घेणं किंवा काय ते सगळं तिथे जाऊन करते.
0: अजूनही
1: अजूनही अगदी आता सुद्धा आमचं चालू आहे तसं.
0: अरे वा, म्हणजे जवळपास याला पण आता नाही म्हणलं तरी हे कार्य सुद्धा तुमचं एक 15 वर्षाहून अधिक चालू आहे असं म्हणायला हरकत नाही. एकूण तुमचा ह्या गोष्टीतला म्हणजे दिव्यांग मुलांना उभं करणं त्यांच्यासाठी हे सगळं कार्य, पालकांसाठी असेल, महिलांसाठी असेल, हे सगळं कार्य तुम्ही म्हणजे सुरुवात झालीपासून 35-1 वर्ष म्हणलात सगळं कार्य सुरू आहे. आता तुम्हाला हा शासनाचा पुरस्कार मिळाला, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार. पण मला असं म्हणायचंय की इतक्या मोठ्या कालावधीत तुम्हाला बरेच पुरस्कार मिळालेले आहेत वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून. आणखी काही उपक्रम असतील म्हणा किंवा शाळा असतील, काही संघटना असतील, यांचे सुद्धा पुरस्कार मिळालेले आहेत. खर तर आपल्या कामाची ही पोहोच पावती असते असं आपण म्हणूया, एक प्रोत्साहन असतं आपल्यासाठी. हा अनुभव काय सांगाल?
1: सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा मला आदर्श पालक पुरस्कार शाळेकडनं मिळाला,
0: बर,
1: तिथला जो पुरस्कार आहे तो कसा आहे की मुलगा कसा वागतो, त्याच्या डब्यात काय काय दिलं जातं, पालक कसं हे करतात, त्या मुलाचं राहणीमान कसं आहे, त्यावरून ते पालकांना जज करतात.
0: बरोबर.
1: आणि त्या ह्याचा पहिला मला तेव्हा पुरस्कार मिळाला होता आदर्श पालक.
0: बर.
1: आणि मला त्यावेळेस असं झालं की अरे खरंच आपण आदर्श आहोत का. म्हणजे केव्हा केव्हा असं होतं ना, काहीतरी चुका आपल्याकडनं होतच असतात. आणि कसं होतं, एक नॉर्मल एक अबनॉर्मल बाळ असलं की याला तरी रागवतो याला तरी रागवतो म्हणजे असं होतं. पण जेव्हा आदर्श हा शब्द आपण ऐकतो तेव्हा आपल्याला असं होतं की नाही नाही आता आपल्याकडून चुका व्हायला नाही पाहिजे. आणि मग ती जबाबदारी पुढे गेली. ती पुढे गेल्यानंतर जेव्हा हा या बाळानं ऑलिम्पिकला भारताचं पहिलं गोल्ड मेडल सिल्वर मेडल मिळवलं, त्यातून मिल्खा सिंग की जे खरंच म्हणजे रॉयल म्हणतो ना, रॉयल विचारानं रॉयल असले पाहिजेत की ज्यांच्या विचारात आणि आचरणात खरंच रॉयल
0: श्रीमंती आहे.

0: सील बनती आहे आणि ती मी तिथे खूप अनुभवली.
1: बरोबर.
0: कारण जाणीव कधी होती, जेव्हा एखादा माणूस आपल्या हातानं आपल्या बाळाला, की ज्या बाळाला कुणी नको नको म्हणत असतं, म्हणजे जवळ बसायला पण नको म्हणत असतं, तेव्हा त्या बाळाला भरवलं तेव्हा खरं कळतं की नाही हे खरंच रॉयल आहे, की ज्याला सल्यूटच केला पाहिजे. माझ्या आयुष्यातला गोल्डन तो पिरियड होता की ज्या पिरियडमध्ये मी मिल्खा सिंगना अशांच्या सोबत आपण 4-5 तास होतो
1: बसलो.
0: बरोबर. आणि ते कुणामुळं? तर या माझ्या बाळामुळं. एखाद्याचं आपल्याला म्हटलं जातं की अरे हा मुलगा काय, तुला एक शापच आहे बाबा, मग जो शाप हा वरदान कसा घडला.
1: अरे वा, किती छान.
0: ते मला त्यावेळेस मात्र खूप जाणवलं.
1: म्हणजे सगळ्या पुरस्कारांमध्ये मिळालेल्या मध्ये आदर्श पालक पुरस्कार हा तुम्हाला खूप श्रेष्ठ वाटायचं.
0: म्हणजे माझ्या डोळ्यात इतकं, म्हणजे ते काय म्हणतो आपण आनंदाश्रू, तो आनंद मला त्यावेळेस झाला होता. अरे आपण आदर्श पालक झालो.
1: खरे खरे.
0: म्हणजे आपल्याला कोणीच, म्हणजे सगळे म्हणत होते की काय रे तुला काही जमणार नाही,
1: जी काही अवहेलना असेल, एक वेगळ्या दृष्टीनं बघणं असेल किंवा कमी लेखणं असेल, काही ना काही या सगळ्या गोष्टींमुळे जे होत होतं, पण त्यातूनही न डगमगता न खचता जिद्दीनं तुम्ही प्रयत्न करत राहिलात, मुलाला जे घडवलं आणि त्यानं जे यश मिळवलं, त्याच्या वाट्याला जे आलं, त्याचा जो नावलौकिक झाला आणि त्यामुळे जे तुम्हाला हा पुरस्कार मिळाला म्हणूया, किंवा एकूणच या सगळ्याचं हे सार्थक झाल्याचं वाटलं तुम्हाला.
0: खरंच आहे. आणि जेव्हा आपली ह्या मुलासाठी मुलाखत घेतली जातीये, आपल्या बाबतीत हे घडल असं आपल्याला कधीच वाटलं नव्हतं.
1: बरोबर.
0: म्हणजे जरी शिक्षण होतं, जरी आपण हुशार आहे, आपल्याला स्वतःला आपण हुशार आहे फार समजत असतो ते वाटत होतं, पण आपल्याला की हा मुलगा ऑलिम्पिक घेऊन आल्यानंतर सगळ्या माध्यमातून आपल्याला जेव्हा बोलवलं गेलं तेव्हा काय होतं हे मला म्हणजे शब्दात सांगता येत नाहीये, पण हृदयातून असं वाटतं की नाही हे घडू शकतं, पण घडवायला आपल्याला प्रयत्न करायला पाहिजे. आणि प्रत्येक वेळेस पुरस्कार म्हटलं की जो अभिमान आणि हा आनंद हा जेव्हा जेव्हा मिळत गेले, म्हणजे कधी आदर्श माता मिळाला, कधी मातृगौरव मिळाला, कधी मी एक शॉर्ट फिल्म केली होती डोंट म्हणून, व्यसनावर होत ते, आणि त्या शॉर्ट फिल्म मध्ये त्यांनी पण आईचंच काम मला दिलं होतं आणि त्याच्यात सुद्धा मला तो डोंटचा पुरस्कार मिळाला. म्हणजे असे बरेच पुरस्कार होते, पण ते प्रत्येकाचे वेगळे वेगळे वेगळे वेगळे अनुभव मला मिळाले. पण जेव्हा रुकडीला आदर्श माता म्हणून मला पुरस्कार दिला, कारण तो जो बाळ होता तंबाखू खात होता वगैरे, जेव्हा मी रुकडीत गेले तेव्हा मला जाणवलं की अरे आपण त्याचीही माता झालो.
1: खरे.
0: म्हणजे हा जो आदर्श पुरस्कार आहे तो माझ्या एकट्या मुलासाठी नाही, म्हणजे त्यानं माझं ऐकलं, म्हणजे मी त्याचीही माता झाले. म्हणजे हा जो पुरस्कार आहे आदर्श माता, मातृगौरव किंवा महाराष्ट्र रत्न पुरस्कार मिळाला, तर महाराष्ट्र रत्न पुरस्कार जेव्हा मिळाला तेव्हाही असं वाटलं की अरे महाराष्ट्रातली सगळी रत्न जेव्हा शोधतात तेव्हा आपण आहे बाबा, म्हणजे आहे कुठेतरी आपण त्यांच्या इथे जातोय, पोचतोय. आणि असं नाही की ते मिळावं म्हणून काही केलेलं नव्हतं.
1: बरोबर.
0: पण मिळाल्यानंतर असं वाटतं की अरे आपण एवढं केलंय हे लक्षात येत नाही, म्हणजे असं घडत गेलं. आणि ते पुरस्कार मला मिळाले, त्यानंतर स्वतःसाठी पण मी जगले ते कशी, तर अंताक्षरी असू दे, आणि त्या अंताक्षरी स्पर्धेमध्ये सुद्धा माझा पहिला नंबर आला होता.
1: अरे वा.
0: म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीत मला खूप आनंद मिळायचा, कारण का व्हायचं की तो आनंद घ्यायला मला वेळच मिळायचा नाही मुलामुळं किंवा ह्याच्यामुळं. आणि जर तो मिळाला
1: आणि त्यातूनही पुन्हा कौतुक झालं तर
0: आणि मग त्याचा जर आपल्याला पुरस्कार मिळाला तर मग तो आनंद परमोच्च असतो. आणि तो मग प्रत्येक पुरस्काराबाबतीत घडत गेला. त्यानंतर महिला सक्षमीकरणासाठी मग तो पण आम्हाला पुरस्कार दिला गेला. त्यानंतर ह्या मुलांना मतदानाचं कसं करायचं मतदानासाठी म्हणून जिल्हा परिषद आणि समाज कल्याणांनी आम्हाला तो पुरस्कार दिला होता की तुम्ही त्यासाठी खूप मदत केली दिव्यांगांसाठी. नंतर महानगरपालिकेमध्ये सुद्धा खूप काम केलं दिव्यांगांसाठी, तर त्यासाठी सुद्धा महानगरपालिकेनं आम्हाला पुरस्कार दिला. पण म्हणजे काम केलं त्याची पोच पावती पण त्यांनी आम्हाला दिली.
1: बर.
0: म्हणजे असं नाही की काम करतच गेलो आणि काय कोण विचारत नाही असं असं झालं नाही, खरंच नाही. म्हणजे परमेश्वर कृपा म्हणा किंवा आपलं काम म्हणजे प्रामाणिक होतं आणि चोख होतं, त्यामुळे ते मिळत गेलं.
1: बरोबर. आणि पोच पावती होती,
0: म्हणजे

0: असे पुरस्कारांची जवळजवळ 30 ते 40 पुरस्कार मिळालेले आहेत.
1: अरे, आणखी महत्वाचं एक विचारायचं की असे अनेक पुरस्कार तुम्हाला मिळाले, पण त्याचबरोबरीनं वेगवेगळ्या संस्थांच्या एक महत्वाच्या पदी तुमची नियुक्ती सुद्धा झाली, तर त्याबद्दल काय सांगाल?
0: हा, त्यानंतर काय झालं, सामाजिक कार्यकर्त्या म्हणून जेव्हा कॉमर्स कॉलेज मध्ये त्यांच्या दक्षता समितीमध्ये आम्हाला एक एनजीओ कोणीतरी हवेत संघटक वगैरे, तर तुम्ही कराल काय, मला आवडलं. म्हणजे दक्षता समिती, त्यातून महिलांच्या, मग नाईट कॉलेज होतं, हे आपल्याला करायला मिळतंय, तर आपण काय हरकत आहे.
1: बरोबर.
0: आणि आपल्याला एक वेगळा अनुभव मिळेल.
1: बरोबर.
0: म्हणून मी तेही पद स्वीकारलं. त्यानंतर आपल्या दिव्यांगांसाठी काम करणारी मुंबईची एक संस्था आहे, त्यांनी अप्रोच केलं की तुम्ही इथे पण काम करा. त्यानंतर काँग्रेस कमिटी आहे, तिथे पण मी दिव्यांगांसाठी तिथे काम करते. म्हणजे अशा बऱ्याच संस्था आणि बऱ्याच जे संघटक आहेत त्या सगळ्यांच्या बरोबर काम करते. कुणालाही कधी नाही म्हणत नाही. मला ह्या मुलांसाठी म्हटलं की जसं मोबाईलला रिचार्ज असतो, तसा मला स्वतःला रिचार्ज या मुलांच्यामुळे मिळतो.
1: खरंच
0: आहे.
1: कमाल आहे. तुमचा हा जो काही विचार आहे ना, प्रत्येक वेळी मी पहिल्यापासून तुम्हाला म्हणत आले की त्यावेळी तुम्ही हा जो अचूक विचार केलेला आहे, फक्त आणि स्वतः पुरता स्वार्थी विचार कधीच नाही, तर सर्वसमावेशक, सगळ्यांना याचा उपयोग होईल हा जो विचारच तुम्हाला खरं तर या पुरस्कारांपर्यंत पोहोचवत आलेला आहे असं म्हणायला हरकत नाही. आता बऱ्याचदा तुम्ही बोलताना उल्लेख केलात, खरं तर हे तुमच्या एकटीचं कार्य नाहीये, तुमच्या मनात विचार आला, पण हे कार्य करताना अनेकांची साथ तुम्हाला लाभली, तर त्यांच्याबद्दल एक काय थोडक्यात सांगाल?
0: सगळ्यात पहिली साथ म्हणजे माझ्या मिस्टरांची होती, कारण ते आहेत तरच मी करू शकत होते. सतत माझ्यासोबत, आणि त्यांनी कधीही कुठल्याही गोष्टीला नकार दिला नाही. कधी कधी वाटायचं त्यांना की अरे तुझी दमणूक होती, कशाला करतीस वगैरे, पण सतत सोबत. म्हणजे प्रत्येक वेळेस पाठीवर हात ठेवणारे कोण आहेत, तर फक्त माझे मिस्टर होते. त्यानंतर माझे तिघ जण बंधू आहेत माझे, की जे कायम कर तू, तू काय घाबरू नको, आम्ही आहे की, म्हणजे असं म्हणणारे.
1: बरोबर.
0: कारण त्यांची साथ सुद्धा खूप गरजेची होती, कारण कधी जरी आर्थिक आपल्याला नियोजनचं होत असतं, जमत नाही, आणि ते नियोजन कसं होणार, तेव्हा मात्र माझे त्रिदेव सतत माझ्या पाठीशी होते. आणि त्यानंतर म्हणजे माझा छोटा मुलगा, त्याची पण साथ असायलाच पाहिजे.
1: बरोबर.
0: कारण त्यानं साथ दिल्यावरच मी पुढच्या गोष्टी करू शकणार.
1: अगदी.
0: त्यामुळे तोही सतत माझ्या कुठलाही जो निर्णय घेईल त्याला सोबत असायचा.
1: बरोबर.
0: आणि हे झाल्यानंतर मग मात्र बाहेरची, म्हणजे माझ्या मैत्रिणी होत्या की ज्या सतत माझ्या सोबत असायच्या, म्हणजे प्रत्येक वेळेस तू चल आम्ही आहोत तुझ्या मागे. आणि अशा ह्या सगळ्यामुळे ते मी करत गेले. साथीशिवाय होत नाही, एकटं कोणीही काही करू शकत नाही. म्हणजे आपण म्हणतो ना अकेला चल रे बाबा, असं नाही आहे. अकेला नाही आहे, सोबत कोणाला तरी घेतलंच पाहिजे, आणि सोबत असेल तरच तुम्ही ते पूर्णत्वाला जा.
1: आणि तुम्ही मग असे म्हणलात तसं अनेक ही शिबिरं घेतलीत, अनेक बँकांमध्ये काही काम करून दिलं ह्या मुलांसाठी म्हणा, किंवा वेगवेगळ्या संस्थांमार्फत, शासकीय योजनांमार्फत, तिथं तिथं त्या त्या व्यक्तींनी तुम्हाला मार्गदर्शन करणं असेल, शिबिरामध्ये येऊन बाहेरच्या ह्या काही विशेष लोकांनी सुद्धा तुम्हाला शिकवण्यासाठी जे काही मार्गदर्शन केलं असेल म्हणूया, त्या त्या लोकांची सुद्धा ही साथ खरंच खूप बहुमोलच म्हणावी लागेल, जेणेकरून हे तुमचे उपक्रम चालत राहिले,
0: मार्गी लागले
1: चालत राहिले.
0: खरंच आहे. म्हणजे त्याच्यात नॉर्मल मुलांच्यात मी हॉर्स रायडिंग घेत होते ना, मग ज्यावेळेस मी हॉर्स रायडिंगच चाललेलं होतं त्यावेळेस नेमकं तो जो घोडा होता तो आजारी पडला. आता काय करायचं, मग आम्ही रंकाळ्याजवळ जे घोडे फिरवतात त्या दोघांना पकडून आणलं आणि त्यांना सांगितलं बाबा 15 दिवस तू आपला इकडेच ये, तिकडे नको. म्हणजे काही काही गोष्टी, पण ते पण आपल्याला लक्षात राहतं की त्यानं त्यावेळेस मदत केली.
1: बरोबर.
0: कारण त्याला तिथे खूप मिळू शकलं असतं.
1: बरोबर.
0: पण आपण इथे त्यांना तेवढंच देणार असतो मानधन, आणि त्या मानधनमध्ये त्यांना प्रयत्न केले की बाबा ते आपण यांचं सक्सेस करूया.
1: अरे वा.
0: म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी आहेत, किंवा लाठीकाठी शिकवायला येणारे आमचे उस्ताद, म्हणजे ह्या सगळ्यांनी सुद्धा खूप मदत केली. त्यानंतर एक आमच्या क्राफ्ट वगैरे शिकवायला येणाऱ्या आमच्या योगिता बिरंबुळे म्हणून आहेत, तर त्यांनी पण खूप मदत केली. आणि मानधन न घेता, म्हणजे मानधन न घेता काम करणं
1: खूप मोठी गोष्ट,
0: त्याच्यात सगळेच आहेत हे. माझ्याकडनं कुणीही मानधन घेतलेलं नाहीये, मला त्याचा सार्थ अभिमान आहे.
1: बरोबर.
0: की नाही आपण काय मिळवलं
1: तर हे मिळवलं. आणि हेच म्हणायचं की आपला हेतू प्रामाणिक असेल, स्वच्छ असेल, शुद्ध असेल आणि

0: आपण एक विधायक कार्य ह्या पद्धतीनं जर काम करत असू तर अशी ही सगळ्यांची साथ ही नक्कीच मिळते आणि ते कार्य अशा रीतीनं यशस्वीही नक्कीच होतं.
1: आणि शिबिरासाठी जागा ज्या मिळाल्या म्हणजे शाळा देशभूषण हायस्कूल असू दे, देशभूषण हायस्कूलचं तर प्रिन्सिपल होते तर ते मला बोलले की शाळा तर देतोच आहे पण आमचे शिपाई पण येतील तुमच्या इथं मदतीला, म्हणजे गेटवर उभं राहतील, अशी मुलं आहेत म्हटल्यावर पळतील बिळतील, म्हणजे हे सुद्धा खूप आहे. आणि गॅस सिलेंडर वगैरे वापरायला देणं म्हणजे ह्या सुद्धा गोष्टी खूप आहेत महत्वाच्या. हा चांगला उपक्रम जर असेल तर त्याला सगळ्यांची साथ मिळत जाते.
0: खारीचा वाटा प्रत्येकानं उचललेला आहे आणि तो त्या त्या वेळीचा खूप महत्वाचा देखील आहे.
1: खरंच आहे आणि त्यांच्यामुळं मी पुढे पर्यंत जाऊन आले. हा पुरस्कार त्यांच्यामुळेच मिळालेला,
0: अगदी
1: म्हणजे मी काही केलेलं नाहीये खरं तर, हे सगळं त्यांच्यामुळं मला मिळालं.
0: नक्कीच खूप छान महत्वाची गोष्ट आहे. हे सगळे अनेक संस्थांचे संघटनांचे वेगवेगळे पुरस्कार मिळाले आणि हा आता शासनाचा मिळालेला तुम्हाला पुरस्कार नक्कीच कौतुकास्पद आहे. तुमचं कार्य त्यानुसार घडलेलं आहे, अजूनही तुम्ही ते करत आहात यासाठी तुमचं कौतुक तर आहेच आणि त्याचसोबत आमच्याही शुभेच्छा आपल्यासोबत कायम आहेत. श्रोतेहो मैत्रिणींनो, आताच आपण ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार प्राप्त कोल्हापूरच्या संगीता राणे यांची मुलाखत ऐकलीत. त्यांचं दिव्यांग गतिमंद मुलांच्या पुनर्वसनासाठीचं कार्य, महिलांचं संघटन, आपत्ती निवारण आणि आरोग्य क्षेत्रात जे काही त्यांनी कार्य केलेलं आहे त्याबद्दल आज आपण जाणून घेतलं. त्यांच्या या मुलाखतीचा दुसरा भाग आपण ऐकणार आहोत आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळच्या पुढच्या कार्यक्रमात, कारण आता वेळ झाली आहे निरोप घेण्याची. तेव्हा सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर यांच्यासह मी अमृता खानोलकर आपल्या सर्वांचा आता इथेच निरोप घेतेय. नमस्कार.

न्यायाच्या आणि लोकशाही प्रक्रियेचं मोठ्या प्रमाणावर उल्लंघन केल्याच्या घटना घडल्यानं आयोगानं हा निर्णय घेतला आहे. पश्चिम बंगालमध्ये 23 आणि 29 एप्रिल रोजी दोन टप्प्यात मतदान झालं होतं, तर तामिळनाडूमध्ये 23 एप्रिल रोजी एका टप्प्यात आणि आसाम, केरळ आणि पुदुच्चेरी इथं 9 एप्रिल रोजी एकाच टप्प्यात मतदान झालं होतं. जमैका, सुरिनाम, त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या दौऱ्यावर असलेले परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आज सकाळी जमैकाची राजधानी किंगस्टन इथं पोहोचले. जमैकाच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री कामिना जे स्मिथ यांनी त्यांचं विमानतळावर स्वागत केलं. पुढील दोन दिवसात जमैकातील प्रमुख नेते, व्यापारी समुदाय आणि भारतीय वंशाच्या नागरिकांशी संवाद साधण्यास उत्सुक असल्याचं डॉ जयशंकर यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. देशातले विरोधी पक्ष सातत्यानं निवडणूक आयोग, सरकारी संस्था, ईव्हीएम आणि माध्यमांवर दोषारोप करतात. आता ते न्याय व्यवस्थेलाही लक्ष्य करत असल्याची टीका भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी केली आहे. विरोधी पक्ष लोकशाहीच्या गाभ्यावरच हल्ला करत असल्याचं रिजिजू समाज माध्यमावरच्या संदेशात म्हणाले. यावेळी त्यांनी आधीच्या सरकारांवर टीका केली. एमटी सर्वशक्ती या एलपीजी वाहून नेणाऱ्या भारतीय जहाजानं आज होर्मुझची समुद्रधुनी ओलांडली. या जहाजावर 46,313 मेट्रिक टन एलपीजी गॅस आहे. विशाखापट्टणम इथं 13 मे रोजी हे जहाज दाखल होईल. सर्व भारतीय जहाज आणि खलाशी सुरक्षित असल्याचं बंदरे, जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्रालयानं म्हटलं आहे. नवी दिल्लीत आज सकाळी विवेक विहार इथल्या एका इमारतीत आग लागून झालेल्या दुर्घटनेत 9 जणांचा मृत्यू झाला. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे बंब ताबडतोब घटनास्थळी रवाना झाले. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी 15 जणांची सुटका केली असून काही जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आग पूर्णपणे नियंत्रणात आणण्यात आली असल्याचं अग्निशमन दलानं सांगितलं, मात्र आगीचं कारण अद्याप कळू शकलं नाही. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून जखमींच्या प्रकृती लवकरात लवकर सुधारणा होवो अशी प्रार्थना केली आहे. दिल्लीचे नायब राज्यपाल तरणजित सिंग संधू यांनी देखील शोक व्यक्त केला आहे. मध्य प्रदेशमध्ये जबलपूर इथं बार्गी धरण परिसरात जहाज उलटून झालेल्या दुर्घटनेतल्या मृतांची संख्या 13 पोहोचली आहे. बचाव पथकानं आज एका 5 वर्षीय मुलाचा आणि त्याच्या काकांचा मृतदेह बाहेर काढला, त्यामुळे या दुर्घटनेनंतर बेपत्ता झालेल्या सर्व 13 जणांचा शोध आता लागला असल्याचं पोलिसांनी सांगितलं. या बचाव कार्यात आग्रा इथून विमानानं आणलेल्या लष्कराच्या सुमारे 20 पाणबुड्यांचा समावेश असलेली पथकं, राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान आणि स्थानिक पाणबुड्या यांचा समावेश होता. वादळामुळे जहाज भरकटल्यानं हा अपघात झाला. त्यावेळी त्यात 41 प्रवासी होते, त्यापैकी 28 जणांना वाचवण्यात यश आलं होतं. बिहारचे मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी आज नवी दिल्ली इथं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली. सरकारच्या विकसित भारत मोहिमेसंदर्भात या भेटीत चर्चा झाल्याचं चौधरी यांनी समाज माध्यमावरच्या संदेशाद्वारे सांगितलं. तसंच बिहारमध्ये रेल्वे, पायाभूत सुविधा आणि विकासाला चालना देण्यासंदर्भात वैष्णव यांच्याशी चर्चा केली असंही त्यांनी सांगितलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पश्चिम आशियामधला संघर्ष अद्याप सुरूच असल्यानं ओपेक अर्थात पेट्रोल निर्यात करणाऱ्या देशांच्या संघटनेनं येत्या जून महिन्यात देखील पेट्रोलचं अधिक उत्पादन घेण्याचा निर्णय घेतला आहे. 7 ओपेक प्लस देशांनी पुढील महिन्यात तेल उत्पादनाचं लक्ष दररोज अंदाजे 1,88,000 बॅरल इतकं वाढवायला तत्वतः सहमती दर्शवली आहे. संयुक्त अरब अमिरात अलीकडेच या गटातून बाहेर पडल्यानंतर आणि होर्मुझच्या समुद्रधुनीतून होणाऱ्या जलवाहतुकीवर मोठ्या प्रमाणावर निर्बंध येत असल्यानं हे पाऊल उचलण्यात आलं आहे. ओपेक संघटनेत आता 21 सदस्य आहेत. आज जागतिक माध्यम स्वातंत्र्य दिवस. दरवर्षी 3 मे रोजी माध्यम स्वातंत्र्य दिवस जगभरात साजरा केला जातो. नव्या निडर जगातले वार्तांकन,
कृत्रिम प्रज्ञेचा माध्यम स्वातंत्र्य आणि प्रसार माध्यमांवरील प्रभाव असा यंदाच्या माध्यम स्वातंत्र्य दिनाचा विषय आहे. या दिवसाच्या निमित्तानं माध्यम स्वातंत्र्याच्या महत्वाविषयी जागरूकता निर्माण केली जाते, तसंच या क्षेत्रात कार्य करणाऱ्यांच्या बलिदानाची देखील आठवण केली जाते.

हा दिवस अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा सन्मान आणि माहिती मिळवण्याच्या अधिकाराचं महत्व विशद करतो. सध्याच्या युगात भविष्याच्या दृष्टीनं माहितीची परिसंस्था बळकट करताना डिजिटल तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, मानवाधिकार आणि पत्रकारिता या सर्वांना एकाच धाग्यात गुंफून अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दलची वचनबद्धता दृढ करण्याच्या दृष्टीनं या दिवसाला विशेष महत्व प्राप्त झालं आहे. पदवीपूर्व वैद्यकीय शिक्षण प्रवेशासाठी घेतली जाणारी राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा अर्थात नीट यूजी आज देशभरात होणार आहे. नियोजित वेळेनुसार दुपारी 2 वाजता परीक्षा सुरू होणार असून संध्याकाळी 5 वाजता ती संपेल. विद्यार्थ्यांनी वेळेआधी अर्धा तास परीक्षा केंद्रात पोहोचणं अपेक्षित आहे. महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यातल्या नरसापूर इथं बालिकेवरच्या अत्याचार आणि हत्येचा राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी निषेध केला आहे. ही घटना अतिशय क्लेशदायक असून मानवतेवरला कलंक आहे अशा शब्दात त्यांनी भावना व्यक्त केल्या. या प्रकरणी महिला आयोगानं राष्ट्रीय बालहक्क सुरक्षा आयोगाला पत्र लिहिलं असून तात्काळ कारवाई करण्याची विनंती केल्याचं रहाटकर यांनी सांगितलं. माली इथं सुरक्षा रक्षकांनी केलेल्या हवाई हल्ल्यात 200 हल्लेखोर मारले गेल्याचं मालीमधल्या सरकारी वृत्तसंस्थेनं कळवलं आहे. हे हल्लेखोर सीमा भागातून मालीमध्ये शिरले होते आणि मोठा हल्ला घडवून आणण्याचा त्यांचा कट होता असं मालीच्या सुरक्षा दलांनी म्हटलं आहे. या हल्ल्यात शस्त्रास्त्रांनी भरलेले ट्रक आणि 60 दुचाक्या नष्ट करण्यात आल्या आहेत. 25 एप्रिलला या दहशतवादी गटानं मालीमध्ये हल्ला केला. या मालीचे संरक्षण मंत्री जनरल सादिओ कामारा आणि त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला. भारतानं या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला तसंच कामारा यांच्या मृत्यूबद्दल दुःख व्यक्त केलं. देशात विविध ठिकाणी कालपासून वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली आहे. पश्चिम बंगालच्या दक्षिण भागात वादळी वारे आणि पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागानं येत्या 48 तासांसाठी काल बैसाखी वादळाबाबत इशारा जारी केला आहे. मध्य प्रदेशात काल राजधानी भोपाळसह 20 हून अधिक जिल्ह्यात ताशी 30 ते 50 किलोमीटर वेगानं जोरदार वारे वाहिले. हिमाचल प्रदेशची राजधानी सिमला इथं आज सकाळी ढगांचा गडगडाट आणि वाऱ्यासह पाऊस सुरू झाला. राजस्थानमध्ये राजधानी जयपूरसह अनेक जिल्ह्यांमध्ये काल संध्याकाळी वादळ धुळीचे वारे आणि पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आजचा पहिला सामना सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होणार आहे. हैदराबादमध्ये राजीव गांधी मैदानावर दुपारी 3:30 वाजता सामन्याला सुरुवात होईल. आजचा दुसरा सामना गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्स यांच्यात होईल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पुदुच्चेरीसह 4 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी उद्या मतमोजणी. नवी दिल्लीत एका इमारतीत लागलेल्या आगीत 9 जणांचा मृत्यू. पश्चिम आशियामधल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पेट्रोलचं अधिक उत्पादन घेण्याचा ओपेकचा निर्णय. आणि माली इथं सुरक्षा रक्षकांनी केलेल्या हवाई हल्ल्यात 200 हल्लेखोर ठार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नसरापूर इथल्या बालिकेवरचा अत्याचार ही गंभीर घटना असून हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालावा यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षपदी मुरलीधर मोहोळ यांची निवड. पुदुच्चेरीसह 4 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी उद्या मतमोजणी. आणि नवी दिल्लीत एका इमारतीत लागलेल्या आगीत 9 जणांचा मृत्यू. नसरापूर इथल्या बालिकेवरला अत्याचार आणि हत्या ही गंभीर घटना असून नागरिकांचा रोष साहजिक आहे, मात्र या आरोपीला कठोर शिक्षा होईल याची काळजी राज्य सरकार घेत आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. ते नागपूर इथं वार्ताहरांशी बोलत होते. हा खटला फास्ट्रॅक कोर्टात चालावा यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.
1: मी काल स्वतः पीडितेच्या वडिलांशी 2 वेळा बोललो. मी त्यांना हे समजावून सांगितलं की आपल्याला नराधमाला मृत्यूदंडाची शिक्षा करून घ्यायची आहे, त्याकरता वेळेत चार्जशीट दाखल होणं आणि केस चालणं याकरता आम्ही माननीय हायकोर्टाच्या माध्यमातून सगळ्या गोष्टीला फास्ट्रॅकवर नेतो आहोत. रेकॉर्ड वेळेत काम करण्याचा आमचा या संदर्भातला प्रयत्न आहे.
0: पुणे जिल्ह्यातल्या नसरापूर इथं बालिकेवरल्या अत्याचार आणि हत्येचा राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी निषेध केला आहे. ही घटना अतिशय क्लेशदायक असून मानवतेवरला कलंक आहे अशा शब्दात त्यांनी भावना व्यक्त केल्या. या प्रकरणी महिला आयोगानं राष्ट्रीय बाल हक्क सुरक्षा आयोगाला पत्र लिहिलं असून तात्काळ कारवाई करण्याची विनंती केल्याचं रहाटकर यांनी सांगितलं. या प्रकरणी पोक्सो अंतर्गत कठोर कारवाई करावी आणि जलदगती विशेष न्यायालयात खटला चालवावा अशा सूचना त्यांनी दिल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी या प्रकरणी कारवाईचं आश्वासन दिल्याचं रहाटकर यांनी सांगितलं. पुणे जिल्ह्यात नसरापूर इथल्या 3.5 वर्षांच्या मुलीवर झालेला अत्याचार आणि हत्या ही माणुसकीला काळीमा फासणारी असून महाराष्ट्र दिनी

अशी लाजीरवाणी घटना घडणं क्लेशदायक असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. ते आज मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. महिला आणि बालकांच्या सुरक्षेबाबत विद्यमान सरकार अपयशी ठरलं आहे अशी टीका करत अशा घटना घडू नयेत यासाठी राजकीय श्रेयवाद बाजूला ठेवून शक्ती कायदा तातडीनं लागू करावा अशी मागणी देशमुख यांनी केली. नागपूर इथं लक्ष्मी नारायण अभिनव तंत्रज्ञान विद्यापीठ इथल्या विविध शैक्षणिक आणि प्रशासकीय इमारतींच्या बांधकामाचं भूमिपूजन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं. जगातले अनेक केमिकल इंजिनियर LITU मधून निर्माण झाले आहेत. आता याचं रुपांतर स्वायत्त विद्यापीठात झालं. यामुळे या विद्यापीठाचा दर्जा वाढला आहे असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. आता इथं शैक्षणिक संकुल उभारलं जात असल्यामुळे आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या रांगेत LITU जाऊन बसेल. भविष्यात इथून उत्कृष्ट अभियंते निर्माण होतील असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी चंद्रशेखर बावनकुळे, आमदार कृपाल तुमाने, नागपूरच्या महापौर नीता ठाकरे हे उपस्थित होते. महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची निवड करण्यात आली आहे. पुण्यात बालेवाडी इथं झालेल्या महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या कार्यकारिणीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. पदवीपूर्व वैद्यकीय शिक्षण प्रवेशासाठी घेतली जाणारी राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा अर्थात NEET UG आज देशभरात होत आहे. नियोजित वेळेनुसार दुपारी 2 वाजता परीक्षेला सुरुवात झाली. पश्चिम आशियामधला संघर्ष अद्याप सुरूच असल्यानं OPEC अर्थात पेट्रोल निर्यात करणाऱ्या देशांच्या संघटनेनं येत्या जून महिन्यात देखील पेट्रोलचं अधिक उत्पादन घेण्याचा निर्णय घेतला आहे. 7 OPEC+ देशांनी पुढील महिन्यात तेल उत्पादनाचं लक्ष दररोज अंदाजे 1,88,000 बॅरल इतकं वाढवायला तत्वत सहमती दर्शवली आहे. संयुक्त अरब अमिरात अलीकडेच या गटातून बाहेर पडल्यानंतर आणि होर्मुझच्या समुद्रधुनीतून होणाऱ्या जलवाहतुकीवर मोठ्या प्रमाणावर निर्बंध येत असल्यानं हे पाऊल उचलण्यात आलं आहे. OPEC संघटनेत आता 21 सदस्य आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तमिळनाडू आणि पुद्दुचेरी विधानसभा निवडणुकीसाठी उद्या मतमोजणी होणार आहे. आसाममध्ये 126, केरळमध्ये 140, पुद्दुचेरीमध्ये 30 जागांसाठी तर तमिळनाडूमधल्या 234 आणि पश्चिम बंगालमधल्या 294 पैकी 293 जागांसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी उद्या होणार आहे. मतमोजणीसाठी सर्वत्र यंत्रणा सज्ज आहेत. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी निवडणूक आयोगानं अतिरिक्त निरीक्षक आणि पोलीस अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. मतमोजणी निरीक्षकांच्या मदतीसाठी अतिरिक्त 165 निरीक्षक तर मतमोजणी केंद्राच्या आसपास सुरक्षेसाठी 77 अतिरिक्त पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तमिळनाडू, पुद्दुचेरी इथंही चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आसाममध्ये राज्य सशस्त्र पोलिसांच्या 93 तुकड्या विविध जिल्ह्यांमध्ये आधीच तैनात करण्यात आल्या आहेत. दरम्यान पश्चिम बंगालच्या फालटा विधानसभा मतदारसंघातल्या सर्व 285 मतदान केंद्रावर 21 मे रोजी फेरमतदान घेण्याचे निर्देश भारतीय निवडणूक आयोगानं दिले आहेत. या मतदारसंघाच्या मतांची मोजणी 24 मे रोजी केली जाईल. फालटा मतदारसंघात 29 एप्रिल रोजी झालेल्या मतदानाच्या वेळी अनेक मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रियेशी निगडीत गंभीर स्वरूपाचे अपराध झाल्याच्या आणि लोकशाही प्रक्रियेचं मोठ्या प्रमाणावर उल्लंघन केल्याच्या घटना घडल्यानं आयोगानं हा निर्णय घेतला आहे. पश्चिम बंगालमध्ये 23 आणि 29 एप्रिल रोजी 2 टप्प्यात मतदान झालं होतं तर तमिळनाडूमध्ये 23 एप्रिल रोजी 1 टप्प्यात आणि आसाम, केरळ आणि पुद्दुचेरी इथं 9 एप्रिल रोजी 1 टप्प्यात मतदान झालं. नवी दिल्लीत आज सकाळी विवेक विहार इथल्या एका इमारतीत आग लागून झालेल्या दुर्घटनेत 9 जणांचा मृत्यू झाला. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे बंब ताबडतोब घटनास्थळी रवाना झाले. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी 15 जणांची सुटका केली असून काही जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आग पूर्णपणे नियंत्रणात आणण्यात आली असल्याचं अग्निशमन दलानं सांगितलं. मात्र आगीचं कारण अद्याप कळू शकलं नाही. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा हो अशी प्रार्थना केली आहे.
मध्य प्रदेश मध्ये जबलपूर इथं बारगी धरण परिसरात

जहाज उलटून झालेल्या दुर्घटनेतल्या मृतांची संख्या 13 पोहोचली आहे. बचाव पथकानं आज एका 5 मुलाचा आणि त्यांच्या काकांचा मृतदेह बाहेर काढला, त्यामुळे या दुर्घटनेनंतर बेपत्ता झालेल्या सर्व 13 जणांचा शोध आता लागला असल्याचं पोलिसांनी सांगितलं. अनुसूचित जातीच्या 13% आरक्षणाच्या उपवर्गीकरणावर नव्यानं सूचना आणि हरकती मागवण्याचा निर्णय राज्य सरकारनं रद्द करावा अशी मागणी सकल मातंग समाजाचे समन्वयक मारुती वाडेकर यांनी केली आहे. त्याचप्रमाणे न्यायमूर्ती बदर समितीचा अहवाल मंत्रिमंडळ बैठकीत सादर करावा आणि मंत्रीस्तरीय उपसमिती नेमून त्यावर शिफारशी घेऊन त्यासंदर्भात शासन निर्णय जारी करावा अशी मागणी त्यांनी केली आहे. लातूर पोलीस दलातल्या मोटर वाहन विभागात चालक म्हणून कार्यरत असलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्यानं आत्महत्या केल्याचं काल रात्री उघडकीस आलं. आत्महत्येमागचं नेमकं कारण स्पष्ट झालं नसून या प्रकरणी पुढचा तपास सुरू आहे. नवी मुंबई पोलिसांनी काल पहाटे एका व्यक्तीला अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी अटक केली. या व्यक्तीकडून पोलिसांनी 344 ग्रॅम मेफेड्रोन जप्त केलं असून या अंमली पदार्थाची किंमत सुमारे 86 लाख रुपये इतकी आहे. काल पहाटे 2 गस्तीवर असलेल्या पोलीस पथकाला उल्वे परिसरातल्या एका गृहनिर्माण संकुलाजवळ एक संशयित व्यक्ती दिसल्यावर त्यांनी ही कारवाई केली. या व्यक्तीवर अंमली पदार्थ विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आजचा पहिला सामना सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होणार आहे. हैदराबादमध्ये राजीव गांधी मैदानावर दुपारी 3:30 सामन्याला सुरुवात होईल. सनरायझर्स हैदराबादनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आजचा दुसरा सामना गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्स यांच्यात होईल. अहमदाबाद इथं नरेंद्र मोदी मैदानावर संध्याकाळी 7:30 सामन्याला सुरुवात होईल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नसरापूर इथल्या बालिकेवरचा अत्याचार ही गंभीर घटना असून हा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालावा यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षपदी मुरलीधर मोहोळ यांची निवड. पुद्दुचेरीसह 4 विधानसभा निवडणुकीसाठी उद्या मतमोजणी आणि नवी दिल्लीत एका इमारतीत लागलेल्या आगीत 9 मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

आप चाहे लग जाए गरिया मैंने तेरी बाह पकड़ ली मन तुझे नियत कर ली।

चाहे रावण हो,

0: आप सुन रहे हैं विविध भारती राष्ट्रीय सेवा देश की सुरीली धड़कन। तराने नए पुराने कार्यक्रम के लिए कीजिए बस थोड़ा सा इंतजार।
1: आज आपण ऐकलं शांताबाळ सुब्रमण्यम यांचं गाणं राग अमृत वर्षिणी कल्याण वसंता आणि शुद्ध सावेरी। त्यांना मृदुंगम साथ केली होती रोहित प्रसाद यांनी आणि व्हायोलिन साथ केली होती कृष्णा नटराजन यांनी। याचबरोबर शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म इथेच समाप्त होत आहे। आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी। संध्याकाळचे 5:31 झाले आहेत। युवकांसाठी विशेष कार्यक्रम ऐकूया युववाणी।

0: अनुजा, आता आपण असं म्हणतो की हे युग सध्याचं डिजिटल युग आहे. कम्प्युटर आणि डिजिटलायझेशन ह्याविषयी आपण सगळेजण नेहमी बोलत असतो आणि म्हणूनच आजच्याच या ट्रेंडिंग विषयावर बोलण्यासाठी आपण इथं आलेलो आहोत. थोडंसं कम्प्युटर सायन्स याविषयी बोलायचं झालं, चार्ल्स बेबेज यांना संगणकाचं जनक म्हटलं जातं.
1: बर,
0: त्यांनी 19व्या शतकामध्ये पहिलं अनालिटिकल इंजिन डिझाईन केलं जे आधुनिक संगणकाचा पाया मानलं जातं.
1: अमृता, चार्ल्स बेबेज यांनी संगणकाचे बेसिक फ्लो कंट्रोल आणि इंटिग्रेटेड मेमरीचा सिद्धांत मांडला जो आजही वापरला जातो. आणि अमृता, अॅलन ट्युरिंग यांनाही आधुनिक संगणकाचं जनक असं मानलं जातं कारण त्यांनी अल्गोरिदम आणि गणनेची संकल्पना विकसित केली होती.
0: कम्प्युटर सायन्स अर्थात CS म्हणजे काय, अभ्यासक्रमाचं स्वरूप, त्यातल्या करिअरच्या संधी या सर्वांविषयी आपण आपल्या युवक मित्र मैत्रिणींना छानशी माहिती देणार आहोत.
1: नावाप्रमाणेच कम्प्युटर सायन्स हा कम्प्युटरशी संबंधित असलेला एक अभ्यासक्रम आहे ज्यामध्ये कम्प्युटरचा सखोल अभ्यास केला जातो, त्याचबरोबर कम्प्युटर्सचे हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर या सगळ्या गोष्टींचा याच्यामध्ये समावेश असतो.
0: तर अल्गोरिदम, सॉफ्टवेअर, संगणक प्रणालीचं डिझाईन, विकास आणि विश्लेषण या सगळ्याचा संबंध कम्प्युटर सायन्स याविषयी असतो. त्यामध्ये सिद्धांत असतात, थोडेसे प्रयोग असतात.
1: अमृता, कम्प्युटर सायन्स मध्ये कम्प्युटर्स, सॉफ्टवेअर, हार्डवेअर आणि माहितीवर प्रक्रिया करण्याची पद्धत

0: अर्थात अल्गोरिदम्स याचा शास्त्रीय अभ्यास असतो. नुसतंच कम्प्युटर चालवणं म्हणजे कम्प्युटर सायन्स नव्हे, तर सॉफ्टवेअर डेव्हलप करणं, डेटा स्ट्रक्चर, कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात AI ज्याच्याबद्दल आपण यापूर्वी बोललेलो आणि क्लिष्ट समस्या सोडवण्यासाठीचे अल्गोरिदम डिझाईन करणं, या सगळ्या गोष्टींचा समावेश या कोर्समध्ये होतो. सॉफ्टवेअर तयार करणं, त्यासाठी पायथन किंवा C++ यासारख्या कोडिंग लँग्वेजेसचा वापर करणं, या सगळ्या गोष्टींचा समावेश या अभ्यासक्रमात असतो. बऱ्याच मुलांना असं वाटतं की आपल्याला कम्प्युटर्सवरती गेम खेळायला खूप आवडतं आणि आपल्याला आपण तासन तास कम्प्युटर समोर बसून असतो, त्यामुळे आपण हा अभ्यासक्रम करावा किंवा आपण याच्यात करिअर करावं तर असं आहे का? यासाठीच आपण आज आमंत्रित केलेलं आहे डॉक्टर शीतल गायकवाड यांना.
1: अनुषा, गेली अनेक वर्ष त्या या क्षेत्राशी संबंधित आहेत, सध्या शिवाजी विद्यापीठामध्ये त्या प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहेत.
0: चला तर मग युवक मित्र मैत्रिणींनो, CS अर्थात कम्प्युटर सायन्स त्याचा अभ्यासक्रम, त्यातील करिअरच्या संधी याविषयी डॉक्टर शीतल गायकवाड यांच्याशी अमृता दैनी यांनी केलेली बातचीत आता ऐकूया.
1: हॅलो फ्रेंड्स, आजच्या युववाणी या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. आज युववाणी या कार्यक्रमात आपण तुम्हा सगळ्यांचा लाडका ट्रेंडिंग विषय कम्प्युटर सायन्स अर्थात CS याविषयी बातचीत करणार आहोत. कम्प्युटर सायन्स मधल्या करिअरच्या संधी याविषयी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओत उपस्थित आहेत डॉक्टर शीतल गायकवाड. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर इथं त्या असिस्टंट प्रोफेसर म्हणून काम करतायत आणि त्यांचा या क्षेत्रातला 15 ते 16 वर्षांचा अनुभव आहे. तर मॅडम नमस्कार.
2: नमस्कार.
1: आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत.
2: थँक्यू.
1: मॅडम आपण सुरुवात करूया, कम्प्युटर सायन्स या अभ्यासक्रमाचं स्वरूप कसं असतं हे समजून घेऊन.
2: आता कॉम्प्युटर सायन्स म्हटलं की सगळ्यांना एकच गोष्ट वाटते की हा कॉम्प्युटर यूज कसा करायचा, की याचंच फक्त ट्रेनिंग दिलं जातं का? तर नाही, हा अभ्यासक्रम केवळ कॉम्प्युटर कसा चालवायचा हे शिकवत नाही, तर तो का आणि कसा काम करतो या मागचे सायन्स शिकवतो. आता यामध्ये सॉफ्टवेअर डेव्हलप करणे किंवा डेटा मॅनेजमेंट आहे, नेटवर्किंग आहे आणि ऍडव्हान्स टेक्निक विकसित करण्यावर भर दिला जातो. तर ऍडव्हान्स टेक्निक म्हणजे उदाहरणार्थ आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल, सायबर सिक्युरिटी आहे, ब्लॉक चेन आहे किंवा इंडस्ट्री 5.0 ज्या नीड्स आहेत, तर त्या नीड्स सुद्धा आपण कव्हर करतो. तर ह्या नीड्स कव्हर करताना इंडस्ट्री मधले जे एक्सपर्ट्स आहेत किंवा ऍल्युमिनी जे असतात, तर त्यांचे सुद्धा इनपुट कन्सिडर केले जातात. आता शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये आपण 5 कोर्सेस चालू केलेले आहेत. MCA आहे, MSc कॉम्प्युटर सायन्स आहे, BSc AIML आहे, BCA सायन्स बेस्ड आहे आणि पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन डेटा सायन्स आहे. या 5 कोर्समध्ये दर 3 वर्षांनी अपडेट केले जातात. याच्यामध्ये ऍल्युमिनी इनपुट आणि इंडस्ट्री नीड्स पण कन्सिडर केल्या जातात, की जेणेकरून विद्यार्थी जेव्हा डिग्री घेऊन बाहेर पडेल तर त्याला जॉब अपॉर्च्युनिटी मध्ये काही अडथळा येऊ नये.
1: म्हणजे आत्ताच्या फील्डमध्ये जे अपेक्षित आहे ते मुलांना शिकवण्याचा, मुलांना देण्याचा पूर्ण प्रयत्न या अपडेशन मधून केला जातो.
2: अगदी अगदी. आणि दुसरी गोष्ट अशी सांगायची की MCA आणि BCA जे युनिव्हर्सिटीमध्ये चालू आहे तर हे पूर्ण सायन्स बेस्ड आहे. आणि BSc AIML हा सुद्धा आम्ही अंडर ग्रॅज्युएटचा प्रोग्राम असा डिझाईन केलेला आहे की याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंगवर जास्त फोकस केलेला आहे.
1: म्हणजे आत्ताचं जे ट्रेंडिंग म्हणतो आपण, मुलांना ज्याचं आकर्षण आहे तो अभ्यासक्रम कव्हर करायचा आपण प्रयत्न करतो.
2: वा, आणि खूप सुंदर पद्धतीने सिलेबस डिझाईन केलेला आहे. आणि ह्याचं जे अपडेशन आहे की ज्या ऍडव्हान्स टेक्निक्स मार्केटमध्ये आहेत तर ते इन्क्लूड केलेले आहेत.
1: कम्प्युटर हाताळता येणं आणि कम्प्युटर सायन्स मधल्या करिअरच्या संधी या दोन वेगळ्या गोष्टी आहेत हे मुलांना आणि पालकांना लक्षात येत नाही. पण मला कम्प्युटर सायन्समध्ये करिअर करता येईल ह्यासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत ऍज अ प्रोफेसर तुमच्या नजरेतून?
2: नुसता कॉम्प्युटर वापरता येणं म्हणजे युजर होणं, पण सायन्समध्ये करिअर करण्यासाठी काही लॉजिकल थिंकिंग मुलांच्या डेव्हलप व्हायला लागतात किंवा एखाद्या समस्येचे टप्प्याटप्प्याने निराकरण करण्याची क्षमता ही मुलांच्यात आली पाहिजे. तर याच्यामध्ये काही टेक्निकल स्किल्स असतात की जे विद्यार्थ्यांना अडॅप्ट करणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल, नवीन नवीन प्रोग्रामिंग लँग्वेजेस असतील, त्यांचं लॉजिकल डेव्हलपमेंट झाली पाहिजेत, किंवा नवीन फ्रेमवर्क जे मार्केटमध्ये अवेलेबल आहेत तर ते पण त्यांनी अपडेट केले पाहिजे. कॉम्प्युटर सायन्समध्ये करिअर करण्यासाठी पहिलं स्किल पाहिजे ते की अडॅप्टॅबिलिटी. म्हणजे काय?

0: की जेव्हा नवीन नवीन टेक्नॉलॉजीज मार्केटमध्ये येतात तेव्हा स्टुडंटला ते लर्न करण्याची कॅपॅसिटी पाहिजे ते किंवा ते इझिली अडॅप्ट झाले पाहिजे ते प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल अँड क्रिटिकल थिंकिंग पाहिजे की एखादा कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम आहे तर तो स्मॉलर प्रॉब्लेममध्ये ब्रेकडाऊन करून तो कसा सॉल्व्ह करता येईल तर ह्याचं त्याच्याकडे स्किल पाहिजेत. त्याचबरोबर कम्युनिकेशन स्किल सुद्धा चांगलं पाहिजेत. टीम वर्क किंवा कोलॅबरेशन मध्ये त्यांना वर्क करता आलं पाहिजेत. कारण जेव्हा सॉफ्टवेअर डेव्हलप करायला देतात तेव्हा हे एकट्याचं काम नसतं तर हे टीम वर्क काम असतं. त्याचबरोबर त्यांचं एप्टिट्यूड पण चांगलं असणं गरजेचं आहे. एप्टिट्यूड का चांगलं असणं गरजेचं आहे की एखादं नवीन स्किल तुम्हाला शिकायचंय फ्युचरमध्ये तर तुमच्यामध्ये ते पोटेन्शियल आहे की नाही तर याची कल्पना येते.
1: कम्प्युटर सायन्स आणि आयटी यांचा एकमेकाशी किती संबंध आहे?
0: संबंधित आहे पण थोडा फरक असा आहे की कॉम्प्युटर सायन्स म्हणजे नवीन सॉफ्टवेअर आणि तंत्रज्ञान तयार करणे म्हणजे यामध्ये थिअरी आहे डिझायनिंग आहे तर आयटी म्हणजे हे तयार असलेले सॉफ्टवेअर किंवा हे ऍडव्हान्स टेक्निक्स आहेत तर त्याचा यूज बिझनेससाठी कसा होईल या गोष्टींचा विचार करणे. दोन्ही फील्डमध्ये मार्केटमध्ये इक्वल अपॉर्च्युनिटीज आहेत करिअरसाठी आणि त्यांना सॅलरी पॅकेजेस पण मिळतात ते खूप चांगल्या पद्धतीनं दिले जातात. पण इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हे कॉम्प्युटर इंजिनिअरिंग मध्ये आहे इन्क्लूड.
1: मॅडम, कार्यक्रमात पुढे जाण्याआधी एक छोटासा म्युझिकल ब्रेक.

0: आकाशवाणी कोल्हापूर निर्मित युववाणी या कार्यक्रमात कम्प्युटर सायन्स अर्थात CS याविषयी डॉक्टर शीतल गायकवाड यांच्याशी आपण बातचीत करत आहोत. मॅडम, कम्प्युटर सायन्स मध्ये कोणकोणते विषय शिकवले जातात?
1: कॉम्प्युटर सायन्स मध्ये वेगवेगळ्या प्रोग्रॅमिंग लँग्वेजेस शिकवल्या जातात, जसं की सी आहे, C++ आहे, जावा प्रोग्रॅमिंग लँग्वेज आहे, पायथॉन आहे किंवा .NET आहे. त्याचबरोबर डेटा स्ट्रक्चर्स काय आहेत, अल्गोरिदम्स काय आहेत, वेगवेगळ्या ऑपरेटिंग सिस्टम्स म्हणजे फॉर एक्झाम्पल विंडोज असेल, लिनक्स असेल किंवा डेटाबेस मॅनेजमेंटसाठीचे SQL, तर हे शिकवले जातात. त्याचबरोबर आर्टिफिशियल इंटेलिजन्स, सायबर सिक्युरिटी याचाही समावेश आहे.
0: कोडिंग म्हणजे काय?
1: कोडिंग म्हणजे तुम्ही जेव्हा अल्गोरिदम इम्प्लिमेंट करता तेव्हा कॉम्प्युटरला इन्स्ट्रक्शन देता, तर ह्या इन्स्ट्रक्शन कॉम्प्युटरला समजतील ह्या भाषेमध्ये द्यायला लागतात. म्हणजेच त्याच्यासाठी आपण कॉम्प्युटरच्या काही प्रोग्रामिंग लँग्वेजेस आहेत त्याचा यूज करतो, तर त्यालाच आपण कोडिंग म्हणतो.
0: अच्छा, लहानपणापासून आता मुलं कोडिंग शिकतात, त्याचा खरंच फायदा होतो किंवा त्यांनी शिकावं?
1: हो, नक्कीच. कोडिंग जर मुलं करत असतील लहानपणापासून तर नक्कीच त्यांचं लॉजिकल थिंकिंग हे डेव्हलप झालेलं असतं, त्यामुळे त्यांना पुढे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्ये हे खूप इझी जातं सॉफ्टवेअर डेव्हलप करण्यासाठी. त्यामुळे कोडिंगचा तर नक्कीच फायदा होतो. कोडिंग किंवा प्रोग्रॅमिंग म्हणजे काय, तर तुमचं जे लॉजिकल थिंकिंग आहे तर ते तुम्ही इम्प्लिमेंट करता. आता लॉजिकल थिंकिंग म्हणजे काय, तर तुम्ही एखाद्या प्रॉब्लेमला स्टेप बाय स्टेप कसं सोल्युशन देऊ शकता त्याचं तुम्ही पेपर वर्क करता, त्यालाच आपण अल्गोरिदम म्हणतो. तर हा अल्गोरिदम जेव्हा तुम्ही इम्प्लिमेंट करता कॉम्प्युटरला समजतील ह्या भाषेमध्ये, त्यालाच आपण प्रोग्रामिंग लँग्वेजेसचा यूज करतो, तर ह्या पद्धतीला आपण प्रोग्रामिंग म्हणू शकतो.
0: बरेचदा कॉम्प्युटरला व्हायरस येतो किंवा सिस्टीमला व्हायरस येतो असं आपण म्हणतो, हा सर्वत्र चर्चेचा विषय किंवा शब्द आहे, पण व्हायरस म्हणजे काय आणि व्हायरस येतो म्हणजे काय होतं?
1: व्हायरस म्हणजे काय, तर हे एक प्रकारचं मॅलिशियस सॉफ्टवेअर असतं. हे तुमच्या सिस्टीममध्ये ईमेल थ्रू इन्सर्ट होतं किंवा तुम्ही जेव्हा काही गोष्टी किंवा काही फाईल्स डाउनलोड करत असतात तेव्हा ते तुमच्या सिस्टीममध्ये इन्सर्ट होतं. मग हे सॉफ्टवेअर काय करतं, तर हे मॅलिशियस सॉफ्टवेअर तुमच्या सिस्टीमचे जे रेग्युलर ऑपरेशन्स आहेत तर ते डिस्ट्रॉय करतं, सिस्टीमला डॅमेज करतं. तर व्हायरसचे वेगवेगळे

0: टाइप पण असू शकतात, जसं की बूट सेक्टर व्हायरस आहे, फाईल इन्फेक्टर व्हायरस आहे, मायक्रो व्हायरस आहे, पॉलिमॉर्फिक व्हायरसेस आहेत. याच्या व्यतिरिक्त सुद्धा नवीन नवीन व्हायरसेस तुमच्या सिस्टीमला डॅमेज करू शकतात. इंट्रोजन डिटेक्शन सिस्टीम म्हणून एक मॉड्यूल असतं, तर त्याच्या थ्रू तुम्ही इंट्रुजन म्हणजे कुठल्या टाईपचा व्हायरसचा अटॅक झालेला आहे तर हे पण तुम्ही डिटेक्ट करू शकता. आणि ह्या गोष्टी इन्क्लुडेड आहेत की इंट्रुजन डिटेक्शन सिस्टीम म्हणजे काय किंवा इंट्रुजन प्रिव्हेन्शन सिस्टीम म्हणजे काय असते, तर हे सुद्धा कॉम्प्युटर सायन्स मध्ये शिकवलं जातं.
1: आकाशवाणी कोल्हापूर निर्मित युववाणी या कार्यक्रमात कम्प्युटर सायन्स अर्थात CS याविषयी डॉक्टर शीतल गायकवाड यांच्याशी आपण बातचीत करत आहोत. कम्प्युटर सायन्सच्या पूर्ण अभ्यासामध्ये कुठला असा विषय आहे किंवा कुठला असा पार्ट आहे की जो मुलांना कन्फ्युजिंग आहे किंवा त्रासदायक ठरतो किंवा त्याच्यावर मुलांनी जास्त फोकस केला पाहिजे?
0: कॉम्प्युटर सायन्समध्ये मुलांना जास्त कन्फ्युजन होतं की अल्गोरिदम लिहिताना, कारण जोपर्यंत तुम्ही परफेक्ट अल्गोरिदम लिहू शकत नाही तोपर्यंत तो तुम्ही इम्प्लिमेंट करू शकत नाही. एकदा तुम्ही इम्प्लिमेंट केला की ऍटोमॅटिक तुम्हाला ते प्रोग्रामिंग स्किल तुमच्यातलं डेव्हलप होतं. पण अल्गोरिदम लिहिणं म्हणजे काय करणं, तर तुमचं जे लॉजिकल थिंकिंग आहे तर ते ऍक्च्युअल तुमच्या पेपरवर उतरवणं, तर याच्यामध्ये मुलं खूप कन्फ्युज होतात. पण जर अल्गोरिदम लिहिता आलं तर त्यांना प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन करणं हे सहज जमतं.
1: मॅडम, कार्यक्रमात पुढे जाण्याआधी एक छोटासा म्युझिकल ब्रेक.

0: आकाशवाणी कोल्हापूर निर्मित युववाणी या कार्यक्रमात कम्प्युटर सायन्स अर्थात CS याविषयी डॉक्टर शीतल गायकवाड यांच्याशी आपण बातचीत करत आहोत. कुठल्या कुठल्या सेक्टर मध्ये हे सॉफ्टवेअर वापरले जातात?
1: आता बघायला गेलं तर असा एकही सेक्टर नाहीये की ज्याच्यामध्ये कॉम्प्युटरचा किंवा सॉफ्टवेअरचा युज होत नाही. फॉर एक्झाम्पल ऍग्रीकल्चर असेल, बँकिंग असेल, ग्रॉसरी स्टोअर असेल किंवा एज्युकेशन सेक्टरमध्ये, हेल्थ सेक्टरमध्ये, आर्किटेक्चर फील्ड असू देत किंवा व्हर्च्युअल रियालिटी असू देत, गेम डेव्हलपमेंटमध्ये असू देत, सगळीकडे कॉम्प्युटरचा किंवा सॉफ्टवेअरचा सर्रास यूज होताना दिसतो.
0: खूपशा करिअरच्या संधी मुलांना अवेलेबल आहेत असं आपण म्हणू शकतो. मॅडम, ऍप आणि वेबसाईट यामध्ये काय फरक असतो?
1: वेबसाईट जी असते ती ब्राउझरवर ओपन केली जाते, तिला इंटरनेटची सतत गरज असते. आणि ऍप्लिकेशन जे असतात की जे मोबाईल किंवा तुमच्या डेस्कटॉपवर इन्स्टॉल केले जातात आणि काही वेळा हे ऑफलाईन सुद्धा वापरता येतात.
0: मॅडम, कम्प्युटर सायन्समध्ये करिअरच्या कोणत्या संधी उपलब्ध आहेत?
1: कॉम्प्युटर सायन्सला IT इंडस्ट्रीमध्ये तर खूपच संधी आहेत की सॉफ्टवेअर इंजिनियर किंवा डेव्हलपर किंवा डेटा सायंटिस्ट म्हणून ते अप्लाय करू शकतात. तसंच वेब किंवा ऍप डेव्हलपर म्हणून पण अप्लाय करू शकतात. आता सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट किंवा गेम डिझायनर यासाठी सुद्धा ते अप्लाय करू शकतात.
0: ह्या झाल्या IT क्षेत्रातल्या. हे सोडून अजून काही संधी असतात?
1: आता स्टुडंटचा जास्त ओढा आहे तो IT इंडस्ट्रीकडे आहे, कारण त्यांना फक्त एवढंच फील्ड माहितीये की तुम्ही कम्प्युटर सायन्सची डिग्री घ्या आणि सॉफ्टवेअर प्रोग्रामर म्हणून किंवा सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून की तुम्ही IT इंडस्ट्रीमध्ये कुठल्याही अप्लाय करा. पण हे सोडून सुद्धा काही वेगळ्या क्षेत्रात कॉम्प्युटर सायन्सला खूप चांगल्या अपॉर्च्युनिटीज आहेत. इंटेलिजन्स ब्युरो आहे, तर इंटेलिजन्स ब्युरोमध्ये तुम्हाला असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर म्हणून पोस्ट असते, त्याचबरोबर ज्युनियर इंटेलिजंट ऑफिसर म्हणूनही पोस्ट आहे. सायबर सिक्युरिटी अँड थ्रेट इंटेलिजन्स मध्ये सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता. डेटा अनालिटिक्स किंवा AI किंवा ML इंटेलिजन्स मध्ये सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता. त्याचबरोबर कॉम्प्युटर सायन्सचे स्टुडंट डिजिटल फॉरेन्सिक मध्ये सुद्धा अप्लाय करू शकतात. पोलीस स्टेशन, सायबर सेल किंवा क्राईम ब्रँच मध्ये सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता. यामध्ये तुम्हाला सायबर क्राईम अनालिस्ट, डिजिटल फॉरेन्सिक एक्सपर्ट, इथिकल हॅकर, नेटवर्क सिक्युरिटी स्पेशालिस्ट, सायबर पोलीस कन्सल्टंट, CC

0: CCTV and evidence analysis, mobile data recovery, cyber fraud tracing, तर यामध्ये सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता. त्याचबरोबर महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक मध्ये सुद्धा आयटी साठी खूप चांगल्या अट्रॅक्टिव्ह संधी उपलब्ध आहेत, जसं की CISO, आयटी ऑपरेशन्स, सॉफ्टवेअर डेव्हलपर, डिजिटल पेमेंट सिस्टम डेव्हलप करणे किंवा रिपोर्ट जनरेशन डेव्हलपर म्हणून सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता.
1: मॅडम, बँकिंग सेक्टरमध्ये कशा पद्धतीच्या ऑपॉर्च्युनिटीज असू शकतात?
0: बँकिंग सेक्टरमध्ये आयटी ऑफिसर म्हणून तुम्ही अप्लाय करू शकता, सायबर सिक्युरिटी ऑफिसर म्हणून अप्लाय करू शकता, डेटाबेस ऍडमिनिस्ट्रेशन म्हणून पोस्ट असते, नेटवर्क ऍडमिनिस्ट्रेशन म्हणून पोस्ट असते, किंवा सॉफ्टवेअर डेव्हलपर, डेटा अनालिस्ट, इन्फॉर्मेशन सिक्युरिटी ऑफिसर म्हणून तुम्ही अप्लाय करू शकता.
1: आकाशवाणी कोल्हापूर निर्मित युववाणी या कार्यक्रमात कम्प्युटर सायन्स अर्थात CS याविषयी डॉक्टर शीतल गायकवाड यांच्याशी आपण बातचीत करत आहोत. मॅडम, आपण कम्प्युटर सायन्स केल्यानंतर डिफेन्समध्ये काही करिअरच्या संधी आपल्याला असतात का?
0: तुम्ही आयटी ऑफिसर म्हणून अप्लाय करू शकता. याच्यामध्ये सायबर ऑपरेशन्स करण्यासाठी किंवा नेटवर्क सिक्युरिटी प्रोव्हाइड करण्यासाठी खूप साऱ्या अपॉर्च्युनिटीज आहेत इंडियन नेव्हीमध्ये. इंडियन नेव्हीमध्ये कॉम्प्युटर सायन्स स्टुडंट किंवा आयटी ग्रॅज्युएट स्टुडंटना अपॉर्च्युनिटीज आहेत. इंडियन नेव्हीमध्ये एज्युकेशनल एलिजिबिलिटी ही अशा पद्धतीने असते की बीई ऑर बीटेक इन कॉम्प्युटर सायन्स किंवा कॉम्प्युटर सायन्समध्ये एनी ग्रॅज्युएट कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, आयटी, सॉफ्टवेअर सिस्टीम किंवा सायबर सिक्युरिटी किंवा डेटा अनालिटिक्स, तर हे स्किल्स त्यांना पाहिजेत. त्यामध्ये त्यांना सायबर सिक्युरिटी किंवा AI किंवा डेटा अनालिटिक्स हे स्किल्स अपेक्षित आहे. तर मिनिमम मार्क्सची रेंज ह्यांच्या 60% डिग्रीला हवी आहे. त्याचबरोबर DRDO, इस्रो किंवा NIC यामध्ये सुद्धा कॉम्प्युटर सायन्स ग्रॅज्युएट्सना खूप चांगल्या अपॉर्च्युनिटीज आहेत. DRDO मध्ये म्हणजेच डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन. DRDO मध्ये नॅशनल इन्फॉर्मॅटिक्स सेंटर सायंटिस्ट बी म्हणून ह्या पोस्टसाठी कॉम्प्युटर सायन्सचे स्टुडंट अप्लाय करू शकतात. DRDO मध्ये टॉप पोस्ट सायंटिस्ट बी साठी अप्लाय करू शकतात, सायंटिफिक ऑफिसर म्हणून अप्लाय करू शकतात, टेक्निकल असिस्टंट म्हणून अप्लाय करू शकतात. त्याचबरोबर सायबर सिक्युरिटी, AI/ML इंजिनियर, डेटा सायंटिस्ट आणि सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून सुद्धा अप्लाय करू शकतात. तर यांना अपेक्षित असं असतं की डिफेन्स टेक्नॉलॉजीज आर्मीसाठी बिल्ड करणे, नेव्हीसाठी बिल्ड करणे किंवा एअरफोर्स असेल, सायबर डिफेन्स असेल, स्पेस अँड मिसाईल्स असेल, AI अँड रोबोटिक्स असेल, तर यांच्यासाठी डिफेन्स टेक्नॉलॉजी डेव्हलप करणे हे कॉम्प्युटर सायन्सच्या पोर्शन मध्ये बऱ्यापैकी कव्हर होतं. इस्रो मध्ये सुद्धा खूप चांगल्या पोस्ट आहेत, जसं की सायंटिस्ट म्हणून तुम्ही अप्लाय करू शकता, सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून अप्लाय करू शकता किंवा डेटा प्रोसेसिंग इंजिनियर, सायबर सिक्युरिटी इंजिनियर म्हणून सुद्धा तुम्ही इस्रो मध्ये अप्लाय करू शकता. नेटवर्क इंजिनियर, आयटी सिस्टीम इंजिनियर याच्यासाठी सुद्धा कॉम्प्युटर सायन्सचे स्टुडंट अप्लाय करू शकतात. हे सर्व सेक्टर सोडून रेल्वेमध्ये सुद्धा खूप चांगल्या अपॉर्च्युनिटीज आहेत. आयटी ऑफिसर, ज्युनियर इंजिनियर किंवा सिग्नल अँड टेलिकॉम ऑफिसर म्हणून सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता. ह्या तर आयटी इंडस्ट्री सोडून आता जे आपण सेक्टर्स डिस्कस केलेत यामध्ये कॉम्प्युटर सायन्सच्या स्टुडंटना तर अपॉर्च्युनिटीज आहेतच, परंतु काही गव्हर्नमेंट ओन कंपनीज आहेत की ज्याला आपण PSU म्हणतो, म्हणजे पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग. फॉर एक्झाम्पल गेल कंपनी आहे, NPCIL कंपनी आहे, HPCIL कंपनी आहे, ECIL कंपनी आहे, ONGC कंपनी आहे, बेल कंपनी किंवा गेल यांसारख्या अनेक कंपनीज आहेत की ज्याच्यामध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपरची गरज असते. ते आयटी इन्फ्रास्ट्रक्चरसाठी, सायबर सिक्युरिटीसाठी किंवा क्लाउड अँड डेटा सेंटरसाठी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंगसाठी, नेटवर्किंगसाठी किंवा डेटाबेस ऍडमिनिस्ट्रेशनसाठी सॉफ्टवेअर इंजिनियर्स हायर करतात.
1: अच्छा, म्हणजे आपण मॅडम असं म्हणू शकतो की कम्प्युटर सायन्सच्या करिअरच्या संधी सर्वत्र आहेत, फक्त आपण त्या शोधल्या पाहिजेत.
0: नक्कीच.
1: आणि आता तुम्ही म्हटल्याप्रमाणे तुम्ही सरकारी नोकरीच्या संधी सांगितल्या, डिफेन्स मधल्या संधी सांगितल्या, सायबर सिक्युरिटी मधल्या अनेक संधी सांगितल्या, ह्याचाच अर्थ की कम्प्युटर सायन्स या फील्डमध्ये तुम्ही जर मनापासून अभ्यास केलात तर तुम्हाला अनेक करिअरची द्वारं उघडणार आहेत असं म्हणायला हरकत नाही. कम्प्युटर सायन्सचा कोर्स आपण कधी करू शकतो?
0: कॉम्प्युटर सायन्सचा कोर्स तुम्ही 10वीनंतरही करू शकता. म्हणजे काही डिप्लोमा कोर्सेस अवेलेबल आहेत की त्यांना 10वी पास एलिजिबिलिटी सुद्धा चालते.
1: अच्छा.

0: काही अंडर ग्रॅज्युएटचे कोर्सेस आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल बीसी असेल, बीई कॉम्प्युटर असेल, किंवा बीएससी एआयएमएल असेल, बीसीएस असेल, याप्रमाणे अनेक काही अंडर ग्रॅज्युएट कोर्सेस आहेत की ज्यांची इलिजिबिलिटी हे 12th पास पाहिजेत. काही कोर्सेस आहेत ते पोस्ट ग्रॅज्युएट कोर्सेस आहेत, एमसीए आहे, एमएससी कॉम्प्युटर सायन्स आहे, किंवा एमई आहे, एमटेक आहेत. हे तुम्ही ग्रॅज्युएशन कम्प्लीट झाल्यानंतर करू शकता. कॉम्प्युटर सायन्सला ऍडमिशन घेण्यासाठी मुलांना मिनिमम बेसिक मॅथमॅटिक्स तरी माहिती असलं पाहिजे. कारण जेव्हा तुम्ही प्रोग्रामिंग करता किंवा अल्गोरिदम लिहिता तर त्याचा बेस म्हणजे थोडस तिथे मॅथमॅटिक्स युज करावं लागतं. पण याचा अर्थ असा नाहीये की त्यांना मॅथमॅटिक्स मध्ये अगदी आउट ऑफ आउट मार्क्स पाहिजेत किंवा खूप हाय लेवलचं मॅथ्स त्यांना माहिती असणं अपेक्षित आहे. तुम्हाला 10th पर्यंतचं जरी मॅथ्स असेल, अगदी बेसिक लेवलचं जरी मॅथ्स माहिती असेल, तरी त्यांना कॉम्प्युटर सायन्स इझी जाऊ शकतो.
1: मॅडम, एंट्रन्स एक्झाम असतात का आणि त्या कशा असतात?
0: काही कोर्सेसना एंट्रन्स एक्झाम आहेत, तर त्याचे एंट्रन्सची माहिती हे त्या त्या कोर्सच्या ऑफिशियल वेबसाईटवर तुम्हाला मिळते. तर शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये बीसीए अंडर सायन्स हा कोर्स चालवला जातो, तर याची एंट्रन्स ही डीटीई थ्रू होते. त्याच्यानंतर तुमची मेरिट लिस्ट डिस्प्ले होऊन तिथे तुम्हाला ऍडमिशन मिळू शकतं. बीएससी, एमएससी, एआयएमएल ह्या कोर्ससाठी तुमचा जेईईचा स्कोअर आणि 12th मार्क्स असं कॉम्बिनेशन करून तुमची मेरिट लिस्ट प्रिपेअर केली जाते. एमसीए सायन्स आणि एमएससी कॉम्प्युटर सायन्स, तर यांची एंट्रन्स डिपार्टमेंट ऑफ कॉम्प्युटर सायन्स मध्ये होते आणि त्याची तुम्हाला माहिती ही युनिव्हर्सिटी, शिवाजी युनिव्हर्सिटीच्या ऑफिशियल वेबसाईटवर तुम्हाला मिळू शकेल.
1: तर मॅडम, आज तुम्ही इथं आलात आणि कॉम्प्युटर सायन्स याविषयी, त्या कोर्सेस विषयी आणि त्यातल्या संधींविषयी खूप छान माहिती आमच्या युवक मित्र मैत्रिणींना दिली. त्याबद्दल आकाशवाणी कोल्हापूर परिवारातर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: कम्प्युटर सायन्सचा अभ्यासक्रम, त्यातील करिअरच्या संधी याविषयी डॉक्टर शीतल गायकवाड यांच्याशी अमृता दैनी यांनी केलेली बातचीत आत्ताच आपण ऐकलीत. तर अमृता, डॉक्टर शीतल गायकवाड मॅम यांनी आपल्याला कम्प्युटर सायन्सचा अभ्यासक्रम, त्यातील करिअरच्या संधी आणि त्याविषयी थोडेफार असणारे गैरसमजही मॅमनी दूर केले असं म्हणायला काही हरकत नाही.
1: हो, मॅडमनी सांगितल्याप्रमाणे कम्प्युटर वापरता येणं म्हणजे कम्प्युटर युजर होणं, आणि आपल्याला मात्र कम्प्युटर सायन्स याविषयी पदवीधर व्हायचं आहे, त्याविषयीचा सखोल अभ्यास करायचा आहे
2: आणि त्यामध्ये करिअर करायचं.
1: हो, त्यामुळे या दोन गोष्टींमधला फरक नक्कीच आपल्या युवक मित्र मैत्रिणींना कळला असेल.
2: मॅमनी सांगितल्याप्रमाणे यामध्ये करिअरचे अनेक ऑप्शन्स आहेत. सॉफ्टवेअर डेव्हलपर तुम्ही होऊ शकता, डेटा सायंटिस्ट, सिस्टीम अनालिस्ट, सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट म्हणूनही तुम्ही या क्षेत्रामध्ये करिअर करू शकता. तंत्रज्ञानातील वाढत्या प्रगतीमुळे कम्प्युटर या क्षेत्रात नोकरीच्या भरपूर संधी उपलब्ध आहेत. आपल्या युवक मित्र मैत्रिणींच्या मनात असणाऱ्या बऱ्यापैकी शंकांचं निरसन आपल्या आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून झालंय असं म्हणायला काही हरकत नाही.
1: आजच्या भागात आपण कम्प्युटर सायन्स या विषयातल्या करिअरच्या संधींबद्दल आणि त्याच्या अभ्यासक्रमाबद्दल बोललो. वाणिज्य अर्थात कॉमर्स शाखा, त्या विषयातल्या करिअरच्या संधी, उपलब्ध कोर्सेस आणि अभ्यासक्रम याविषयी जरूर ऐका युववाणी या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात, अर्थात 17 मे रोजी संध्याकाळी 5:30 वाजता. तोपर्यंत आजच्या भागासाठी मी अमृता
2: आणि मी अनुजा आपला निरोप घेतोय. स्टे ट्यून, स्टे हॅपी.

युववाणी निवेदन आणि निर्मिती सहाय्य अमृता दैनी अनुजा तापसकर सादर करते डॉक्टर सुनील गायकवाड ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

मित्रांसाठीचा विशेष कार्यक्रम. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 6 वाजत आहेत. यानंतर ठीक 6 वाजता हिंदी बातम्या आणि 6:05 इंग्रजी बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत.

श्रोते हो, यानंतर ऐकूया दासू यांनी लिहिलेलं गीत कुणाल गांजावाला यांच्या आवाजात, अजय अतुल यांनी संगीतबद्ध केलेलं. चित्रपट आहे सावरखेड एक गाव.

श्रोते हो, याबरोबरच गीत बहार हा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. आकाशवाणी मुंबई केंद्राची या अस्मिता वाहिनी संध्याकाळची 6:20 होत आहे. ऐकूया संस्कृत बातम्या दिल्ली केंद्रावरून, आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत.

नमस्कार बालदोस्तांनो, मी प्रतिभाताई तुमचं आपल्या गम्मत जम्मत या कार्यक्रमात स्वागत करते. आता काय बाबा, मज्जा आहे सगळ्यांची. शाळेला मोठी सुट्टी मिळाली आहे ना. मला माहिती आहे, आता आपले काही मित्रमैत्रिणी मामाच्या गावाला जाण्याच्या तयारीत असतील, तर काही जण कुठेतरी छान फिरायला जाणार असतील, हो ना. नक्कीच ही उन्हाळ्याची सुट्टी एन्जॉय करा हं. पण बालदोस्तांनो, बाहेर उकाडा वाढलाय, खूप गरम होत आहे, त्यामुळे शक्यतो दुपारी घराबाहेर पडणं टाळा. दुपारी खेळायला न जाता विश्रांती घ्या, किंवा मग घरातच काहीतरी खेळा. आणि हो, भरपूर पाणी प्या, ताजी रसदार फळं खा. एकूणच काय, तर सुट्टीची मज्जा घेताना तब्येतही सांभाळा हं. आणि हो, तुमचं मनोरंजन करण्यासाठी आपला हा गम्मत जम्मत कार्यक्रम आहेच ना. चला तर मग कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच आपण तुमच्या आवडीचं एक गाणं ऐकूया का.

0: बालदोस्तांनो, गप्पा चिमुकल्यांच्या मध्ये आज आपण भेटणार आहोत एका छोट्या पण खूप टॅलेंटेड युट्यूबरला. आपली ही बालमैत्रीण फक्त 9 वर्षांची असूनही तिने स्वतःचं युट्यूब चॅनल सुरू केलंय आणि त्यात ती विविध क्षेत्रातल्या तज्ज्ञांच्या मुलाखती घेते. पण आज आपण तिचीच मुलाखत घेणार आहोत. तिचं नाव आहे स्नेहा सुनील पाटोळे. चला तर मग आपण तिचं स्वागत करूया आणि जाणून घेऊया तिचा हा प्रवास, तिच्या कल्पना आणि तिची स्वप्न काय आहेत ती. हाय स्नेहा.
1: हाय.
0: तुझं आमच्या गम्मत जम्मत या कार्यक्रमात खूप खूप स्वागत.
1: थँक्यू.
0: स्नेहा, तू युट्यूबर आहेस ना?
1: हो.
0: छोटीशी?
1: हो.
0: तू युट्यूब चॅनल चालवतेस, तर मग युट्यूब चॅनलचं नाव काय आहे ते सांगशील का आम्हाला?
1: हो, नक्की
0: सांग ना.
1: माझ्या युट्यूब चॅनलचं नाव स्नेहा विष्कार आहे आणि याचा अर्थ थोडा खास आहे. स्नेहाचा स्नेहा आणि माझ्या कलेचा आविष्कार हे दोन्ही शब्द मिळून स्नेहा विष्कार हे नाव बनलं आहे.
0: वा वा वा, छानच ग. पण मला सांग ना, तुला हा युट्यूब चॅनल सुरू करण्याचा विचार कसा काय आला बरं?
1: मी जेव्हा लहान होती तेव्हा कोणालाच वाचता येत नव्हतं. मला पण नव्हतं यायचं वाचता. मी गोष्टी आणि गाणी ऐकायची. तेव्हा शाळा बंद होत्या ना, तर तेव्हा रंग बोलायचं, काळा निळा असं छोट्या छोट्या मध्ये व्हिडिओ शूट करायचं आणि ते शाळेला पाठवायचे होते. तर तेव्हा माझ्या आई बाबांनी नोटीस केलं की माझं पाठण तर खूप चांगलं आहे. मग त्यांनी विचार केला की आपण एक व्हिडिओ करून बघूया, त्याच्यामध्ये जर ते चांगलं झालं तर आपण हिचं युट्यूब चॅनल का नको उघडायला, आपण हिचं युट्यूब चॅनल उघडूया. आणि तो पहिला व्हिडिओ खूप चांगला झाला. मग तिथून आम्ही ठरवलं की आपण युट्यूब चॅनल सुरू करू.
0: कोणता होता ग तो पहिला व्हिडिओ, आठवतोय का तुला?
1: हो, तो पहिला व्हिडिओ होता गणपती आणि चंद्राची गोष्ट.
0: वा, तू गोष्ट सांगितली होतीस का?
1: हो, त्याच्यामध्ये मी गोष्ट सांगितली होती. तेव्हा मला वाचता येत नव्हतं. तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला तर तो 4 मिनिटाचा असेल. तेव्हा मी होती पण 4 वर्षाची.
0: वा वा,
1: मला वाचता येत नव्हतं तर मी ऐकता ऐकता ती गोष्ट सांगितली होती. हा, पण तेव्हा मला खूप कष्ट लागले होते. हा,
0: हो बरोबर आहे. एक व्हिडिओ बनवायचा म्हणजे खूप कष्ट घ्यावे लागतात, हो ना? पण मग असा व्हिडिओ बनवताना तुला काही अडचणी आल्या का ग?
1: हो, खूपदा येतात. माझं ना खूप वेळा शूट बाहेर असतं. त्या बाहेर किती गर्दी, सारखा कुठे ना कुठे तरी आवाज येतच असतो. माझं कधी कधी बाहेर शूट असतं किंवा असं निसर्गासोबत जर ते असेल तर मग बाहेर जाऊन शूट करावं लागतं. खूप लोक असतात तर आवाज होतो. जुन्या व्हिडिओ मध्ये बघितलं तर खूप आवाज आला असेल माझ्या व्हिडिओ मध्ये. पण आता मी माईकचा उपयोग करते तर थोडा आवाज कमी होतोय. आणि हे टाळण्यासाठीच मी माझे व्हिडिओ रात्री करते, ज्याने शांतता पण असते रात्री आणि मग काय आवाज सुद्धा
0: आवाज येत नाही, छान क्लिअरिटी येते.
1: आणि कधी कधी घरी शूट असत तेव्हा कधी कधी शब्द अडखळायला होतात. कधी कधी व्हिडिओ चालू नसतो, माईक चालू नसतो असं, किंवा मीच अडखळते. मी पाठ केलेलं असेल पण चुकून त्याच्यामध्ये कधी कधी विसरायला पण होतं. मग त्या सगळ्या अडचणी येतात व्हिडिओ करताना.
0: पण त्याच्यावर छान मात करतेस तू, काहीतरी सोल्युशन शोधून काढतेस, हो ना?
1: हो, म्हणजे एकदा तो छोटीशी चूक असेल तो व्हिडिओ कट करायचा, नाही तर थोडं झालं असेल तर परत बंद करून परत करायचा.
0: पण हे करत असताना तुला कोणीतरी मदतही करत असेल ना, की तू स्वतः करतेस हे सगळे व्हिडिओ?
1: नाही नाही, माझे आई बाबा मला खूप मदत करतात ना माझे व्हिडिओ करताना.
0: अच्छा, आणखीन कोण मदत करत?
1: म्हणजे माझ्या बाबांचं जे ऑफिस आहे त्याच्यामध्ये जे त्यांचे मित्र आहेत ना ते त्यांना एडिटिंग मध्ये मदत करतात. असं गाणी कोणतं लावायला पाहिजे तर त्यांचे मित्र पण त्यांना खूप मदत करतात.
0: अच्छा, मला सांग, तुझे चॅनल वर व्हिडिओज करतेस तर तुझ्या चॅनल वर कोणत्या प्रकारचे व्हिडिओ असतात? म्हणजे असं छान मनोरंजनात्मक असतात, असं फनी की अभ्यासाच्या बाबतीत काही सांगणारे असतात, कसे असतात बरं?
1: म्हणजे माझे सगळे व्हिडिओ आहेत ना ते मिक्स आहेत. पण मी जास्तीत जास्त जे व्हिडिओ बनवते ते माहितीबद्दल बनवते. पण

0: एक मेची सिरीज बनवली आहे, त्याच्यामध्ये एक मे पासून व्हिडिओ येणार आहे. त्याच्यामध्ये मी खूप काय काय ऍड केलंय. त्याच्यामध्ये मी कोड्या सांगणार आहे, त्याच्यामध्ये मी रेसिपीज केल्या आहेत. मी त्याच्यामध्ये बुलबुल, आमच्या घरी बुलबुलच घरट होतं, त्याच्याबद्दल मी माहिती सांगितली आहे. रोज झाडांना पाणी द्या, त्याच्यानंतर नवीन वर्ष होतं तर त्याच्यामध्ये तुम्ही काय करायला पाहिजे असं सांगितलंय. त्याच्यानंतर निसर्गाबद्दल, मी एकदा गोव्याला गेलेली, त्या रिसॉर्ट बद्दल सगळं मी डिटेल मध्ये माहिती दिलेली की ते काय आहे आणि आणि ते जास्त करायला आवडतं.
1: छान आहे. म्हणजे तू बाहेर कुठे फिरायला गेलीस की त्याचा सुद्धा व्हिडिओ करून टाकतेस चॅनलवर?
0: हो.
1: वा, छानच. म्हणजे अशा बालदोस्तांना किंवा इतर मंडळी असतील त्यांना सगळ्यांना छान तिथली मज्जा अनुभवता येते ना. म्हणजे कुठे काय आहे, काय आपण खाल्लं पाहिजे असं सगळं छान असतं ना त्याच्यावर. तू मज्जा कशी केलीस तिथे गेल्यावर, असं सगळंच असतं ना तिथे.
0: हो, मी असे डिटेल सांगते पण जास्त मी माहिती सांगते. त्याच्यामुळे माझं असं चॅनल नाही की त्याच्यामध्ये मी जाते एक्सप्लोअर करते आणि सांगते, असं माझं वेगळं चॅनल नाही. माझं ते चॅनल त्याच्यामध्ये सगळं मिक्स आहे. गोष्टी आहेत, गाणी केल्यात मी, त्याच्यानंतर माहिती आहेत माझ्या, मी रेसिपीज पण बनवल्यात. आणि त्या गोव्याच्या ट्रिप मध्ये मी अशी मजा केलेली, माझं ते रिसॉर्ट होत, त्याच्यामध्ये ना मला स्विमिंग पूल मध्ये जायचं इच्छा होती आणि तिथे चक्क एकदम नॅचरल स्विमिंग पूल होत. म्हणजे आपलं कसं ते स्विमिंग पूल असतात ते ब्ल्यू कलरचं असतात, ते ग्रीन कलरचं असतं. खऱ्यामध्ये तर स्विमिंग पूल ब्ल्यू कलरचं नसतात, त्याच्यात खूप सगळे केमिकल्स वगैरे टाकून ते ब्ल्यू होतं. मग त्याच्यामध्ये ते नॅचरल होतं, एकदम सेम होतं. त्याच्यामध्ये खूप मजा आलेली. आणि एक होतं ते फिश स्पा, त्याच्यामध्ये आपले पाय एकदम नॅचरल होता. असं काय पूल नव्हतं की त्याच्यात मासे होते, एकदम अशी झाडं होती. आधी आपण असे पाय टाकायचे त्या नदीमध्ये, त्याच्यामध्ये ते मास आपल्या पायाला चावतात. बोलतात तिथे आपले पाय एकदम स्वच्छ होतात, ते चांगले.
1: भीती नाही वाटली?
0: पहिले मी टाकली तेव्हा थोडं दुखलं, त्याच्यानंतर जेव्हा मी एकदम गुदगुली व्हायला लागली तर मज्जा यायला लागली. त्याच्यामध्ये फिश पावत, त्याच्यानंतर खूप सगळे आयटम्स होते तिथे जेवायला. आणि तिथे असं नव्हतं की ऑर्डर करायचं येणार, असं नव्हतं. तिथे एकसाथ बसायचं, सगळे एकसाथ होते, असं बुफे टाईप होतं. आणि तिथे आपण आपल्याला जे म्हणणे ते आपण खाऊ शकतो. तिथे मी जंगल सफारी पण केलेली. तिथे मला एकदम दिसला नाही पण एकदा माझ्या समोरून वाघ गेला, कळलं नाही मला.
1: मी घाबरले आता.
0: मला खूप वेगवेगळे पक्षी दिसले. मी जीप मधून जात होते एका, ते पण असं सकाळी नाही रात्री जात होते, दम 12-1 वेळी जंगल सफारीला. अशी मज्जा केलेली मी गोव्याला जाताना.
1: वा वा वा, छान. तू आता एवढं सगळं सांगितलं ना, मला काय वाटलं माहितीये का?
0: काय?
1: कि मी पण गोव्याला फिरून आले तुझ्या बरोबरच. इतकं छान सांगितलंस तू, आपल्या मित्रांना पण आवडलं असेल हे. स्मिहा, तू हे जे व्हिडिओ बनवतेस तर ह्याची इन्स्पिरेशन तुला कुठून मिळते?
0: म्हणजे मला कोण असं मोटिवेट करते बरोबर ना? मला खूप जण मोटिवेट करतात. म्हणजे पहिले तर होतं ना, तेव्हा तर एकदम लहान होती मी, तेव्हा मला जास्त काय कळायचं नाही इतकं. चार वर्षाच्या मुलीला काहीच कळणार, मला इतकं काहीच कळायचं नाही ना. जे मला सांगायचं ते तसं मी ऐकायची आणि करायची. पण आता मला खूप जण कमेंट्स मध्ये पण सांगतात की छान तू अशीच करत राहा, आम्हाला हे आवडलं. माझे आई बाबा म्हणजे आई सारखी सांगत असते की तू याच्यामध्ये बदल कर, तुला अजून चांगलं होईल तुझं.
1: मला तुला हेच विचारायचं होतं. आता तू कमेंट्स म्हणालीस ना, आपण व्हिडिओ करतो आणि मग लोकांना तो कसा वाटतो, आवडतो की नाही आवडत, काही सुचवायचं असतं का, ते सगळं कॉमेंट मध्ये असतं हो ना. तर तू वाचतेस स्वतःच्या व्हिडिओ खाली ज्या कॉमेंट्स असतात त्या वाचतेस?
0: म्हणजे पहिले तर मला कमेंट असे यायचेच नाही, पण आता यायला सुरू होत आहेत. सगळे असे बोलतात, अरे वा छान, किती चांगलं आहे, तुला याच्यामध्ये थोडी सुधारणा करायला पाहिजे, तुझे इथे थोडं असं अडखळत आहे. म्हणजे जेव्हा ते असं सुधारायला सांगतात ना, तेव्हा मी दुसऱ्या व्हिडिओ मध्ये ते सुधारते. तर ते चांगलं वाटतं. काय काय जण असं पण कमेंट करतात छान. आणि घरच्यांचंच असलं तर माझी आई सांगते, वा स्मिया खूप छान केलंस, तुला ही स्क्रिप्ट घे, तू अजून चांगलं कर, तू खूप छान करतेस. माझे बाबा शूटिंगचं काम करतात तर ते पण बोलतात की छान तू अजून असंच करत राहा, तुला येतंय अजून थोडं वाच, तुला येईल, असे सांगत असतात. आणि फक्त घरच्यांचं असं नाही की आता समजा आजी आहे माझी, त्याच्यानंतर

0: ते सगळेच असतात, ते सांगत असतात खूप छान मी तुझा बघितलं ना असं, मग त्याच्याने मोटिवेशन आपोआप मिळत.
1: बरोबर, अगदी छान. आणि म्हणून तू इतके छान छान व्हिडिओ करत असते तर.
0: हो, कारण सगळे मदत करतात,
1: सगळे मदत करतात, सगळे जण मोटिवेट करतात, हो ना. आणि म्हणून मग हे छान छान व्हिडिओ आम्हाला पाहायला मिळतात स्मिहाच्या चॅनलवर, हो की नाही.
0: हो
1: स्मिहा, हे जे युट्यूब चॅनलवर तू व्हिडिओ टाकतेस बरोबर, तर यातून तुला दुसऱ्यांना माहिती द्यायची असते, पण हे करता करता तुला काही शिकायला मिळालंय का त्याच्यातून?
0: हो ना, खूप शिकायला मिळतं. मी दुसऱ्यांना सांगते, मी त्यांना सांगते की माहिती, पण त्यांना सांगण्याआधी मला स्वतःला माहिती समजून घ्यावी लागते. तर पहिले तर असे की मला माहिती शिकायला मिळते. दुसरं तर मी एखाद दुसरी जर जागा त्यांना दाखवली तर मी ती जागा बघते. त्याच्यानंतर गोष्टी सांगायच्या असतील तर गोष्टी, आणि जर गाणी तर मला 10-20 गाणी सिलेक्ट करावी लागतात, त्याच्यातली पाठ करावी लागतात. आणि मी पाठ असं एकदम असं पाठ असं नाही, मी एकदम ते मज्जाने करते बाबा. किंवा आपण पाठ केलं तर ते विसरायला होतं आणि मज्जा येत नाही, ते एकदम असं टेन्शन टाईप होत. म्हणून आपण मज्जाने केलं ना सगळं काम तर सगळं एकदम लगेच होत.
1: अगदी बरोबर बोललीस. स्नेहा, तुला कविता येतात का ग, कविता किंवा गाणी?
0: हो, मी गाणी येतात मला.
1: एखादं गाऊन दाखव ना.
0: मी इतक्या वेळा हा शब्द वापरलाय मेसेजेस, कारण तुम्ही बघा मे मध्ये खूप जण आहेत, त्याच्यामध्ये खूप माझे व्हिडिओ आहेत त्याच्यामध्ये, आणि त्याच्यामध्ये ना मी गाणी गायल्यात, तर त्याच्यातलं मी एक गाणं गाऊ शकते.
1: हो हो.
0: तर त्या गाण्याचं नाव आहे म्हणजे मी शिवस्तुती गाणार आहे.

0: वा वा वा, छानच. आणि आम्हाला असं कळलंय की तू अभ्यासातही खूप हुशार आहेस हो ना. मग तू हे शाळा, अभ्यास, युट्यूब चॅनल असं कसं मॅनेज करतेस बरं?
1: म्हणजे या दोघांचा जवळचा संबंध येतच नाही माझ्यामध्ये, कारण माझा जो अभ्यास होतो, अभ्यास तर पहिला आहे सगळ्यांसाठी.
0: बरोबर,
1: मी पहिला अभ्यास करते आणि खूप जणांना असं जर वाटत असेल, आता माझं युट्यूब चॅनल आहे तर मी अभ्यास माझा वेळेवर नसेल, तर असं नाही. मी माझा अभ्यास, होमवर्क असू दे किंवा कोणता प्रोजेक्ट, मी त्या त्या वेळेला माझा असतो, त्या त्या वेळेला मी देत येतो. आणि ना अभ्यासात पाठी आणि शाळेमध्ये पण थोडं पाठांतर करावं लागतं प्रश्न उत्तरांचं, तर ते करते मी. आणि किंवा शाळेमध्ये परीक्षेचा काळ चालू असेल तर बाबा अजिबात नाही शूटिंग कडे बघायचं. आणि जर काही महत्वाचं असेल तर पण मी जास्त शूट नाही करत, मी त्याच्यामध्ये जास्त अभ्यासाकडे लक्ष देते, मी जास्त शूट नाही करत. आणि मी शूट जेव्हा करते तेव्हा संडे असेल किंवा शाळेचा महत्वाचा काळ चालू नसेल आणि म्हणजे परीक्षा नसतील किंवा तर समर वेकेशन असेल ना, किंवा असं दिवाळीच्या सुट्ट्या असं जेव्हा असेल ना तेव्हा मी सुट्ट्यांच्या काळात असेल ना तेव्हा व्हिडिओ बनवते. म्हणून मग दोन्ही मॅनेज करायला खूप सोपं आहे.
0: अगदी बरोबर. पाहिलं बालदोस्तांनो, ही आपली छोटीशी बालमैत्रीण युट्यूबर आहे, पण आधी ती तिचा सगळा अभ्यास पूर्ण करते आणि अभ्यासावर जास्त लक्ष देते आणि राहिलेल्या वेळात मग ती युट्यूबवर छान छान व्हिडिओ टाकते, हो ना?
1: हो.
0: बरं स्मिहा, तुझ्या शाळेतले जे मित्र मैत्रिणी आहेत तर त्यांना तुझं चॅनल माहिती आहे का?
1: हो, त्यांना माझं चॅनल माहिती आहे. म्हणजे पहिले जेव्हा बालक वर्गात होती ना तेव्हा कोणालाच जास्त माहिती नव्हतं, पण आता थोडं आता मी पहिलीला गेली दुसरीला गेली तर माझ्या मित्रमैत्रिणींना माहिती आहे.
0: त्यांच्या काय असतात प्रतिक्रिया?
1: म्हणजे मी सांगितलं तर पहिले मध्ये चार पाच मित्रमैत्रिणी आहेत, ते माझे खूप खास आहेत, तर ते मला सांगत असतात अरे तू इथे गेलेलीस ना, अरे मला खूप आवडलं, अरे तू इथे गेलेलीस ना, ते मला सांगतात. आणि फक्त चार पाच मैत्रिणी असं नाही, बघितलं तर माझ्या पूर्ण वर्गाला माहिती आहे. आणि ना फक्त माझ्या मित्रमैत्रिणीच नाही तर माझ्या शिक्षकांना पण माझं कौतुक आहे, तर मला याच्याबद्दल खूप आनंद होतो की सगळ्यांना माझं युट्यूब चॅनल
0: आवडतं आणि छान छान प्रतिक्रिया सुद्धा तुला मिळतात.
1: हो
0: स्मिहा,

0: तू आता हे सगळं करतेस, अभ्यासात छान हुशार आहेस, तुला शाळेमध्ये अमृत पुत्र गौरव महोत्सव होता त्यात प्रथम पारितोषिक मिळालं होतं, शिवाय तू राज्यस्तरीय वृत्तपत्र स्पर्धा होती त्यामध्ये सुद्धा तू भाग घेतला होतास, है ना, आणि त्यात तुझा तिसरा क्रमांक आला. वा, तुझं अभिनंदन. स्मिहा, या व्यतिरिक्त काय तुझे छंद आहेत, काय हॉबीज आहेत तुझ्या, आवडतं तुला काय?
1: म्हणजे माझा कथ्थकचा क्लास आहे. मी परीक्षा कालच देऊन आली आहे, कथ्थकची पहिली परीक्षा. तर मी कथ्थक मला आवडतं आणि गाणी गायला आवडतं. आणि जर खेळायचा विषय आला तर म्हणजे मला जास्त प्रॅक्टिकल वाला खेळायला आवडतं. कारण आजकाल कसं असतं ना की खूप जण मोबाईल गेम्स खेळतात. मला मोबाईल गेम्स अलाउड नाहीयेत, कारण मोबाईल मध्ये काय प्रॉब्लेम वगैरे झाला तर नकोच ना बाबा ते. म्हणून मी बाहेर जाऊनच खेळते जास्तीत जास्त.
0: मग तू काय खेळतेस, काय आवडतं?
1: मी माझ्या मित्रमैत्रिणींसोबत ना पकडापकडी, समजा लपाछुपी, त्याच्यानंतर अजून असे धावायचे गेम असतील ना ते एकावर डाईन घ्यायची आणि आपण पळायचं. खूप
0: मजा येते.
1: आणि माझ्याकडे बॉल पण आहे, तो मला खूप आवडतो, त्याच्याने पण आम्ही खेळत असतो.
0: छानच. स्मिहा, तुझ्या युट्यूब चॅनलवर तू वेगवेगळ्या क्षेत्रातले जे मान्यवर आहेत, तज्ज्ञ आहेत, त्यांच्या मुलाखती तू घेतलेल्या आहेस. नुकतीच तू शिवाली परब जी अभिनेत्री आहे तिची मुलाखत घेतलीस, तर आणखीन कोणाकोणाची मुलाखत तू घेतलीस?
1: माझी पहिली मुलाखत झाली खगोल अभ्यासक डाकरू सोमन यांच्यासोबत. आणि मुलाखत घेताना मला खूप आनंद झाला. माझी पहिली मुलाखत होती, मला याच्यातून कॉन्फिडन्स आले की मी अजून पुढे मुलाखत करू शकते. कवी लेखक एकनाथ आव्हाड यांची मुलाखत घेतली, त्याच्यानंतर राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार विजेत्या मृणाल गांजाळे यांची घेतली, त्याच्यानंतर कर्नल श्री खासगेवाले, त्याच्यानंतर अभिनेत्री शिवाली परब यांच्या मी मुलाखती घेतल्यात. आणि त्याच्यासोबत तसेच मी माझ्या शाळेतील ज्या मुख्याध्यापिका आहेत विजया निर्भवने यांचीही मी मुलाखत घेतली आहे.
0: मला सांग, तुला मोठं होऊन काय व्हायचंय?
1: मला मोठे होऊन ना कलेक्टर व्हायचंय. म्हणजे खूप वेळा मी बदलले. काय, पहिले मी ठरवलेलं की मी सैनिक बनेन, पण जेव्हा मी स्वतःकडे बघितलं नको बाबा सैनिक नाही बनणार, माझ्याने मी सैनिक बनू शकत नाही. कारण आपल्यामध्ये काहीतरी असं असतं ना की फक्त सैनिक मध्ये प्रॅक्टिकलच नाही तर आपल्याला ते बुद्धी पण असायला पाहिजे. पण मला थोडं नंतर वाटायला लागलं की नको बाबा सैनिक थोडं नाही आवडते, म्हणजे मनाविरुद्ध कशाला करायचं ना.
0: बरोबर.
1: तर सैनिक मी नाही बनली. नंतर मला वाटलं हे बनते ते बनते, पण डिसाईडच होत नव्हतं. म्हणजे मला मोठे होऊन डिसाईड करायचं होतं, पण मी आताच डिसाईड करायचं ठरवलं. नंतर मला थोडं थोडं मी महत्वाच्या गोष्टी बघायला लागली टीव्ही मध्ये, तेव्हा मला हळू कळायला लागलं की कलेक्टर पण असतं. अजून मी चांगला अभ्यास केला मोठे होऊन आत्ताच, तर मी कलेक्टर बनू शकेन.
0: बरोबर. स्मिहा, आत्ता तुझं युट्यूब चॅनल सुरू आहे बरोबर, पण तू मघाशी आम्हाला म्हणालीस काहीतरी सिरीज सुरू होतीये, है ना, म्हणजे युट्यूबवर आता नवीन काहीतरी येणार आहे, है ना, प्रेक्षकांच्या भेटीला, तर काय असणार आहे ते सांग ना.
1: म्हणजे आहे थोडं सरप्राईज, तुम्हाला ते सगळं बघावं लागेल. आता मी तुम्हाला सांगितलं तरी पण त्याच्यामध्ये मी गाणी बनवलेत, खूप प्रकारचे गाणी मी शोधलेत पहिले. त्याच्यानंतर मी कोड्यांचं बनवलंय, त्याच्यामध्ये मी 3 कोडी सांगितले, त्याचा मी उत्तरांचा पण एक व्हिडिओ बनवलाय, तर तुम्ही तो बघू शकता. त्याच्यानंतर एक रेसिपीचं पण बनवलंय, त्याच्यामध्ये मी 2 रेसिपीज सांगितल्यात.
0: तू रेसिपीज सांगितल्या?
1: हो.
0: अच्छा.
1: मी आणि अजून मी असंच निसर्गाचं बनवलंय, मी काही काही माहिती दिली आहेत मध्ये मध्ये माझ्या व्हिडिओंमध्ये. आणि मला अजून करायचंय. आणि आता एक असं मी नवीन, आता अजून झालं नाही, अजून शूट नाही केलंय, पण आता मी करणार आहोत. आणि अजून एक लास्ट आहे की सावरकरांचं गाणं कोणतं तरी ते बनवणार, त्याच्यानंतर आमची मॅची सिरीज संपली.
0: वा वा वा. स्मिहा, तुझ्या युट्यूब चॅनलला आणि तुला कलेक्टर व्हायचं आहे, सगळी स्वप्न तुझी पूर्ण होत आणि तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी आकाशवाणीतर्फे आणि आमच्या छोट्या बाल दोस्तांतर्फे खूप खूप शुभेच्छा.
1: धन्यवाद.
0: आज तू आमच्या कार्यक्रमात आलीस आणि इतकी छान माहिती दिलीस, इतकं छान आमच्याशी गप्पा केल्यास, हो की नाही?
1: हो.
0: त्यामुळे धन्यवाद.
1: तुमचे मनापासून आभार.
0: तर बालमित्रांनो, ही होती आपली छोटी मैत्रीण युट्यूबर स्मिहा सुनील पाटोळे. आज तिने आपल्याशी छान छान गप्पा केल्या आहेत आणि मला वाटतं तुम्हाला या मुलाखतीतून

पण ज्या तिच्याशी गप्पा मारल्या यातून खूप छान इन्स्पिरेशन मिळालं असेल. बरं तर बालदोस्तांनो, आपल्या नवीन बालदोस्तांसह आपण पुन्हा भेटूया आपल्या गम्मत जम्मत या कार्यक्रमात. तोपर्यंत प्रतिभाताई आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते दीपक केसवलेकर आम्ही आपला निरोप घेत आहोत. बाय.

0: श्रोतेहो, आताच आपण ऐकला बालदोस्तांसाठीचा विशेष कार्यक्रम गंमत जम्मत. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळची 6:55 झाली आहेत. ठीक 7 ऐकूया प्रादेशिक बातम्या. दरम्यान काही संदेश.
1: श्रोते हो, साहित्य सौरभ या कार्यक्रमात ऐकूया संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील साहित्यिकांचं योगदान सांगणारी नाटिका लढा मायबोलीचा यत्न साहित्यिकांचा. सहभाग सुशांत देवळेकर आणि ज्योत्स्ना केतकर.
2: महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले, मराठ्या विना राष्ट्र गाडान चाले. खरा वीर वैरी पराधीनतेचा, महाराष्ट्र आधार ह्या भारताचा.
3: वा, काही जोशपूर्ण आहे ही कविता.
2: हो,
3: सेनापती बापटांसारख्या लोकहितासाठी सगळं आयुष्य निरपेक्षपणे वाहिलेल्या एका कार्यकर्त्याचं हे लेखन महाराष्ट्राचा योग्य अभिमान व्यक्त करणार आहे.
1: हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल 4 संध्याकाळी 6:30 आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर, तसंच आमच्या न्यूज ऑन AIR ह्या ॲपवर.
4: आकाशवाणी @90 निमित्तानं आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे सूर गौरव संध्या.
5: विदुषी डॉक्टर एन राजम यांच्या व्हायोलिन वादनाची आणि मुलाखतीची खास मैफल. तबला साथ पंडित मुकुंदराज देव. व्हायोलिन संगत अभिषेक सिन्हा.
4: गुरुवार दिनांक 7 रात्री 8:00.
5: स्थळ आहे स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह, दादर पश्चिम. प्रवेश विनामूल्य.
4: सर्व रसिकांना हार्दिक निमंत्रण. सूर गौरव

0: श्रोतेहो, भीती मग ती कशाचीही असो, विशिष्ट वयात ती एकदा का मनात बसली की पुढे बराच काळ ती त्या व्यक्तीचा जणू पाठलाग करत राहते, असं काही जणांच्या बाबतीत घडतं नाही का? पण भीतीच्या या सावटातून बाहेरही पडता येतं ते योग्य समुपदेशनाच्या मदतीनं. याविषयी जाणून घेऊया डॉक्टर शैलेश उमाटे यांच्याकडून. अवश्य आहे का छोट्यांचं मोठं विश्व या मालिकेत मंगळवार दिनांक 5 मे रोजी सकाळी 7:30 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्राच्या FM रेनबो वाहिनीवर 107.1 MHz छोट्यांचं मोठं विश्व. कालचं रेडिओवरचं नाटक ऐकलंस?
1: नाही रे, राहिलच बघ.
0: मग ऐकायचंय?
1: अरे पण होऊन गेलं ना, मग कसं काय?
0: अगं युट्यूबवर.
1: अरे वा, म्हणजे आता आकाशवाणी युट्यूबवर आले.
0: तर आकाशवाणीचे उत्तमोत्तम संग्रह्य कार्यक्रम आता कधीही कुठेही कितीदाही ऐकता येणं शक्य झालंय. नभोनाट्य, भाषणं, मुलाखती, मालिका, ललितबंध आणि आणखीही बरंच काही.
1: हा हा हा, हे बघ मी शोधलं कालचं नाटक आकाशवाणी मुंबईच्या युट्यूब चॅनलवर.
0: तेव्हा श्रोते हो, आपणही भेट द्या, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आकाशवाणी मुंबई युट्यूब चॅनल.

0: आकाशवाणी मुंबई, रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नसरापूर पालिका अत्याचार प्रकरणी जलदगती न्यायालयात खटला चालावा यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही. पुद्दुचेरीसह चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी उद्या मतमोजणी. येत्या जून महिन्यातही पेट्रोलचं अधिक उत्पादन घेण्याचा पेट्रोल निर्यातदार देशांच्या संघटनेचा निर्णय. महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदी मुरलीधर मोहोळ यांची निवड. आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेत सनरायझर्स हैदराबादचं कोलकाता नाईट रायडर्स पुढे विजयासाठी 166 धावांचं लक्ष. नसरापूर इथल्या बालिकेवरचा अत्याचार आणि हत्या ही गंभीर घटना असून नागरिकांचा रोष साहजिक आहे, मात्र या आरोपीला कठोर शिक्षा होईल याची काळजी राज्य सरकार घेत आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. ते नागपूर इथं वार्ताहरांशी बोलत होते. हा खटला फास्ट्रॅक कोर्टात चालावा यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.
1: मी काल स्वतः पीडितेच्या वडिलांशी दोन वेळा बोललो. मी त्यांना हे समजावून सांगितलं की आपल्याला नराधमाला मृत्यूदंडाची शिक्षा करून घ्यायची आहे, त्याकरता वेळेत चार्जशीट दाखल होणं आणि केस चालणं याकरता आम्ही माननीय हायकोर्टाच्या माध्यमातून सगळ्या गोष्टीला फास्ट्रॅकवर नेतो आहोत. रेकॉर्ड वेळेत काम करण्याचा आमचा या संदर्भातला प्रयत्न आहे.
0: पुणे जिल्ह्यात नसरापूर इथं बालिकेवरच्या अत्याचार आणि हत्येचा राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजय रहाटकर यांनी निषेध केला आहे. ही घटना अतिशय क्लेशदायक असून मानवतेवरचा कलंक आहे अशा शब्दात त्यांनी भावना व्यक्त केल्या. या प्रकरणी महिला आयोगाने राष्ट्रीय बाल हक्क सुरक्षा आयोगाला पत्र लिहिलं असून तात्काळ कारवाई करण्याची विनंती केल्याचं रहाटकर यांनी सांगितलं. या प्रकरणी पोक्सो अंतर्गत कठोर कारवाई करावी आणि जलदगती विशेष न्यायालयात खटला चालवावा अशा सूचना त्यांनी केल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही या प्रकरणी कारवाईचं आश्वासन दिल्याचं त्यांनी सांगितलं. हे प्रकरण माणुसकीला काळीमा फासणारं असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. ते आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते. महिला आणि बालकांच्या सुरक्षेबाबत विद्यमान सरकार अपयशी ठरलं आहे अशी टीका त्यांनी केली. अशा घटना रोखण्यासाठी राजकीय श्रेयवाद बाजूला ठेवून शक्ती कायदा तातडीने लागू करावा अशी मागणी त्यांनी केली. पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू आणि पुदुचेरी विधानसभा निवडणुकीसाठी उद्या मतमोजणी होणार आहे. आसाममध्ये 126, केरळमध्ये 140 आणि पुदुचेरीमध्ये 30 जागांसाठी तर तामिळनाडूमधल्या 234 आणि पश्चिम बंगालमधल्या 294 पैकी 293 जागांसाठी तसंच राज्यातल्या बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीसाठी झालेल्या मतदानाची मोजणी उद्या एकाच वेळी होणार आहे. मतमोजणीसाठी सर्वत्र यंत्रणा सज्ज आहेत. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी निवडणूक आयोगाने अतिरिक्त निरीक्षक आणि पोलीस अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. मतमोजणी निरीक्षकांच्या मदतीसाठी अतिरिक्त 165 निरीक्षक तर मतमोजणी केंद्राच्या आसपास सुरक्षेसाठी 77 अतिरिक्त पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तामिळनाडू, पुद्दुचेरी इथंही चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आसाममध्ये राज्य सशस्त्र पोलिसांच्या 93 तुकड्या विविध जिल्ह्यांमध्ये आधीच तैनात करण्यात आल्या आहेत. दरम्यान पश्चिम बंगालच्या फालदा विधानसभा मतदारसंघातल्या सर्व 285 मतदान केंद्रांवर 21 मे रोजी फेरमतदान घेण्याचे निर्देश भारतीय निवडणूक आयोगानं दिले आहेत. या मतदारसंघांच्या मतांची मोजणी 24 मे रोजी केली जाईल. फालता मतदारसंघात 29 एप्रिल रोजी झालेल्या मतदानाच्या वेळी अनेक मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रियेशी निगडीत गंभीर स्वरूपाचे अपराध झाल्याच्या आणि लोकशाही प्रक्रियेचं मोठ्या प्रमाणावर उल्लंघन केल्याच्या घटना घडल्यानं आयोगानं हा निर्णय घेतला आहे. पश्चिम बंगालमध्ये 23 आणि 29 एप्रिल रोजी 2 टप्प्यात मतदान झालं होतं तर तामिळनाडूमध्ये 23 एप्रिल रोजी एकाच टप्प्यात आणि आसाम, केरळ आणि पुदुचेरी इथं

9 एप्रिल रोजी एकाच टप्प्यात मतदान झालं होतं. नागपूर इथं लक्ष्मीनारायण अभिनव तंत्रज्ञान विद्यापीठ इथल्या विविध शैक्षणिक आणि प्रशासकीय इमारतींच्या बांधकामांचं भूमिपूजन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं. जगातले अनेक केमिकल इंजिनियर LITU मधून निर्माण झाले आहेत. आता याचं रुपांतर स्वायत्त विद्यापीठात झालं, त्यामुळे LITUचा दर्जा वाढला आहे असं मुख्यमंत्री म्हणाले. आता इथे शैक्षणिक संकुल उभारलं जात असल्यामुळे आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या रांगेत LITU जाऊन बसेल. भविष्यात इथून उत्कृष्ट अभियंते निर्माण होतील असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. यावेळी चंद्रशेखर बावनकुळे, आमदार कृपाल तुमाने, नागपूरच्या महापौर नीता ठाकरे उपस्थित होत्या. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

0: महसूल विभागाच्या मुख्यमंत्री बळीराजा पानंद रस्ते योजनेची कमाल, शेतकरी राहील आता कायम खुशहाल।
1: बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। पश्चिम आशियामधला संघर्ष अद्याप सुरूच असल्यानं ओपेक अर्थात पेट्रोल निर्यात करणाऱ्या देशांच्या संघटनेनं येत्या जून महिन्यात देखील पेट्रोलचं अधिक उत्पादन घेण्याचा निर्णय घेतला आहे। 7 ओपेक प्लस देशांनी पुढील महिन्यात तेल उत्पादनाचं लक्ष दररोज अंदाजे 188,000 बॅरल इतकं वाढवायला तत्वत सहमती दर्शवली आहे। संयुक्त अरब अमिरात अलीकडेच या गटातून बाहेर पडल्यानंतर आणि होर्मुझच्या समुद्रधुनीतून होणाऱ्या जलवाहतुकीवर मोठ्या प्रमाणावर निर्बंध येत असल्यानं हे पाऊल उचलण्यात आलं आहे। ओपेक संघटनेत आता 21 सदस्य आहेत। महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची निवड करण्यात आली आहे। पुण्यात बालेवाडी इथं झालेल्या महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या कार्यकारिणीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला। आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज हैदराबादमध्ये राजीव गांधी मैदानावर झालेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सनं सनरायझर्स हैदराबादवर 7 गडी राखून विजय मिळवला। सनरायझर्स हैदराबादनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, मात्र निर्धारित 20 षटकांच्या आधीच 19 षटकात 165 धावांवर त्यांचा डाव संपला। ही धावसंख्या कोलकाता नाईट रायडर्सच्या अंगक्रिश रघुवंशीचं शानदार अर्धशतक आणि अजिंक्य रहाणेच्या 43 धावांच्या खेळीच्या जोरावर कोलकात्यानं 3 गड्यांच्या मोबदल्यात सामन्यातले 10 चेंडू बाकी असताना पार केले। आर्थिक दुर्बल घटकांसाठी म्हाडाला जागा द्यावी लागू नये यासाठी भूखंडाचे तुकडे करून लेआउट म्हणजेच अभिन्यास केल्याप्रकरणी नाशिक पोलिसांनी आज नाशिकचे नायब तहसीलदार नितीन पाटील यांना अटक केली। न्यायालयानं त्यांना 3 दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे। याशिवाय या प्रकरणी पोलिसांनी 194 भूखंड मालक, विकासक आणि त्यांच्या भागीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे। यशवंतराव चव्हाण मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरच्या कनेक्टिंग लिंकवर प्रवाशांनी सेल्फीसाठी थांबू नये असं आवाहन महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं केलं आहे। कनेक्टिंग लिंक वाहतुकीसाठी सुरू झाली आहे, मात्र वाहनचालक प्रवासादरम्यान सेल्फी आणि फोटो घेण्यासाठी केबल स्टेड ब्रिज तसंच बोगद्याजवळ वाहनं थांबवत असल्याचं निदर्शनाला आलं आहे। या मार्गावर सीसीटीव्हीची सतत नजर राहणार असल्याचं महामंडळानं म्हटलं आहे। नवी दिल्लीत आज सकाळी विवेक विहार इथल्या एका इमारतीत आग लागून झालेल्या दुर्घटनेत 9 जणांचा मृत्यू झाला। आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे बंब ताबडतोब घटनास्थळी रवाना झाले। अग्निशमन दलाच्या जवानांनी 15 जणांची सुटका केली। उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा हो अशी प्रार्थना केली आहे। प्रधानमंत्र्यांनी या दुर्घटनेतल्या मृतांच्या कुटुंबियांना प्रधानमंत्री राष्ट्रीय निधी अंतर्गत प्रत्येकी 2,00,000 रुपये तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे। रत्नागिरी सायकलिस्ट क्लबनं आज रत्नागिरी शहरात किड्स सायक्लोथॉनचं आयोजन केलं होतं। या सायक्लोथॉनमध्ये 500 अधिक मुलांनी सहभाग घेतला होता। आधार कार्डाच्या चेहऱ्यामोऱ्यात येत्या वर्षअखेरपर्यंत बदल होऊ शकतो या वृत्ताचं केंद्रीय दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं खंडन केलं आहे। हवामान। गेल्या 24 तासात विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडला। येत्या 2 दिवसातही विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची तसंच गारांचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। राज्यात इतरत्र हवामान कोरडं राहील। ठळक बातम्या पुन्हा एकदा। नसरापूर बालिका अत्याचार प्रकरणी जलदगती न्यायालयात खटला चालावा यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही।

0: पुदुचेरीसह चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी उद्या मतमोजणी. येत्या जून महिन्यातही पेट्रोलचं अधिक उत्पादन घेण्याचा पेट्रोल निर्यातदार देशांच्या संघटनेचा निर्णय. महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदी मुरलीधर मोहोळ यांची निवड. आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज हैदराबादमध्ये झालेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा सनरायझर्स हैदराबादवर 7 गडी राखून विजय. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 meters अर्थात 558 kilohertz वर 106.3 megahertz वर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरही हे प्रसारण उपलब्ध आहे. श्रोते हो, आता काही संदेश ऐकूया.

0: श्रोतेहो, भीती मग ती कशाचीही असो, विशिष्ट वयात ती एकदा का मनात बसली की पुढे बराच काळ ती त्या व्यक्तीचा जणू पाठलाग करत राहते, असं काही जणांच्या बाबतीत घडतं नाही का? पण भीतीच्या या सावटातून बाहेरही पडता येतं ते योग्य समुपदेशनाच्या मदतीनं. याविषयी जाणून घेऊया डॉक्टर शैलेश उमाटे यांच्याकडून. अवश्य ऐका छोट्यांचं मोठं विश्व या मालिकेत मंगळवार दिनांक 5 मे रोजी सकाळी 7:30 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्राच्या FM रेनबो वाहिनीवर 107.1 MHz छोट्यांचं मोठं विश्व.
1: श्रोतेहो, रविवारी वनिता मंडळ या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत शीतल महाजनी लिखित संवाद आणि त्याचबरोबर महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त साधना सुभाष महाजन यांचं भाषण महात्मा बसवेश्वरांचा अहिंसावाद. तेव्हा अवश्य ऐका रविवारी 19 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून.

0: अहो ताई अहो भाऊ, स्वच्छतेचे भान सारेच ठेव।
1: कृषीवाणी,
2: कृषी पशुसंवर्धन कुक्कुटपालन आणि मत्स्य संवर्धन या विषयांची हंगामी आणि उपयुक्त माहिती देणारा कार्यक्रम।

आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी, आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र, संध्याकाळचे 7:15 होत आहेत. ऐकूया वृत्तविशेष.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, पश्चिम आशियात अजूनही संघर्ष सुरू आहे आणि त्यामुळे जगाचा इंधन पुरवठा बाधित झालाय. अशातच संयुक्त अरब अमिरातीनं ओपेक या तेल उत्पादक देशांच्या संघटनेतनं बाहेर पडायचा निर्णय जाहीर केलाय. त्यानिमित्तानं जागतिक तेल पुरवठा आणि भारताचं हित या दृष्टीनं या निर्णयाशी जोडलेल्या विविध पैलूंची चर्चा आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये करणार आहोत. याच विषयावरती बोलण्यासाठी आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक रोहिदास मुंढे सर आपल्यासोबत आहेत. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: आकाशवाणीच्या सगळ्या श्रोत्यांच्या वतीनं आपलं मनापासून स्वागत. सर, या मुलाखतीच्या सुरुवातीलाच आपण ओपेक ही संघटना नेमकी काय आहे आणि ती कोणत्या उद्देशानं काम करते याबद्दल आमच्या श्रोत्यांना काय माहिती द्याल?
1: ओपेक ही संघटना 1960 साली स्थापन झाली. त्या संघटनेचा स्थापन करण्यामागचा प्रमुख उद्देश म्हणजे त्यावेळेस वेस्टर्न कंट्रीज मधल्या ज्या ऑइल कंपन्याज होत्या याचं जागतिक तेल उत्पादन आणि किमतीवर खूप मोठ्या प्रमाणात मोनोपोली निर्माण झालेली होती आणि यालाच एक पर्याय म्हणून ओपेक कंट्री हे एकत्र आले. यामध्ये सध्या जवळपास 12 देश आहेत आणि यांनी जी जागतिक तेल उत्पादन आणि नियंत्रण सप्लाय कसा व्यवस्थित राहावा या दृष्टिकोनातून ओपेक या संघटनेनं कार्य करण्यास सुरुवात केली. काळाच्या ओघामध्ये ओपेक हा खूप एक पर्यायी संघटन ऑइल सप्लाय करणार म्हणून उदयास आलं आणि त्यामुळे ज्या पश्चिमात्य तेल कंपन्या होत्या यांची मोनोपोली काहीशा प्रमाणात नियंत्रित आणि किंवा कमी झाल्याचं आपणास दिसून येते.
0: सर, म्हणजे थोडक्यात पाश्चिमात्य देशांच्या एकाधिकारशाही विरोधात स्थापन झालेली ही संस्था असं आपल्याला म्हणता येईल. पण दुसरीकडे पाहिलं तर ओपेकच्या सदस्य देशांकडे नैसर्गिक तेलसाठी आहेत आणि म्हणून त्यांना आपण जगाचं ऊर्जा इंजिन देखील म्हणतो. पण या ऊर्जेचं नियंत्रण त्यांच्याकडे, तेल उत्पादन आणि किमतीबाबत निर्णय घ्यायचे अधिकार त्यांच्याकडे आहेत. मग या परिस्थितीचा जगाच्या म्हणजे आपल्या भारताच्याही अर्थकारणावर सुद्धा काही एक परिणाम होतच असेल ना?
1: हो, अगदी बरोबर आहे. कारण काळाच्या ओघामध्ये जे प्रकार पाश्चिमात्य तेल उत्पादक कंपन्या करत होत्या कालांतराने ओपेक कंट्री सुद्धा काही प्रमाणात तशा प्रकारे बिहेव करताना आपल्याला आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये दिसतंय. कारण एखादी आंतरराष्ट्रीय संघर्ष किंवा सिच्युएशन निर्माण झाली अशा वेळेस हेच ओपेक कंट्रीज कधी कधी तेल उत्पादन वाढून किंवा कधी कधी तेल उत्पादन कमी करून तेलाच्या किमतीच्या प्रायसेसमध्ये एक प्रकारचं मॅनिप्युलेशन किंवा आर्टिफिशियल वाढवणे किंवा कमी करणे ज्यामुळे काही देशांचं नुकसान निश्चितच होतं. आपण आपल्या देशाचा जर विचार केला तर आपण जवळपास 70-80% तेल आयात करत असल्यामुळं आपल्या तर अर्थव्यवस्थेवर खूप मोठ्या प्रमाणात याचा परिणाम होतो आणि याच्यासाठीच सध्या जो संघर्ष चाललेला आहे यामध्ये भारतीय अर्थव्यवस्था अगदी खूपच तेलावर आधारित असल्यामुळं आपल्याकडे असे जास्त असे सध्यास्थितीत पर्याय नाही. त्याच्यामुळे ज्या अर्थव्यवस्था जागतिक अर्थव्यवस्था तेल इम्पोर्ट किंवा ऑइल इम्पोर्ट याच्यावर आधारित असतात ह्या अर्थव्यवस्थांना सर्वात जास्त झळ बसते.
0: सर, म्हणजे ही नव्या प्रकारची एकाधिकारशाहीच असं म्हणता येईल. तुम्ही आत्ताच पश्चिम आशियातल्या संघर्षाबद्दल पण बोललात, त्यामुळेही जगाचा इंधन पुरवठा बाधित झाला आपल्याला सगळ्यांनाच ठाऊक आहे. आणि याच संघर्षाचा एक भाग असलेल्या संयुक्त अरब अमिरातीनं आता ओपेकमधनं बाहेर पडायचा निर्णय जाहीर केलाय, यामागे काय कारणं असतील?
1: आपण जर सध्याचा संघर्ष पाहिला तर या ओपेक कंट्रीचं एक ठरलेलं सूत्र आहे. ज्यावेळेस त्यांनी ही ओपेक संघटना स्थापन झाली त्याच्यामध्ये त्यांनी प्रत्येक देशाचा कोटा ठरवून दिला होता, म्हणजे कोणत्या देशानं किती तेल उत्पादन करावं. आता त्यामध्ये आपण सौदी अरेबिया पाहिला तर ज्याला 9-10 मिलियन बॅरल पर डे उत्पादन करण्याचं त्याला अधिकार किंवा परमिशन दिलेले आहे. इराक पाहिलं तर त्याला जवळपास 4-4.5 मिलियन बॅरल पर डे ला उत्पादन करण्याचा अधिकार आहे. परंतु जर आपण UAE पाहिलं तर त्याला 3-3.5 मिलियन बॅरलचा उत्पादन करण्याचा अधिकार दिलेला आहे. तर UAEचं असं म्हणणं आहे की सध्याचा जो संघर्ष झाला आहे त्याच्यामध्ये त्याचं खूप आर्थिक नुकसान झालं, इन्फ्रास्ट्रक्चरल नुकसान झालं आहे आणि हे नुकसान भरून काढायचं असेल तर त्याला तेल आणखी उत्पादन करावं लागेल. त्याचा जो कोटा आहे तो त्याला वाढवायचा आहे जवळपास 5 मिलियन बॅरल पर डे पर्यंत. परंतु हे वाढवण्यासाठी सौदी अरेबिया आणि इतर देश तयार नसल्या कारणाने UAEने याच्यामधनं बाहेर पडण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि हा कोटा ठरवण्याचं एक तंत्र म्हणजे काय असतं की त्या देशामध्ये किती ऑइल रिझर्व आहे, तसंच त्या देशाची उत्पादन क्षमता किती आहे आणि त्या देशाची आर्थिक गरज किती आहे याच्या आधारावर प्रत्येक देशांना कोटा ठरवून दिलेला आहे. परंतु आता

0: युएचं असं म्हणणं आहे की आमचं आर्थिक नुकसान झाल्यामुळे आम्हाला त्याची गरज आहे आणि म्हणून कोटा वाढून द्यावा. तर तो न दिल्या कारणाने सौदी अरेबिया आणि युएचा संघर्ष वाढला आणि त्याच्यामुळे त्यांनी बाहेर पडण्याचा निर्णय घेतलेला आहे.
1: सर, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातीतल्या संघर्षाचा महत्वाचा उल्लेख तुम्ही आता केलात. ओपेकच्या या घडामोडीनिमित्त या संघर्षाबद्दलची काय माहिती देऊ शकाल?
0: परस्पर संबंध म्हणजे जे आपण पाहतो तर सौदी अरेबियाला सगळ्यात जास्त तेल उत्पादन करण्याचं परमिशन असल्यामुळे, कारण त्याचं कारण असं आहे की थोड्याफार प्रमाणात सौदी अरेबियाचे संबंध इतर देशांसोबत, पाश्चिमात्य देशांसोबतही चांगले आहेत. त्याबरोबरच युएईचा आणि येमनचे काही प्रमाणात राजकीय संबंध चांगले आहेत आणि येमनला युएई सपोर्ट करतो. त्याच वेळेस येमन आणि सौदी अरेबियाचे काही प्रमाणात राजकीय संबंध चांगले नसल्या कारणाने याला त्याची जोड देता येईल की हा जो सौदी अरेबिया आणि युएई संघर्ष आहे त्याला कुठेतरी हुती बंडखोरांना किंवा हुतीचे जे तिथला संघर्ष आहे त्याला युएईचा पाठिंबा जे की सौदी अरेबियाच्या अगेन्स्ट मध्ये लढतात. म्हणून आपल्या असं दिसतं की कदाचित सौदी अरेबियाने युएईला कोटा न वाढून देण्याचं ठरवलं असं, ज्याच्यामुळे त्यांच्यामध्ये संघर्ष वाढल्याचा आपणास दिसून येते.
1: सर, मग आता जर हे सगळं लक्षात घेतलं तर हा अंतर्गत संघर्ष आणि ओपेक मधून संयुक्त अरब अमिरातीनं बाहेर जाण्याचा घेतलेला निर्णय याकडे जर एकत्र पाहिलं तर त्यामुळं ओपेक संघटनेच्या जागतिक तेल बाजारावरच्या वर्चस्वाला काही बाधा पोहोचेल का? आणि या सगळ्याचा जागतिक तेल व्यापारावर, विशेषतः तेल उत्पादन आणि तेलाच्या किमती या दृष्टीनं काय प्रभाव पडेल असं वाटतंय?
0: आपण जर जागतिक तेलाचा, उत्पादनाचा आणि किमतीचा विचार केला तर ऑर्डरिच हे बाधित झालेलं आहे. ऑर्डरिच हे वेस्ट एशियातील संघर्षामुळे प्रभावित झालेलं आहे. परंतु युएई या ओपेक संघटनेतून बाहेर पडल्यामुळे आणखी काही याच्यावर परिणाम होईल का? तर मला असं वाटतं की एकूण तेल उत्पादन जे आहे युएईचं, हे जर टोटल ओपेकचा विचार करता झालं तर ते एवढं काय खूप मोठ्या प्रमाणात नाहीये, म्हणजे अगदी 3.5 मिलियन बॅरल डॉलर आहे. परंतु ओपेकचं सगळ्यांचं जर मिळून पाहिलं तर ते जवळपास जगाच्या 30% वाटा हा ओपेक संघटनेचा आहे. परंतु युएई बाहेर पडल्यामुळे कदाचित त्याला स्वतःसाठी फायदा होऊ शकेल, कारण स्वतः ते निर्णय घेईल की आम्हाला 3.5 बिलियन डॉलर वरून 5 बिलियन डॉलर ते स्वतःसाठी उत्पादन करू शकतील. परंतु याचा लगेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर परिणाम होईल का? तर तेवढा होईल असं मला वाटत नाही. याचं कारण हा फक्त एक देश फार काय मोठ्या प्रमाणात तेल उत्पादन करून सप्लाय करील अशा प्रकारची स्थिती नाही, कारण त्याच्या इथलं जी इन्फ्रास्ट्रक्चर नुकसान झालं आहे, आता त्याची किती कपॅसिटी आहे याच्यावर डिपेंड करते ते इन्फ्रास्ट्रक्चर रिकव्हर करून त्यातून तेल उत्पादन करण्याचं. हा, कदाचित एखाद्या वेळेस इंडिव्हिज्युअल कंट्रीजला त्याचा फायदा होऊ शकेल. जसं की समजा भारताचे आणि युएचे संबंध चांगले आहेत तर कदाचित भारत आणि युएसाठी काही स्पेशल सूट भेटली तर तशा प्रकारचे तेल म्हणजे किमतीवर परिणाम होऊ शकतो, पण अगदीच जागतिक किमतीवर युएई प्रभाव पाडेल असं तरी वाटत नाही.
1: सर, आता तुम्ही भारत आणि संयुक्त अरब अमिरातीच्या मैत्रीबद्दल बोललात, आपण त्यांच्याकडूनही तेल आयात करतो, मग या घडामोडी म्हणजे भारतासाठी स्वस्त दरात तेल मिळण्याची संधी असू शकेल का?
0: अगदी बरोबर आहे, कारण याच्यामधून एक पॉसिबिलिटी अशी दिसते की ज्यावेळेस हे युएई ओपेक संघटनेचा सदस्य म्हणून राहिला तर आपल्याला बायलॅटरल असं काही तेल आयात करण्यासाठी अग्रीमेंट करता येत नसायचं, त्याच्यामुळे आपला सगळा व्यवहार हा डॉलर मध्येच करावा लागायचा. कदाचित हा बाहेर पडल्यामुळे भारताला रुपयामध्ये व्यापार करता येईल, ज्याच्यामुळं युएईलाही फायदा होईल, कारण भारताकडून जर त्याला काही विकत घ्यायचं झालं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटसाठी, जे काही कच्चा माल लागेल किंवा काही साधन सामग्री लागेल तर ते रुपयामध्ये खरेदी करू शकतील आणि आपल्यालाही त्यांचं तेल रुपयामधून खरेदी करता येईल. त्याच्यामुळे भारताचे आणि युएईचे संबंध चांगले असल्या कारणाने त्यांचं तेल उत्पादन वाढवलं आणि ते जर आपल्याला रुपयामध्ये विकत घेता आलं आणि तेही काही प्रमाणात कन्सेशनल रेटमध्ये, कारण युएई कडून आपण जर कन्सेशनल रेटमध्ये घेऊ लागलो हे जर रशियाला कळलं तर कदाचित रशिया सुद्धा आपल्याला अजून कन्सेशनल रेटमध्ये देण्यासाठी तयार होईल, जे की सध्याच्या स्थितीत आता तो कन्सेशनल रेट बंद केलेला आहे मागं आपण त्यांच्याकडून ऑइल घेण्याचं बंद केल्यामुळे. त्याच्यामुळे तसा भारतासाठी हा एक चांगलाच सकारात्मक परिणाम होईल असं वाटतं येणाऱ्या काळामध्ये.
1: सर, जर याच तत्वानं पाहिलं तर बरेचसे बिगर ओपेक तेल उत्पादक देश सुद्धा आहेत. आता या घडामोडींमुळे या बिगर ओपेक देशांना सुद्धा जागतिक तेल व्यापार क्षेत्रात नवी समीकरणं मांडायची संधी मिळणार आहे का?
0: आपण जर यापूर्वी पाहिलं तर 2024 मध्ये अंगोला सारखा देशही ओपेक मधून बाहेर पडला होता आणि आता आपण पाहतोय की युएई हा देश बाहेर पडला आहे. त्याच्यामुळे काय झालं की यांना आता स्वतंत्र निर्णय घेण्याची क्षमता प्राप्त झाली आहे. परंतु यांच्या स्वतंत्र निर्णयामुळे जर ओपेक किंवा बिगर ओपेक जे देश आहेत

0: किंवा ओपेक प्लस देश आहेत यांच्या प्रोडक्शन क्षमतेवर आणि सप्लाय क्षमतेवर जर काही परिणाम होत असेल तर निश्चितच हे सुद्धा देश अशा प्रकारचा विचार करतील की अगं जर युएई स्वतंत्र निर्णय घेऊन प्राइस मध्ये काही कमी जास्त करून ठराविक कंट्रीजला किंवा ठराविक देशांना कमी जास्त प्रमाणात विकत असल्यामुळे आपल्या हितांना बाधा पोहोचते असं वाटत असेल तर जे बिगर ओपेक कंट्रीज आहेत ते सुद्धा काही अशा प्रकारचे निर्णय घेऊ शकतात कारण त्यांना तर काय ओपेकचे बंधन नाहीयेत. जसं समजा रशिया आहे तर रशिया त्याच्यामध्ये निर्णय घेण्यासाठी किंवा रशिया त्याच्यामध्ये इंटरफेअर करण्यासाठी तत्परच असतो आणि तो तशा प्रकारचे निर्णय घेऊ शकेल असं वाटतं मला.
1: सर, या सगळ्यासोबत जोडलेला एक मुद्दा म्हणजे जगभरात तेलावरचं अवलंबित्व कमी करून हरित ऊर्जेच्या दिशेनं संक्रमणाचे प्रयत्न सुरू आहेत. मग अशा वेळी भविष्यात ओपेकचं महत्व कायम राहील असं वाटतंय?
0: अगदी महत्वाचा प्रश्न विचारला तुम्ही कारण जग हळूहळू जे काही पारंपरिक ऊर्जा स्त्रोत आहेत त्याच्यापासून पारंपरिक ऊर्जा स्त्रोत्राकडे वळत आहे आणि त्याच्यामध्ये हरित ऊर्जा असल ज्याच्यामध्ये विंड एनर्जी असल सोलार एनर्जी असल किंवा तुमची हायड्रो पॉवर इलेक्ट्रिसिटी असल याच्याकडे वळत आहे. परंतु सध्या याचा वापर आपण किंवा तुमची न्यूक्लिअर एनर्जी असल पण जर आपण भारताचा जर विचार केला तर सध्या आपण त्या स्टेजला पोहोचलेलो नाहीत की आपण पूर्णच पारंपरिक ऊर्जा स्त्रोत्राकडून पारंपरिक ऊर्जा स्त्रोत्राकडे वळू. परंतु भविष्यामध्ये समजा पुढच्या 25 वर्षाचा जर आपण विचार केला तर निश्चितच या ओपेक किंवा तेल ही पारंपरिक तेल उत्पादन किंवा ऊर्जा स्त्रोत्राचे देश आहेत यांचं महत्व निश्चित कमी होणार आणि जे सोलार एनर्जी किंवा विंड एनर्जी असणाऱ्या किंवा न्यूक्लिअर एनर्जी असणाऱ्या ऊर्जा स्त्रोत्राकडे जग वळलेलं असणार. परंतु जोपर्यंत जास्तीत जास्त प्रमाणात हरित ऊर्जा किंवा पारंपरिक स्त्रोत्राकडे जग वळत नाही तोपर्यंत या तेल उत्पादक देशाचं महत्व राहणार पण भविष्यामध्ये निश्चितच यांचं महत्व कमी होणार.
1: सर, आंतरराष्ट्रीय तेल व्यापारावरचा परिणाम आणि भारताचं हित या दोन्ही दृष्टीनं महत्वाच्या असलेल्या या विषयाबद्दल आपण खूप सोप्या शब्दात माहिती दिलीत, त्यासाठी आपला महत्वाचा वेळ दिलात, त्यासाठी आकाशवाणीच्या सगळ्या श्रोत्यांच्या वतीनं आपले मनापासून आभार.
0: धन्यवाद.
1: श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता आणि यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य सुनीता पांडा, लेखन आणि समन्वय सोनाली मंचेकर आणि मुलाखत तुषार पवार.

0: कालचं रेडिओवरचं नाटक ऐकलंस?
1: नाही रे, राहिलच बघ.
0: मग ऐकायचंय?
1: अरे पण होऊन गेलं ना, मग कसं काय?
0: अगं युट्यूबवर.
1: अरे वा, म्हणजे आता आकाशवाणी युट्यूबवरही आली.
0: तर आकाशवाणीचे उत्तमोत्तम संग्रह्य कार्यक्रम आता कधीही कुठेही कितीदाही ऐकता येणं शक्य झालंय. नभोनाट्य, भाषण, मुलाखती, मालिका, ललितबंध आणि आणखीही बरंच काही.
1: हा हा हा, हे बघ मी शोधलं कालचं नाटक आकाशवाणी मुंबईच्या युट्यूब चॅनलवर.
0: तेव्हा श्रोते हो, आपणही भेट द्या, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आकाशवाणी मुंबई युट्यूब चॅनल.

0: श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं प्रसारण एफएम बँड 102.7 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन एआयआर यांच्या ऑफिशियल ऍपवर. मंडळी, आता वेळ झालीये माझे शेत माझे शिवार अंतर्गत शेतकऱ्यांची आवड या कार्यक्रमाची. चला तर मग ऐकूया शेतकऱ्यांची आवड.
1: माझं शेत माझं शिवार.

शेतकऱ्यांची आवड या कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आणि रश्मी कुंभारचा नमस्कार. मंडळी, नेहमीच आपण आपल्या या कार्यक्रमामध्ये तुमच्या आवडीची छान छान गाणी ऐकत असतो. चला तर मग या आठवड्यातही आपण तुमच्याच आवडीची काही छान गाणी ऐकणार आहोत. तर मंडळी, या आठवड्यातल्या पहिल्या गीतासाठी आवड कळवणारे आपले श्रोते आहेत मेघनाथ प्रकाश पाटील, शंकर पांडुरंग पाटील, धनाजी आणि सातापा ज्ञानदेव परीट, ज्ञानदेव महादेव खराडे, धनाजी पांडुरंग खराडे, दिनकर मारुती कानुगडे, राजाबापू सोनबा पाटील हसरुदुमाला, वरुण जवका इथून महेंद्र सरकटे, विजया मिलिंद सरकटे, स्वराज वानखडे, श्रीनिवास कांबळे, नंदुभाऊ काजवे, दत्ता लाड, पी रामजी मौजे ठिकपुरली, प्रणिता मनीषा, अभिषेक अमोल आणि शशिकांत मुसळे, वसंत कॉलनी इचलकरंजी, श्री मल्लिकार्जुन श्रोता संघ आडी तालुका निप्पाणी इथून लक्ष्मणभाऊ लोखंडे, रुक्मिणी भगवंत, सुशीला, नम्रता, शीतल, पूनम, सीमा, अनुसया, संकेत, आनंदा, रावजी, संभाजी, अभिनव, सर्वेश, तानाजी, गणेश, कारदगा इथून नंदिनी खोत, यश खोत, लिंगनूर कापशी इथून संजय मोरे, संगीता मोरे, नेरली तामगाव इथून शंकर मोरे, वरद, रंजना वैदेही आणि स्नेहल मोरे, देवांश खांडेकर, कृष्णदेव तोडकर, निवास नारायणी, तुकाराम पाटील सोन्याची शिरोली, संगीता बाजीराव ढेरे शाहूनगर परिते, सोनाली श्रेया रणजित बारड, दीपक तोडकर बारडवाडी आणि अतुल गौतमी धम्मदिना, अरुण काळे, एडी कांबळे येळगुळ, रेवण अनिता, राहुल भामिष्टे कबनूर, विलास पाटील, बाळू बोडके, काका पाटील, अरुण कांबळे चंदूरचे श्रोते. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया आपल्या या श्रोत्यांच्या आवडीचं टाइमपास या चित्रपटातलं हे गीत.

मंडळी या छानशा गीतानंतर कार्यक्रमात आता वेळ झाली आहे पुढच्या गीताची आणि यासाठी आवड कळवणारे आपले श्रोते आहेत फकीरा रेडिओ श्रोता संघ जिल्हा बीड इथून रणजित कुमार नामदेव थोरात रितेश आकाश रश्मी रंजना गबरू पैलवान थोरात दयानंद नगर नांदेडहून प्रकाश जैन तिरुपती नगर लातूरहून संगीता जैन सूरज जैन देवराष्ट्र कडेगाव इथून राजेंद्र शेंडगे त्रिमूर्ती रेडिओ श्रोता संघ श्रुतिका प्रथमेश ज्ञानदेव भक्तीभूषण नामदेव आकाशकुमार अनुराधा तुकाराम कांबळे छाया कांबळे गीतांजली सयाजी वरुटे हसूर दुमाला कार्तिक अर्पित अनुराधा आकाश शिंदे कंदलगाव अर्श अली सनदी सदिन अली सनदी कबनूर शहबाज नायकवडे सादिया जरीना शब्बीर नायकवडे रुई श्रेयस सुयोग संस्कृती शिवज्ञ शिवशंभो शिया पिया सोनम राजाराम गायकवाड राज पेंटर आपकी पसंद रेडिओ श्रोता संघ तेरवाड अभि आदिती मंजुळा अजय राधाकृष्ण बिरणगे कसबा बावडा कोल्हापूर सुशीला विलास दावणे कागल सुभाष मुळचे शिरढोण सचिन किल्लेदार भडगाव शशिकांत पाटील कुरुंदवाड श्रीनिवास कांबळी यड्राव डॉक्टर नामदेव भुतेकर अभिषेक गणेश कार्तिक अश्विनी भुतेकर जळगाव वैष्णवी जगदाळे हरुसी सावंगी औरंगाबाद वैभव गौरव लोखंडे भावसिंगपुरा औरंगाबाद मेघराज युवराज कोलते रिधोरेदेवी रुद्र कोळकर वाकुर्णी तालुका बदनापूर पांडुरंग सातप्पा बाजीराव टिपुगडे सानिका ज्योतिराम खांडेकर सोन्याची शिरोली सुप्रिया बोलकेवाडीकर एकता कांबळे उत्कर्षा तुषार प्रसिंक कांबळे मेघना कुरणे रेखाता येळगुडकर संघमित्रा महिला श्रोता संघ चंदूर इथून कार्यक्रमात आता ऐकूया आपल्या या श्रोत्यांच्या आवडीचं कुली नंबर 1 या चित्रपटातलं हे गीत

मंडळी या छानशा गीतानंतर कार्यक्रमात आता वेळ झाली आहे पुढच्या गीताची आणि यासाठी आवड कळवणारे आपले श्रोते आहेत महादेवराव डोंगळे राहणार घोटवडे तालुका राधानगरी विद्यानगर कवठे महांकाळ इथून संजीवनी सुयोग सुजाता सुरेश कुलकर्णी एसपी म्हैसाळकर बंडोपंत शहागुरुजी गावभाग सांगली वंदे मातरम श्रोता संघ प्रथमेश मयुरेश सुनीता अरुण शिंदे नवरत्न चौक पट्टण कोडोली सुशांत कविता लोहार कागल दिव्या आकाश नीता मांडवकर सरनोबतवाडी तेजस प्रतीक्षा वैशाली आणि दत्ता चौगले दोनवडे सानिका रांगोळे राजश्री हिराबाई राजेंद्र भंडार रांगोळे गणेशनगर पट्टण कोडोली शुभांगी गोरे प्रियांश गोरे कृष्णाघाट मिरज आणि माई करिश्मा अंकिता अनिकेत तेजश्री विजय चव्हाण वारणा शहापूर याचबरोबर सतीश वाघमारे अरुण कांबळे चंदननगर सातारा इथून कार्यक्रमात आता ऐकूया आपल्या या श्रोत्यांच्या आवडीचं गोंधळात गोंधळ या चित्रपटातलं हे गीत

मंडळी, या छानशा गीतानंतर कार्यक्रमामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण ऐकत आहात शेतकऱ्यांची आवड हा कार्यक्रम आकाशवाणी कोल्हापूर केंद्र आणि न्यूज ऑन AIR या ऍपवरून. मंडळी, कार्यक्रमात आता वेळ झाली आहे पुढच्या गीताची आणि यासाठी आवड कळवणारे आपले श्रोते आहेत धुमधडका ग्रुपचे रसिक श्रोते रमेश डावकरे, अनिल कुंभार, सुधीर, समीक्षा, अथर्व, अवीरा, आरव, सुहास लोले, शानू, विश्वास, निर्मला आणि गजानन लोले, संग्राम चौक इचलकरंजी, हर्षल, प्रणव, अनुराधा, पुष्पा, संजय वरुटे, बेडकिहाळ, प्रसन्नजीत धेंडे, श्रीधर, मंगल धेंडे, प्राजक्ता धनसरे, मयंक, प्रतिभा, प्रज्ञा, अमिता लोंढे, रिद्धी, अमृता कांबळे, रितिजा, आशिष, अतुल, स्वराज, अथर्व, जयवर्धन कांबळे, श्रद्धा कांबळे, ऋतुजा धेंडे, समस्त धेंडे परिवार, मुक्काम पोस्ट सावळच, चांदणी चौक सांगली इथून सक्षम, श्रेणीक, ज्योती, अजित चव्हाण, लता, राजाराम चव्हाण, तुंग इथून हर्षवर्धन पाटील, मेघा आणि रोहिणी पाटील, याचबरोबर संजना, दैदणदन ग्रुप, सुवर्ण कांबळे, तारबे पार्क, कोल्हापूर, विठ्ठल डळेकर, रुक्मिणी, विशाल, पूजा, बापू डळेकर, सुलाताई जाधव, सर्व पोस्ट अधिकारी, छत्रपती शिवाजी महाराज चौक, पट्टण कोडोली, रेवा, ईश्वरी, ऋतुराज, रतन, सुलेंद्र आवटे, येळगुड, अंजू, शनिराज, रवी, छाया, तानाजी चौगले, उजळेवाडी, कोल्हापूर, संगीता, काशीनाथ, रेश्मा, अंकुश, विराज, अर्जुन, चेतना, वनिता, भिकाजी गायकवाड, वरणगे, ओंकार, माधुरी आणि सतीश कोतमिरे, राधानगरी, याचबरोबर रामदास लोले, दगडू बेडगे, दिलीप निगवे, सागर कांबळे, दिलीप कांबळे, श्यामसुंदर जत्राटकर, अरविंद कांबळे, येळगुड इथले श्रोते. कार्यक्रमात आता ऐकूया आपल्या या श्रोत्यांच्या आवडीचं संगम या चित्रपटातलं हे गीत.

0: साथ दिया वन जावन को, पत्थर पिघले दिल तेरा नम होगा के नहीं, बोल राधा बोल संगम होगा के नहीं, मेरे मन की गंगा और तेरे मन की जमुना का, बोल राधा बोल संगम होगा के नहीं, अरे बोल राधा बोल संगम होगा के नहीं।
1: मंडळी, या छानशा गीतानंतर कार्यक्रमात आता वेळ झाली आहे शेवटच्या गीताची, आणि यासाठी आवड कळवणारे आपले श्रोते आहेत शिवानी कांबळे अलाहाबाद, शीला, स्वप्नील कुंडीराम परीट, दीपाली, अमोल सुला, एकनाथ डी कांबळे मौजे सांगा, सुंदरखेड राजमातानगर बुलडाणा इथून ज्योती नरवाडे, नरेंद्र, आकांक्षा नरवाडे, आकाश कुमार, संपत्ती खिमलापुरे, राणी, अंकिता, तानाजी, अंकुश, पार्थ, धनाजी खिमलापुरे दत्वाड, शांताबाई, नामदेव, जयदीप, संचिता, जी डी लोले, राजू, श्याम, सोनू आणि सचिन पाटील, अमित मिलचौक गडमोडशिंगी, राहुल पाटील मुक्काम पोस्ट शिरोळ, सुप्रिया, ओंकार विद्या, साईनाथ, संस्कार प्रतीक, सरिता आणि प्रकाश सुतार बनाचीवाडी, याचबरोबर श्री रोकडेश्वर नगर पांगारा शिंदे येथून टेलर, रामचंद्र धुंडीबा इंगोले, सिद्धांत टिक्कू, रमाबाई, सुरेंद्र

मयुरी सुरभी मंजुषा गौतम इंगोले नामदेवराव आणि मास्टर विलास शिंदे पाटील सुनील जबडे अशोकनगर बसमत हिंगोली इथून दीपाली राजू ठोके पार्वती सखाराम ठोके रोहित सोनू मोनू ठोके झुमरी तलैयाहून छकुली इंगोले देव छोटूदादा पेंटर रामचंद्र इंगोले आणि महेंद्र चौरसिया. कार्यक्रमात आता ऐकूया आपल्या या श्रोत्यांच्या आवडीचं सांगते ऐका या चित्रपटातलं हे गीत.

0: तर मंडळी, या छानशा गीताबरोबरच आपल्या कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे, पण पुन्हा आपण भेटणार आहोत पुढच्या रविवारी शेतकऱ्यांची आवड या कार्यक्रमामध्ये तुमच्याच आवडीच्या काही नवनवीन गाण्यांसोबत. तोपर्यंत रश्मी कुंभारला निरोप द्या. नमस्कार.
1: माझं शेत माझं शिवार.
0: माझं शेत माझं शिवार अंतर्गत शेतकऱ्यांची आवड हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आपल्यासाठी प्रसारित केला आकाशवाणी कोल्हापूर केंद्रानं. FM बँड 102.7 मेगाहर्ट्झवर आणि न्यूजन AIR यांच्या ऑफिशियल ऍपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण. यानंतर मुंबई केंद्राचे कार्यक्रम प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करत आहोत.

0: मच्छिंद्र बोरहडे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पुदुच्चेरीसह चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी उद्या मतमोजणी. येत्या जून महिन्यात पेट्रोलचं अधिक उत्पादन घेण्याचा पेट्रोल निर्यातदार देशांच्या संघटनेचा निर्णय. अमेरिकेबरोबरच्या चर्चेतली कोंडी फोडण्यासाठी इराणकडून नवा प्रस्ताव, मात्र तो समाधानकारक नसल्याची अमेरिकेच्या अध्यक्षांची भूमिका. नवी दिल्लीत एका इमारतीत लागलेल्या आगीत 9 जणांचा मृत्यू. आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज हैदराबादमध्ये झालेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा सनरायझर्स हैदराबादवर 7 गडी राखून विजय. पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू आणि पुदुच्चेरी विधानसभा निवडणुकीसाठी उद्या मतमोजणी होणार आहे. पश्चिम बंगालमधल्या 294 पैकी 293, तामिळनाडू 234, आसाम 126, केरळ 140 आणि पुदुच्चेरीमध्ये 30 जागांसाठी झालेल्या मतदानाची मोजणी उद्या एकाच वेळी होणार आहे. मतमोजणीसाठी सर्वत्र यंत्रणा सज्ज आहेत. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी निवडणूक आयोगानं अतिरिक्त निरीक्षक आणि पोलीस अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. मतमोजणी निरीक्षकांच्या मदतीसाठी अतिरिक्त 165 निरीक्षक, तर मतमोजणी केंद्राच्या आसपास सुरक्षेसाठी 77 अतिरिक्त पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. तमिळनाडू पुदुच्चेरी इथंही चोख बंदोबस्त तैनात केला आहे. आसाममध्ये राज्य सशस्त्र पोलिसांच्या 93 तुकड्या विविध जिल्ह्यांमध्ये आधीच तैनात केल्या आहेत. पश्चिम बंगालमध्ये 23 आणि 29 एप्रिल रोजी 2 टप्प्यात मतदान झालं होतं, तर तमिळनाडूमध्ये 23 एप्रिल रोजी 1 टप्प्यात आणि आसाम, केरळ आणि पुदुच्चेरी इथं 9 एप्रिल रोजी 1 टप्प्यात मतदान झालं होतं. महाराष्ट्रातल्या बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीची मतमोजणीही उद्या होणार आहे. पश्चिम आशियामधला संघर्ष अद्याप सुरूच असल्यानं ओपेक अर्थात पेट्रोल निर्यात करणाऱ्या देशांच्या संघटनेनं येत्या जून महिन्यात पेट्रोलचं अधिक उत्पादन घेण्याचा निर्णय घेतला आहे. 7 ओपेक प्लस देशांनी पुढच्या महिन्यात तेल उत्पादनाचं लक्ष दररोज अंदाजे 188,000 बॅरल इतकं वाढवायला तत्वत सहमती दर्शवली आहे. संयुक्त अरब अमिरात अलीकडेच या गटातून बाहेर पडल्यानंतर आणि होमूर्झच्या समुद्रधुनीतून होणाऱ्या जलवाहतुकीवर मोठ्या प्रमाणावर निर्बंध येत असल्यानं हे पाऊल उचलण्यात आलं आहे. अमेरिकेबरोबरच्या शांततेच्या चर्चेतली कोंडी फोडण्यासाठी इराणनं आज अमेरिकेसमोर बहुस्तरीय प्रस्ताव सादर केला. पाकिस्तानी अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार इराणच्या या प्रस्तावात पश्चिम आशियातला संघर्ष कमी करण्यासाठीची योजना असून ती टप्प्याटप्प्यानं राबवण्याविषयी सुचवण्यात आलं आहे. अमेरिकेनं आपलं लष्कर मागं घेतलं आणि इराणवरच्या तेल निर्यातीच्या निर्बंधांसह आर्थिक दबाव शिथिल केला तर होमूर्झच्या सामुद्रधुनी परिसरातले निर्बंध कमी होतील असं इराणनं आपल्या प्रस्तावात म्हटलं आहे. मात्र इराणनं सध्या सुरू असलेल्या संघर्षाला दीर्घकाळ चाललेल्या अणुविषयक वादापासून वेगळं ठेवलं आहे. मात्र पश्चिम आशियातला संघर्ष संपवण्यासाठीच्या इराणनं ठेवलेल्या प्रस्तावावर आपण समाधानी नसल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. नसरापूर इथल्या बालिकेवरचा अत्याचार आणि हत्या ही गंभीर घटना असून नागरिकांचा रोष साहजिक आहे, मात्र या आरोपीला कठोर शिक्षा होईल याची काळजी राज्य सरकार घेत आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. ते नागपूर इथं वार्ताहरांशी बोलत होते. हा खटला जलदगती न्यायालयात चालावा यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचंही त्यांनी सांगितलं.
1: मी काल स्वतः पीडितेच्या वडिलांशी 2 वेळा बोललो. मी त्यांना हे समजावून सांगितलं की आपल्याला नराधमाला मृत्यूदंडाची शिक्षा करून घ्यायची आहे, त्याकरता वेळेत चार्जशीट दाखल होणं आणि केस चालणं याकरता आम्ही माननीय हायकोर्टाच्या माध्यमातून सगळ्या गोष्टीला फास्ट ट्रॅकवर नेतो आहोत. रेकॉर्ड वेळेत काम करण्याचा आमचा या संदर्भातला प्रयत्न आहे.
0: पुणे जिल्ह्यात नसरापूर इथं बालिकेवरल्या अत्याचार आणि हत्येचा राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजय रहाटकर यांनी निषेध केला आहे. ही घटना अतिशय क्लेशदायक असून मानवतेवरचा कलंक आहे अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या. या प्रकरणी महिला आयोगानं राष्ट्रीय बालहक्क सुरक्षा आयोगाला पत्र लिहिलं असून तात्काळ कारवाई करण्याची विनंती केल्याचं रहाटकर यांनी सांगितलं. हे प्रकरण माणुसकीला काळीमा फासणारं असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. अशा घटना रोखण्यासाठी राजकीय श्रेयवाद बाजूला ठेवून शक्ती कायदा तातडीनं लागू करावा अशी मागणी त्यांनी केली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय

0: बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नवी दिल्लीत आज सकाळी विवेक विहार इथल्या एका इमारतीत आग लागून झालेल्या दुर्घटनेत 9 जणांचा मृत्यू झाला. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे बंब ताबडतोब घटनास्थळी रवाना झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी 15 जणांची सुटका केली. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. प्रधानमंत्र्यांनी या दुर्घटनेतल्या मृतांच्या कुटुंबियांना प्रधानमंत्री राष्ट्रीय निधीतून प्रत्येकी 2,00,000 रुपये तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. मध्य प्रदेशमध्ये जबलपूर इथं बार्गी धरण परिसरात जहाज उलटून झालेल्या दुर्घटनेतल्या मृतांची संख्या 13 पोहोचली आहे. बचाव पथकानं आज एका 5 वर्षीय मुलाचा आणि त्याच्या काकांचा मृतदेह बाहेर काढला. त्यामुळे या दुर्घटनेनंतर बेपत्ता झालेल्या सर्व 13 जणांचा शोध आता लागला असल्याचं पोलिसांनी सांगितलं. या बचाव कार्यात आग्रा इथून विमानानं आणलेल्या लष्कराच्या सुमारे 20 पाणबुड्यांचा समावेश असलेली पथकं, राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान आणि स्थानिक पाणबुड्या यांचा समावेश होता. वादळामुळे जहाज भरकटल्यानं हा अपघात झाला. त्यावेळी त्यात 41 प्रवासी होते. त्यापैकी 28 जणांना वाचवण्यात यश आलं होतं. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज हैदराबादमध्ये राजीव गांधी मैदानावर झालेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सनं सनरायझर्स हैदराबादवर 7 गडी राखून विजय मिळवला. सनरायझर्स हैदराबादनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र निर्धारित 20 षटकांच्या आधीच 19 षटकात 165 धावांवर त्यांचा डाव संपला. ही धावसंख्या कोलकाता नाईट रायडर्सनं अंगक्रिश रघुवंशीचं शानदार अर्धशतक आणि अजिंक्य रहाणेच्या 43 धावांच्या खेळीच्या जोरावर 3 गड्यांच्या मोबदल्यात सामन्यातले 10 चेंडू बाकी असताना पार केली. या स्पर्धेतला आजचा दुसरा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी मैदानावर गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात सुरू आहे. गुजरात टायटन्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. पंजाब किंग्जची सुरुवात खराब झाली. शेवटची बातमी हाती आली तेव्हा त्यांच्या 7 षटकात 4 बाद 39 धावा झाल्या होत्या. बंगळुरूच्या गॅलेक्स आय या स्टार्टअपनं तयार केलेल्या मिशन दृष्टी या उपग्रहाचं आज कॅलिफोर्निया इथं स्पेसएक्सच्या फाल्कन 9 या रॉकेटवरून अंतराळात प्रक्षेपण करण्यात आलं. 190 किलो वजनाचा मिशन दृष्टी हा खासगी भारतीय कंपनीनं बनवलेला सर्वात मोठा उपग्रह आणि इलेक्ट्रो ऑप्टिकल आणि सिंथेटिक अपार्चर रडार सेन्सर्स या दोन गोष्टींचं एकत्रीकरण करणारा हा जगातला पहिला ऑप्टोसार उपग्रह आहे. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, माहिती आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री यांनी या यशाबद्दल गॅलेक्सी आय या स्टार्टअपचं अभिनंदन केलं आहे. एम्स अर्थात भारतीय आयुर्विज्ञान संस्थेनं पाठीच्या कण्याच्या व्यंगावर उपचार करण्यासाठी शस्त्रक्रियेचं नवीन तंत्र विकसित केलं आहे. गेल्या 7 वर्षांपासून या प्रक्रियेचा वापर केला जात असून ज्या रुग्णांना शस्त्रक्रियेपासून धोका आहे किंवा ज्यांना उपचाराचे मर्यादित पर्याय उपलब्ध आहेत अशांसाठी हे नवं तंत्र आशेचा नवकिरण आहे असं एम्सनं निवेदनाद्वारे म्हटलं आहे. नव्या तंत्रामुळे शस्त्रक्रियेतली गुंतागुंत कमी होते असं एम्सनं म्हटलं आहे. आधार कार्डच्या चेहऱ्या मोहऱ्यात येत्या वर्ष अखेरपर्यंत बदल होऊ शकतो या वृत्ताचं केंद्रीय दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं खंडन केलं आहे. आधार कार्डावर केवळ छायाचित्र आणि QR कोड इतके संदर्भ असतील अशा आशयाच्या काही बातम्या सध्या काही वृत्तवाहिन्या आणि समाजमाध्यमांवर दाखवत आहे. मात्र असे बदल करण्याची कोणतीही योजना सरकारच्या विचाराधीन नाही आणि नागरिकांनी अशा वृत्तांवर विश्वास न ठेवता भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाच्या अधिकृत समाजमाध्यमांवर तसंच पत्र सूचना कार्यालयाच्या पत्रकावरच विश्वास ठेवावा असं आवाहन मंत्रालयानं केलं आहे. महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची निवड करण्यात आली आहे. पुण्यात बालेवाडी इथं झालेल्या महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या कार्यकारिणीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पुदुचेरीसह 4 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी उद्या मतमोजणी. येत्या जून महिन्यात पेट्रोलचं अधिक उत्पादन घेण्याचा पेट्रोल निर्यातदार देशांच्या संघटनेचा निर्णय. अमेरिकेबरोबरच्या चर्चेतली कोंडी फोडण्यासाठी इराणकडून नवा प्रस्ताव, मात्र तो समाधानकारक नसल्याची अमेरिकेच्या अध्यक्षांची भूमिका. नवी दिल्लीत एका इमारतीत लागलेल्या आगीत 9 जणांचा मृत्यू. आणि IPL क्रिकेट स्पर्धेत आज हैदराबादमध्ये झालेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा सनरायझर्स हैदराबादवर 7 गडी राखून विजय. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता

वाहिनी तसंच आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र, रात्रीचे 8:15 वाजले आहेत. आता ऐकूया कार्यक्रम लोकसंगीत. शहीद उधम सिंग यांच्यावर सादर केलेला पोवाडा शेख जानूचंद आणि सहकारी यांच्या आवाजात.

श्रोते हो, आताच आपण ऐकला शहीद उधम सिंग यांच्यावर सादर केलेला पोवाडा शेख जानूचंद आणि सहकारी यांच्या आवाजात. याचबरोबर लोकसंगीताचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी, रात्रीचे 8:30 वाजले आहेत. आता ऐकूया हिंदी सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला राजकुमार रिघवी यांनी गायलेली आणि संगीतबद्ध केलेली निजामुद्दीन निजाम यांची गझल

श्रोते हो, आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. मध्यम लहरी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर, 103.6 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्राचंही प्रसारण सुरू आहे. हे प्रसारण रात्रीचे 11:10 झाली आहेत. आम्ही समाप्त करत आहोत. पुन्हा आपण भेटणार आहोत अस्मिता वाहिनीच्या उद्याच्या प्रसारणात 5:53 प्रातःकालीन सभेत. दरम्यान AIR मराठी, DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून आमचं हे प्रसारण आपण अखंडपणे ऐकू शकणार आहात. तोपर्यंत नमस्कार, शुभरात्री, जय हिंद.